नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या विविधा या सेगमेंटमध्ये अर्थातच पुस्तक सफरनामामध्ये आज आपण बोलणार आहोत एका छान पुस्तकाविषयी. खरं तर बऱ्याचदा आपल्याला सल्ला हा नको असतो, कुणाचाच मोफत सल्ला तर अजिबात नको असतो, पण तरी सुद्धा आज आपण या सल्ल्यांविषयीच बोलणार आहोत, कारण पुस्तकाचं नावच आहे सल्ले लाख मुलाचे. आणि या पुस्तकामध्ये 55 नामवंत व्यक्तींना जे कोणी सल्ले दिलेले आहेत आणि ते सल्ले त्यांच्या आयुष्यात किती कामी आले, कसे कामी आले, या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा वळूया या सल्ल्यांकडे. सगळ्यात पहिले आपण बोलणार आहोत गौतम अदानी. खरं तर हे पुस्तक आहे 2014, त्यामुळे त्या व्यक्ती आता काही हयात सुद्धा नसतील आणि काही हयात असतील तर त्या पदावर असतीलच असं नाही. गौतम अदानी यांनी लिहिलेलं आहे, आमच्या अदानी ग्रुपचा सगळा विश्वास एका उपदेशावर आधारित आहे. हा उपदेश नेमका कुणी सांगितला हे सुद्धा त्यांना आठवत नाहीये. तो उपदेश असा आहे, जेव्हा सगळ्याच गोष्टी अवघड होतात आणि तुम्हाला काहीच सुचत नाही तेव्हा तुमच्या अंतप्रेरणेनुसार मार्गक्रमण करत राहा. आमच्या व्यवसायात आम्ही सुद्धा अशा संकटांच्या भोवऱ्यात अनेकदा सापडलो आहोत. भूलभुलैयासारखे घोटाळ्यात टाकणारे अनेक मार्ग समोर दिसले आहेत आणि तरी सुद्धा त्यातून आम्हाला योग्य असा मार्ग निवडून आम्ही सही सलामत बाहेर पडलो आहोत. अशा भूलभुलैयातून बाहेर पडायचं असेल तर मी 3 गोष्टींचा उपयोग करतो. पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत टिकून राहणं आवश्यक असतं. नंतर समोर दिसणाऱ्या फसव्या मार्गांपैकी कोणता मार्ग निवडायचा याच्यासाठी मी माझ्या मनाचा कौल घेतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही समस्येच्या मूळ कारणाचा शोध घेतो, त्याची पूर्वलक्षणं आणि धोक्याचे इशारे कोणते याचा अभ्यास करून परत अशीच परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेतो. आवाक्याबाहेर असलेली परिस्थिती भविष्य काळात उद्भवली तर त्याचा सामना कसा करायचा याची योजना आधीच आखून ठेवतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमीपेक्षा अगदी वेगळाच तीरपागडा विचार करायचा, मग तो आमच्यापैकी कोणालाही सुचला तरी चालेल आणि तो कितीही वेडेपणाचा असला तरी सुद्धा चालेल, पण तो समस्येपासून पुढे नेणारा असायला हवा. मग असा विचार आम्ही प्रत्यक्षात आणण्यासाठी योजना आखायला लागतो. उदाहरणच द्यायचं झालं तर आम्ही मिठाच्या कारखान्यासाठी उपयोगी पडावी म्हणून जेट्टी बांधण्यासाठी जागा बघितली होती, पण ती योजना काही प्रत्यक्षात उतरली नाही. 1995 पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खासगी कंपन्यांना परवानगी द्यायला सुरुवात केली होती. 1988 आम्ही आयात क्षेत्रात काम करत होतो, त्यामुळे भारतात चांगल्या बंदरांची सोय नसल्याचं आमच्या लक्षात आलं. म्हणूनच आम्ही बंदर उभारणी क्षेत्रामध्ये उतरण्याचं ठरवलं. मिठाच्या कारखान्याची जागा वापरात नसल्याने आणि जवळच्या बंदरात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने आम्ही 1998 मुंद्रा बंदर उभारण्याचं ठरवलं. आमचं काम सुरू झालं तेव्हा शासनाकडून सवलत मिळण्याचा करार सुद्धा झाला नव्हता. तो करार तयार झाल्यावर त्यावर सह्या करायला 2001 उजाडलं, पण आम्ही तेवढी जोखीम पत्करून कामाला सुरुवातही करून टाकली होती. बंदर उभारणीचा आम्हाला कोणत्याही प्रकारचा कसलाच अनुभव नव्हता. योजना कशी आखायची, जागा कशी विकसित करायची आणि बांधकाम कसं सुरू करायचं याबद्दल आम्हाला काहीही माहिती नव्हती, पण आमच्याकडे अतिशय निष्ठेने काम करणारे तंत्रज्ञ होते. त्यांनी दलदल आणि जंगल असलेल्या भागात कामाला सुरुवात केली, कारण तिथली 17.5 मीटर जागा पडीक होती, तिथे सुविधांचा अभाव होता, पण किनाऱ्यापासून आत असलेल्या ईशान्य दिशेकडच्या आमच्या जागेपासून ती जवळ, त्यामुळे ती सोयीची होती. जमिनीचा मालक आणि बंदराचं व्यवस्थापन करणारा माणूस एकच ठेवण्याची आमची कल्पना जरा वेगळीच होती. सामान्यतः बंदराचं व्यवस्थापन करणारा माणूस हा वेगळा असतो, पण असा अनुभवी माणूसच आमच्याकडे नव्हता. या बंदराच्या कामात आम्ही आमचा पैसा आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती, पण खासगी तत्वावर चालणारं भारतातलं सगळ्यात मोठं बंदर आम्ही उभारल्याचा आम्हाला कधीच पश्चाताप करावा लागला नाही. त्या बंदरावर 3 कोटी टनांची उलाढाल होत होती, शिवाय आम्ही तिथल्या खाडीचाही नंतर विकास केला, शिवाय कूच जिल्ह्यातल्या विद्युत निर्मिती केंद्रासाठी कोळसा पुरवण्याचं काम सुद्धा आम्हाला मिळालं. 2015 10 कोटी टनांपर्यंत उलाढाल करणारं
भारतातलं सगळ्यात मोठं बंदर आमच्या कंपनीचं असेल हे आमचं स्वप्न होतं. पाहिलं 2014 साली प्रकाशित झालेलं हे पुस्तक आहे, त्यात त्यांनी हे मांडलं होतं. पुढचा सल्ला आहे, तो सल्ला मिळाला होता प्रख्यात कवी, बॉलिवूडमधले बरीच जी गाणी आहेत ती त्यांनी लिहिलेली आहेत, असे प्रख्यात जावेद अख्तर. शाळा कॉलेजातल्या समारंभात केलेल्या भाषणात मी अनेक वेळा सांगितलंय, सगळ्यात मोलाचा व्यवहारिक सल्ला मला 15 वर्षांचा असताना मिळाला होता. अलीगडच्या शाळेतून शिक्षण घेऊन मी नुकताच बाहेर पडलो होतो. माझे वडील आणि प्रसिद्ध कवी जा निसार अख्तर यांच्याबरोबर दिल्लीला आलो होतो. तिथून मला भोपाळला सेफिया कॉलेजमध्ये शिकायला जायचं होतं. मला आठवतं माझ्या वडिलांचे जीवलग मित्र ख्वाजा अहमद फारुखी यांना भेटायला वडिलांसोबत मी पण गेलो होतो. ते दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी आम्हा दोघांना बाहेर हॉटेलमध्ये जेवायला नेलं. जेवताना त्यांनी मला विचारलं, बेटा तू मोठेपणी कोण होणार आहेस? माझं 15 वर्षांचं वय, जेव्हा आपण काहीही करू शकतो असं वाटण्याचं ते वय. मी त्यांना माझे 5-6 पर्याय सांगितले. ते ऐकल्यावर त्यांनी मला गवत कापण्याचं काम करणारा मजूर हो असा सल्ला दिला. तो सल्ला ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. ते पुढे म्हणाले, पण एक अट आहे, जगातला तू सर्वात उत्तम गवत कापणारा माणूस व्हायला हवंस. भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती भवनातल्या बागेमधलं गवत जर कापायचं असेल तर त्यांनी तुलाच बोलवायला हवं. ते पुढे जे म्हणाले ते अजूनही माझ्या लक्षात आहे, कोई काम मामूली नहीं होता, काम करने वाला मामूली होता है. जो तुम्हारा दिल चाहता है वो काम करो. तुमच्या गुणांमुळे तुम्हाला संरक्षण मिळतं, नोकरीमुळे नाही. आणि अतिशय महत्वाचा असा हा सल्ला आहे की आपल्या जे टॅलेंट असतं, आपल्या जे कौशल्य असतं, जी कला असते, त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी टिकून असतो. कारण प्रचंड स्पर्धा असलेल्या या युगामध्ये एकाच प्रकारचं कौशल्य अनेक लोकांमध्ये आहे, पण त्यातला जो सर्वोत्तम आहे त्याचीच निवड कायम केली जाते. त्यामुळे आपण सर्वोत्तम कुठल्या क्षेत्रात आहोत, कशात आहोत, हे जर आपण पारखलं तर नक्कीच आपल्याला करिअरमध्ये सुद्धा आणि पूर्ण आयुष्यात सुद्धा फायदा होऊ शकतो. तर हा सल्ला खूप महत्वाचा आहे, मोलाचा आहे. पुढचा सल्ला आहे आमिर खान यांना दिलेला. ते म्हणतात, मी त्यावेळेस 14 वर्षांचा असेन. माझ्याशी बोलत असताना माझे काका मला म्हणाले की नेहमी आपल्या मनाचं ऐकावं. ते शब्द मी अजून सुद्धा जपून ठेवले आहेत. ते म्हणाले होते, आयुष्यात बऱ्याच वेळा आपल्या हातातून चूक होते, मग इतरांच्या मर्जीनुसार वागण्यापेक्षा चुकीचं का असेना, पण आपल्या मनाचं ऐकायला हवं. याचा उपयोग मला माझा व्यवसाय निवडण्याकरता झाला. माझ्या हितचिंतकांना माझा निर्णय पसंत नव्हता. खरं तर त्यांची भीती रास्तच होती. शिक्षण महत्वाचं असलं तरी कॉमर्सच्या शिक्षणात मला रस नव्हता. मला चित्रपट निर्मितीमध्ये आणि अभिनय क्षेत्रात काम करायचं होतं. चित्रपट क्षेत्रात अपयश मिळालं तर हाताशी शिक्षणाची पदवी तरी असायला हवी असं बाकीच्यांचं म्हणणं होतं. तेव्हापासून मी माझ्या अंतप्रेरणेवर विश्वास ठेवला. कधी कधी माझ्या मनाने घेतलेला निर्णय, म्हणजे उदाहरणार्थ चित्रपटाची निवड करण्याबाबतचा निर्णय, चुकीचाही ठरला. पण माझ्या काकांनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे मी वागत नसलो तर माझं काय झालं असतं हे सांगणं जरा कठीणच आहे. मी एक स्वतंत्र बाण्याचा माणूस आहे. माझी स्वतःची एक विचार करण्याची पद्धत आहे. माझ्या काकांच्या सल्ल्यामुळे मला माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता आलं. माझ्या मार्गाने जायला मला त्यामुळे दिशा मिळाली. चूक असो की बरोबर, पण तो मार्ग मी निवडलेला होता आणि चुकांमुळे मला नेहमीच शिकायला मिळालं. हाच सल्ला मी माझ्या पुतण्याला इम्रानला सुद्धा दिला. तर मंडळी, हा सल्ला सुद्धा खूप महत्वाचा आहे की कुठलाही निर्णय जेव्हा आपण स्वतः घेतलेला असतो तेव्हा आपण नंतर सांगू शकतो की हा निर्णय मी घेतला होता, त्यामुळे तो सुधारण्याचं सुद्धा धैर्य आपल्यात असतं. पण दुसऱ्यांचं ऐकून जेव्हा आपण काही बोलतो तेव्हा मात्र चुका होतात आणि त्या दुरुस्त करण्यासाठी आपल्याकडे धैर्य नसतं, कारण तो निर्णय आपला नसतो. तर याच नोटवर आपण एक विश्रांती घेणार आहोत आणि वळणार आहोत एका गाण्याकडे. पुन्हा भेटणार आहोत पुस्तक सफरनामा या सदरात. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत, अर्थात RJ सुवर्णासोबत.

आपण बोलतो आहोत सल्ले लाख मुलाचे या पुस्तकाविषयी आणि नामवंत व्यक्तींना कोणी कोणी काय काय सल्ले दिले आणि त्या सल्ल्यांचा त्यांच्या आयुष्यात कसा उपयोग झाला याविषयी आपण जाणून घेतोय. आता आपण बोलणार आहोत जमशेद जे इराणी, टाटा सन्सचे जे डिरेक्टर होते ते म्हणतायत, 16 वर्षांचा असताना मी परदेशात शिकायला गेलो. लहानपणी मी वडिलांच्या जास्त जवळ होतो. ते टाटा कंपनीचे कार्यकारी अधिकारी होते. ते माझे सर्वोत्तम गुरु होते. त्यांनी मला दिलेला उपदेश माझ्या मनात कायमचा घर करून राहिलाय. पोरा, या जगात जन्माला आलेल्या 10 पैकी 9 जण त्या उरलेल्या एकासाठी काम करतात. म्हणून तू तो एक होण्याचा प्रयत्न कर. या प्रेरणादायक शब्दांमुळेच नेतृत्व करण्याचं स्वप्न मी बाळगलं. त्या 9 जणांकडून काम कसं चांगलं करून घेता येईल याचाही मी विचार करू लागलो. जगावर छाप पाडण्यासाठी सर्वात आवश्यकता असते ती पाठिंब्याची. राजकारणी, कॉर्पोरेट नेते इतकंच नाही तर नोबेल पारितोषिक विजेते सुद्धा पाठिंबा देणाऱ्यांची कुमक बाळगून असतात. नेत्याने सांगितलेलं कोणतंही काम अनुयायांनी निमूटपणे करण्यासाठी नेता तेवढाच विश्वासू असावा लागतो. हर घडीला प्रत्येक क्षणी तुम्ही नेतेच असणं आवश्यक असतं. त्यात माघार घेता येत नाही. रात्रभर मी एक सामान्य माणूस म्हणून झोपेन आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नेता होईन असं म्हणून मात्र चालत नाही. तुम्ही स्वतःची टीम तयार करायला हवी. तुमचं सैन्य सदैव तुमच्या पाठीशी असायला हवं. तुमच्या सैन्याच्या तुम्ही फार पुढे गेलात तर सैन्याशी तुमचा संपर्क तुटतो. त्यामुळे तुम्ही एकत्र असाल तरच यश मिळतं. नेता व्हायचं असेल तर तुमची टीम तुमच्या पाठीशीच असायला हवी. हेच धोरण मी पहिल्यापासून ठेवलं. नेता म्हणून तुम्ही प्रत्येक क्षणी अगदी संकट काळात सुद्धा जबाबदार असायला हवं. तुमची मर्यादा किंवा तुमचे दोष तुम्ही कधीच उघडपणे दाखवता कामा नये, नाहीतर त्याचे परिणाम गंभीर होतात. मित्रांनो, आपल्याला हे काम जमणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते आपल्याला जमणार नाही, सोडून द्या असं जर तुम्ही सांगितलं तर संकटच कोसळेल. नेत्याला मनातून काहीही वाटत असलं तरी आपण आपलं ध्येय नक्कीच गाठू शकू. तुम्ही माझ्या मागोमाग या असंच म्हणायला हवं. याच्यानंतर पुढचं आहे प्रसून जोशी यांचं मत. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या लोकांनी मला वेगवेगळे उपदेश केले आहेत, पण त्यांपैकी एकाचीच जर निवड करायची असेल तर मी 10 वर्षांचा असताना माझ्या वडिलांनी केलेल्या उपदेशाची मी निवड करीन. त्यांनी मला कठोपनिषदामधला एक श्लोक वाचून दाखवला. तो श्रेय मार्ग आणि प्रेय मार्ग यांविषयी होता. तो समजावून सांगताना माझे वडील म्हणाले, एखादा मार्ग अतिशय सुंदर असतो आणि एखादा मार्ग अतिशय अवघड असतो, पण नेहमी अवघड मार्गच निवडायला हवा, कारण तो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो. आणि सुंदर मार्ग हा स्वतःच ध्येय असतो, तो तुम्हाला कुठेच पोहोचवत नाही. या विचारांवर त्यांचा स्वतःचा सुद्धा अगदी ठाम विश्वास होता. त्यांचा उपदेश मी अतिशय गांभीर्याने स्वीकारला. मी माझं काम करताना नेहमीच सुंदर आणि सोपा मार्ग सोडून अवघड मार्ग स्वीकारला. यासाठी खूप मोठं धाडस लागतं, पण माझ्या खाजगी जीवनात असो किंवा व्यवसायात असो, घेतलेल्या या निर्णयांमुळे मला कधीच पश्चाताप करण्याची वेळ आली नाही. संगीत दिग्दर्शक AR रेहमान यांनी दिलेला सल्ला मला असाच मुलाचा वाटतो. त्यावेळेस मी त्यांच्यासोबत रंग दे बसंती हा चित्रपट करत होतो. आधीच्या आमच्या चित्रपटांविषयी गप्पा मारत असताना ते म्हणाले, वर्तमान काळावर विश्वास ठेवून त्याला न्याय द्यावा. त्याच्या सांगण्याचा अर्थ असा होता की भूतकाळात आपलं काय चुकलंय याचा विचार करत बसण्यापेक्षा सध्या तुम्ही करत असलेल्या कामाकडे लक्ष द्यायला हवं आणि ते काम जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल हे बघायला हवं. मी सुद्धा वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करून काम चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. हा सल्ला सुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, अतिशय मोलाचा आहे की आपण सगळ्यांनी वर्तमानात जगणं अपेक्षित आहे. कारण बऱ्याचदा आपण एखादं चांगलं काम करत असतो आणि मध्येच भूतकाळाची चाहूल लागते, ती एखादी आठवण मध्ये येते आणि कुठेतरी आपण जे चांगल्या प्रकारे काम करत असतो त्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हे आपण नक्कीच लक्षात ठेवायचंय. पुढचं आहे विक्रम किर्लोस्कर यांचं मत. ते म्हणतात, 1981 साली अमेरिकेतल्या MIT मधून शिक्षण घेतल्यानंतर तिथेच मी कमिन्स इंजिन्स
कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून कामाला लागलो. कंपनीचे मालक आयर्विन मिलर यांनी सर्वांनाच देतात तसा मलाही एक उपदेश दिला, आयुष्याच्या एका टप्प्यावर केव्हा तरी तुला तुझ्या करिअरवर किंवा तुझ्या कुटुंबावर परिणाम होईल असा एक निर्णय घ्यावा लागेल. बाकीच्या गोष्टी गौण समजून सगळ्यात आधी तू तुझ्या कुटुंबाचा विचार करायला हवास असं मला वाटतं. माझं वय 22 होतं आणि कमिन्समध्ये माझे दिवस छान जात होते. माझे आजोबा SL किर्लोस्कर अमेरिकेत आले असताना मला म्हणाले की तुझ्या पुतणीचं लग्न आहे, तुला यायला हवं आणि आलास की तिथेच राहायचं, आपल्या पिढीजात व्यवसायामध्ये सामील व्हायचं. मिस्टर मिलर यांनी दिलेला उपदेश यावेळेस मला अगदी कामी आला. माझं कुटुंब मला जास्त महत्वाचं वाटलं. आज मी सुद्धा माझ्या सहकाऱ्यांना हेच सांगतो की तुमच्या घरातल्या समस्या सोडवल्याशिवाय तुम्ही ऑफिसमध्ये शांतपणे काम करू शकत नाही. असाच एक प्रभावी उपदेश माझ्या आजोबांनी आम्हा सगळ्यांनाच दिला. व्यवसायामध्ये फायदा आणि प्रामाणिकपणा यांपैकी कधी निवड करायची वेळ आली तर प्रामाणिकपणा कधीच सोडू नको. हा सल्ला सुरुवातीच्या सुधारणांच्या काळात फारसा उपयोगी पडत नसला तरी नंतर मात्र याचा खूप फायदा झाला. टोयोटा कंपनीशी आमची भागीदारी झाली ती एकमेकांच्या विश्वासावर आणि प्रामाणिकपणावर झाली असल्यामुळेच ती फलदायी ठरली. तर विक्रम किर्लोस्कर यांनी जो सल्ला दिलेला आहे आपल्याला किंवा त्यांना कोणीतरी जो सल्ला दिलेला आहे तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे की आपण प्राथमिक महत्व हे आपल्या कुटुंबाला द्यायला हवं, कारण त्यांच्यामुळे आपण घडलो असतो. त्यांच्या अथक परिश्रमामुळे, त्यांनी केलेली काटकसर याच्यामुळे आपलं भविष्य घडत असतं. आणि म्हणूनच जेव्हा अशी कधी वेळ येते की यापैकी काय निवडायचं, करिअर की आपलं फॅमिली, तर तेव्हा आपण नक्कीच कुटुंबाला प्राधान्य द्यायला हवं. आणि जेव्हा प्रामाणिकपणा किंवा फायदा या दोन गोष्टी आपल्या समोर असतात तेव्हा प्रामाणिकपणाला आपण प्रेफरन्स द्यायला हवा. अतिशय छान असं हे सल्ले आपण ऐकतो आहोत. पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत, एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा भेटणार आहोत पुस्तक सफरनामामध्ये सल्ले लाख मोलाचे या पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत. कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM. आपल्यासोबत आहे मी RJ सुवर्णा.

पुन्हा एकदा पुस्तक सफरनामामध्ये आपण बोलतो आहोत सल्ले लाख मुलाचे या पुस्तकाविषयी. पुढचा सल्ला आहे आदित्य पुरी यांना मिळालेला. ते म्हणतात, सगळ्यात मोलाचा सल्ला मला माझ्या आजोबांनी दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात ते वकिली करत होते. मी नुकताच पंजाब विद्यापीठात प्रवेश घेतला होता. आजोबा मला म्हणाले, तुला जीवनाकडून काय हवं आहे हे आधी ठरव. या शब्दांचा माझ्या सगळ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला आणि एकंदरीतच मला जीवनाकडून काय हवं याचा मी विचार करू लागलो. ते दिवस भारावलेले होते. तेव्हा प्रत्येक तरुणाला आपण इंजिनियर, IAS किंवा डॉक्टर व्हावं असं वाटत होतं. दुसरे काहीच पर्याय दिसत नव्हते. पण मी कॉमर्समध्ये पदवी घ्यायचं ठरवलं. पण माझ्या आईवडिलांना ते पसंत नव्हतं. तो निर्णय मी अतिशय विचार करून घेतला होता. शिवाय तुमचे निर्णय जर तुम्ही दुसऱ्यांना घेऊ दिलेत तर तुम्हाला कुठेही पोहोचता येत नाही या गोष्टीवर माझा ठाम विश्वास होता. मला जीवनात आनंद हवा होता. आनंदी जीवन मला जगायचं होतं. नोकरीला लागतानाच हा विचार माझ्या मनात अगदी स्पष्ट होता. इतरांनी मला आदरानं वागवावं असं मला वाटायचं. पण आयुष्यात एवढं आणि एवढंच मला नको होतं. मला संतुलित आयुष्य जगायचं होतं. घरासाठी जास्त वेळ द्यायचा होता. बागकाम, गोल्फ खेळणं हे माझे छंद सुद्धा जोपासायचे होते. पण यांपैकी कोणत्याही गोष्टीने माझ्या आनंदात विघ्न येणार असेल तर ती गोष्ट मी सोडून देईन हे पण मी स्वतःला स्पष्टपणे सांगितलं होतं. सुदैवाने मला घरच्यांचा चांगला पाठिंबा मिळाला. अकाउंटंट म्हणून मी सुरुवात केली आणि सिटी बँकेचा CEO म्हणून मलेशियात गेलो. तिथून पुन्हा भारतात येऊन खाजगी क्षेत्रातल्या बँकेत अगदी शून्यापासून सुरुवात केली. आणखी एक मला शिकायला मिळालं, आयुष्यात एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे तुम्ही कोणालाही मदत करू शकत नाही. प्रत्येक जण एक स्वतंत्र व्यक्ती असते आणि प्रत्येकाला आत्मभान असायला हवं. तुमच्याशिवाय तुम्हाला दुसरं कुणीही आनंदी किंवा दुःखी करू शकत नाही. तुम्हाला काय हवं हे एकदा का समजलं की त्या दिशेने तुम्हाला जाता येतं. घरचे किंवा इतर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठीच असतात. मी मला स्वतःला नेहमी एक प्रश्न विचारतो, मी कोण म्हणून मला ओळखलं जावं. श्रीयुत पुरी जे दिवस रात्र कामाला झुंपलेत, फायली येतायत जातायत आणि त्यांची मुलं विचारतायत की हे कोण आहेत, अशी माझी ओळख असायला हवी का? अजिबात नाही. मला कुणावर टीका करायची नाही, पण बरेच जण आपण या पदावर कसे पोहोचलो आणि ते मिळवण्यासाठी किती कष्ट घेतले याविषयी सांगत असतात. कष्ट करा पण प्रामाणिकपणे करा. MD व्हावं असं वाटायचं, यात काही खोट नाही. खरंच होतं, ते झालो तर चांगलंच आहे आणि नाही होऊ शकलो तरी चांगलंच आहे अशी माझी भूमिका होती. पण त्यासाठी डावपेच आखणं काही खरं नाही. नावेतून जाताना नदीचा प्रवाह जसा आणि जिथे जाईल तिथे आपण जावं. समोर जे अडथळे येतील त्यांना तोंड द्यावं आणि पुढे जावं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला काही ना काहीतरी शिकायला मिळालं. सध्याची तरुण पिढी जीवनाकडे फार गंभीरपणे बघते. सध्याचा काळ हा अतिशय चांगला आहे असं मी म्हणेन. सगळीकडे भरपूर संधी आहेत. देशासाठी आणि जगासाठी ते बरंच काही करू शकतात. मला सुद्धा पुन्हा नव्याने सुरुवात करायला नक्कीच आवडेल. तर त्यांनी सांगितलेला सल्ला सुद्धा अतिशय महत्वाचा आहे की तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही निवडणं अपेक्षित आहे. आता पुढचं आहे आर गोपालकृष्णन, जे एकेकाळी टाटा सन्स लिमिटेडमध्ये एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर होते. ते म्हणतात, तुम्ही तरुण असताना तुमच्या कारकिर्दीची पहिली 10 वर्ष आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात जातात. पण खरं तर याच सुरुवातीच्या वर्षात काळजी घ्यायला हवी. व्यायामाला वेळ नाही, कार्यक्रम सोहळ्यांना भेट देण्यात वेळ जातो, क्लबची सदस्यता मिळणं अवघड असतं, सोयीची वेळ मिळत नाही, इत्यादी तुम्ही बरीच कारणं देऊ शकता. पण तंदुरुस्त राहण्यासाठी आणि व्यायामासाठी कुठलीही सबब समर्थनीय नाही. कोलकात्यात असताना बेंगॉल लॉन टेनिस असोसिएशनच्या टेनिस कोचिंग स्कीममध्ये मी भाग घेतला होता. ते चालवणारे आणि त्याची देखरेख करणारे होते दिलीप बोस. 1940 सालामध्ये ते डेव्हिस कप टेनिसचे स्टार होते. ते फिटनेसच्या बाबतीत सदैव जागरूक असत. आमचे हात रॅकेट घेण्यासाठी शिवशिवत असताना ते आम्हाला साऊथ क्लब टेनिस कोर्टाला 10 फेऱ्या मारायला सांगायचे, दोरीवरच्या 100 उड्या आणि 50 बैठका काढायला लावायचे. तंदुरुस्त असल्याशिवाय तुम्हाला टेनिस खेळाडू होता येणारच नाही
असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी एकदा आम्हाला विचारलं, समजा तुम्हाला एक कार दिली आणि सांगितलं की आयुष्यभर हीच कार तुम्हाला वापरायची आहे, तर तुम्ही त्या कारची काळजी कशी घ्याल? त्याचं उत्तर अर्थातच माहीत होतं. आम्ही सर्वांनी एक सुरात सांगितलं की आम्ही खूप चांगली काळजी घेऊ. मग ते म्हणाले, तसंच तुमचं शरीर हे तुम्हाला आयुष्यभर वापरायचं आहे, ते काही तुम्हाला बदलता येणार नाहीये, म्हणून त्याची एकुलत्या एक कारसारखी काळजी घ्या. हा साधा सरळ उपदेश आमच्या बालमनावर ठसा उमटवून गेला. व्यायाम आणि टेनिसची आवड निर्माण झाली दिलीप बोस यांच्यामुळे, म्हणून त्यांचे आभारच मानायला हवेत. दोन्ही गोष्टींमुळे मला अव्याहत आनंद, विराम, व्यक्तिमत्व विकास आणि तंदुरुस्ती या सगळ्या गोष्टी एकत्रितच मिळाल्या. व्यवस्थापनाचं काम अतिशय तणावाचं असतं. तरुण अधिकाऱ्याने या तणावाचंही व्यवस्थित व्यवस्थापन करायला हवं. ज्यांना हे जमत नाही त्यांना तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. ऑफिसचं काम तणावपूर्व असतंच हे गृहीत धरून काही जण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. तरुण आणि तंदुरुस्त अधिकाऱ्यांनी तणावमुक्तीसाठी नको त्या व्यसनाच्या अधीन कधीही होऊ नये. बाहेर पडा आणि जीवनाचा आनंद घ्या. तारुण्य फक्त एकदाच येतं, अर्थात तुमचं शरीर तुम्हाला काय सांगतं याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. शरीराला वाजवीपेक्षा जास्त ताण देऊ नका. तुमचं आरोग्य ही बॅलन्स शीटमधली जमेची बाजू आहे, ती शिल्लक वाढवा, सातत्य ठेवा, पण ती खर्च मात्र करू नका. जन्माला आल्यानंतर आरोग्य हीच तुमची पुंजी असते. असाच अजून एक मला मिळालेला एक चांगला उपदेश तुम्हाला सांगायचा आहे. बऱ्याच वर्षांनंतरही त्याचा प्रभाव माझ्यावरती आहे. हिंदुस्तान लिव्हरमध्ये असताना मला हा अनुभव आला. मी हिंदुस्तान लिव्हरमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून लागलो तेव्हा चेअरमन होते प्रकाश टंडन. प्रत्येक प्रशिक्षणार्थीला वर्षातून एकदा जेवायला घेऊन जाण्याची त्यांची प्रथा होती. प्रशिक्षणार्थीसाठी तो अनुभव घाबरवून सोडणारा असला तरी टंडन यांनी प्रशिक्षणार्थी तरुणाशी संपर्क साधण्याची आणि त्यांच्या महत्वाकांक्षा जाणून घेण्याची एक संधी म्हणून ते बघत होते. माझ्या एका सहकार्यासाठी तो अनुभव खूपच मोलाचा आणि व्यापक करणारा ठरला. प्रकाश टंडन आपल्या धारदार आवाजात मोजून मापून बोलत म्हणाले, तरुणांनो, तुमच्या कानाचं क्षेत्रफळ तुमच्या ओठांच्या पेक्षा दुप्पट आहे आणि तुम्हाला तोंड एकच आहे पण कान दोन आहेत, म्हणून तुम्ही बोलण्यापेक्षा ऐकण्याचं काम चौपटीने करायला हवं. त्यावेळेस ते बोलणं खरडपट्टी काढल्यासारखं असलं तरी तो उपदेश माझ्या मनात कायम राहिला. तुमचे कान आणि मन सदैव उघडं ठेवा. टंडन यांनी तो उपदेश गुरु म्हणून दिला की नाही माहिती नाही, पण मी मात्र तो गुरुचा उपदेश म्हणूनच घेतला. तर अशा रीतीने हा उपदेश सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी लागू होतो की बऱ्याचदा आपण कुठेही गेलो की आपण खूप जास्त बोलतो, आपण कोणाचं ऐकून घेत नाही. तर नक्कीच आपण हा सल्ला लक्षात घेण्यासारखा आहे आणि आपण सुद्धा इतरांचं ऐकून घेतलं पाहिजे आणि नंतर आपलं मत आपण व्यक्त केलं पाहिजे. तर अशा रीतीने पुस्तक सफरनामा या कार्यक्रमामध्ये मी आर्य सुवर्णा या नोटवर इथेच आपला निरोप घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आपल्यासोबत मी होती आर्जे सुवर्णा.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, दरवर्षी आपल्या भेटीला छान छान बच्चे कंपनी येतात, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत येतात किंवा आता गणेशोत्सव आहे त्यानिमित्तानं येतात. तर आपल्या या सगळ्या विद्यार्थिनींना पूनम राणे मॅडम यांचं मार्गदर्शन आहे. ग्रंथपाल पूनम राणे मॅडम यांना आपण मागे त्यांची ओळख करून घेतलीच होती. त्यांना राज्य शासनाचा खास पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांनी वाचक आणि लेखक कसे घडवावे ह्याचं ते मार्गदर्शन करत असतात. तर श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनचे हे सगळे विद्यार्थिनी आहेत आणि लोकमान्य शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक अमोघ सिद्ध पाटील यांचेही आपण आभार मानूया, कारण त्यांनीही आपल्या या उपक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचेही परिश्रम आहेत मुलांना घडवण्यामध्ये. तर आता आम्ही मगाशी तुम्ही बोधकथा पहिल्या भागात आपण बोधकथा ऐकल्या, आजचा आपला हा दुसरा भाग आहे आणि आजच्या दुसऱ्या भागात आपण पाऊस आणि कविता, म्हणजे पाऊस आला की सगळ्यांना खूप आनंद होतो आणि जे लेखक कवी असतात ते अगदी लिहू लागतात, म्हणजे जशा पाऊसधारा बरसतात तशा कागदावर आपण लेखणीसुद्धा आपली बरसू लागते. तर पाऊस कविता हे छोटी बच्चे कंपनी आपल्यासमोर सादर करणार आहे. अनुष्का, हा तू निवेदनाला सुरुवात कर.
1: हाय, हॅलो, नमस्कार श्रोते हो. सर्वप्रथम लोकमान्य शिक्षण संस्था तसेच श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेतील मुख्याध्यापक अमोघ सिद्ध पाटील सर यांचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला आचार्य 90 FM रेडिओ सेंटरवर येण्याची परवानगी दिली. त्यानंतर तसेच आचार्य 90 FM रेडिओ सेंटर यावरती तेजस्विनी मॅडम यांचे देखील मी खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला इकडे विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी दिल्यामुळे. तर पाऊस हा प्रत्येकाला वेगळे क्षण घेऊन येतो आणि प्रत्येक वर्षी नव्या उपक्रमाने तो बरसत असतो. तसेच विद्यार्थ्यांना या चिमोकल्यांच्या मनातील पाऊस हा काय आहे तर ते आज आपण जाणून घेऊया. चला तर मग सर्वप्रथम आपल्या समोर पाऊस अनुष्का होटकर हिला कसा वाटतो ते ती तिच्या कवितेतून सादर करणार आहे.
2: हॅलो, हाय, नमस्कार, माझं नाव अनुष्का होटकर, मी इयत्ता 7वी A मध्ये शिकत आहे. माझ्या कवितेचे बोल आहे, पावसारे पाऊस, पावसा तू माझा मित्र, तुझ्यामुळे झाले निसर्गाचे सुंदर चित्र, पावसा रे पावसा येतो तू उशिरा आणि येऊन म्हणतो लवकर मुलांना घरी चला. पावसा रे पावसा ये ना तू लवकर, तू आला नाही तर मिळणार नाही भाकर. पावसा तू सगळ्यांचा देव आहे, तुझ्या विना जगणं अवघड आहे. पावसा रे पावसा तू आला तर शेतकरी खुश होईल आणि शेतकरी खुश झाले तर आम्ही खुश होईल. पावसा रे पावसा तू येऊन कर सुंदर या निसर्गाला निसर्गाला पाहून आनंद होईल मनाला.
1: खूपच सुंदर अनुष्का. तर तिच्या मनातील पाऊस ही तिची स्वरचित कविता आहे. तर तिच्या मनातील पाऊस, मुलांना शाळेला सुट्ट्या मिळतात, पाऊस म्हणजे कसा, हा एक ऊन पावसाची लपछपीच असते म्हणायची. तर श्रावण महिन्यातील पाऊस, तिच्या मनातील पाऊस, सुट्ट्या, तसेच आपल्या आजूबाजूचा परिसर हा हिरवळ पसरवतो ते तिने तिच्या कवितेत उतरून दाखवलंय. आणि अशीच एक सुंदर कविता घेऊन येत आहे यशश्री महाजन, ही देखील तिची स्वरचित कविता आहे.
3: नमस्कार, माझे नाव यशस्वी धनंजय महाजन, मी आत्ता 7वी A मध्ये शिकत आहे. पाऊस आला पावसात अमित भिजायला गेला, 2 तासात आजारी पडला, तोंडातून खोकला आला. सुनबाई बनवणार भजी, हॉलमध्ये बसून सांगत होती आजी. भजी खाऊन पोटभर अमित म्हणाला आणखी करा. आई म्हणाली अरे बाबा आजीसाठी तरी ठेवा जरा. बाहेर पाऊस पडतोय अमित आतमध्ये लोळतोय. खेळता म्हणतोय, पाऊस मला खूप आवडतोय.
1: खूपच सुंदर यशस्वी. तर तिने तिच्या कवितेत एक खोडकर मुलगा पावसात काय करतो, कसा वागतोय, त्याला पाऊस कसा वाटतोय हे तिने तिच्या कवितेत उतरवलंय. तर अशा क्षणी मला वंदना विटनकर यांच्या कवितेतील काही बोल आठवत आहेत. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदा जग भिजुणी मला चिंब चिंबू दे. त्यांना पाऊस कसा वाटतोय, तसं एक खोडकर मुलाला पाऊस कसा वाटतोय हे आज आपल्याला दिसलं. तर खूपच सुंदर यशस्वी. तर आता आपल्या समोर येत आहे सुंदर श्रावण महिन्यातील नवे सण घेऊन येणारी तसेच नव्या प्रकारे पडणारे नवीन पाऊस घेऊन येणारी कविता आपल्यासमोर हितिका घासे सादर करते.

0: छान कविता तुम्हाला नक्कीच आवडत असतील आणि ह्या छोट्या छोट्या बच्चे कंपनी खूप छान कविता सादर करत आहेत. आणि खरंच मी आता परत एकदा आभार मानू इच्छिते आपल्या लोकमान्य शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक अमोघ सिद्ध पाटील यांनी या सगळ्या विद्यार्थ्यांना इथे यायची परवानगी दिली. आणि श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या ह्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत, ग्रंथपाल पूनम राणे मॅडम यांनी त्यांच्याकडून तयारी करून घेतलेली आहे. तर आता पुढच्या कवितेकडे आपण वळणार आहोत.
1: तर पाऊस हा अनेक प्रकारचा असतो, रिपरिप नारा पाऊस, वादळ वारा घेऊन येणारा पाऊस, तसेच शेतकऱ्यांची धांदल उडवणारा पाऊस आणि काही वेळी सर्व उद्ध्वस्त करणारा पाऊस, अशा पावसाचे तर अनेक प्रकार असतात. तर आपल्या महेक पटेलला तिला पाऊस कसा वाटतोय तर आज आपण ऐकणार आहोत. तर काही कारणामुळे ती येऊ शकली नाही, तर तिची मैत्रीण श्रेया भोसले ती तिची कविता वाचन करणार आहे.
2: नमस्कार, माझे नाव श्रेया भोसले, मी आता आठवीमध्ये शिकते. माझ्या कवितेचे नाव आहे पाऊस धारा. पहिल्या पावसाचा थेंब पडेल जेव्हा जमिनीवर, पहिल्या पावसाचा थेंब पडेल जेव्हा जमिनीवर, ओल्या मातीचा सुगंध पसरेल साऱ्या धरणीवर, ओल्या मातीचा सुगंध पसरेल साऱ्या धरणीवर. पावसात भिजताना मुले विसरतात भूक आणि तहान, पावसात भिजताना मुले विसरतात भूक आणि तहान. भिजताना असे वाटते की बघावी इंद्रधनुष्याची कमान, भिजताना असे वाटते की बघावी इंद्रधनुष्याची कमान. पाऊस पडल्यावर शेतकऱ्यांची पिके येतील छान, पाऊस पडल्यावर शेतकऱ्यांची पिके येतील छान. मोर नाचेल फुलवून पिसारा सारे राहील, मोर नाचेल फुलवून पिसारा सारे राहील. श्रावण महिन्यातील सणांसोबत पाऊस धारा येतील घरात, श्रावण महिन्यातील सणांसोबत पाऊस धारा येतील घरात. पाऊस पडल्यावर निसर्ग होईल हिरवागार शनाल, पाऊस पडल्यावर निसर्ग होईल हिरवागार शनाल.
1: खूपच सुंदर श्रेया आणि महेक सुद्धा खूपच सुंदर. म्हणजे पाऊस जेव्हा येतो तेव्हा अनेक सण येतात, मुलांना पावसात तो सण साजरा करता येतो आणि त्याच क्षणी पाऊस जेव्हा पडतो हिरवळ सगळीकडे पसरवतो. म्हणजे म्हणतात ना निसर्ग नटलाय आणि त्याच्यात सणही आले, म्हणजे आपल्या सृष्टीला एक नवा रंग पाऊस देतो. तर अशाच प्रकारे एक सुंदर कविता आपल्या समोर हितिका घासे घेऊन येत आहे.
3: नमस्कार, माझे नाव हितिका घासे, मी इयत्ता 8वी मध्ये शिकते. माझ्या कवितेचं नाव आहे पावसातील मज्जा. श्रावण महिना सुरू झाला, श्रावण महिना सुरू झाला, बाहेर मुसळधार पाऊस आला, बाहेर मुसळधार पाऊस आला. पाऊस येतो गारगार, पाऊस येतो गारगार, पावसामुळे शाळेत हल्ला होतो फार, पावसामुळे शाळेत हल्ला होतो फार. पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला, दप्तर भरा घरी चला, दप्तर भरा घरी चला. पावसात भिजत घरी जाल, पावसात भिजत घरी जाल, घरी जाऊन आईचा मार खाल, घरी जाऊन आईचा मार खाल. खाल्ला कितीही आईचा मार, खाल्ला कितीही आईचा मार, तरी पावसात करणार मज्जा फार, तरी पावसात करणार मज्जा फार. धन्यवाद.
1: सुंदर, खूपच सुंदर. खरंच आपण पावसात भिजतो, आई कितीही मारते पण आपण काय बच्चे कंपनी ऐकत नाही. पावसात भिजणं हे आपल्याला सर्वच मुलांना खूप आवडतं, लहान लहान मुलांना पावसात भिजायला खरंच खूप आवडतं. ते सितिकाने तिच्या शब्दात सांगितलंय, आईचा कितीही मार खाल्ला तरी इंद्रधनुष्य पाहायला, पावसात भिजायला आपल्याला फारच आवडत असत.
0: आणि तुला सांगते की आपण पावसात गेल्यावर आपल्याला भजी खायला आवडतात, बटाटे वडे खायला आवडतात आणि आपण लगेच सांगतो आई गरमागरम कांदा भजी कर, अशी आपण ऑर्डर देतो, हो की नाही? त्यामुळे एक तो भजीचा येणारा सुगंध, नंतर तो गरमागरम चहा आणि पावसात भिजण्याची मजा, हे जे आनंद असतो तो आपण श्रावणात आणि पाऊस आला कीच आनंद घेऊ शकतो. एक छोटीशी पटकन विश्रांती घेऊया आणि पुढल्या मुली आपल्यासमोर, पुढले विद्यार्थी आपल्यासमोर पाऊस कविता गाणी घेऊन येणार आहे. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओंद्रे.

0: शांती अंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण पाऊस आणि कविता या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या सगळ्या विद्यार्थिनी माझ्या सोबत आहेत. अनुष्का बरखडे, त्याच्यानंतर हितिका घासे, यशस्वी महाजन आणि अनुष्का होटकर, पूर्वी शिंदे आणि श्रेया भोसले या सगळ्यांनी छान छान पाऊसाच्या कविता लिहिलेल्या आहेत आणि खरंच आपल्या स्टुडिओत पाऊस आल्यासारखं वाटतंय. अनुष्काचं सुंदर निवेदन तिने केलेलं आहे. पूनम राणे मॅडमनी सगळ्यांची छान तयारी करून घेतलेली आहे, कारण पुढली पिढी म्हणजे आपण म्हणतो मराठी शाळा कमी होत आहे, पण असं ह्या सगळ्या विद्यार्थिनींकडे बघून वाटत नाही. मराठीचं भवितव्य उज्ज्वल आहे असंच वाटतंय, कारण ह्या सगळ्यांनी स्वरचित कविता म्हटलेल्या आहेत, स्वतः वाचतात, त्या छान छान पुस्तकं वाचतात, छान छान कविता लिहितात, कथा लिहितात. अच्छा, शब्दांचा पाऊसच पडलेला आहे. तर पुन्हा एकदा आभार मानू इच्छिते लोकमान्य शिक्षण संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक अमोघ सिद्ध पाटील सर यांचे आणि ग्रंथपाल पूनम राणे मॅडम यांचे, की त्यांनी या सगळ्या विद्यार्थिनींना परवानगी दिली आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये येऊन त्यांची कला सादर करायची. आणि आता अनुष्काकडे मी पुढची सूत्र.
1: तर प्रेक्षक वयाच्यानुसार आपले वाचन क्षमता, आपली बौद्धिक मानसिकता, बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतच असतो. तर आता तुम्हाला तोच बदल, तीच वाचन वाचण्याची जास्त आवड, मराठी वाचण्याची आवड, आपण आपली पिढी मराठी वाचन करण्याची पिढी ही आपली मराठी शाळाच चालू ठेवणार आहे आणि अशीच एक सुंदर कविता घेऊन येत आहे पूर्वी शिंदे.
2: वा, नमस्कार, माझे नाव आहे पूर्वी शिंदे, मी आता 9वी अ मध्ये शिकते. माझ्या कवितेचे नाव स्वागत पावसाचे. तुझ्या आगमनाची वाट पाहतो आम्ही सारे, तुझ्या आगमनाची वाट पाहतो आम्ही सारे, तुझ्या आगमनाचे स्वागत करण्यास जमतात वादळ वारे. खिडकीतून तुला पाहून भजी खाण्याचा वेगळाच आनंद असतो, खिडकीतून तुला पाहून भजी खाण्याचा वेगळाच आनंद असतो. तुला पाहताच मुद्दाम छत्री घेऊन घराबाहेर आम्ही पडतो, तुला पाहताच मुद्दाम छत्री घेऊन आम्ही घराबाहेर पडतो. नदी नाले भरून त्यात थोडी सोडून मुले करू लागतात दंगा, नदी नाले भरून त्यात थोडी सोडून मुले करू लागतात दंगा, वडापावच्या दुकानावर लागतात लांब लांब रांगा. तुझ्या आगमनाने वसुंधरा नटते छान, तुझ्या आगमनाने वसुंधरा नटते छान, तुझ्यात भिजताना नसते मला मुळीच भान, तुझ्यात भिजताना मला नसते मुळीच भान. नटलेल्या हिरव्यागार वसुंधरीत इंद्रधनूही शोभून दिसतो, नटलेल्या हिरव्यागार वसुंधरीत इंद्रधनूही शोभून दिसतो. हे पाहून मोरही पिसारा फुलवून सुंदर नृत्य करू लागतो, हे पाहून मोरही सुंदर नृत्य करू लागतो. तुझ्या अतिवृष्टीने आम्हाला शाळेला मिळतात सुट्ट्या, तुझ्या अतिवृष्टीने आम्हाला शाळेला मिळतात सुट्ट्या. शाळेची सुट्टी करून आम्ही सारे खेळू लागतो गट्ट्या, शाळेची सुट्टी करून आम्ही सारे खेळू लागतो गट्ट्या. श्रावण महिना मानला जातो सर्वात पवित्र, श्रावण महिना मानला जातो सर्वात पवित्र, त्यासोबतच ऊन आणि पाऊस खेळतात सर्वत्र, त्यासोबतच ऊन आणि पाऊस खेळतात सर्वत्र. अशा 4 महिन्यांनी तुझ्या जाण्याची वेळ येते, अशा 4 महिन्यांनी तुझ्या जाण्याची वेळ येते, तुझ्यासोबतच निसर्गातून हिरवळही निघून जाते, तुझ्यासोबतच निसर्गातून हिरवळही निघून
1: जाते. जेव्हा पाऊस जातो तेव्हा कुठेतरी मनाला दुःखच वाटत की लहान लहान मुले खूपच पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात आणि अनेक सण समारंभ आपल्याला पावसात करता येतात. आणि खरं तर शेतकरी खरंच खूप खुश होत असतो की त्याला पुढच्या जे महिने आहेत की त्याची पर्वाच नसते, कारण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा अनेक पिकं उगवतात, तेव्हा आपल्या आपल्या खाण्याचे अन्न पदार्थांची
0: आपण संघटन करून ठेवू
1: शकतो. आणि खरंच पाऊस सर्वांसाठीच खूप आनंद घेऊन येतो, पण काही पाऊस असा असतो की सर्वच उद्ध्वस्त देखील करतो. तर आपण पाहूया वैष्णवी घोलप हिला पाऊस कसा वाटतो.
3: आला पाऊस आला पाऊस आला मोठ्या गारा स्वच्छ सुंदर अंगण झाले असता भरला सारा. आला पाऊस आला पाऊस हे सगळे वादळ वारा, आला पाऊस आला पाऊस हे सगळे वादळ वारा, हे पाहून निसर्गही निघला सारा. आला पाऊस आला पाऊस निसर्गही निघली विशाल, आला पाऊस आला पाऊस निसर्गही निघली.
1: पाऊस शिवाय सारे हिरवेगार, आला पाऊस आला पाऊस शिवाय सारे हिरवेगार, वर्षभराच्या पोटाची नाही आता काळजी फार. खूपच सुंदर वैष्णवी. तर असाच हा वातावरणाचे अंदाज खोटे ठरवणारा हा पाऊस. तर अशाच प्रकारे आमच्या विद्यार्थिनींनी देखील शब्दांचा ह्या रेडिओ सेंटर मध्ये पाऊसच पडला असेल. तर मी सर्वांचे आभार मानते. शेवटी जाता जाता इतकेच म्हणेन, पाऊस मुंबईचा लागतो जेव्हा पडायला, पाऊस मुंबईचा लागतो जेव्हा पडायला, इथल्या माणसांसारखाच वेळ नसतो त्याला थांबायला. ही कविता आहे प्रशांत जोशी यांची. तर खरंच खूप सुंदर. असंच आता आपल्याला देखील आता खूप वेळ होत आहे. खूप सुंदर आमच्या प्रेक्षक हो तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या कविता ऐकल्या, यानिमित्त मी तुमचे खूप खूप आभार मानते.
0: खूप छान, कारण नक्कीच तुम्हाला पावसात भिजायला तर सगळ्यांनाच आवडतं. आणि आपण आजवर बाबू बोरकर, मंगेश माडगावकर किंवा प्रवीण दवणे सरांनी लिहिलेल्या छान छान कविता, मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी खूप कविता वाचल्या पाहिजे, जेणेकरून तुम्ही छान छान कविता लिहू शकता. काही मोजक्या कवींचा मी उल्लेख केला, पण तुम्ही बरेचसे, पूनम राणे मॅडम तुम्हाला सांगतीलच, आपल्याकडे बरेच शब्दप्रभू होऊन गेलेले आहेत. तर त्यांच्या कविता त्यांच्या कथा तुम्ही नक्की वाचा आणि छान उत्तम वाचक आणि उत्तम लेखक व्हा. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही आचार्य 90 FM मध्ये आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो, आमचा पाऊस आणि कविता हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल असे आशा व्यक्त करते. तुमचे अभिप्राय आमच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आणि मी आर्जे तेजस्विनी इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: हॅलो नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ वरती भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळ याविषयी माहिती घेत होतो. आज आपण मुंबईतील सगळ्यात चांगले प्रेक्षणीय स्थळ म्हणजे एलिफंटा लेन याविषयी माहिती घेणार आहोत. मुंबई म्हटलं की सर्वप्रथम आठवते गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. पण याच मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरती अरबी समुद्राच्या मध्यभागी एक बेट आहे. या बेटावर हजारो वर्षापूर्वी दगडात कोरलेले असे अद्भुत शिल्पविश्व आहे जे आजही जगभरातील पर्यटकांना आश्चर्यचकित करते. हेच ते एलिफंटा बेट आणि त्यावरील जगप्रसिद्ध एलिफंटा लेणी. एलिफंटा लेणी म्हणजे केवळ दगडात कोरलेल्या गुहा नाहीत, त्या आपल्या भारताच्या प्राचीन शिल्पकलेचा, धार्मिक परंपरेचा आणि कलाकारांच्या अद्वितीय कौशल्यांचा जिवंत पुरावा आहे. या लेण्या मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून बोटीने साधारण 1 तासाच्या प्रवासावर आहेत. समुद्रांच्या लाटांमधून 1 तासाच्या प्रवासावरती प्रवास करताना एका बाजूला मुंबईची उंच इमारत दिसतात तर दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र. हा प्रवासच पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. एलिफंटा बेटाचे मूळ नाव घारापुरी आहे. घारापुरी म्हणजे गाव किंवा वस्ती. असे मानले जाते की पूर्वी येथे स्थानिक लोकांची वस्ती होती आणि हे बेट धार्मिक दृष्ट्या महत्वाचे केंद्र होते. एलिफंटा हे नाव कसे पडले? 16व्या शतकात पोर्तुगीज जेव्हा एका बेटावर आले तेव्हा त्यांना किनाऱ्याजवळ दगडात कोरलेला एक प्रचंड हत्ती दिसला. त्या हत्तीच्या शिल्पावरून त्यांनी या बेटाला एलिफंटा असे नाव दिले. आज तो दगडी हत्ती मूळ ठिकाणी नसला तरी त्याची प्रतिकृती आणि इतिहास आजही जपला गेला आहे. एलिफंटा लेणी नेमकी कोणी बांधली याबाबत इतिहासकारांमध्ये काही मतभेद आहेत. मात्र बहुतेक अभ्यासकांच्या मते या लेण्या इसवीसनच्या 5व्या ते 8व्या शतकादरम्यान बांधल्या गेल्या. राष्ट्रकूट किंवा चालुक्य राजांच्या काळात या शिल्पकलेला मोठा आश्रय मिळाला असे मानले जाते. या संपूर्ण परिसरात 7 लेण्या आहेत. त्यापैकी 5 लेण्या हिंदू धर्माशी संबंधित असून 2 लेण्या बौद्ध परंपरेशी संबंधित आहेत. मात्र सर्वाधिक प्रसिद्ध आहे ती मुख्य लेणी जिथे भगवान शिवाच्या विविध रूपांची अप्रतिम शिल्पे कोरलेली आहेत. 1987 साली युनेस्कोने एलिफंटा लेणीला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. हा दर्जा मिळणे म्हणजे त्या ठिकाणचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक महत्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. हजारो वर्षापूर्वी आधुनिक यंत्राशिवाय इतकी भव्य लेणी आणि इतकी सूक्ष्म शिल्पे तयार करणे किती कठीण असेल याची कल्पनाच करता येत नाही. त्या काळातही कलाकारांनी फक्त हातोडा आणि छिन्नीच्या सहाय्याने दगडात जीव घातला. आजही ती शिल्पे पाहताना आपण थक्क होतो. एलिफंटा लेणी म्हणजे केवळ दगड नाही, ती भक्ती आहे, ती कला आहे, ती इतिहास आहे आणि ती आपल्या भारतीय संस्कृतीची अमूल्य ओळख आहे. दरवर्षी भारतातूनच नव्हे तर जगभरातून लाखो पर्यटक इथे येतात. काही जण इतिहास जाणून घेण्यासाठी येतात, काही जण शिल्पकला पाहण्यासाठी येतात, तर काही जण या शांत आणि आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी. जर तुम्हाला इतिहास, कला आणि निसर्ग यांचा एकत्रित अनुभव घ्यायचा असेल तर एलिफंटा लेणी हा प्रवास आयुष्यात एकदा तरी नक्की करावा. आज आपण एलिफंटा लेणीची ओळख, इतिहास, त्या नावामागची कथा हे जाणून घेतली. आपण मुख्य गुहेत प्रवेश करून जगप्रसिद्ध त्रिमूर्ती महादेव, नटराज, अर्धनारीश्वर, गंगावतरण आणि इतर अप्रतिम शिल्पांची सविस्तर माहिती जाणून घेऊया. पहिल्या भागात आपण एलिफंटा लेणीचा इतिहास, घारापुरी बेट, पोर्तुगीजांनी दिलेले एलिफंटा हे नाव आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ याविषयी माहिती घेतली. आता आपण या अद्भुत शिल्पविश्वाच्या सर्वात महत्वाच्या भागात प्रवेश करणार आहोत. चला तर मग कल्पना करा की आपण गेटवे ऑफ इंडियाहून बोटीने प्रवास करून एलिफंटा बेटावर पोहोचलो आहोत. समुद्राचा गार वारा अंगावर येतोय. समोर हिरवाईने नटलेला डोंगर दिसतोय. पायऱ्या चढताना दोन्ही बाजूंना छोट्या दुकानांमध्ये स्थानिक हस्तकला, दागिने, स्मृतिचिन्हे आणि पारंपरिक वस्तू विकणारे दुकानदार दिसतात. वर चढताना माकडांची धमालही पाहायला मिळते, त्यामुळे हातातील खाऊ आणि पिशव्यांची काळजी घ्यावी लागते. काही वेळाने आपण मुख्य गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो आणि समोर उभी राहते एक भव्य दगडी वास्तू. ही मुख्य गुहा म्हणजे एलिफंटा लेणीचा आत्माच. एका विशाल दगडातून कोरलेली ही गुहा पाहून आपण थक्क होतो. मोठमोठे दगडी खांब, प्रशस्त सभामंडप आणि भिंतीवर कोरलेली भव्य शिल्पे पाहताना हजारो वर्षापूर्वीच्या कलाकारांच्या प्रतिभेला मनापासून सलाम करावासा वाटतो. आणि आता आपण येतो त्या शिल्पासमोर ज्यासाठी एलिफंटा लेणी जगभर प्रसिद्ध आहे, ते म्हणजे त्रिमूर्ती महादेव. सुमारे 20 फूट उंच असलेले हे शिल्प भारतीय शिल्पकलेचा सर्वोच्च नमुना मानला जातो. त्याच दगडात कोरलेली ही विशाल मूर्ती पाहून प्रत्येक पर्यटक काही क्षण निशब्द होतो. या त्रिमूर्तीमध्ये भगवान शिवांचे 3 रूप दाखवलेले आहेत. मधला शांत आणि गंभीर चेहरा म्हणजे सदाशिव, विश्वाचा पालनकर्ता, शांतता आणि संतुलनाचे प्रतीक. उजवीकडील चेहरा म्हणजे अघोर, संहाराचे रूप. हे रूप वाईट शक्तीचा नाश करून धर्माचे रक्षण करणारे मानले जाते. डावीकडील चेहरा म्हणजे वामदेव, सृजन, करुणा आणि सौंदर्याचे प्रतीक. ही 3 रूपे आपल्याला जीवनाचा संदेश देतात. निर्मिती, पालन आणि संहार, निसर्गाचा हाच नियम आहे. या शिल्पातील चेहऱ्याचे भाव, मुकुटाची रचना, दागिने, केसाची मांडणी आणि डोळ्यातील शांतता इतकी जिवंत वाटते की हा दगड नसून एखादी सजीव मूर्ती आहे असे वाटते. एलिफंटा लेणी ही केवळ दगडात कोरलेली कला नाही, तर प्रत्येक शिल्प एक कथा सांगते. प्रत्येक मूर्तीमध्ये एक तत्वज्ञान दडलेले आहे आणि प्रत्येक कोरी कामातून भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा दिसून येते. चला मुख्य गुहेत आणखीन पुढे जाऊया. सर्वप्रथम आपल्याला दिसते गंगावतरणाचे भव्य शिल्प. पुराणापासून राजा भागीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी कठोर तप केले. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गंगा पृथ्वीवर येण्यास मदत झाली, पण तिचा वेग इतका प्रचंड होता की पृथ्वीचा नाश झाला असता. तेव्हा भगवान शिवांनी आपल्या जटांमध्ये गंगेला धारण केले आणि तिचा वेग कमी करून पृथ्वीवर सोडले. या शिल्पात शिवाच्या विशाल जटा, गंगेचे अवतरण आणि भगीरथाची भक्ती अतिशय सुंदर पद्धतीने कोरलेली आहे. हे शिल्प आपल्याला सांगते की शक्तीचा उपयोग नेहमी संतुलित आणि लोककल्याणासाठी व्हायला हवा. आता पुढे दिसते शिव पार्वतीचे विवाहाचे शिल्प, ज्याला कल्याण सुंदर मूर्ती असेही म्हणतात. या प्रसंगात हिमालयाची कन्या पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह दाखवला आहे. दोघांच्या चेहऱ्यावरील शांत भाव, देवतांची उपस्थिती आणि संपूर्ण प्रसंगातील पवित्रता पाहताना आपण त्या दिव्य सोहळ्याचाच भाग असल्यासारखे वाटते. हे शिल्प आपल्याला प्रेम, विश्वास, समर्पण आणि कुटुंबांच्या मूल्याची आठवण करून देते. आता आपण पाहतो रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रसंग. रामायणातील ही अत्यंत प्रसिद्ध कथा आहे. अत्यंत शक्तिशाली रावणाने आपल्या सामर्थ्याचा गर्व करून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भगवान शिवांनी आपल्या पायाच्या अंगठ्याने पर्वत दाबला. रावण पर्वताखाली अडकला आणि शेवटी त्याने शिवाची भक्ती करून क्षमा मागितली. हे शिल्प सांगते की कितीही मोठे सामर्थ्य असले तरी अहंकाराचा शेवट पराभवातच होतो. एलिफंटा लेण्यांमधील आणखीन एक प्रभावी शिल्प म्हणजे योगेश्वर शिव. या रूपात भगवान शिव ध्यानमग्न अवस्थेत बसलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता दिसते. आजच्या धावपळीच्या जीवनात हे शिल्प आपल्याला एक महत्वाचा संदेश देते की मन शांत असेल तर जीवन अधिक सुंदर होते.
1: आज आपण ताणतणाव, स्पर्धा आणि धकाधकीत हे जगत आहोत. अशा वेळी ध्यान, संयम आणि आत्मचिंतन किती महत्वाचं आहे हे शिल्प आपल्याला शिकवते. त्यानंतर दिसते अंधकासूर वधाचे शिल्प. अंधकासूर हा अत्याचारी राक्षस होता. त्याचा अहंकार आणि अत्याचार वाढल्यावर भगवान शिवांनी त्याचा वध केला. या शिल्पातून चांगल्यांचा वाईटावर परिणाम विजय दाखवला आहे. ही शिल्पे फक्त धार्मिक कथा सांगत नाहीत तर जीवन जगण्याचे धडेही सांगतात. सत्याचा मार्ग स्वीकारा, अहंकार टाळा, कर्तव्य निभावा, संकटात धैर्य ठेवा आणि नेहमी चांगुलपणाची साथ द्या. याच मूल्यांचा संदेश या लेण्या हजारो वर्षापासून देत आहेत. एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. आज आधुनिक यंत्रे, संगणक, लेझर आणि अत्याधुनिक साधने उपलब्ध आहेत, पण ज्या काळात ही लेणी कोरली गेली त्या काळात फक्त हातोडा, छिन्नी आणि कलाकाराची कल्पकता एवढीच साधने होती. तरीही दगडावरती कोरलेले दागिने, कपड्यांच्या घड्या, चेहऱ्यावरील भाव, केसांची रचना आणि शरीराची ठेवण इतकी जिवंत वाटते की हे शिल्प पाहणारा प्रत्येक जण आश्चर्यचकित होतो. म्हणूनच एलिफंटा लेणी ही केवळ भारताची नाही तर संपूर्ण मानव जातीची कला संपदा मानली जाते. आजही जगभरातील इतिहासकार, पुरातत्वेचे कलाकार आणि संशय आहेत. आता घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या एलिफंटा लेणी या विशेष कार्यक्रमात. तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. आतापर्यंत आपण एलिफंटा लेणीचा इतिहास त्रिमूर्ती महादेव, अर्धनारीश्वर, नटराज, गंगावतरण आणि इतर अद्भुत शिल्पांची माहिती घेतली. पण एलिफंटा लेणीची खरी मजा केवळ लेण्या पाहण्यातच नाही तर तिथपर्यंतचा संपूर्ण प्रवास अनुभवण्यात आहे. चला तर मग आज आपण गेटवे ऑफ इंडिया पासून एलिफंटा बेटापर्यंतचा हा सुंदर प्रवास अनुभवूया. सकाळची वेळ आहे. मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांनी गजबजलेले आहे. देश विदेशातून आलेले पर्यटक हातामध्ये कॅमेरे घेऊन फोटो काढत आहेत. काही जण समुद्राकडे पाहत उभे आहेत तर काही जण एलिफंटा बेटाकडे जाणाऱ्या बोटीची वाट पाहत आहेत. थोड्याच वेळात आपली बोट निघते. बोट हळूहळू समुद्रात पुढे सरकते. मागे वळून पाहिल्यावर गेटवे ऑफ इंडिया आणि ताजमहल पॅलेस हॉटेल हळूहळू दूर जाताना दिसते. समोर अथांग अरबी समुद्र पसरलेला असतो. समुद्रावर उडणारे पांढरे समुद्री पक्षी बोटीच्या मागोमाग उडताना दिसतात. अनेक पर्यटक त्यांना दाणे टाकतात आणि त्या पक्ष्यांची झेप पाहून आनंदी होतात. सुमारे एका तासाच्या या प्रवासात मुंबईचे एक वेगळे रूप दिसते. समुद्रातून पाहिलेली मुंबई अधिक सुंदर आणि भव्य वाटते. हा प्रवासच अनेकांसाठी एलिफंटा सहलीचा सर्वात संस्मरणीय भाग असतो. थोड्याच वेळात दूरवर हिरवाईने नटलेले घारापुरी बेट दिसते. बेटावर पोचल्यावर छोटासा धक्का लागतो. तिथून पुक्के लेण्यांकडे जाण्यासाठी चालत जावे लागते. काही अंतरासाठी छोट्या खेळण्यासारख्या रेल्वेचीही सोय असते, जी विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आवडते. त्यानंतर सुरू होतो पायऱ्यांचा प्रवास. दोन्ही बाजूंना छोटी दुकाने दिसतात. येथे कोरी वस्तू, लाकडी कलाकुसर, हस्तकला, दागिने, टोपी, स्थानिक स्मृतिचिन्ह आणि विविध कलावस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. स्थानिक विक्रेते हसतमुखाने पर्यटकांचे स्वागत करतात. त्यामुळे या ठिकाणी स्थानिक संस्कृतीची वेगळी ओळख मिळते. या प्रवासात एक मजेशीर गोष्टही आहे, ती म्हणजे एलिफंटा बेटावरील माकडे. ही माकडे खूप चपळ असतात. हातात खाण्याचे पदार्थ दिसले की शरणार्धात हिसकावून घेऊ शकतात. त्यामुळे पर्यटकांना सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. पायऱ्या चढताना आजूबाजूला घनदाट झाडे, पक्ष्यांचा आवाज आणि समुद्राकडून येणारा गार वारा हा प्रवास अधिक सुखद बनवतो. शिखरावर पोहोचल्यावर मुख्य लेणी दिसतात आणि त्याची भव्यता पाहून सारा थकवा निघून जातो. एलिफंटा लेणीला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा काळ सर्वात योग्य मानला जातो. या काळात हवामान आल्हाददायक असते आणि समुद्र प्रवासही सुखद होतो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे बोट सेवा काही काळ बंद असू शकतात. त्यामुळे सहलीचे नियोजन करण्यापूर्वी ही माहिती घेणे योग्य ठरते. एलिफंटा लेणीला भेट देताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आरामदायक बूट घालावेत, कारण बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात. पुरेसे पाणी आपल्या सोबत ठेवावेत. कचरा अजिबात टाकू नये. शिल्पांना हात लावू नये आणि त्यावर काही लिहू नये, कारण ही लेणी आपली राष्ट्रीय संपत्ती आहे आणि त्याचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. एलिफंटा लेणी ही केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर ते भारतीय संस्कृतीचे, इतिहासाचे आणि कलेचे जिवंत संग्रहालय आहे. येथील प्रत्येक दगड इतिहास सांगतो, प्रत्येक शिल्प एक कथा सांगते आणि प्रत्येक गुहा

आपल्या पुढच्या येणाऱ्या भागात आपण जाणून घेऊ की एलिफंटा लेणीचे जागतिक महत्व, तिचे संवर्धन, एलिफंटा महोत्सव आणि आपल्या संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा जपण्याची जबाबदारी. एखाद्या ठिकाणाला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळणे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट असते. ही मान्यता त्या ठिकाणचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक मूल्य संपूर्ण जगासाठी महत्व असल्याचे दर्शवते. 1987 साली एलिफंटा लेणीला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. याचा अर्थ असा की ही लेणी केवळ भारताची नाही तर संपूर्ण मानवजातीची सांस्कृतिक संपत्ती आहे. सुमारे 1500 वर्षापूर्वी कलाकारांनी एका अखंड दगडात हातोडा आणि छिन्नीच्या साह्याने एवढे भव्य मंदिर कोरले. ना वीज, ना आधुनिक यंत्रे, ना संगणक, ना लेझर, तरीही त्यांनी ही अशी कलाकृती निर्माण केली जी आजही जगभरातील शिल्पकार, इतिहासकार आणि पुरातत्वांना आश्चर्यचकित करते. यालाच म्हणतात भारतीय कलेचा सुवर्णकाळ. एलिफंटा लेणीचे आणखीन एक मोठे आकर्षण म्हणजे एलिफंटा महोत्सव. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आयोजित केला जाणारा सांस्कृतिक महोत्सव भारतातील प्रतिष्ठित महोत्सवांपैकी एक मानला जातो. या महोत्सवात भारतीय शास्त्रीय संगीत, भरतनाट्यम, कथ्थक, ओडिसी, कुचीपुडी, लोकनृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्रीच्या प्रकाशात उजळलेली एलिफंटा लेणी समोर त्रिमूर्ती महादेव आणि त्याच वातावरणात घुमणारे शास्त्रीय संगीत हा अनुभव शब्दामध्ये सांगणे कठीण आहे. देशातील अनेक नामवंत कलाकारांनी या महोत्सवात आपल्या कलेचे सादरीकरण केलेले आहे. एलिफंटा लेणी केवळ धार्मिक स्थळ नाही, ती भारतीय शिल्पकलेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विद्यापीठ आहे. ती इतिहासकारांसाठी संशोधनाचा विषय आहे. ती कलाकारांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे आणि सामान्य पर्यटकांसाठी आश्चर्याचा खजिना आहे. आज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग ASI या लेण्यांचे संवर्धन करण्यासाठी सातत्याने काम करत असतात, कारण काळ, पाऊस, वारा आणि वाढती पर्यटक संख्या यामुळे या शिल्पांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त सरकारनेच नाही तर आपण प्रत्येकाने आपल्या वारसाचे संरक्षण केले पाहिजे. जर आपण लेण्यांवर नावे लिहिली, कचरा टाकला किंवा शिल्पांचे नुकसान केले तर हा अमूल्य ठेवा पुढच्या पिढ्यांसाठी टिकणार नाही. म्हणून प्रत्येक पर्यटकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. भारत हा केवळ सणांचा, संस्कृतीचा आणि परंपरेचाच देश नाही तर तो जगातील महान शिल्पकलेचा, वास्तुकलेचा आणि ज्ञानाचा देश देखील आहे. अजिंठा, वेरूळ, कार्ला, भाजा, लेणी आणि त्याच परंपरेतील एक तेजस्वी रत्न म्हणजे एलिफंटा लेणी. आज जगभरातून लाखो पर्यटक भारतात येतात आणि आपल्या या वारशाला पाहून भारावून जातात. पण अनेकदा आपण स्वतःच्या आपल्या वारशाकडे दुर्लक्ष करतो. म्हणून एकदा तरी वेळ काढा, गेट ऑफ इंडियाहून बोटीने प्रवास करा, अरबी समुद्राचा गार वारा अनुभवा, एलिफंटा बेटावर चढा आणि त्या भव्य त्रिमूर्ती महादेवासमोर काही क्षण शांत उभे राहा. कदाचित त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की इतिहास हा फक्त पुस्तकात नसतो, तो दगडांमध्येही जिवंत असतो, तो शिल्पातही बोलत असतो आणि तो आपल्या संस्कृतीतून पुढच्या पिढीकडे प्रवास करत असतो. ज्यांना आपल्या इतिहासाचा अभिमान असतो त्यांचे भविष्य नेहमीच उज्ज्वल असते. वारसा जपणे म्हणजे केवळ जुन्या वस्तूंचे संरक्षण करणे नव्हे तर आपल्या संस्कृतीचा आत्मा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे हे देखील होय. एलिफंटा लेणीच्या मुख्य गुहेत प्रवेश करताच एक विलक्षण शांतता जाणवते. बाहेर समुद्रांच्या लाटा, पर्यटकांची गर्दी आणि गजबज असते, पण गुहेच्या आत पाऊल टाकताच वातावरण बदलते. जाड दगडी भिंती, उंच खांब आणि मंद प्रकाश यामुळे एक गूढ आणि आध्यात्मिक अनुभव मिळतो. अनेक पर्यटक सांगतात की ते काही मिनिटं शांतपणे उभे राहिल्यावर मन आपोआप स्थिर होते. म्हणूनच इतिहासप्रेमींबरोबरच छायाचित्रकार, कलाकार आणि ध्यानाची आवड असलेले लोकही ते वारंवार येतात. एलिफंटा लेणीतील प्रत्येक खांब, प्रत्येक शिल्प आणि प्रत्येक कोपरा अभ्यासकांसाठी संशोधनाचा विषय आहे. अनेक शिल्पांवरील कोरीवकाम

सूक्ष्म आहे की आजच्या आधुनिक तंत्रज्ञानातही त्याची हुबेहूब प्रतिकृती करणे सोपे नाही. इतिहासात असे नमूद आहे की पोर्तुगीजांच्या काळात काही शिल्पांचे नुकसान झाले, काही मूर्ती तुटल्या, काही भाग झिजले, तरी सुद्धा आजही या लेण्यांचे वैभव इतके प्रभावी आहे की जगभरातील पर्यटक इथे आकर्षित होतात. एलिफंटा बेटावर फिरताना तुम्हाला स्थानिक जीवनाचाही एक झलक पाहायला मिळते. बेटांवरती राहणारे लोक पर्यटकांसाठी हस्तकला वस्तू, पारंपरिक स्मृतिचिन्हे आणि स्थानिक पदार्थ घेऊन उपलब्ध करून देतात, त्यामुळे ते पर्यटनाबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही आधार मिळतो. एलिफंटा लेणीला भेट देताना घाई करू नका. प्रत्येक शिल्पासमोर काही क्षण थांबा. त्यावरील भाव, दागिने, कोरीव नक्षीकाम आणि कलाकाराची कल्पकता बारकाईने पहा. तेव्हा लक्षात येईल की हे केवळ दगडात कोरलेली मूर्ती नाही, तर हजारो वर्षापूर्वीच्या कलाकारांचा श्वास त्याच्यामध्ये जिवंत आहे. आजच्या तरुण पिढीने अशा ऐतिहासिक स्थळांना भेट देणे खूप महत्वाचे आहे, कारण इतिहास समजला तर संस्कृती समजते, संस्कृती समजली तर आपल्या ओळखीचा अभिमान निर्माण होतो. एलिफंटा लेणी आपल्याला तीन मोठे संदेश देते. पहिला, की कला अमर असते. दुसरा संदेश, श्रद्धा आणि सृजनशीलता याची सांगड घातली तर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते. आणि तिसरा, आपला सांस्कृतिक वारसा जपणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. आज आपण अनेक आधुनिक इमारती बांधतो, नवीन तंत्रज्ञान वापरतो, पण 1500 वर्षापूर्वीच्या घडवलेल्या ह्या लेण्या आजही तितक्याच भव्य आणि प्रेरणादायी आहेत. हीच आपल्या पूर्वजांच्या कौशल्याची खरी ओळख आहे. दगडाला आकार देणारे हात काळाच्या पडद्याआड गेले, पण त्यांनी घडवलेल्या कला आजही जगाला भारताची ओळख करून देतात. वारसा म्हणजे भूतकाळाची आठवण नाही, तर भविष्यात दिलेली सर्वात मौल्यवान भेट आहे, आणि ती म्हणजे एलिफंटा लेणी. त्यामुळे तुम्ही मुंबईमध्ये जर प्रेक्षणीय स्थळ बघण्यासाठी येणार असाल, तुमच्या मनाला शांततेचा अनुभव घ्यायला येणार असाल, तर तुम्ही एलिफंटा लेणीला नक्की भेट द्या. धन्यवाद.

नमस्कार, मी आर जे वैभव. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ आर जे वैभव सोबत. मागील भागामध्ये आपण सुरुवात केली होती यमगरवाडीची गोष्ट. लेखक रवींद्र गोळे यांची ही यमगरवाडीची गोष्ट. आज हा दुसरा भाग, आणि या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा ही कथा मला तुम्ही ऐकणार आहात, यमगरवाडीची गोष्ट. मागील भागात आपण आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आपल्या हद्दी मोडून चाटुफळेंच्या जमिनीत अतिक्रमण केले होते. राबता नसल्यामुळे काटेरी झोडपं आणि गवतांचे साम्राज्य उदयास आले होते. एका ओसाड उजाड माळावर संघाला आपल्या परिश्रमातून समरसतेचे नंदनवन निर्माण करायचे होते. इथपर्यंत आपण ऐकलं होतं, आता इथून पुढे पुन्हा यमगरवाडीची गोष्ट.

हे काम संघ स्वयंसेवकांना अवघड नव्हते. अवघड होते भटके विमुक्त समाजातील मुलांना आणि त्याही पेक्षा पालकांना तयार करणे. ज्यांनी कधी आजवर शाळेचे तोंड बघितले नव्हते किंवा शिक्षण म्हणजे काय हेच ज्यांना माहीत नव्हते अशा समाजात जाऊन मुलांना शाळेसाठी आणायचे होते. काम अवघड होते पण अवघड काम करण्यास संघ स्वयंसेवकांना अधिक रस असतो हे काळाच्या कसोटीवर अनेक वेळा सिद्ध झालं आहे. आणि म्हणूनच गिरीश प्रभूने गिरीश पारधी झाले गेल्या 2 वर्षात अनेक पालांपर्यंत पोहोचलेले प्रभूने आता काका झाले होते. त्यांच्या शब्दांना वजन प्राप्त झाले. तरीही आपली लेकरं असे दुसऱ्यांच्या हवाली करण्याची मानसिकता अजून रुजायची होती आणि त्यासाठीच अथक प्रयत्न चालू होते. मराठवाड्याच्या तापत्या उन्हात प्रभूने पालापालातून फिरले. प्रतिसाद उत्साहवर्धक असला तरी शेवटी यश कसे येईल याबाबत अनेकांना शंका होती. एकतर ओसाड माळरानावर हा प्रकल्प चालू होणार, तेथे माणसाला आवश्यक असणाऱ्या मूलभूत सेवा सुविधांची अजून उभारणी करायची होती. एका रात्रीत चमत्कार होणारा नव्हता, पण सुरुवात तर करायची होती आणि ती सुरुवात विद्यार्थी शोधण्यापासून झाली. सुरुवातीपासून पारधी समाजात संपर्क आणि संवाद चांगला होता. पारधी समाजाचे काही कार्यकर्ते आता स्वतःला परिषदेचे कार्यकर्ते म्हणून घेऊ लागले होते. केवळ पारधी समाजाच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवून एकच समस्या सुटणार नव्हती. भटके विमुक्तातील अन्य समाज गटही या प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे होते, तरच सर्वार्थाने भटके विमुक्त समाजाच्या सहभागाची प्रचिती येणार होती. यमगरवाडीत प्रकल्प सुरू करायचा हे ठरले आणि त्यासंबंधी छोट्या मोठ्या बैठका महादेव गायकवाड यांच्या घरी काकरंब्याला व्हायच्या. अशाच एका बैठकीत प्रकल्पात लक्ष देईन असा पूर्ण वेळ कार्यकर्ता हवा अशी चर्चा सुरू झाली. मी येऊ का? तुकाराम माने यांनी महादेव गायकवाडांच्या नातेवाईकांना विचारले. तुकाराम माने SYBA पर्यंत शिकलेले, कैकाळ्याचा पारंपरिक व्यवसाय करत. तुकाराम मानेंच्या मी येऊ का या प्रश्नाने गिरीश प्रभूंची समस्या संपली, पण तुकाराम माने काय आहेत हे त्यांना माहीत नव्हते. गिरीश प्रभूंनी त्यांना एक अट घातली. हो चालेल की, तुम्ही आलात तरी, पण एक अट आहे. कोणती? दारू सोडावी लागेल, गिरीश प्रभूने बोलले. या क्षणापासून मी दारूच्या थेंबाला स्पर्श करणार नाही, तुकाराम मानेंनी संकल्प केला. गिरीश प्रभूंची मोठी काळजी मिटली, कारण ते स्वतः भटके विमुक्त झालेले. प्रकल्प चालवायला एका जागी कुणी स्थिर राहून लक्ष द्यायला हवे, प्रारंभीच्या जुळवाजुळवीत सहभागी व्हायला हवे. तुकाराम मानेंनी सहकुटुंब प्रकल्पात यायचे ठरवले. चाटुफळ्यांच्या ओसाड रानात आसपासच्या गावातील लोक जनावरे चारायला आणत. तेथे आता संघाच्या कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली. आधी कुतूहलाने चौकशी करणारे लोक प्रकल्पाची माहिती मिळताच कुजबुजू लागले. पारध्यांसाठी प्रकल्प म्हणजे पारधी येऊन येथे राहणार, म्हणजे आपल्या गावात चोऱ्या होणार, म्हणजेच शेतातील उभी पिकं चोरीला जाणार, अशा अनेक म्हणजे लय मोठा प्रश्नचिन्ह आसपासच्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला. काहींनी प्रकल्प होतोय म्हटल्यावर तोंड देखले कौतुक केले, तर काहींनी शिव्या शाप दिले. आमच्या भागात पारधी नसताना ती ब्याद तुम्ही कशाला आमच्या उरावर बसवता, असा जाबही काहींनी विचारला. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देत बसण्यासाठी कार्यकर्त्यांकडे वेळ कुठे होता? त्यांनी आपले काम करत राहायचे ठरवले होते. तुकाराम माने सहकुटुंब यमगरवाडी गावात

येऊन राहिले, चाटुफळ्यांच्या जागेचे साफसफाई होत होती। जोपर्यंत राहण्यासाठी निवारा तयार होत नाही तोपर्यंत जवळपास राहण्याशिवाय पर्याय नव्हता। गिरीश प्रभूने पालापालांवर भटकून मुलांना शाळेत घाला, आम्ही त्यांना प्रकल्पात सांभाळू, शिक्षण देऊ असे सांगत होते आणि त्याला यशही मिळू लागले होते। इकडे जमिनीवरची काटेरी झोडपे गवत काढण्याचे काम वेगाने चालू होते। साप, विंचू, उंदीर यांचे अधिराज्य असलेली मी आता नव्या विश्वाची साक्षीदार होणार होते। तुकाराम माने, महादेवराव गायकवाड यांनी चार कुडाच्या झोपड्या उभ्या केल्या। पळसाची झाडे खूप होती, त्यांची पाने आणून झोपड्या साकारल्या। बाजूला कुडाच्या भिंती, निसर्गाबद्दल जे उपलब्ध होईल त्याचा आधार घेत केलेली ही सुरुवात। या झोपड्या ज्या ठिकाणी उभ्या राहिल्या तेथे यायला पक्की वाट नव्हती, ती गाडी रस्ता नव्हता। शेताच्या बांधावरून माजलेले गवत तुडवत यावे लागे। कधी कधी कापलेल्या गवताचे तन पायाला बोचत, पाय रक्ताळून जात असत, पण ध्येयपथ सरळ आसान नाही हे ज्यांना कळले त्यांना अशा रक्ताळलेल्या पायाची तमा कसली। 1993 जून महिना, प्रकल्पात पहिला विद्यार्थी आला पारधी समाजाचा, परमेश्वर गोटूराम काळे। एव्हाना तुकाराम माने आपला कुटुंब कबीला घेऊन एका झोपडीत दाखल झाले होते। परमेश्वर केवळ 4 वर्षांचा, आई बापापासून कधीही दूर न राहिलेला, पण गोटूराम काळेंनी हिंमत बांधली, गिरीश काकांवर विश्वास दाखवला आणि परमेश्वरला त्यांच्या स्वाधीन केले आणि हळूहळू पारध्यांची पोरं प्रकल्पात दाखल होऊ लागली। आणि बघता बघता संख्या 15-20 झाली। या साऱ्यांचे आई बाबा म्हणून तुकाराम माने आणि सरस्वतीबाई माने काम करू लागले। काही दिवसात चंद्रकांत गडेकर यांचा भाऊ नागनाथ गडेकर प्रकल्पात येऊन दाखल झाला, तो मानेंबरोबर काम करू लागला। केशवनगर प्रकल्पाच्या परिसराला दिलेले नाव, सुमारे 30 एकर जागेत व्यापलेला प्रकल्प, संघ स्वयंसेवकांनी या परिसराला केशवनगर हे नाव दिले। केशव श्री विष्णूंच्या नावांपैकी एक नाव। त्याचप्रमाणे आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांचेही नाव डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार डॉक्टर कीच्या नावावरून या प्रकल्प परिसराला नाव केशवनगर दिले। पण एवढ्यापुरता हा विषय मर्यादित नाही। या परिसरात खरोखरच एक केशव जन्माला आला, त्यांचीच गोष्ट सांगते तुम्हाला। प्रकल्प सुरू झाला, परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सारा भटके विमुक्त समाज ढवळून काढला, विशेषतः पारधी समाज। चोर, दरोडेखोर असा जन्मजात शिक्का बसलेला हा समाज साऱ्या बाजूंनी मार खात होता। एका बाजूला पोलीस, दुसऱ्या बाजूला गावकुसा आतला समाज, तिसऱ्या बाजूला समाजांतर्गत वैर हेवेदावे आणि चौथ्या बाजूला ज्ञान, या साऱ्यांच्या कचाट्यात अडकलेला पारधी समाज परिषदेच्या कामात अग्रक्रमवार होता। पारध्यांचे प्रश्न, कोर्ट कचेऱ्या, पोलीस स्टेशन, आपापसातील हानामाऱ्या या साऱ्यांची उत्तरे प्रकल्पात उंबरीच्या झाडाखाली बसून सोडविली जात। परिषदेचा कार्यकर्ता विशेषतः प्रभूने इदाते प्रकल्पात आले की पारध्यांना वास लागे आणि ते दौडत प्रकल्प गाठत। बऱ्याच वेळा आपापसातील वैर आणि हेवेदावे अशा गोष्टी प्रकल्प

पासून ते शंभरीकडे झोकलेल्या म्हाताऱ्यांपर्यंत हजेरी लावत असत. अशीच एक बैठक सुरू होती पारध्यांची. आपापसातील भांडणे मिटवणे चालू होते आणि हे भांडण मिटवणे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, विश्रांती घेऊया आणि पुन्हा ऐकूया यमगरवाडीची गोष्ट. कुठेही जाऊ नका, एकत्र हा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजी.

पुन्हा एकदा यमगरवाडीची गोष्ट. अशीच एक बैठक सुरू होती. पारध्यांची आपापसातील भांडणे मिटवणे चालू होते आणि अचानक एक पारधी बाई बैठकीतून उठली आणि आडोशाला गेली. काही वेळ चुळबुळ झाली, पारधी बोलीत काही कुजबूज झाली आणि आणखी चार पाच पारधी महिला उठून तिच्या मागे गेल्या. पुन्हा बैठक चालू झाली. बैठक हाणामारीची होती, त्यामुळे ती बाई उठून का गेली याचा

त्यांनी फार विचार केला नाही आणि तिच्या मागे चार पाच पारधी महिला का गेल्या हेही कुणी विचारले नाही. अर्धा पाऊण तास झाला आणि एका छान छोट्या बाळाला लुगड्याच्या धडप्यात गुंडाळून आणले गेले. तेव्हा पारधी पुरुषात बसलेला माणिक पवार उठला आणि आकाशाकडे हात करून त्याने नमस्कार केला. त्यांची बायको उलनबाई गरोदर होती. दिवस भरले होते, कुठल्याही क्षणी ती बाळाला जन्म देईल अशी स्थिती होती, पण या

समज यांनाच केंद्र मानतो आणि त्यातून परस्परांशी व्यवहार केला जातो. मग पुढे दीर्घकाळ पारधी एकमेकांकडे संशयाने बघतात. ही स्थिती आपल्या नशिबी येऊ नये म्हणून माणिक आणि उलनबाई दोघेही बैठकीत हजर झाले. उलनबाईला कळा सुरू झाल्या आणि ती आडोशाला गेली. ना दवाखाना ना सुईन, उघड्यावर बाळाला जन्म दिला आणि दगडाने नाळ तोडली. अंगावरच्याच लुगड्याचा पदर फाडून बाळाला स्वच्छ पुसले आणि त्याच कपड्यात गुंडाळून उलनबाई पुन्हा बैठकीत येऊन बसली. उलनबाई बाळाला घेऊन परत आल्यावर कार्यकर्त्यांच्या लक्षात आले काय घडले. पारधी समाजाचे जीवन किती दुष्कर आहे आणि त्याला काय काय सहन करावे लागते याची प्रचिती देण्यासाठी हा एक प्रसंग पुरेसा होता. परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उलनबाईला जवळ बोलावले आणि बाळाला पाहत सांगितले, आपला केशव आला. केशव बाळाचे नामकरण झाले. केशवनगर आणि केशवचा जन्म हा असाही एक संबंध आहे. भटके विमुक्तांची विशेषत पारध्यांची मुलं प्रकल्पात आणि प्रकल्प सुरू झाला असे रूढार्थाने म्हटले तरी वास्तव तसे नाही, कारण पालातून प्रकल्पात आलेली मुलं टिकून राहणे आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. पारध्यांची पोरं म्हणजे कानात वारं शिरलेली अवखळ जनावर जणू. एका ठिकाणी स्थिर राहण्याची वृत्ती नाही, अस्थिरता त्यांच्या रक्तातच भिनलेली, त्याला ते तरी काय करणार. अस्थिरांना स्थिर करता करता तुकाराम मानेंच्या नाकी नऊ येत. तुकाराम माने जरा इकडे तिकडे झाले की पोरं पोबारा करीत, मग पाठलाग, पोरं वाऱ्याच्या वेगाने धावत. खरं तर शिक्षण काय, प्रकल्प काय हे त्यांच्या गावीही नव्हतं. पारध्यांच्या पालावर कसं सारे मुक्त जीवन, कुठेही फिरा काहीही करा, इथे मात्र तुकाराम मानेंचा 24 तास पहारा. तरीही तुकाराम मानेंचा डोळा चुकवून पोरं पसार होत, मग त्यांना शोधून आणा, समजावणी करा, गोडी गुलाबीने सांभाळून घ्या असे सारे करावे लागे. शाळा सुरू झाल्या आणि प्रकल्पातील पारध्यांच्या पोरांची नावं यमगरवाडी प्राथमिक शाळेत घातली गेली. गाव छोटे, त्यात शाळाही प्राथमिक, पण पारध्यांच्या पोरांना त्यांचेही अप्रूप होते. गाव शाळा असं जवळून पाहण्याची ही पहिलीच वेळ. गाव मात्र या पोरांकडे संशयाच्या नजरेने पाहत होता. मुळात पारध्यांचा प्रकल्प आपल्या गावाच्या हद्दीत होऊ नये हीच त्यांची इच्छा होती, पण प्रकल्पाला थेट विरोध करणे शक्य नव्हते. मग ती खतखत पारध्यांच्या पोरांवर निघे, कधी पान उतारा होई तर कधी शिव्या शाप. अशातच 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा करावा आणि आपणही त्यात सहभागी व्हावे हे भाग्य भटके विमुक्त समाजाच्या नशिबी नव्हतंच. प्रकल्पातील पोरं शाळेत गेली आणि झेंडा वंदन केले आणि परत प्रकल्पात यायला निघाली. तेवढ्यात गावकरी पुढे आले आणि त्यांनी या पोरांना धरले आणि सरासर चापकाचे फटके पडू लागले. काय होते हे कळण्याआधीच पोरांची पाठ लाल झाली. चारी बाजूंनी गावकऱ्यांनी घेरलेल्या पोरांना काय करावे, स्वतःचे रक्षण कसे करावे हेच कळेना. ते ओरडत होते, रडत होते, पण चाबूक थांबत नव्हते. अशा गर्दीतून एक पोर निसटले आणि जीवाच्या आकांताने ओरडत प्रकल्पात पोहोचले. गळ्यात आलेला प्राण सावरत घडलेली हकीकत त्याने तुकाराम मानेंना सांगितली. वाऱ्याच्या वेगाने तुकाराम माने गावात पोहोचले. सारीच पोरं मरायला टेकली होती. माने मध्ये पडले तेव्हा चाबूक थांबले. का मारताय पोरांना, मानेंनी जाब विचारला. आमच्या शेताच्या बांधावरून जाता येता पिकांची नासाडी करतात ही पारध्याची पोरं, गावकरी एकमुखाने बोलले. म्हणून ही शिक्षा. मग काय असंच मोकळं सोडायचं का? मला सांगायचे, मी त्यांना समजावले असते. गावकऱ्यांकडे उत्तर नव्हते. तुकाराम मानेंनी घायाळ पोरांचा कवळा भरला आणि प्रकल्पाकडे चालू लागले. नेमके त्याच दिवशी प्रभूनेही

संकल्पात आले. ही घटना खूप गंभीर आहे आणि त्याचा कायदेशीर इलाज केला जाईल तर गावकरी प्रकल्प उधळून लावतील हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आले होते आणि म्हणून पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय झाला. प्रभुनेंनी धाराशिव जिल्ह्यातील संघ कार्यकर्ते भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्यकर्ते यांना या घटनेची माहिती कळवली आणि घायाळ पोरांना घेऊन पोलीस स्टेशन गाठले. रितसर तक्रार नोंदवली. पोरांना खूपच मार पडला होता. प्रत्येकाच्या पाठीवर काळे निळे वळ उठले होते. ते वळ पाहून प्रभुनेंचे मानेंचे डोळे भरून आलेच, पण मीही गहिवरले. माणूस माणसाशी असा अमानुषपणे वागतो याचा प्रत्यय देणारी ही घटना आणि मी तिची साक्षीदार होते. ते वळ केवळ पोरांच्या पाठीवरचे नव्हते तर माझ्या काळजावरचे होते. रात्री जेव्हा पोरांनी जमिनीला पाठ टेकवली होती तेव्हा त्या वळाची ठणक मलाही जाणवली. अंग भाजून निघालेले माझे पारध्यांची पोरं एवढ्या एकाच कारणासाठीचा हा अत्याचार होता हे वेगळं सांगायची गरज नव्हती, पण थेट विरोध करता येत तर नाही म्हणून राग या पोरट्यांवर निघाला होता. तर अशी ही यमगरवाडीची गोष्ट. घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आर्ज.

मी ऐकत होतात यमगरवाडीची गोष्ट आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभवसोबत. आजच्या या दुसऱ्या भागात या शेवटच्या कथामालेतील सार अशा विरोधाला घाबरून प्रकल्प थांबणार नव्हताच मुळे, उलट अशा घटनांतून अधिक बळ मिळेल. आपणच आपल्या समाज बांधवांशी कसे अमानुषपणे वागतो हे बदलायला हवे. बंधुभाव धर्म जागवायला हवा. ही भावना अशा घटनांतून अधिक दृढ होत जाईल. कोणताही प्रकल्प केवळ भावना आणि सदिच्छांवर चालत नाही, त्यासाठी खुद्द मोठा निधी लागतो. चाटुफळेंनी जमीन दिली म्हणजे सारे प्रश्न संपले असे नाही. दररोजच्या गरजा भागवणे आणि दररोज नव्याने उभ्या राहणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी यासाठी पैसा लागतोच. संघ योजनेतून मदत मिळत होती, पण त्यालाही मर्यादा होत्या. हा प्रकल्प सर्व समाजाला पारदर्शक व्हावा असे वाटत असले तर त्यात समाजाचा सहभाग असला पाहिजे असे साऱ्या संघ कार्यकर्त्यांना वाटत होते. भटके विमुक्त परिषदेचे कार्यकर्ते त्यांच्या ताकदीनुसार निधी उभा करत होते. साप्ताहिक विवेकचे संपादक आणि समरसता मंचाचे कार्यवाह रमेश पतंगे यांनी यमगरवाडी प्रकल्पाचा विषय पहिल्या दिवसापासून स्वीकारला होता. साप्ताहिक विवेकमध्ये प्रकल्पाविषयी सातत्याने लिखाण करून समाजापुढे प्रकल्प मांडण्याचा ते प्रयत्न करीत होते. साप्ताहिक विवेकच्या वार्षिक वर्गणीबरोबर प्रत्येक महिन्याला म्हणजे वर्षाला 12 रुपये द्या आणि प्रकल्पाला हातभार लावा असे आवाहन त्यांनी विवेकच्या वाचकांना केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. प्रकल्पाची सुरुवात अशा परिस्थितीत झाली होती की छोटी छोटी मदत सुद्धा त्यावेळी आभाळाएवढी वाटत. कुड्याच्या झोपड्यांमध्ये राहणारी पारध्यांची पोरं आणि त्यांच्यावर पर्यायाने प्रकल्प लक्ष ठेवण्यासाठी सहकुटुंब येऊन राहिलेले तुकाराम माने सोडले तर बाकी सारी माणसं ही वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी आणि आपापल्या ठिकाणांहून प्रकल्पाचा विचार करणारी, मदत करणारी, या साऱ्यांचा एक दुवा म्हणजे गिरीश प्रभूने. सदैव महाराष्ट्रभर भ्रमंती करून भटक्यांच्या विषय सर्वदूर पोहोचवताना प्रकल्पाला स्थिरता कशी येईल याची काळजी घेणारे हळूहळू प्रकल्प स्थिर होऊ लागला. 15 ऑगस्टच्या प्रकरणानंतर गावकऱ्यांचा उघड विरोध बंद झाला तर कधी काय होईल याची खात्री देता येत नव्हती. अशातच परमेश्वराने एक नवं प्रकरण वाढवून ठेवलं. शाळेतून येता येता त्याने दगड भिरकावला आणि तो दगड लागून एक कोंबडी मरून पडली. मागचा अनुभव लक्षात घेऊन परमेश्वर वाऱ्यासारखा प्रकल्पात पोहोचला. त्याने जाणून बुजून दगड मारला नव्हता. त्याने मारलेला दगड लागला हे खरं होतं, पण कोंबडी मारण्याचा त्याचा उद्देश नव्हता. 15 ऑगस्ट रोजी पडलेला मार तो अजून विसरला नव्हता. धापा टाकत तो तुकाराम मानेंसमोर येऊन उभा राहिला आणि सारी घटना सांगितली. ठीक आहे, बघू काय होते ते. तुझा अभ्यास कर, तुकाराम माने बोलले. तोपर्यंत गावातून निरोप आलाच. आता कोंबडीची किंमत म्हणून 100 रुपये द्यावे लागणार हे नक्की असे मनाशी म्हणत तुकाराम माने गावात पोहोचले आणि ज्याने निरोप पाठवला त्यासमोर उभे राहिले. चूक झाली पोराची, त्याने दगड मारायला नको होता. हे घ्या कोंबडीचे 100 रुपये. तुकाराम मानेंनी खिशातून नोट काढली. मी पैशांसाठी नाही बोलावले. मग या पोराने पुन्हा असं वागू नये. हो, मी समजावतो त्याला. मग झालं, मला तेवढंच पाहिजे, पैसे नकोत, तो गावकरी बोलला. तो क्षण परिवर्तनाचा होता का? काही दिवसांपूर्वी चापकाच्या फटक्याने पोरांना फोडून काढणारे गावकरी आता असे मऊ कशामुळे झाले? हा बदल कशामुळे? पोलिसांमध्ये केलेल्या तक्रारीमुळे की प्रकल्पात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या व्यवहारामुळे? कशामुळे ही परिस्थिती कूज बदलत आहे? तुकाराम माने अशा अनेक प्रश्नांच्या गर्दीत हरवून गेले. एका बाजूला असा थोडा थोडा

सकारात्मक बदल दिसू लागला होता, तर दुसऱ्या बाजूला पारध्यांच्या पोरांचे पळून जाणे अजून आटोक्यात आले नव्हते. एका पोट्याने आपल्या पालासमोर विजेचा टॉवर आहे एवढ्या एका खुणेच्या आधारे 20 किलोमीटर अंतर कापले आणि पालक पोहोचला. त्याला शोधणारे तुकाराम माने आणि पारधी समाजातील कार्यकर्ता त्या पालावर दुसऱ्या दिवशी पोहोचले. तू कसा आलास? विचारल्यावर पारधेचं पोर म्हटले, इथं टॉवर आहे, यमगरवाडीत पण आहे, तिथून टॉवरच्या बाजूने चालत चालत आलो. अशा अनेक पळपुट्या पोरांना प्रकल्पात रुळवणे आणि त्यांना शिक्षण घेण्यास मानसिकदृष्ट्या तयार करणे हे एक दिव्य होते. पण जे अवघड असते ते सवयीचे केले की त्रास कमी होतो हे सूत्र तुकाराम मानेंना माहीत होते. त्यामुळे न थकता न चिडता काम करत राहिले पाहिजे आणि प्रकल्पाला आकार दिला पाहिजे हे सहज सोपं काम नाही. आपण माणूस घडवण्याचे काम हाती घेतले आहे असे वारंवार दामूंना बैठकीत सांगतात, त्याचा अर्थ काय आहे हे समजून घेत आपण काम करायला हवे. भटके विमुक्त समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाचे स्थान मिळावे हे संघाचे स्वप्न आहे आणि या स्वप्नपूर्तीतील आपण छोटासा शिल्पकार आहोत हे तुकाराम मानेंनी मनोमन नक्की केले. त्यामुळे अशा धावपळीचा त्यांना त्रास होत नव्हता. याच वळणावर याच वाटेवर आपण आजच्या भागात इथेच थांबूया. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आरजी वैभव.

हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती अँकर आर जे ज्योती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरती. आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय आपली जी तीर्थक्षेत्र आहे त्याविषयी माहिती घेत होतो. आज आपण माहिती घेणार आहोत अयोध्या येथील राम मंदिराची. राम मंदिर हे अयोध्यातील राम जन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे, जे रामायणानुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूचे अवतार भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान असे मानले जाते. मंदिराच्या बांधकामाची देखरेख श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र करत आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. हिंदू धर्मातील धारणेनुसार श्रीराम हे श्री विष्णूच्या विष्णू देवता आहे, त्यांचे अवतार मानले जाते. प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणानुसार रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, म्हणून हे क्षेत्र राम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. 15व्या शतकात मुघलांनी राम जन्मभूमीवर बाबरी मशीद बांधली. हिंदू मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधली गेली असे हिंदू मानतात. 1850च्या दशकात या वादाला हिंसक वळण लागले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने त्यावर स्थगिती आणण्याचे आदेश देण्यापूर्वी विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त जागेवर मंदिराची पायाभरणी करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने पैसे आणि विटा गोळा केल्या आणि त्यावर श्रीराम असे लिहिले होते. नंतर राजीव गांधी मंत्रालयाने विश्व हिंदू परिषदेला पायाभरणी करण्याची परवानगी दिली. तत्कालीन गृहमंत्री बुटा सिंग यांनी तत्कालीन विश्व हिंदू परिषद नेते अशोक सिंगल यांना परवानगी दिली. सुरुवातीला केंद्र आणि राज्य सरकारांनी विवादित जागेच्या बाहेर पायाभरणी समारंभ आयोजित करण्याचे मान्य केले होते. तथापि 9 नोव्हेंबर 1989 रोजी विश्व हिंदू परिषद नेते आणि साधूंच्या गटाने विवादित जमिनीवर 7 घन फूट खड्डा खोदून पायाभरणी केली, सिंहद्वार येथे स्थापन केले. डिसेंबर 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर हा वाद हिंसाचारात वाढला. अयोध्या अध्यादेश 1993 काही क्षेत्राच्या संपादनासारखे विविध शीर्षक आणि कायदेशीर विवाद देखील उद्भवले. 2019च्या अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा वादग्रस्त जमीन सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टला देण्याचा होता. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र हे ट्रस्ट स्थापन करण्यात आले. फेब्रुवारी 2020 रोजी संसदेत अशी घोषणा करण्यात आली की दुसऱ्या मोदी मंत्रालयाने मंदिराच्या बांधकामाची योजना स्वीकारली आहे. राम मंदिराची मूळ रचना अहमदाबादच्या सोमपुरा कुटुंबाने 1988 मध्ये तयार केली होती. सोमपूर किमाने 15 पिढ्यांपासून जगभरातील 100 पेक्षा जास्त मंदिराच्या मंदिर डिझाईनचा एक भाग आहे. सोमपूरच्या रहिवाशांनी 2020 मध्ये मूळ डिझाईन मध्ये काही बदलांसह राम मंदिरासाठी नवीन डिझाईन तयार केले होते. हे मंदिर 235 फूट रुंद, 360 फूट लांब आणि 161 फूट उंच असते. मंदिराचे मुख्य वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्यासोबत त्यांची 2 मुले निखिल सोमपुरा आणि आशिष सोमपुरा हे देखील वास्तुविशारद आहेत. सोमपुरा घराण्याने भारतीय मंदिर स्थापत्यकलेपैकी एक असलेल्या नागरा वास्तुशैलीनुसार राम मंदिर बांधले. मंदिराच्या संकुलात एक प्रार्थना हॉल, रामकथा कुंज व्याख्यान हॉल, एक वैदिक पाठशाळा म्हणजे शैक्षणिक सुविधा आणि एक संत निवास आणि यती निवास म्हणजेच अभ्यागतासाठी वसतिगृह आणि संग्रहालय आणि इतर सुविधा असतील. एकदा पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसर जगातील 3रे सर्वात मोठे हिंदू मंदिर असेल असे होते. 2019 मध्ये प्रयाग कुंभ मेळा दरम्यान प्रस्तावित मंदिराचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले होते. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मार्च 2020 मध्ये राम मंदिराच्या निर्मितीचा पहिला टप्पा सुरू केला. तथापि 2020च्या चीन भारत संघर्षानंतर भारतात कोविड
19 महामारी लॉकडाऊनमुळे बांधकाम तात्पुरते स्थगित करण्यात आले. बांधकामाच्या जागेचे जे सपाटीकरण आणि उत्करण करताना शिवलिंग, खांब आणि तुटलेल्या मूर्त्या सापडल्या. 25 मार्च 2020 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत प्रभू रामाची मूर्ती तात्पुरत्या ठिकाणाहून हलवण्यात आली. त्यांच्या बांधकामाच्या तयारीसाठी विश्व हिंदू परिषदेने विषय जो होता त्याच्यासाठी विजय महामंत्र जप विधी आयोजित केला होता, ज्यामध्ये लोक 6 एप्रिल 2020 रोजी विजय महामंत्र श्री राम जय जय राम जपण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमतील. हे मंदिराच्या बांधकामात अडथळ्यांवर विजय सुनिश्चित करण्यासाठी म्हटले होते. लार्सन अँड टुब्रोने मंदिराच्या डिझाईन आणि बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी घेतली. ते प्रकल्पाचे कंत्राटदार होते. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल जिओफिजियल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जसे की मुंबई, गुवाहाटी आणि मद्रास माती परीक्षण, कॉन्क्रीट आणि डिझाईन सारख्या क्षेत्रात मदत करणार होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने मंदिराच्या खालून वाहणारा सरयूचा प्रवाह ओळखला असल्याने अहवालात समोर आले आहे की राजस्थानातून आणलेल्या 600,000 घनफूट वाळूचे दगड आणि बनसी पर्वतलीय दगडांनी हे बांधकाम पूर्ण केले गेले. 5 ऑगस्ट 2020 रोजी पायाभरणी समारंभानंतर मंदिराचे बांधकाम अधिकृतपणे पुन्हा सुरू झाले. पायाभरणी समारंभाच्या आधी 3 दिवसीय वैदिक विधी आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी म्हणून 40 किलो चांदीची वीट ठेवली होती. 4 ऑगस्ट रोजी सर्व प्रमुख देवतांना आमंत्रण देऊन रामरचना पूजा करण्यात आली होती. भूमिपूजनाच्या निमित्ताने भारतभरातील अनेक धार्मिक स्थळांची माती आणि पवित्र पाणी जसे की गंगा, सिंधू, यमुना, प्रयागराज येथील सरस्वती ताल कावेरी येथील कावेरी नदी, आसाममधील कामाख्या मंदिर आणि इतर अनेक नद्यांच्या त्रिवेणी संगम गोळा करण्यात आले. आगामी मंदिराला आशीर्वाद देण्यासाठी देशभरातील विविध हिंदू मंदिरे, गुरुद्वारा आणि जैन मंदिरांमधूनही माती पाठवण्यात आली. यापैकी बरीच शारदापीठे पाकिस्तानात आहेत. 4 धाम या 4 तीर्थक्षेत्रांवरील माती पाठवण्यात आली. युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि कॅरिबियन बेटांमधील मंदिरांनी या प्रसंगाच्या स्मरणार्थ आभासी सेवा आयोजित केल्या होती. प्रभू रामांची प्रतिमा प्रतिष्ठित करण्यासाठी योजनाही आखल्या होत्या. हनुमानगढीच्या 7 किलोमीटर परिघातील सर्व 7,000 मंदिरांनी दिवे लावून उत्साहात सहभागी होण्यास सांगण्यात आले. प्रभू राम यांनी आपले पूर्वज मानणारे अयोध्येतील मुस्लिम भावकही या भूमिपूजनेसाठी उत्सुक झाले. त्यावेळी सर्व धर्मातील आध्यात्मिक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमानगढी मंदिरात जाऊन हनुमानाची परवानगी घेतली आणि त्यानंतर राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यात आली. योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, नृत्य गोपालदास आणि नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात जय सियारामने केली आणि त्यांनी उपस्थितांना जय सियारामचा जयघोष करण्याचे आवाहन केले. ते म्हणतात की जय सियारामची हा एक हाक केवळ प्रभू रामांच्या शहरातच नव्हे तर जगभरात गुंजत आहे आणि राम मंदिर आपल्या परंपरेच्या आधुनिक प्रतीक बनले आहेत. ज्यांनी राम मंदिरासाठी बलिदान केले त्यांना नरेंद्र मोदींनी खूप आदर दिला. मोहन भागवत यांनी मंदिर उभारण्याची चळवळ दिलेल्या योगदानाबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचेही आभार मानले. मोदींना पारिजात्याचे रोपटेही लावले. 29 डिसेंबर 2023 रोजी अयोध्या राम मंदिरासाठी रामलल्लाच्या मूर्तीची निवड मतदान प्रक्रियेनुसार करण्यात आली. कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनीही रामाची मूर्ती तयार केली. 22 जानेवारी 2024 रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले. अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता घरोघरी जाऊन वितरित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. 22 जानेवारी 2024 पूर्वी
आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. 22 जानेवारी रोजी नागरिकांनी दीपोत्सव, मंत्रपठण यासारखे कार्यक्रम स्थानीय पातळीवर आयोजित करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. रामसेवक यात सहभागी सुद्धा झाले. असे हे माझे रामाचे मंदिर अयोध्या येथे आहे. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम.

भ्रमंती कार्यक्रमामध्ये आपण जे आता दुसरं तीर्थक्षेत्र घेणार आहोत ते आहे द्वारकाधीशांची द्वारका। द्वारका किंवा द्वारिका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे। महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी केली। जरासंधाने कालयवनाच्या मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला।

अठराव्या वेळी जरासंध आणि कालवयाने मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला होता. 18 वेळी जरासंध व कालवयाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे कृष्णाने विश्वकर्मा यांच्या मदतीने द्वारका शहराची निर्मिती केली. ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती. द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते. जरासंधासारखे शत्रू द्वारकेस सहजासहजी प्रवेश करू शकणार नाही असे ह्या प्रवेशद्वाराची रचना होती असे सांगितले जाते. आजची द्वारका शहरात श्रीकृष्णाचे मोठे पुरातन मंदिर आहे. आदि शंकराचार्यांनी जी 4 पीठे स्थापन केली त्यापैकी एक पीठ द्वारका येथे आहे. त्याला कालिका मठ किंवा शारदा मठ असे म्हणतात. इतर पीठे म्हणजेच मठ दक्षिण भारतातील कांचीपुरम, रामेश्वरम येथील शृंगेरी ज्ञानमठ, ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथील गोवर्धन मठ, उत्तराचल राज्यातील बद्रिकाश्रम येथे असलेला ज्योतिर्मठ. आख्यायिकेप्रमाणे मूळ द्वारका ही बेटावर वसलेली होती व येथे बंदर होते. ह्या बंदराच्या प्रगत अर्थव्यवस्थेमुळे आर्थिकदृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती. गांधारीच्या शापामुळे कृष्ण जाणून होता की एके दिवशी यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचाही नाश होईल. यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात बुडाली. आजही 2019 साली जेव्हा बेट द्वारका नावाचे एक वेगळे शहर होते. ओखा बंदरातून होडीने या द्वारका बेटावर जाता येतात. कृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला पण त्याने द्वारकामध्ये राज्य केले. येथे त्याने संपूर्ण देशाची लगाम आपल्या हातात घेतली, पांडवांना समर्थन दिले, धर्म जिंकला व शिशुपाल आणि दुर्योधनासारख्या अधर्मी राजांचा नाश केला. त्यावेळी द्वारका ही राजधानी बनली. अनेक ठिकाणचे महान राजे या ठिकाणी भगवान कृष्णाचा सल्ला घ्यायचे. या जागेचे धार्मिक महत्व असेच तसेच रहस्य देखील कमी नाहीत. असे म्हणतात की कृष्णाच्या मृत्यूसोबतच हे शहर समुद्रात बुडाले. आजही त्या शहराचे अवशेष येथे आहेत. द्वारकेच्या दक्षिणेस एक लांब तलाव आहे, त्याला गोमती तलाव असे म्हणतात. त्याच्या नावावरूनच द्वारका गोमती द्वारका म्हणतात. या गोमती तलावाच्या वर 9 घाट आहेत. त्यापैकी शासकीय घाटाजवळ एक तलाव आहे ज्याला निष्पाप कुंड असे नाव दिले गेले. त्यात गोमतीचे पाणी भरले आहे. खाली उतरण्यासाठी एक पक्का जिना बनवला आहे. या निष्पाप कुंडामध्ये स्नान करून प्रवासी प्रथम स्वतःला शुद्ध करतात. बरेच लोक आपल्या पूर्वजांच्या नावावर वस्तू दान करतात. गोमतीच्या दक्षिणेस 5 विहिरी आहेत. निष्पाप कुंडांमध्ये स्नान केल्यानंतर प्रवासी या 5 विहिरींच्या पाण्याने गुळण्या करतात. मग ते रणछोडजींच्या मंदिराकडे जातात. वाटेत बरीच छोटी मंदिरे आहेत. कृष्णाजी, गोमती माता आणि महालक्ष्मीची मंदिरे. रणछोडजीचे मंदिर द्वारकेच्या सर्वात मोठे आणि उत्कृष्ट मंदिर आहे. भगवान कृष्णाला तिथे रणछोडजी म्हणतात. समोर श्रीकृष्णाची 4 फूट उंच मूर्ती आहे. ते चांदीच्या सिंहासनावर बसलेले आहेत. काळ्या दगडाने मूर्ती बनवलेली आहे. त्यात हिरे आणि मोती चमकतात. गळ्यात 11 सोन्याचे हार आहेत. मौल्यवान पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. देवाचे 4 हात आहेत. एका हातात शंख आहे, एका हातात सुदर्शन चक्र आहे, एकामध्ये गदा आणि एकामध्ये कमळाचे फूल आहे. डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. लोक देवाभोवती फिरतात आणि त्यांना फुले व तुळशीची पाने देतात. चांदीच्या प्लेट्स फ्रेमवर आच्छादित आहेत. मंदिराच्या छतावर उत्तम मौल्यवान झुमर लटकलेले आहे. एका बाजूला माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. पहिल्या मजल्यावर अंबा देवीची मूर्ती आहे. अशी 7 मजले असून एकूण मंदिर 100 आणि 40 फूट उंच आहे. रणछोडीजीच्या दर्शनानंतर मंदिर परिक्रमा केली जाते. मंदिराची भिंत दुहेरी आहे. 2 भिंतींमध्ये इतकी जागा आहे की माणूस फिट बसू शकतो. हाही परिक्रमा करण्याचा मार्ग आहे. रणछोडजींच्या मंदिराच्या समोर 100 फूट उंच जगमोहन आहे. त्यात 5 मजले असून 60 खांब आहेत.
रणछोडजी नंतर येथे परिक्रमा केली जाते. त्यांच्या भिंतीही दुहेरी आहेत. दक्षिणेकडील बाजूला दोन मंदिरं आहेत. दुर्वासाजीपैकी एक आणि त्रिविक्रमजींच्या दुसऱ्या मंदिराला टिकमजी म्हणतात. त्यांचे मंदिरही सजलेले आहे. मूर्ती अतिशय चित्तथरारक आहे आणि कपडे व दागिने अत्यंत मौल्यवान आहेत. त्रिविक्रमजीच्या मंदिरास भेट दिल्यानंतर प्रदुमानजींच्या दर्शनासाठी यात्रेकरू या कृषेश्वराच्या देवळात जातात. मंदिरात एक प्रचंड तळघर आहे. यात शिवाचा लिंग आणि पार्वतीचा पुतळा आहे. कुशेश्वर मंदिर. कुशेश्वर मंदिर हे शिव मंदिराच्या दक्षिणेकडे सहा मंदिर आहे. त्यापैकी अंबाजी आणि देवकी मातांची मंदिरे विशेष आहेत. रणछोडजी मंदिराजवळ राधा, रुक्मिणी, सत्यभामा आणि जांबुवंतीची छोटी मंदिरे आहेत. त्याच्या दक्षिणेला भंडारा आणि भंडाराच्या दक्षिणेस शारदा मठ आहे. शारदा मठ आदि गुरु शंकराचार्यांनी बांधले होते. त्याने संपूर्ण देशाच्या चार कोपऱ्यात चार मठ बांधले होते. त्यातील एक शारदा मठ आहे. परंपरेने आजही शंकराचार्य मठाचे राज्यकर्ते आहेत. भारतात सनातन धर्माचे अनुयायी शंकराचार्यांचा आदर करतात. रणछोडजींच्या मंदिरापासून द्वारका शहराची परिक्रमा सुरू होते. प्रथम थेट गोमतीच्या किनाऱ्यावर जा. गोमतीच्या नऊ घाटांवर बरीच मंदिरे आहेत. सवलियांचे मंदिर, गोवर्धनाथांचे मंदिर, महाप्रभूजींचे बैठक. पुढे वासुदेव घाटावर हनुमानजींचे मंदिर आहे. शेवटी संगम घाट आहे. येथे गोमती समुद्राला भेटते. या संगमावर संगम नारायणजींचे मोठे मंदिर आहे. संगम घाटाच्या उत्तरेस समुद्राच्या वरच्या बाजूला एक घाट आहे. त्याला चक्रतीर्थ असे म्हणतात. या जवळच्या रत्नेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे सिद्धनाथ महादेवजी आहेत. पुढे एक कुंड आहे ज्याला ज्ञानकुंड असे म्हणतात. याच्या पुढे जुनी राम बारी आहे. तेथे राम, लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती आहे. त्यानंतर आणखीन एक मंदिर आहे जे नवीन आहे. त्यानंतर एक विहीर आहे, त्यास सौमित्री बाली असे म्हणतात, म्हणजेच लक्ष्मणजींचे भाऊजी. यानंतर काली मातीची आणि आशापुरे मातीची तिथे मूर्त्या आहेत. पुढे प्रवास केल्यास प्रवासी कैलास कुंडला पोचतात. या तलावाचे पाणी गुलाबी रंगाचे आहे. कैलास कुंडाच्या पुढे सूर्यनारायणाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे द्वारका शहराच्या पूर्वेकडील दरवाजा आहे. या दाराच्या बाहेर जय आणि विजयची मूर्ती आहेत. जय आणि विजय हे वैकुंठातील देवाच्या महालाचे रक्षक आहेत. येथे सुद्धा ते द्वारकाच्या दाराशी उभे राहून त्यांची काळजी घेतात. येथून पुन्हा प्रवासी निष्पाप तलावावर पोचतात आणि या रस्त्याची मंदिरे पाहून रणछोडजीच्या मंदिरात पोचतात. येथे कठोर परिश्रम संपतात. ही गरीब द्वारका आहे. यापासून 20 मैलाच्या पुढे कच्छच्या आखाती देशातील एक लहान बेट आहे. त्यावर बेट द्वारका स्थायिक झाला आहे. गोमती द्वारकाची तीर्थयात्रा संपल्यानंतर प्रवासी बेट द्वारकाला जातात. द्वारकाची तीर्थयात्रा बेट द्वारका भेटीशिवाय अपूर्ण होत नाही. म्हणजे अपूर्ण असते ती पूर्ण होत नाही. बेट द्वारका येथे पाण्यामधून जावे लागते. जमिनीवरून जाताना गोपी तलाव 13 मैल पुढे आहे. येथील आसपासची जमीन पिवळी आहे. तलावाच्या आतून फक्त रंगीत माती येते. ते या मातीला गोपी चंदन असे म्हणतात. येथे बरेच मोर आहेत. गोपी तलावाच्या 3 मैलाच्या पुढे नागेश्वर नावाचे शिव आणि पार्वतीचे छोटेसे मंदिर आहे. प्रवासी देखील या ठिकाणी भेट देतात आणि असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण आपल्या कुटुंबातील सदस्यासह बेट द्वारका नावाच्या या बेटावर जात असत. त्याची लांबी 7 मैलाची आहे. तो खडकाळ आहे. येथे बरीच चांगली आणि मोठी मंदिरं आहेत. येथे बरेच तलाव आहेत, बरीच स्टॉर्स आहेत, धर्मशाळा आहे आणि सद्वर्त आहेत. मंदिरे आणि समुद्रावर फिरणे खूप चांगले आहे. बेट द्वारका ही अशी जागा आहे जिथे भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रिय भगत नरसिंहच्या हुंडी भरली होती. बेट द्वारका बेटाच्या पूर्वेकडील बाजूला हनुमानजींचे एक मोठे मंदिर आहे. म्हणून याच्या या उंच टेकडीला हनुमानाची टेकडी असे म्हणतात. पुढे जाताना गोमती द्वारकाप्रमाणे येथेही खूप मोठी सीमा भिंत आहे. या खोल्यात 5 मोठे राजवाडे आहेत.
ही 2 मजली आणि 3 मजली आहे. पहिला आणि सर्वात मोठा राजवाडा श्रीकृष्णाचा राजवाडा आहे. त्याच्या दक्षिणेस सत्यभामा आणि जांबावतीचे महल आहेत. उत्तरेस रुक्मिणी आणि राधाचे वाडा आहे. या 5 वाड्यांची सजावट अशी आहे की डोळे चमकू लागतात. या मंदिरात चांदीच्या अंगठ्या भिंती आणि चौकटीवर ठेवल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण व त्यांची मूर्ती आणि 4 राण्यांच्या सिंहासनावर चांदीच्या आहेत. मूर्तीची सजावट खूप मोलाची आहे. हिरे मोती आणि सोन्याचे दागिने त्यांनी परिधान केलेले आहेत. खरोखरच्या जरीच्या कापडाने ते सजवलेले आहेत. द्वारका बेटावरील भगवान द्वारकाधीशांच्या मंदिरापासून 7 किलोमीटर अंतरावर 84 धुणा नावाचे एक प्राचीन आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. श्री महंत रघुमणी यांच्या मते उदासीन पंथाचे सुप्रसिद्ध संत आणि प्रख्यात इतिहासिक लेखक निर्वाण थडा तीर्थ श्री पंचायती आखाडाचे पीठाधीश्वर ही महंत रघुमानजी यांच्या मतानुसार ब्रह्माजी 4 मानसिक पुत्र सनक सनदक सनतकुमार आणि सनातन यांनी ब्रह्माच्या रचनेचे उल्लंघन केले आणि उदासीन पंथाची स्थापना केली. जगातील विविध ठिकाणी भेट देताना द्वारकेला आले. त्यांचे अनुयायी म्हणून त्यांच्या बरोबर इतर 80 संतही होते. अशा प्रकारे 8 संतकुमार आणि उदासीन संतांचे 80 अनुयायी जोडून 84ची संख्या पूर्ण केली जाते. या दैवी दिव्य उदासीन संतांनी येथे 400 धुके स्थापन केले. ध्यान व तपस्या केल्या म्हणजे ब्रह्माजींना प्रत्येक धुराचा महिमा सांगितली आणि 84 सुरांच्या रूपात 84 लाख योनिया म्हणण्याचे प्रत्येकात्मक उपदेश दिले. या कारणास्तव 84 धुना या नावाने हे स्थान जगात प्रसिद्ध झाले. कालांतराने उदासीन संप्रदायाचे शेवटचे आचार्य जगद्गुरु उदासीनचार्य श्री चंद्र भगवान या ठिकाणी आले आणि सनकादिक ऋषींनी स्थापन केलेल्या 84 धुनांना पुन्हा जागृत केले आणि उदासीन पंथाचे तीर्थ म्हणून पुनर्स्थापित केले. हे स्थान अद्यापही उदासीन पंथात आहे आणि उदासीन संत तिथे येतात. भेट देणाऱ्या प्रवासी भक्त आणि संतांच्या राहण्याची व्यवस्था आहे. भोजन वगैरे व्यवस्था 84 धुना उदासीन आश्रमामधून निःशुल्क केली जाते. द्वारकेला भेट देण्यासाठी येणारे प्रवासी नक्कीच 84 धुना तीर्थ पाहण्यासाठी जातात. रणछोडजींच्या मंदिराचे वरचे मजले पाहण्यासारखे आहे. देवाचा सेज तिथे आहे. झोका आहे. खेळायला एक चौपड आहे. भिंती मोठ्या आरशांनी व्यापलेल्या आहेत. या 5 मंदिरात त्यांचे स्वतंत्र स्टोअर आहे. मंदिराचे दरवाजे सकाळी उघडतात आणि 12 वाजता बंद होतात. मग ते 4 वाजता उघडतात आणि रात्री 9 वाजेपर्यंत खुले असतात. या 4 विशेष मंदिराव्यतिरिक्त या सीमेच्या भिंतीच्या आत आणखीन बरीच मंदिरे आहेत. प्रद्युम्नजी, टिकमजी, पुरुषोत्तमजी, देवकी माता, माधवजी, अंबाजी आणि गरुडजी ही मंदिरे आहेत. याखेरीज साक्षी गोपाळ, लक्ष्मीनारायण आणि गोवर्धननाथजी यांची मंदिरे आहेत. ही मंदिरे अतिशय सुशोभित आहेत. यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोन्या चांदीचे बांधकाम आहे. बेट द्वारका येथे अनेक तलाव आहेत. रणछोड तलाव, रत्न तलाव, कचोरी तलाव आणि शंख तलाव. त्यापैकी रणछोड तलाव सर्वात मोठा आहे. त्याचे जिना दगडाचे आहे. घाट प्रत्येक ठिकाणी आंघोळीसाठी बांधलेले आहेत. या तलावाच्या आजूबाजूला बरीच मंदिरे आहेत. यापैकी मुरली मनोहर, नीलकंठ महादेव, रामचंद्रजी, शंखनारायण यांची मंदिरे खास आहेत. शंख तलाव रणछोड मंदिरापासून 1.5 मैल अंतरावर आहेत. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने शंख नावाच्या राक्षसाचा वध केला. त्याच्या किनाऱ्यावर शंखनारायण मंदिर आहे. शंख तलावात आंघोळ करून शंखनारायणाला भेट दिली की पुण्य मिळते. बेट द्वारका येथून समुद्रामार्गे बिरवल बंदरावर जावे लागते. दक्षिणेकडील 2.5 मैलावर चालत असताना एक गाव पडते. त्याचे नाव सोमनाथ पटल आहे. येथे एक मोठी धर्मशाळा आणि बरीच मंदिरे आहेत. गावापासून 3.25 मैल अंतराच्या हिरण्य, सरस्वती आणि कपिला या 3 नद्यांचा संगम आहे. या संगमाजवळ श्रीकृष्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले. असे माझे हे श्रीकृष्णाची द्वारका. जय महाराष्ट्र.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळं याविषयी माहिती घेत होतो. आज आपण मुंबईतील सगळ्यात महत्वाचे प्रेक्षणीय स्थळ म्हणजेच मुंबई फिल्म सिटी याविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण निघालो आहोत मुंबईच्या एका अशा ठिकाणी जिथे पाऊल ठेवलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त एक जागा दिसत नाही तर दिसतो सिनेमा, स्वप्नांचा सिनेमा. मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर अनेक गोष्टी उभ्या राहतात. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, लोकल ट्रेन, चौपाटी, गणेशोत्सव. पण या सगळ्यांबरोबर मुंबईची आणखीन एक ओळख आहे बॉलिवूड. आणि या बॉलिवूडच्या दुनियेत एक असं ठिकाण आहे जिथे कधी राजवाडा उभा राहतो, कधी एखादं गाव तयार होतं, कधी पोलीस स्टेशन, कधी मंदिर, कधी न्यायालय आणि कधी एखाद्या चित्रपटासाठी संपूर्ण वेगळं जग तयार होतं. हे ठिकाण म्हणजे मुंबईची फिल्म सिटी. मुंबईच्या गोरेगाव पूर्व भागात वसलेले दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच आपली प्रसिद्ध फिल्म सिटी. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने 26 सप्टेंबर 1977 रोजी तिची स्थापना करण्यात आली. आता तुम्ही विचाराल फिल्म सिटी म्हणजे नेमकं काय? तर फिल्म सिटी म्हणजे फक्त एक स्टुडिओ नाही, ही एक अशी मोठी चित्रनगरी आहे जिथे चित्रपट, दूरदर्शन, मालिका, जाहिराती, वेब सिरीज आणि विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आज फिल्म सिटीचा परिसर सुमारे 520 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेला आहे. इतका मोठा परिसर आणि त्यामध्ये कुठे हिरवीगार झाडे, कुठे रस्ते, कुठे तलाव, कुठे डोंगरासारखी दृश्य, कुठे गावाचा सेट, कुठे मंदिर आणि कुठे शहराचा रस्ता, म्हणजे एका ठिकाणी उभं राहून तुम्ही काही क्षणात वेगवेगळ्या जगात जाऊ शकता. मुंबई आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास खूप जुना आहे. 1896 मध्ये मुंबईत लुमियर बंधूच्या चित्रपटांचे प्रदर्शन झाले आणि भारतातील सिनेमाच्या सुरुवातीच्या इतिहासात मुंबईने महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा मुख चित्रपट निर्माण केला. म्हणूनच दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हटले जाते. आणि म्हणूनच 2001 मध्ये फिल्म सिटीला त्यांचे नाव देण्यात आले, दादासाहेब फाळके चित्रनगरी. किती सुंदर गोष्ट आहे ना, ज्यांनी भारतात सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली त्यांचं नाव आज अशा चित्रनगरीला देण्यात आले आहे जिथे असंख्य कथा, असंख्य पात्र आणि असंख्य स्वप्न आकार घेतात. एक काळ असा होता की चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी निर्मात्यांना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागायचे. कधी गावाचे दृश्य, कधी शहराचे, कधी जंगलांचे, तर कधी एखाद्या मोठ्या घराचे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग करावे लागायचे. त्यामुळे वेळ, पैसा आणि व्यवस्थापन सगळंच कठीण होत होत. म्हणूनच चित्रपट निर्मितीसाठी एक अशी जागा असावी जिथे एकाच परिसरात अनेक प्रकारच्या शूटिंगच्या सुविधा मिळतील ही कल्पना पुढे आली. या संकल्पनेच्या उभारणीत व्ही शांताराम, बी आर चोप्रा आणि दिलीप कुमार यासारख्या दिग्गजांचा सहभाग आणि मार्गदर्शन महत्वाचे होते. 26 सप्टेंबर 1977 रोजी फिल्म सिटीची स्थापना झाली आणि सुरुवातीला स्टुडिओ क्रमांक 1 ते 7 उभारण्यात आले आणि त्यानंतर सुरू झाला एका नव्या अध्यायाचा प्रवास, मुंबईच्या फिल्म सिटीचा प्रवास.

अनेक प्रकारच्या आउटडोअर लोकेशन सुद्धा उपलब्ध आहेत. अधिकृत माहितीनुसार इथे जंगल, जलस्रोत, डोंगरदऱ्या, मैदान आणि विविध स्टेटस अशा वेगवेगळ्या प्रकारचे शूटिंग लोकेशन्स आहेत. म्हणजे दिग्दर्शक जे आहेत त्यांच्या मनात एखादं दृश्य आलं आणि त्याला ते दृश्य प्रत्यक्षात आणायचं असेल तर फिल्म सिटी त्यासाठी एक मोठं कॅनव्हास बनवते. आपण पडद्यावर कलाकारांना पाहतो, आपण हिरो पाहतो, हिरोईन पाहतो, खलनायक पाहतो, कॉमेडियन सुद्धा पाहतो, पण त्यांच्या मागे असतात शेकडो लोक. कॅमेरामॅन, लाइटिंग टीम, मेकअप आर्टिस्ट, कॉस्ट्युम डिझायनर, सेट डिझायनर, स्पॉट बॉय, साऊंड टीम, लेखक, दिग्दर्शक आणि प्रोडक्शनची आपली जी टीम असते ती. आणि ह्या प्रत्येकाच्या मेहनतीतून तयार होत असतो तो काही मिनिटांचा प्रसंग जो आपण थिएटरमध्ये बसून काही क्षण पाहतो. म्हणूनच सिनेमा हा फक्त कलाकारांचाच नसतो, तो पडद्यामागे मेहनत करणारा प्रत्येक हाताचा असतो. फिल्म सिटीची स्थापना नेमकी कशी झाली, दादासाहेब फाळके यांच्या नावामागची कथा काय आहे, 1977 नंतर फिल्म सिटीमध्ये कोणते बदल झाले आणि एका छोट्या सुरुवातीपासून ते आजचा भव्य चित्रनगरीपर्यंतचा कशी पोचली हे आता आपण जाणून घेऊ. मुंबईत स्वप्न फक्त पाहिली जात नाही, काही स्वप्नांना कॅमेरा मिळतो, काहींना प्रकाश मिळतो, मग त्यांचं रूपांतर होतं एका सुंदर कथेच्या चित्रपटामध्ये. फिल्म सिटीची गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल, भारतीय सिनेमाच्या अगदी सुरुवातीच्या काळात. आज आपण मोबाईलवर एका क्लिअर व्हिडिओ पाहतो, OTT वर चित्रपट पाहतो, थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहतो, पण एक काळ असा होता जेव्हा बोलणारा सिनेमा तर दूरच, चित्रपटात आवाजही नव्हता, मुक चित्रपटांचा तो काळ होता. भारतात चित्रपट निर्मितीची सुरुवात करण्याचं मोठं श्रेय जातं धुंडीराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब फाळके यांना. 1913 त्यांनी राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा भारतीय मूक चित्रपट तयार केला. आज एका चित्रपटासाठी शेकडो लोकांची टीम असते, पण त्या काळात साधन मर्यादित होते, तंत्रज्ञान मर्यादित होतं, आणि तरीही एका व्यक्तीने भारतीय सिनेमाचं स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाला त्यांनी वास्तवात आणलं, आणि म्हणूनच दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असे म्हणतात. दादासाहेब फाळके यांनी भारतीय सिनेमाची सुरुवात केली. त्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टी हळूहळू वाढत गेली. मुक चित्रपट आले, नंतर बोलपट आले, संगीतप्रधान चित्रपट आले, काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं आणि भारतीय चित्रपटसृष्टीने मोठी झेप घेतली. विशेषतः मुंबई हे चित्रपट निर्मितीचं एक महत्वाचं केंद्र बनलं. इथे कलाकार आले, लेखक आले, दिग्दर्शक आले, संगीतकार आले, तंत्रज्ञ आले आणि हळूहळू मुंबईची ओळखच झाली मायानगरी. कारण या शहरात सामान्य माणूसही मोठं स्वप्न पाहू शकतो आणि त्या स्वप्नाला मेहनतीची जोड दिली तर ते पडद्यावर दिसू शकतं. चित्रपटसृष्टी वाढत गेली, पण चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे होते. निर्मात्यांना शूटिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत असे, त्यामुळे वेळ आणि खर्च वाढत असे. म्हणून महाराष्ट्रात एक अशी मोठी नियोजित चित्रनगरी असावी जिथे चित्रपट निर्मितीसाठी विविध सुविधा उपलब्ध होतील ही कल्पना पुढे आली. याच विचारातून फिल्म सिटीची उभारणी करण्यात आली. 26 सप्टेंबर 1977 रोजी तिची स्थापना झाली. सुरुवातीला स्टुडिओ क्रमांक 1 ते 7 उभारण्यात आले आणि इथून सुरू झाला फिल्म सिटीच्या नव्या प्रवासाचा एक महत्वाचा टप्पा. मुंबईसारख्या शहरात एवढी मोठी जागा कुठे मिळणार? फिल्मसाठी निवडलेला परिसर हा त्या काळी आजच्या तुलनेत खूपच कमी विकसित झालेला होता. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात हिरवळ होती, डोंगराळ भाग होता, नैसर्गिक वातावरण होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे

एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक दृश्य निर्माण करण्याची संधी होती. आज आपण फिल्म सिटी मध्ये गेलो तर आपल्याला जंगलासारखं वातावरण दिसू शकतो, रस्ते दिसू शकतात, तलाव दिसू शकतो, मोकळी मैदान दिसू शकतात आणि विविध प्रकारचे सेट्स पाहायला मिळतात. म्हणूनच दिग्दर्शकाला आपल्या कथेप्रमाणे वातावरण तयार करणे सोपे जाते. इथे एका दिवसात तुम्ही अनेक वेगवेगळ्या जगांचा अनुभव घेऊ शकता. समजा एखाद्या चित्रपटाची कथा एखाद्या छोट्या गावात घडते तर त्या गावासाठी वेगळा सेट तयार केला जाऊ शकतो. दुसऱ्या चित्रपटाची कथा मोठ्या शहरात घडते तर त्यासाठी वेगळं वातावरण उभं केलं जाऊ शकतं. कुठे पोलीस स्टेशन, कुठे हॉस्पिटल, कुठे कोर्ट, कुठे मंदिर, कुठे बाजार, कुठे शाळा तर कुठे एखादं मोठं घर. कॅमेरा समोर ते खरं वाटतं, पण कॅमेराच्या मागे ते सगळं एका कल्पनेतून तयार केलेलं असतं. आपण चित्रपट पाहताना कलाकाराच्या अभिनयावर लक्ष देतो, पण दिग्दर्शक जेव्हा म्हणतो ऍक्शन तेव्हा फक्त कलाकारच काम करत असतो. कॅमेरा सुरू होतो, लाईट्स तयार असतात, साऊंड रेकॉर्डिंग सुरू होतं, मेकअप आणि कॉस्ट्युम टीम तयार असते. दिग्दर्शक प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहत असतो आणि जेव्हा दिग्दर्शक म्हणतो कट तेव्हा कधी कधी फक्त एक छोटासा संवाद पुन्हा शूट केला जातो. कधी प्रकाश योग्य नसतो, कधी आवाज व्यवस्थित रेकॉर्ड झालेला नसतो, कधी कलाकाराचा अभिनय अपेक्षेप्रमाणे झालेला नसतो. म्हणून एक छोटासा प्रसंग तयार करण्यासाठीही किती मेहनत घेतली जाते हे फिल्म सिटी आपल्याला शिकवते. 2001 मध्ये फिल्म सिटीला अधिकृतपणे दादासाहेब फाळके चित्रनगरी हे नाव देण्यात आले. यामागे फक्त एका व्यक्तीचा सन्मान नाही तर भारतीय सिनेमाच्या संपूर्ण प्रवासाला दिलेली आदरांजली आहे. एका बाजूला 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र आणि दुसऱ्या बाजूला आजचा भव्य भारतीय सिनेमा. मूक चित्रपटापासून बोलपटापर्यंत, ब्लॅक अँड व्हाईट पासून रंगीत चित्रपटापर्यंत, सिंगल स्क्रीन पासून मल्टीप्लेक्स पर्यंत आणि आता OTT डिजिटल कॅमेरे आणि आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत हा भारतीय सिनेमाचा प्रवास खरोखरच अद्भुत आहे. काही ठिकाण आपण फक्त डोळ्यांनी पाहतो, पण काही ठिकाण आपण मनाने अनुभवतो. फिल्म सिटी हे असंच एक ठिकाण आहे, कारण इथे हजारो कलाकारांनी स्वप्न पाहिले आहे, अनेकांनी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचा अनुभव घेतला आहे, अनेक तंत्रज्ञानांनी आपल्या कलेला ओळख मिळवून दिली आहे आणि असंख्य कथा इथून पडद्यावर पोहोचल्या आहेत. म्हणूनच फिल्म सिटीच्या रस्त्यावरून चालताना कदाचित आपल्याला एक वेगळीच भावना येते. या जागेवर कधी कोणता कलाकार उभा राहिला असेल, या सेटवर कोणता प्रसंग शूट झाला असेल, या कॅमेऱ्याने कोणती कथा टिपली असेल, आणि हेच फिल्म सिटीचं खरं आकर्षण आहे. फिल्म सिटीच्या विषयी आपण आणखी माहिती घेणार आहोत, त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक, एक छोटीशी विश्रांती.

ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य डँटी एफ एम युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये मुंबई फिल्म सिटी याविषयी माहिती घेत होतो. दादासाहेब फाळके यांनी लावलेले भारतीय सिनेमाचं छोटस रोपट काळाच्या ओघात एका विशाल वटवृक्षात बदलले आणि त्या वटवृक्षाच्या सावलीत उभी राहिली दादासाहेब फाळके चित्रनगरी, आपली मुंबई फिल्म सिटी. पण ही कथा अजून संपलेली नाही, कारण आता आपल्याला जायचं आहे पडद्यामागच्या त्या जगात जिथे हिरो हिरोईन पेक्षा कमी महत्वाचे नसतात ते कॅमेरामॅन, दिग्दर्शक, मेकअप आर्टिस्ट, सेट डिझायनर, लाईटमॅन, साऊंड इंजिनियर आणि शेकडो मेहनती हात. फिल्म सिटीच्या पडद्यामागची हीच अद्भुत दुनिया आता आपण पाहूया. सिनेमा पडद्यावरती 2 ते 3 तासांचा असतो, पण तो तयार करण्यामागची मेहनत अनेक दिवसांची, अनेक महिन्यांची आणि कधी कधी तर अनेक वर्षांची देखील असते. आपण कॅमेराचा समोर नाही तर कॅमेऱ्याच्या मागे जाणार आहोत. आपण पाहणार आहोत त्या लोकांची दुनिया ज्यांच्याशिवाय एकही चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही. आपण पडद्यावर हिरो पाहतो, हिरोईन पाहतो, खलनायक पाहतो, पण त्या कलाकारांना पडद्यावर आणण्यासाठी कितीतरी लोक दिवस रात्र मेहनत करत असतात. म्हणून आजचा प्रश्न असा आहे की सिनेमा खरंच कोण बनवतं? तो उत्तर आहे, एकटा कलाकार नाही तर संपूर्ण टीम बनवते. शूटिंगच्या सेटवर अनेक लोक असतात, पण सगळ्यांना एका दिशेने घेऊन जाणारी व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक. दिग्दर्शकाच्या डोक्यात संपूर्ण चित्रपटाचे चित्र असतं. कथा अशी दिसायला हवी, कलाकाराने संवाद असा बोलायला हवा, कॅमेरा कुठून असावा, दृश्य किती वेळ दाखवायचं, प्रकाश किती हवा, संगीत कुठे यायला हवं, हे सगळं दिग्दर्शक ठरवतो. आपण थिएटरमध्ये एखादा सीन पाहतो आणि म्हणतो वा किती सुंदर सीन आहे, पण त्या एका सीन मागे दिग्दर्शकाची किती विचारशक्ती आणि मेहनत असेल याची आपल्याला कल्पनाही नसते. एखादा कलाकार खूप छान अभिनय करतो, पण तो कॅमेऱ्यात योग्य पद्धतीने दिसेलच असं नाही. म्हणूनच सिनेमात कॅमेरामॅनचं काम अत्यंत महत्वाचं आहे, की कॅमेरा कुठे ठेवायचा, कलाकाराचा क्लोजअप घ्यायचा की पूर्ण दृश्य घ्यायचे, कॅमेरा स्थिर ठेवायचा की हलवायचा, दृश्यात कोणती गोष्ट प्रेक्षकांच्या नजरेत आधी आली पाहिजे हे सगळे कॅमेऱ्याच्या माध्यमातून ठरवतात. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की लेखक कथा लिहितो, पण कॅमेरा ती कथा आपल्या डोळ्यांसमोर जिवंत धरते. आपल्याला वाटतं एवढे दिवे कशाला, पण सिनेमात प्रकाशाला खूप मोठं महत्व आहे. एका सीनमध्ये आनंद दाखवायचा असेल तर प्रकाश वेगळा असू शकतो, रहस्य दाखवायचं असेल तर सावल्या आणि प्रकाशाचा वापर वेगळ्या पद्धतीने होतो, भयपट असेल तर अंधार आणि प्रकाशाची मांडणीच वेगळी असते. म्हणजेच प्रकाश सुद्धा अभिनय करतो आणि त्या प्रकाशामागे असते एक मोठी टीम. आता आपल्या आवडत्या कलाकाराकडे पहा. राजा असेल तर त्याचा पोशाख राजासारखा असतो, पोलीस असेल तर पोलिसांसारखा गणवेश, गावातला सामान्य माणूस असेल तर त्याचे कपडे वेगळे, ऐतिहासिक चित्रपट असेल तर कपडे, दागिने, केशरचना सगळेच त्या काळाला अनुरूप असे असावे लागते. हे काम करणारे असतात कॉस्ट्युम डिझायनर्स आणि मेकअप आर्टिस्ट. कधी एका कलाकाराला तरुण दाखवायचं असतं तर कधी वृद्ध, कधी एखाद्या पात्रासाठी चेहऱ्यावर जखम दाखवायची असते, कधी पूर्ण वेगळं रूप तयार करायचं असतं. म्हणून मेकअप म्हणजे फक्त सुंदर दिसण्यासाठी केलेली गोष्ट नाही, तर मेकअप हा पात्र निर्माण करण्यासाठी एक महत्वाचा भाग आहे. समजा दिग्दर्शकाला एखाद्या जुन्या वाड्यातील दृश्य शूट करायचं आहे, खरा खुरा वाडा आता कुठून आणणार, किंवा एखाद्या चित्रपटात मोठं पोलीस स्टेशन दाखवायचं आहे, ते खरं तर पोलीस स्टेशन असण्याची गरज नाही, सेट तयार केला जातो, भिंती तयार केल्या जातात, दरवाजे बसवले जातात, खिडक्या तयार केलेल्या जातात, फर्निचर आणले जाते, रंगकाम केले जाते आणि काही दिवसांच्या मेहनतीनंतर कॅमेऱ्यासमोर एक पूर्ण जग तयार होते. आपण पडद्यावर ते पाहतो आणि आपल्याला वाटतं हे खरंच आहे, पण कॅमेरा बंद झाला की त्या जगाचं खरं रूप समोर येतं. हेच तर खरं सिनेमाची जादू आहे.
इथे इनडोअर स्टुडिओ बरोबरच विविध आउटडोअर लोकेशनही उपलब्ध असतात. हिरवाई, डोंगराळ भाग, तलाव, मोकळी मैदाने, रस्ते आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेट्स. म्हणूनच एका चित्रपटाच्या कथेनुसार अनेक प्रकारची दृश्य निर्माण करता येतात. कधी कधी हा परिसर एखाद्या गावासारखा दिसतो, कधी एखादा जंगलासारखा दिसतो, तर कधी एखादा मोठ्या शहराचा भाग वाटतो. कॅमेरा ज्या दिशेने पाहतो त्या दिशेने एक नवीन कथा जन्माला येते. आपण कलाकारांचा संवाद ऐकतो, पण तो संवाद व्यवस्थित ऐकू आला नाही तर सीनची मजा निघून जाते. म्हणून साऊंड टीम अत्यंत महत्वाची असते. कलाकाराचा आवाज, पावलांचा आवाज, दरवाजा उघडण्याचा आवाज, पावसाचा आवाज, गाडीचा आवाज आणि कधी कधी एखाद्या छोट्या आवाजामुळेही सीन जिवंत होतो. आणि काही वेळा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रेकॉर्ड झालेला आवाज पुरेसा चांगला नसेल तर नंतर डबिंग किंवा साऊंड डिझायनरच्या माध्यमातून तो सुधारला जातो. म्हणून सिनेमा फक्त दिसत नाही, तो ऐकूही येतो आणि जाणवतोही. शूटिंग संपलं म्हणजे चित्रपट तयार झाला का? नाही. खरं तर त्यानंतर आणखीन एक मोठं काम सुरू होतं, ते म्हणजे एडिटिंग. एका चित्रपटासाठी शेकडो कधी हजारो शॉट्स शूट केले जातात, पण अंतिम चित्रपटात त्यापैकी योग्य शॉट्स निवडावे लागतात. कोणता सीन आधी, कोणता नंतर, कुठे संवाद कमी करायचा, कुठे शांतता ठेवायची, कुठे संगीत वाढवायचं, कुठे सीन कट करायचा, हे सगळं एडिटरच्या कामाचा भाग आहे. म्हणूनच एडिटर म्हणजे जणू चित्रपटाचा शिल्पकार आहे. आपण अनेकदा कलाकारांची नावं लक्षात ठेवतो, पण सेटवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान तितकंच महत्वाचं असतं. पाणी कोण देणार, कलाकाराला योग्य वेळी सेटवरती कोण आणणार, प्रॉप्स कोण सांभाळणार, सेटवर व्यवस्था कोण करणार, वेळापत्रक कोण सांभाळणार, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीत तर मोठं शूटिंगही अडचणीमध्ये येतं. म्हणूनच सिनेमाच्या जगात एक सुंदर गोष्ट आहे, पडद्यावर काही मोजकी नावं दिसतात पण त्या नावांच्या मागे शेकडो अनोळखी नावांची मेहनत असते. फिल्म सिटीमध्ये फक्त कलाकारांची स्वप्न पूर्ण होत नाहीत, इथे अनेक तंत्रज्ञांच्या हातात काम मिळतं. नवीन कलाकारांना संधी मिळते, लेखकांच्या कथा आकार घेतात, दिग्दर्शकांच्या कल्पना पडद्यावरती येतात आणि प्रेक्षकांना मिळतो मनोरंजनाचा अनुभव. एक छोट्या कथेपासून, एका कागदावर लिहिलेल्या काही ओळींपासून, शेकडो लोकांच्या मेहनतीतून आणि हजारो तासांच्या कामातून एक चित्रपट तयार होतो. आणि मग आपण थिएटरमध्ये बसतो, लाईट्स बंद होतात, पडदा उजळतो आणि आपल्या समोर सुरू होते एक नवीन दुनिया. दिग्दर्शकाची कल्पना, कॅमेरामॅनची नजर, लाईटिंग टीमचा प्रकाश, मेकअप आर्टिस्टची कला, सेट डिझायनरची कल्पकता, साऊंड टीपचा आवाज, एडिटरची नजर आणि शेकडो हातांची मेहनत, या सगळ्यांच्या संगमातून तयार होतो सिनेमा. आणि म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही एखादा चित्रपट पाहाल तेव्हा फक्त हिरो हिरोईनकडे पाहू नका, एका पडद्यामागच्या त्या अनोळखी चेहऱ्याचाही विचार करा. कारण कलाकार कथा साकारतो, पण ती कथा जिवंत करण्याचं काम संपूर्ण टीम करते. त्यामुळे कधी मुंबईसारख्या प्रेक्षणीय स्थळांकडे तुम्ही जर जात असाल तर मुंबईतील फिल्म सिटीला नक्की भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.

0: मला कुठे लिहायचे होते, मला कुठे लिहायचे होते, दुःखही नाही सांगायचे होते, मला कुठे लिहायचे होते, दुःखही नाही सांगायचे होते, कविता मर्मातला गर्भ स्फुरते, कविता मर्मातला गर्भ स्फुरते। हाय, हॅलो, नमस्कार, मी तुमची मैत्रीण आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये मनापासून स्वागत करते। फक्त आणि फक्त आपला आचार्य 90 FM या रेडिओ वाहिनीवर। मंडळी, आज आपल्यासमोर मी घेऊन आलेली आहे माझी एक सुंदर मैत्रीण, जी सुंदर आहेस, पण तिच्या कविताही तितक्या सुंदर आहे। आपण स्वागत करूया वैशाली हिचं। नमस्कार वैशाली, कशी आहेस तू?
1: तुम्ही कशा आहात?
0: एकदम मजेत। मला खूप भारी वाटतंय आज आपल्या स्टुडिओमध्ये वैशाली आले। वैशाली खरंच खूप सुंदर कविता करते। तिच्या कविता ऐकला की मन एकदम प्रसन्न होतं। तिच्या कवितांचा आस्वाद आपण घेणार आहोत, पण एक छोटेसे प्रश्न मला तिला विचारावेसे वाटतात की मला एक सांग वैशाली, की कविताच का आणि ही कविता तुला नक्की कुठे भेटली?
1: कविता मला मी 11th सायन्समध्ये असताना भेटली।
0: हां,
1: मग याच कवितेसाठी मी सायन्स सोडून आर्ट्समध्ये आले।
0: हां,
1: कारण की कला माणसात असावी असं वाटतं। म्हणजे आपल्या दिवसभराचा जो त्रागा असतो, कधी आपण कॉर्पोरेटमध्ये असतो, कुठे असू, एक कला जी असते ती आपल्याला बाहेर काढायचं काम करत असते,
0: बरोबर,
1: असं माझं वैयक्तिक मत आहे।
0: हा,
1: तर त्याशिवाय म्हणजे कविताच का? हा, भरपूर जणांना असं वाटतं कवितेमध्ये काही नाही, म्हणजे कविता प्रेमात पडलेली माणसं कविता करतात, असं काही नसून कवितेमध्ये पण त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत। म्हणजे जे स्वतःला घेऊन पुढे जातीये, ती स्वतः बहरतीये, छंदोबद्ध होताना ती स्वतःला झिजवून बनतीये, तसंच ती मलाही घडवत असते।
0: म्हणजे मनाचा आरसा म्हणजेच कविता, भावनांची सुंदर उधळ। तर या नोटवर आपण एक सुंदर कविता ऐकूया वैशालीची। वैशाली, आम्हाला एक सुंदर कविता ऐकव बरं।
1: दोन ओळी घेते, मग कविता सादर करते।
0: इर्शाद, इर्शाद।
1: प्रेम करण्या प्रेमावरी प्रेमाची रे कार्य बंदी हवी।
0: हा,
1: प्रेम करण्या प्रेमावरी प्रेमाची रे का बंदी हवी, भेटावे का असे तुला, भेटावे का असे तुला फक्त दुरावण्यासाठी।
0: हा,
1: जन्मभूमी कर्मभूमी महाराष्ट्र यावरती लिहिले छक्कड ऐकवते। छक्कड म्हणजे लावणीचा एक प्रकार असतो।
0: क्या बात आहे।
1: शिरोमणी भारताचा उदात्त दिलाचा, कणखर बाना बोली लढीवाळ, भूमी तू कलावंतांची शाहिरांची, संत हुतात्म्यांची विचारवंतांची, समर्पणाची त्यागाची वात्सल्याची आईच्या ममतेची, सह्याद्रीचा कडा शिखर कळसू बाई हो, सह्याद्रीचा कडा शिखर कळसू बाई हो, खोली तू अरबी सागराची पवित्र पांच गंगेचे, तुझा थोर अभिमान शक्ती पीठांचा मान, असे राज्य तू महान, तुझ्या गुणांची छक्कड मी गायली, नवी अभिमानी कथा मी लिहिली, तुझ्या गुणांची छक्कड मी गायली, नवी अभिमानी कथा मी लिहिली, झाले संघर्ष किती या मातीत, सांगायची गरज
0: नाही,
1: झाले संघर्ष किती या मातीत, भर पडले इतिहासात शिवरायांच्या कीर्तीची, शंभू राजांच्या शौर्याची, वारसा लाभला स्त्री शिक्षणाचा, वारसा लाभला स्त्री शिक्षणाचा, गायनाचा खेळाचा बाबासाहेबांच्या विचारांचा, झाली चळवळीकरणाची मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची, अब्जात दर्जेची भाषेच्या अभिमानाची,
0: क्या बात,

छातीवर ढेलली नभी अभिमानी कथा मी लिहिली. ही माती शेतकऱ्यांची कामगारांची, ही माती शेतकऱ्यांच्या कामगारांची कष्टाची घामाची आण मला या मातीची. गड किल्ल्यांची मंदिराची हरवलेल्या बालपणांची पाहिलेल्या स्वप्नांची सत्याची प्रेमाची जन्मभूमी कर्मभूमी महाराष्ट्र देशाची. आता थांबायचं नाही, आता थांब

0: लायली नवी अभिमानी कथा मिलीली।
1: धन्यवाद। खूप खूप खूप सुंदर सुंदर रचना मांडली आहे कार्यक्रमाची। खूप सुंदर एक रोमांचक अशी सुरुवात तू केलेली आहेस वैशाली। खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप कौतुक। खरं महाराष्ट्राची इतकी सुंदर मांडणी तू केलेली आहेस आणि खरंच अभिमान वाटावा असं एक सुंदर वर्णन तू त्याच्यामध्ये केलेलं आहेस। खरंच खूप छान वैशाली। मला असं तुला विचारावं असं वाटतं की जेव्हा कविता तुला भेटली तेव्हा तू 11वीला होतीस असं म्हणते, मग तुझ्या जेव्हा नॉर्मली कसं असतं कवी म्हटलं की त्याला वेड्यात काढतात, तर मला असं सांग की जेव्हा तुझ्या घरात कळलं किंवा तुझ्या फ्रेंड सर्कलला कळलं की तू कविता करतेस, तर त्यांचा अभिप्राय कसा होता, त्यांचं रिएक्शन कसं होतं?
0: माझ्या घरातून मोस्टली मला सपोर्टच मिळाला, फ्रेंड्स मधून, इव्हन माझे शिक्षक सुद्धा,
1: अरे वा,
0: त्यांनी सुद्धा मला सपोर्ट केला। या बाबतीत मला असं कोणी हिनवलं नाही की म्हणजे बऱ्याचदा मी सायन्स, जसं मी म्हटलं की मी सायन्स सोडून आर्ट्स मध्ये आली, तेव्हा कुठेतरी त्यांचं असं होतं की सायन्स सोबत कर, एवढाच काय होतं, बाकी सगळ्या गोष्टीत मला पूर्ण सपोर्ट घरातल्यांकडून, नातेवाईकांकडून, मित्रमैत्रिणींकडून भेटत असतो।
1: अच्छा, म्हणजे कुठला गमतीशीर किस्सा असा नाहीये, सगळ्यांनी तुला अप्रिशिएट केलं। खूप खूप छान, खरंच छान। मग आता बघ, आता कवितेची सुरुवात झाली, कविता लिहायला गेलीस, कविता मांडायला लागलीस, मग पहिला प्लॅटफॉर्म तुला कुठे मिळाला कविता मांडण्यासाठी?
0: कवितापासून। अरे कवितापासून त्यांचे कार्यक्रम व्हायचे तेव्हा नाही होत आहे काही कारण, तिथून मला पहिला प्लॅटफॉर्म भेटला आणि तेव्हा मी पहिल्यांदा 100 राजांवरती कविता लिहिली होती।
1: क्या बात आहे।
0: राजांवरती जी कविता केली होती ती पहिली कविता मी सादर केली।
1: अच्छा,
0: नंतर ना ओपन माई काही संमेलन चालूच आहे।
1: अच्छा, म्हणजे पहिलं कवितांबद्दलचं पहिलं सादरीकरण आणि त्या तो विषयही खरंच खूप मोठा होता। तो विषय होता
0: छत्रपती संभाजी महाराज।
1: तर मला असं वाटतं आपण या नोटवर ती रचना ऐकूया।
0: हो नक्की, चालेल।
1: चला, मी तर एक्साइटेड आहे रचना ऐकण्यासाठी।
0: खूप दिवसांनी ती वाली ऐकवणार रचना। गडगडला आस म्हणती पुरंदरच्या कनुकनी, हर्ष दाटले उरी सर्वांच्या मनोमनी, पावन झाले स्वराज्य जेव्हा जन्मले बायराज, पावन झाले स्वराज्य जेव्हा जन्मले बायराज, गुंजले त्रिलोकी नाम संभाजी युवराज, धगधगता वीर जसा भवानी तलवार तो,
1: क्या बात,
0: धगधगता वीर जसा भवानी तलवार तो, मायभूमी आदर्शवाद भगव्याची शान तो,
1: अरे वा,
0: दहा हत्तींचं बळ अंगी सिंहानले जेरीस शिरोमणी स्वराज्याचा शोभे रूप तेजस,
1: क्या बात,
0: शौर्यवंत कीर्तिवंत बुद्धिवंत तू राजा असे,
1: वा,
0: रचले ग्रंथ तू कलेच्या अधीन असे, शास्त्रात पारंगत तू भाषव गौरव कलेचा, संस्कृत जपले वाढवावे कुल जसे, नजरेस नजर देऊनी औरंग्या धमकावले, नजरेस नजर देऊनी तू औरंग्या धमकावले, खवळल्या रौद्र स्वरूपी सेतू उभारले,
1: क्या बात है,
0: लढले अधिकाधिक लढाया वय अगदीच कोवळे, लढले अधिकाधिक लढाया वय अगदीच कोवळे, सोबती होता सखा आणि विश्वास
1: मावळे, क्या बात है,
0: मैत्रीत सख्याने जीव सोबती त्यागिला, कवी कलश सारखा साधी पुन्हा नाही पाहिला,
1: खरे
0: आई सम सोबती होती श्री सखीची सावली, आई सम सोबती होती श्री सखीची सावली, राजेच्या मनातलं येसू सारे जाणते, घात केला आपल्यांनी व्यथा कुणा सांगावे, घात केला आपल्यांनी व्यथा कुणा सांगावे, रणांगणीचं शौर्य शब्दात कसे मांडावे, भोगल्या किती यातना शरणागतना पत्कारले, राजे भोगल्या किती यातना शरणागतना पत्कारले, तो लढला तो झुंडला परिधर्मना त्यागिले,
1: क्या बात आहे। खरंच चित्र आहे ना, खरंच डोळ्यांसमोर मांडलं तू तुझी कविता ऐकताना, ते खरंच ती सगळी गोष्ट डोळ्यांसमोर आणून दाखवलीस तू। खरंच खूप खूप धन्यवाद वैशाली, किती सुंदर लिहिलं आहेस तू। म्हणजे तू, मला असं वाटतं की तू असे क्रांतिकारी विचार मांडणाऱ्या कविताच तू करतेस जास्त करून।
0: तशाच होतात वैचारिक, म्हणजे भरपूर अशा कविता म्हणजे वैचारिक,
1: ज्याच्यामध्ये वीररस
0: आहे किंवा आपल्याला समाजात काहीतरी देणं जे आता अण्णाभाऊ साठे झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, यांचा ऋणांचे पांग फेडणे म्हणजे तर त्यांचा विचार पुढे नेणे. आणि हल्लीच्या पिढीला ते विचार कुठेतरी मागे जाताना दिसत आहे. आणि जेव्हा कवितेसारखा विषय जर आपण हाताळतो, कविता म्हणजे असं म्हणतात ना की एक आरसा असतो, आरशातून रूपी नेहमी प्रेम, विरह, व्यथा, कथा, चांगल्या शब्दात जर कमी शब्दात जर आपण त्या त्यागाची आठवण करून देऊ शकतो, तर नक्कीच त्यांना एक आपण
1: म्हणजे कविता
0: फेडत जातोय, त्यांचं ऋण फेडत जातोय.
1: कवितांच्या माध्यमातून तू त्यांना एक क्रांतिकारी मानवंदना देत असतेस, खरंच खूप कौतुक आहे. आपण अशा सुंदर रचना ऐकणार आहोत. वळूयात एक छोट्याशा ब्रेककडे, पुन्हा भेटूया वैशालीच्या सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेण्यासाठी.

0: ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकत आहात आरजे रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात. या कार्यक्रमामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेला आहे कवी वैशाली हिला. आणि आज आपण कवी वैशाली हिचा सुंदर कवितांचा नजराणा आपण ऐकत आहोत. वैशाली, पुन्हा एकदा स्वागत आहे. खूप सुंदर कविता वीर रस याच्यावर आधारित तू आम्हाला वाचून दाखवलंस. मला एक सांग की तुझा आवडता कवी किंवा कवयित्री कोणती आणि का?
1: माझं आवडतं म्हणजे तसं भरपूर आहेत, म्हणजे गदिमा म्हणू नका, कुसुमाग्रज खूप नाव आहे, शांता शेळके, विशेष म्हणजे अण्णाभाऊ साठे, कारण की त्यांच्याबद्दल अभिमान वाटतं. म्हणजे आम्हा लेखकांसाठी ते दैवच म्हणावेत. बरेच असे तुम्ही शब्द ऐकलेही असतील, म्हणजे अगदी 1.5 दिवस जातीवादाच्या कारणास्तव 1.5 दिवस शाळेत जाऊन ते आज जिथे आहेत. त्यांच्या जेवढ्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या, जेवढे त्यांनी पोवाडे लिहिले, ते सगळे अजरामर झाले, अजरामर झाले. फकीरा, वैजंता, मग त्यांची छक्कड तर आजही माझी महिना गावावर राहिली, त्याचा अर्थ अजूनही निघत जातो. म्हणजे एक असं प्रेरणा म्हणावं की म्हणजे त्यांना जाता नाही आलं, ते त्यांचं दुर्दैव होतं, पण त्यांनी नशीब वाटेगाव, मला तर माहिती नाही वाटेगाव कुठे, त्यांच्यामुळे फक्त ऐकलंय, वाटेगावतून मुंबईला चालत
0: चालत आले.

0: गोष्टी करतेस.
1: कवितेतून म्हणजे मी असं अनुभवलं पण आहे की कविता मनावरती भिडतात. त्या भिडल्याचे कमी शब्द जर मांडता आले ना तर म्हणजे असं नव्हे की आपल्याला दर्जेदार वाक्यच हवी आहे, दर्जेदार शब्दच हवे. कधी कधी क्षुल्लक गोष्टीही अर्थ घ्यायला भाग पाडतात, विचार करायला भाग पाडतात. मला असं वाटतं की कवितेमुळे आपण असंच राहावं, म्हणजे आपल्याला चारही बाजूने विचार करता यायला पाहिजे. कवितेत एका स्लो मध्ये नाही जाऊन चालणार, तेव्हा आपण भाषा संवर्धनाकडे वळू. म्हणजे आता पण आपण पाहतोय अक्षर अक्षर तुझेच आहे, फोक अख्यांसारखे कार्यक्रम होतात जे आत्ताच्या पिढीला भाषेकडे नेत आहे. असेच कार्यक्रम त्यांना पाठिंबा मिळायला पाहिजे, जे काही आपले पक्ष वगैरे आहे, सामाजिक संस्था आहे त्यांच्याकडून. मग एकही होणार नाही हे सगळं.
0: मग ही झाली साहित्याप्रती असलेली तुझी विचारांची असतात. मला असं सांग की कवितांचे असे कुठले वेगवेगळे प्रकार तुला आवडतात आणि त्याच्यामध्ये रमायला तुला आवडतं. म्हणजे तुला मुक्त उडायला
1: आवडतं, कुठलं बंधन नसतं. आणि स्त्रीवादी असल्यावरती आपल्याला ती सवय असते की अरे इकडे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. कवितेला कशाला, म्हणजे छंदबद्दलही आवडतात पण विशेषतः मुक्त छंदातला प्रकार मला जास्त आवडतो.
0: हा अच्छा, पण तरी देखील तुला मुक्त छंद लिहायला आवडत असतानाही तू एक छंदबद्ध कविता लिहिलेली आहेस, म्हणजे अशा बऱ्याचशा लिहिलेल्या आहेस. तर मला एक छंदबद्ध कविता तू वाचून दाखव.
1: उद्धव वृत्तातली एक कविता लिहिली, म्हणजे छंदबद्ध लिहिली आहे, अष्टाक्षरीमध्ये वगैरे आहे. पण त्याची माझी उद्धव वृत्तातली रचना कवितेचं शीर्षक आहे पत्रास. कारण की तो ढगा आडूनी पाहे, तो म्हणजे ते चंद्र आहे. तो ढगा आडूनी पाहे, तू सदा एकटा दिसतो, घरदार सोडून सांगे तू रानो माळी असतो. चंद्र जेव्हा प्रेयसीला तिच्या प्रियकराची बातमी सांगते की तो असं असं वागतो, तेव्हा तिने कवितेत हे पत्र लिहिलंय. तो ढगा आडूनी पाहे, तू सदा एकटा दिसतो, घरदार सोडून सांगे तू रानो माळी असतो. एकाही घटका घटका तू स्वप्नामध्येच रमतो, का कसे कोण न जाणे तू उगाच त्रागा करतो. सल आठवणींचे जीवा आणि डोळा असू चाचे, विरहाची गाथा सारी तू आकाशाला सांगे. तो मजला सांगत होता, तो मजला सांगत होता, विसरणेच जमले नाही तव डोळा आले पाणी.
0: सुंदर, खूप सुंदर, अतिशय गोड आणि हलकी फुलकी मनाला भावणारी ही कविता तू. म्हणजे जिला मुक्त छंद आवडतं ती छंदबद्दही खूप सुंदर लिहिते, हे सुंदर उदाहरण आहे. वैशाली, मला एक सांग की साहित्यामध्ये पुढे तुला काय करायला आवडेल.
1: साहित्यामध्ये पुढे जाताना माझ्या विचारसरणीला लागूनच म्हणजे करायला आवडेल. जसं की आपल्या विचारांना जेव्हा दिशा भेटेल त्या मार्गावरती जायला, पण याच करता हेच करताना मला कला करिअरमध्ये न्यायला नाही आवडणार. किंवा तिथे मी मुक्त आहे, तिकडे मला नियम असेल तिथे एवढ्याच नियमांशी एवढ्याच ओळींशी अशी कला जी आहे मी कला म्हणून सादर करतेच करायला आवडेल. आणि त्याच रूपात समाजाचं जे काही देणं असेल ते फेडायला आवडेल.
0: अच्छा, ते नक्कीच तुझ्या कवितेतून आम्हाला जाणवतं. तू वैचारिक आणि वीर रस असलेल्या कविता जेव्हा आमच्यासमोर मांडतेस, समाजाप्रती असलेली तुझी जी सद्भावना आहे ती प्रकर्षाने आम्हाला जाणवते. खरंच खूप खूप कौतुक. मला असं सांग की बोलता बोलता मगाशी तू एक उल्लेख केलास की बाबांबद्दल लिहिलेली एक कविता, ती खूप लोकांनी तिला डोक्यावर घेतलं, म्हणजे खूप त्या कवितेला म्हणजे ॲप्रिशिएट केलं गेलं. तर माझी एक इच्छा आहे मला आणि आम्हा श्रोत्यांना तू ती कविता वाचून दाखव.
1: वडील म्हणजे मुलीसाठी तर खूप महत्वाचा भाग असा शरीरातला अविभाज्य अंग असं म्हणजे आयुष्यातला अविभाज्य भाग म्हणजे वडील मुलीसाठी. कविता अशी आहे, तिने केलेल्या तिखट भाजीत लिंबू पिळून घेतो. तिने केलेल्या तिखट भाजीत

0: शेरों के आशीर्वाद तो कनक कनक से खड़बड़ी तहा त्याचा आशीर्वाद देतानाच दिसतो आणि कळण्याआधीच स्पर्श तो हा तलवार काढून घेतो. सावरतो सारे काही होतो काया घराचा तिच्या लग्नाच्या विषयाने होतो
1: कासावीस बाबा.
0: जपलेली तिला आता परक्या घरी पाठवायचे असते एवढे विषय विचाराने
1: गरमीर पडतात मुखावटे.
0: हात जोडून विनवतो पाहुण सांभाळा पोरीला. हात जोडून विनवतो पाहुण सांभाळा पोरीला आसव गावतो जन्माची
1: काहीच काढून देताना.
0: आसव गावतो जन्माची
1: काहीच काढून देताना. खरंच एक सुंदर भावार्थ सांगणारी कविता आहे. मुलगी आणि वडील या दोघांचं किती नात्याची घट्ट वीर असते आणि लहानपणापासून हातावरल्या फुलासारखं जपत असताना हे जेव्हा मुलगी आपल्या घरी जाते सासरी जाते आणि तिला निरोप देताना मन किती गही बनून येतं हे सांगणारा सुंदर ओळी. आणि अख्ख्या जीवनाचा संघर्ष एका वडिलांचा कसा असतो आणि त्याच्या अवती भोवती फिरणारं त्याच्या मुलीचं आयुष्य त्याच्यासाठी किती प्रिय असतं ह्या सगळ्याला खूप सुंदर ओळी. वैशाली खूप खूप कौतुक. म्हणजे कुठे वैचारिक कविता कुठे वीररस कविता आणि कुठेही नात्याची आई म्हणजे मुलगी आणि बाबांची संवेदनशील कविता खरंच खूप सुंदर. म्हणजे फक्त कविता तू एकाच रंगांवर आशयावर नसते तुझी कविता वेगवेगळ्या आशयांवर असते ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. खरंच खूप मस्त. बरं वैशाली मला असं सांग की तुझी कविता लिहिण्याची आवड आहे तर कविते संदर्भात म्हणजे असं कुठलं तुला पुस्तक आवडलं आणि का आवडलं?
0: संदर्भात म्हटलं तर खरंच खूप अवघड प्रश्न आहे हा. कारण की मी तसे फारसे काव्यसंग्रह वाचलेले नाही पण त्यातल्या त्यात असे असतात ना म्हणजे मला गदिमांच्या कविता ऐकायला आवडतात. म्हणजे वाचायला ऐकायला गदिमा म्हणजे त्यांची माहेर कविता असते किंवा मग शांता शेळके सगळे म्हणजे यांच्या कविता मला नेहमीच आवडत असतात.
1: बरं वैशाली मला असं सांग की आयुष्याचा हा प्रवास तुला कसा वाटतो आणि कविते संदर्भातला आयुष्याचा प्रवास हा तुला कसा वाटतो आणि भविष्यात तुला काय करायला आवडेल?
0: आयुष्य म्हटलं की नवीन नवीन पात्र घडत जातात तर मला आयुष्याच्या अखेरपर्यंत म्हणजे जी माझी कला आहे ती जपायला आवडेल. म्हणजे काही असतात कारण असतं ती जरी मागे पडली तरी तिचा हात धरून म्हणजे ती सायकोलॉजिस्टकडे जाऊन म्हणजे मानसोपचार तज्ञाकडे जाऊन मनावरती असलेला ताण हलका करण्यापेक्षा आपल्या कलेसोबत मला पुढे जायला आवडेल.
1: एक वेगळं थेरपी असते कविता करणं आणि वाचणं म्हणजे एक वेगळी थेरपी असते.
0: कारण की तिलाही तेवढा वेळ द्यावा लागतो जेव्हा छंदबद्ध करतो तेव्हाही तिला खूप पूर्ण एकजुटीने तिच्यात विलीन नाही झालं तर ती आपल्याला सोडून निघून जाते. ती आपल्याला सोडून निघून जाते म्हणून तिला जपताना म्हणजे स्वतःला जपण्यासाठी मला तिचा आधार घ्यायचा.
1: म्हणजे आयुष्याचा प्रवास करताना तुला कवितेमध्ये रमायचं आहे हा तुझा ध्यास आहे. बरं वैशाली प्रेमावर आधारित मला एक सुंदर कविता ऐकायला फार आवडेल तर प्लीज मला एक प्रेमावरली कविता वाचून दाखव.
0: मापात करू किंवा माप करू प्रेम तुझ्या मापात करू किंवा माप करू प्रेम तुझ्यावर एकदा करू की शतदा करू प्रेम तुझ्यावर. गालावरी खेळणाऱ्या तुझ्या बटीकडे पाहताना धुंदीत करू की बेधुंद करू प्रेम तुझ्या. डोळ्यातल्या दवा बरोबर कवटाळत क्षण दे डोळ्यातल्या दवा बरोबर कवटाळत क्षण दे आठवण करू की साठवण करू प्रेम तुझ्यावर. शब्दांची पंगत सजवेल तुझ्यासाठी सदा शब्दांची पंगत सजवेल तुझ्यासाठी सदा लिहून करू वाचून करू
1: प्रेम तुझ्यावर.
0: नैनी माझ्या नित्य उमटती तुझीच स्वप्ने नैनी माझ्या नित्य उमटती तुझीच स्वप्ने सांगण करू की न सांगता प्रेम तुझ्यावर.
1: प्रेम तुझ्यावर. सुंदर कविता, गोड. वैशाली तर गोडच आहे आणि तिच्या कविता पण गोडच आहेत. या सुंदर नोटवर आपण एक घेऊया एक छोटासा ब्रेक. वळूयात ब्रेककडे. ब्रेक नंतर आपण आणखीन सुंदर कवितांचा नजराणा पाहणार आहोत वैशालीच्या रचनेमधून. भेटूयात एक छोट्याशा

0: आचार्य 90 FM वर मी तुमची मैत्रीण RJ रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये मी निमंत्रित केले एक गोड कवयित्री जिचं नाव आहे वैशाली. आज वैशालीच्या सुंदर कवितांचा नजराणा आपण आस्वाद घेतोय. तर आपण आता शेवटच्या टप्प्यावर वळतोय आणि वैशाली, मला तुला एक विचारायचं आहे. तर तुझ्या वेगवेगळ्या कविता आम्ही ऐकल्या, तू वेगवेगळ्या भावनांचे म्हणजे तू वीररसावर तर लिहितेस, तू प्रेमावरही लिहिते, आई वडिलांच्या नात्यांवरही लिहितेस, तर मला एक विचारायचं की सगळ्यात जवळचं असं कुठला लिखाणाचा रस वाटतो तुला आणि का?
1: रस कारण तर मला समाजाकडे लिहितो, म्हणजे माझ्या बोलण्याने मला लक्षात आलंच असं की म्हणजे समाजाचं देणं लागतो, ते देणं फेडायला हवं.
0: खरं
1: अशा विचारांची मी असल्यामुळे त्याच रसात मला लिहायला जास्त आवडतं.
0: क्या बात आहे. मग आता तू बोलतेस तुला वीररस खूप आवडतो, तू वीररस आधारित एक सुंदर कवी आमच्यासमोर मांडून दाखवल्यास तर खूप बरं वाटतं.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती कविता लिहिली होती.
0: क्या बात आहे, क्या बात.
1: वीररस घेताना मी ती कविता लिहू शकते की जगी म्हणते सारे वाचावा भीम ऐकावा भीम, जगी म्हणते सारे वाचावा भीम ऐकावा भीम, त्याआधी कुणी मनी जपलाय का भीम, समतेची गायली गाणी अस्पृश्यतेला घातला आळा, समतेची गायली गाणी अस्पृश्यतेला घातला आळा, जो शिकवितो सर्व धर्म समभाव ओळखता का तो भीम. तो लढला दलितांसाठी, तो लढला दलितांसाठी त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी, पण एका समाजासाठी संविधान लिहिताना कुणी पाहिला का भीम. तो लढला झगडला झटला सर्व व्यापी मानवांसाठी, लढला झटला झगडला सर्व व्यापी मानवांसाठी, म्हणूनच डोक्यावर नव्हे डोक्यात घेऊन मिरवा भीम.
0: क्या बात
1: आहे. पेटली भीमराव नावाची ज्योत जनकल्याणासाठी, पेटली भीमराव नावाची ज्योत जनकल्याणासाठी, त्या वैचारिक ज्योतीची मशाल बनून साजरा कर सोहळा भीम.
0: क्या बात आहे.
1: त्याच्या मनी नव्हते कोणतेच हेवे दावे, त्याने दिले हक्क समान, त्याच्या मनी नव्हते कोणतेच हेवे दावे, त्याने दिले हक्क समान, म्हणूनच म्हणे वैशाली वाच ऐक जरूर पण मनात जपून कर जागर भीम, मनात जपून कर जागर भीम.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे वैशाली तुला वीर रस का आवडतो हे तुझ्या लेखनातून खरंच कळतं.
1: धन्यवाद.
0: सेगमेंटच्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत आपण. कविता खूप आपण ऐकल्या आहेत आणि खरंच खूप भारी वाटतंय वैशाली तुझ्या कविता ऐकून. जाता जाता या परतीच्या वाटेकडे घेऊन जाणारी एक सुंदर शेवटची कविता मला तुझ्याकडून ऐकायला फार आवडेल.
1: परतीचा विषय निघाला म्हणून छान कविता आहे माझी. तशी आपण पुढे जात असताना काहीतरी मागे सोडत जातो आणि ती मिळवण्याची आपली जी ओढ असते तशीच राहून जाते. आईच्या खुशीत रडत रडत बाबांचे हात धरून चालले, धातुकरीचा खेळ खेळत खेळत कधी बाबांना घोडा बनवले. वाढत होतो आता पण बालपणात परतीचे दिवस थांबले, बालपणात परतीचे दिवस थांबले. हसत खेळत बागडत शिशू वर्गातला अभ्यास संपवला, हसत खेळत बागडत शिशू वर्गातला थोडंफार शिकून शाळेच्या अंगणात शिरले, थोडंफार शिकून शाळेच्या अंगणात शिरले, शरीरासह बुद्धीने वाढत होते, मात्र बालपणात परतीचे वाट माझे थांबले. शिक्षण करून पुरे पावले दूरवर निघाले, शिक्षण करून पुरे पावले दूरवर निघाले, कामाच्या व्यापात तो अडकला, तेही संसारात गुंतते, तारेवरच्या या कसरती परतीचे वाट हरवले. तारुण्य संपवत वार्धक्यात शरीर अडकले, तारुण्य संपवत वार्धक्यात जगाच्या ढिगाऱ्यात जीव गुंतले, जीवनाचा शेवट घेताना आणि जीवनाचा शेवट घेताना
0: खूप सुंदर वैशाली. खरं तर म्हणजे कसं माहिती आहे, एकदा तू वीररस घेतेस, एकदा तू वैचारी घेतेस, आणि एकदा खरंच तू फळवी घेतेस. किती वेगवेगळे रंग आहेत ग तुझ्या रचनेमध्ये. मला ना ह्या सगळ्या कविता ऐकल्यानंतर ना कविता ऐकण्याचा मोह माझा काही थांबत नाही. पण जाता जाता एक सुंदरशी विठ्ठलाप्रती असलेली तुझी रचना आहे ती ऐकूयात. मला वाटतं श्रोतांना पण ते ऐकायला फार आवडेल.
1: अभंग छंदात लिहिण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्या त्याच छंदात मी छंदबद्ध केले. कोठी देवा नाम डोळा तुझे रूप, भक्ती ते देह भान झाले एक रूप. कैस उभा विटेवरी तारण आले करा, कर ठेवून कटेवरी विठ्ठल सावळा. चंद्र भागेच्या तीरा आलो बघ देवा, घडावे हातुनी माझ्या नित्य सेवा. एक मागतो दान करावा स्वीकार, लोभ जाओ विरुनिया द्यावा ऐसा आशीर्वाद. कर्म ऐसे घडू देवा मिळो समाधान, देहाची हो पंढरी चित्ती वसू श्रीरंग.
0: वैशाली तू आज आपल्या स्टुडिओमध्ये आलीस आणि इतक्या सुंदर गप्पा मांडल्यास, इतक्या सुंदर कविता आमच्या समोर सादर केलीस. वेळ कशी निघून गेली खरंच कळत नाही. तुझ्या कविता ऐकाव्याशाच वाटतात, खूप खूप गप्पा माराशा वाटतात. पण खरंच वेळेपुढे आपलं काही चालतं का? आपल्याला सध्याला इथेच थांबावं लागेल. आचरण माहिती FM वतीने मी तुझं खरंच धन्यवाद मानते आणि तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आज या कार्यक्रमामध्ये येऊन खरंच आम्हाला वेळात वेळ काढून तू आमच्या स्टुडिओमध्ये आलीस, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, कवितांच्या गाभाऱ्यातला हा होता स्पेशल सेगमेंट कवी वैशाली यांच्या रचनेवर आधारित. तुम्हाला आजचा एपिसोड हा कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये सुंदर कवितांचा नजराणा घेऊन एका सुंदर सेगमेंटसोबत. तर भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये कवितांचा सुंदर नजराणा घेऊन. तोपर्यंत तुमच्या मैत्रिणीला म्हणजेच RJ रूपालीला निरोप द्या. धन्यवाद.

जंग में गोलियां चलेंगी, तुम्हारी सॉरी नहीं।

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि अर्थातच छान छान गाण्यांचा आस्वाद सुद्धा घेत असतो. तर आज आपल्या विविधा सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत पावसाळा आणि त्याच्याशी निगडीत रानभाज्या, फुलं आणि अजून काही घटकांविषयी. तेव्हा कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मंडळी, पावसाळ्यात विशेषत अनेक प्रकारच्या रानभाज्या या नैसर्गिकरित्या उगवत असतात आणि या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी असतात. औषधी गुणधर्मामुळे त्यांना पारंपरिक आहारात अतिशय महत्वाचं असं स्थान आहे. सगळ्यात पहिले आपण बोलणार आहोत कुरडूविषयी. कुरडू ही भाजी एक सामान्य रानभाजी असून ती शेतात आणि पडीक जमिनीत अगदी सहज उगवते. याची पानं ही गोलाकार आणि लांबट असतात. औषधी गुणधर्मासाठी सुद्धा ही अतिशय महत्वाची असते. ही भाजी पचायला हलकी असते आणि पित्तनाशक अशी मानली जाते. त्वचा विकार आणि चरबी कमी करण्यासाठी ही अतिशय उपयुक्त असते. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. याच्या बियांचा उपयोग अतिसार, नेत्ररोग, रक्तदोष आणि मूत्ररोग यांच्यावर केला जातो. ही भाजी एक झुडूपवर्गीय वनस्पती असून पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. त्वचा रोगावर, उदाहरणार्थ खरूज, नायटा, गजकर्ण यांसारख्या या रोगांवर, त्वचा रोगांवरती अतिशय उपयुक्त असा हा टाकळा. याच्या पानांचा लेप किंवा भजी ही त्वचा विकारांवर अतिशय गुणकारी असतात. पोटातले कृमी कमी करण्यास, पित्त, श्वास, खोकला आणि हृदयविकारावर सुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. याच्यापुढे आपण जाणार आहोत आणि बोलणार आहोत डिंडा. डिंडा ही भाजी पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी आहे. ही रक्ताच्या वाढीसाठी अतिशय पोषक आहे. त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी अशी ही भाजी. ही गुणाने उष्ण असून शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करते. पोटातली जखम बरी करण्यासाठी सुद्धा ही डिंडा ही भाजी उपयुक्त ठरते. टाकळा हा शहरी भागात सुद्धा आपल्याला अगदी सहजरित्या कुठेही पाहायला मिळतो. कुरडू नंतर आपण दुसरी भाजी बघणार आहोत जिचं नाव आहे टाकळा. मंडळी, रानभाज्या या खरं तर आपण जेव्हा रेल्वेतून जात असतो तेव्हा आपल्या दोन्ही बाजूला, ट्रॅकच्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा रानभाज्या बघायला मिळतात. याशिवाय आपल्या घरात सुद्धा, कुंडीत सुद्धा बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं झाड लावलेलं असतं, एखादं रोपटं लावलेलं असतं आणि त्याच्या शेजारी पावसाळ्यामध्ये स्पेशली एखादं रोप उगवतं पण त्याचं नाव आपल्याला माहिती नसतं आणि बऱ्याचदा या रानभाज्याच असतात. मगाशी म्हटलं तसं टाकळा हा अगदी सहजपणे कुठेही उगवतो आणि त्याची पानं सुद्धा विशिष्ट रचनेची असल्यामुळे ती अगदी सहज आपण ओळखू शकतो. जर आपल्याला या रानभाज्यांविषयी माहिती नसेल तर आपण गुगल करून सुद्धा त्यांची नावं टाकून किंवा रानभाज्यांची यादी, त्यांची लिस्ट कोणती आहे असं करून सुद्धा या रानभाज्या आपण अगदी सहज ओळखू शकतो. विविधामध्ये आपण बोलतो आहोत रानभाज्यांविषयी आणि दिंडा आणि कुरडू विषयी आपण बोललो. याच्यानंतर आपण बोलणार आहोत फांगूळ या रानभाजीविषयी. ही भाजी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. फांगूळ जीवनसत्व क चा चांगला स्रोत आहे. गोवर, कांजण्या, नेत्रविकार, पित्तविकार आणि मूळव्याधी यांच्यासारख्या व्याधीमध्ये सुद्धा ही अतिशय उपयुक्त ठरते. त्वचेतला दाह आणि उष्णता कमी करण्यासाठी ही उपयुक्त आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि जीवनसत्व अ मुबलक असलेली फांगुळा ही एक रान. तसंच हृदयाचं आणि डोळ्याचं आरोग्य राखण्यास सुद्धा ही अतिशय महत्वाची आहे आणि वजन कमी करण्यासाठी फांगूळ ही एक उपयुक्त अशी भाजी आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत भारंगी या भाजीविषयी. भारंगी ही भाजी एक बारमाही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. भारंगीची भाजी सर्दी, खोकला, ताप तसंच छातीतला कफ कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. श्वसन विकारांवर आणि दम्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे. पचनशक्ती सुधारण्यास सुद्धा ही मदत करते आणि सांधेदुखीवर ही भाजी अत्यंत गुणकारी मानली जाते. आपण बोलणार आहोत कंटोळी या रानभाजीविषयी. ही एक वेलवर्गीय वनस्पती असून तिचं फळ कारल्यासारखं दिसतं पण आकाराने थोडंसं लहान असतं. कंटोळी अनेक जीवनसत्व आणि फायबरने परिपूर्ण अशी आहे आणि अनेक आजारांवर ही अतिशय उपयुक्त आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत रान भेंडीविषयी. ही भाजी नैसर्गिकरित्या उगवणारी भेंडीसारखीच दिसते. रान भेंडी ही अशक्तपणा दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा ती फायदेशीर आहे. यात फायबर, प्रथिनं
आणि लोह हे अतिशय भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. या काही भाज्या आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा अनेक रानभाज्या आहेत. पण सगळ्याच रानभाज्या सगळीकडेच उगवतात का? तर नाही. हवामान आणि ठिकाण यानुसार सुद्धा रानभाज्यांमध्ये फरक आढळून येतो. याच्यानंतर आघाडा, अंबाडी, कुळमुळी, रान आलं, शेऊळ, घोळ, काटवल यांसारख्या सुद्धा अनेक रानभाज्या आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात आणि ज्यांचे स्वतःचे असे औषधी गुणधर्म आहेत आणि अतिशय खूप फायदे आहेत. तर या रानभाज्यांचा आपण नक्कीच आपल्या जेवणात वापर केला पाहिजे, आपण सेवन केलं पाहिजे. कारण या काही महिन्यांपुरताच असतात आणि जसा पावसाळा संपतो त्यानंतर आपोआप या आपल्या नजरेआड होतात, या दिसत नाहीत. पुन्हा पुढच्या वर्षी जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा या आपोआप उगवतात आणि यांचा आस्वाद आपल्याला घेता येतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही रासायनिक खतांच्या किंवा कीटकनाशकांच्या वापराशिवाय या उगवतात, या वाढतात आणि त्यामुळे आरोग्यासाठी अतिशय सुरक्षित आणि पौष्टिक मानल्या जातात. कारण बाकीच्या ज्या भाज्या असतात त्यांची मागणी जास्त असल्यामुळे खतांचा अतिरेक वापर असतो, अर्थात त्या बारमाही सुद्धा असतात. पण या फक्त पावसाळ्यात असल्यामुळे, या आपोआप उगवत असल्यामुळे अर्थातच कुठल्याच खताचा वापर नसतो, अगदी सेंद्रिय प्रकारे त्या वाढलेल्या असतात. त्यामुळे या भाज्यांचा आपण नक्कीच आपल्या आहारात समावेश करायला हवा. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आजच्या सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या रानभाज्या तसंच रानफुलांविषयी जे पावसाळ्यात उगवतात. तर आपण आता वळणार आहोत वेगवेगळ्या रानफुलांकडे. साधारण ऑगस्ट पासून या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुलं, गवत, झुडपं वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलाच्या अगदी बहराचे असतात. रानफुलं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिले येतं ते म्हणजे कास पठार. महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेलं कास पठार सुद्धा आता फुलू लागलंय. सीतेची आसव, कारवी, मुसळी, कंदील सारखी अनोखी रानफुलं या पठारावर असंख्य प्रमाणावर बहरतात. केवळ कासचं पठारच नाही तर सगळ्याच रानावनात, डोंगर दऱ्यांमध्ये, अगदी शहरातल्या रस्त्यांच्या कडेला सुद्धा जिथे मातीचा थोडासा संपर्क आहे किंवा अंश आहे तिथे सुद्धा वेगवेगळी रंगीबेरंगी रानफुलं आपल्याला पाहायला मिळतात. रानात ओसाड जागी आता कुरडूचं गुलाबी, कवळ्यांची पिटुकली हळदी रंगाची फुलं, तसंच पिवळ्या रंगाचा गालिचाच जणू काही अंथरला आहे असं आपल्याला भास करवतात. कवळ्यांची पिटुकली ही हळदी रंगाची फुलं असतात, ही बघताना अतिशय सुंदर दिसतात, पिवळा गालिचा अंथरलाय असं आपल्याला भास होतो. तसंच तेरडा, आता तेरडा म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे की जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा सगळीकडे फुल मार्केटमध्ये वगैरे तेरड्याची फुलं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यात रंगाच्या छटा पण इतक्या सुंदर असतात. गुलाबीपासून लाल, केशरी अशा वेगवेगळ्या छटांची ही फुलं तेरड्याची आपल्याला पाहायला मिळतात. तर ही बहुरंगी तेरड्याची फुलं आपलं मन अगदी सहज प्रसन्न करतात. केनची पांढरी तुतेरी सारखी फुलं, त्याच्यानंतर रान हळदीचे तुरे, तर कुठे कळलावीची लाल पिवळी, त्याला आपण हळदी कुंकू असं म्हणतो, ती फुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मध्येच कुठेतरी पांढरी तर निळी गोकर्ण आपल्याला पाहायला मिळते. तसंच रान तिळाच्या फुलांना सुद्धा आता बहर आलेला दिसतो. हिरव्या रंगातले लव्यांचे तुरे आपल्याला डोलताना दिसतात. ही सगळी सहज पाहता येणारी फुलं पण असंख्य सूक्ष्म सुंदर फुलं सुद्धा आपल्याला निरखून पाहता येतात. जर आपण यांच्याकडे निरखून पाहिलं, अगदी आपण जवळजवळ गेलो, तर आपल्या लक्षात येतं की अनेक अशी फुलं असतात जी डोळ्यांना सहजरित्या दिसत नाहीत पण ती असतात, अगदी सूक्ष्म अशी फुलं असतात. फुलांसोबत गवताचा सुद्धा एक मंद सुगंध हा दरवळत असतो. श्रावणातला ऊन पावसाचा खेळ, इंद्रधनुष्याचं कमान आणि ही रानफुलं एक सुखद, मनाला अगदी आनंद देणारा असा देखावा आहे. या दिवसात फक्त जमिनीवरच नाही तर पावसाळी डबक्यांमध्ये, अगदी नाल्यांमध्ये, तलावांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला वहरलेली दिसतात. सफेद गेंद, कमळासारखी दिसणारी वॉटर लिली, तसंच इतर काही पाण वनस्पती सुद्धा या दरम्यान फुललेली दिसतात. आणि अगदी आपण जी घरात जी कुंडीत रोपं लावलेली असतात त्यांना वर्षभर तितका बहर येत नाही, पण जेव्हा पाऊस पडू लागतो तेव्हा असं रेन लिली बहरते. तसं जास्वंद किंवा तगर किंवा इतर अनेक वनस्पती ज्यांना फारशी फुलं इतर वेळी येत नाही त्यांना सुद्धा अगदी बहर या पावसाळ्यात येतो. या रानफुलांच्या वृक्षवेलींचं आपल्या मराठमोळ्या सणांमध्ये खूप महत्व आहे. नागपंचमीला कळलावी आणि इतर काही वेली नागोबाला वाहण्यात येतात. काही ठिकाणी तेरडा, कळलावी, लवे यांच्यापासून पीठवरी गौरी बसवल्या जातात. नवरात्रात गावांमध्ये रानटी घोसाळ्याची पिवळी फुलं, रानभेंड्यांची आणि इतर काही फुलांच्या माळा चढवल्या जातात.
मंडळी, आपण या रानफुलाविषयी आपण बोलतो आहोत. या रानफुलांच्या वाटेवरून आपण फेरफटका मारला, कोणकोणत्या रंगाची फुलं आहेत यांचं वर्णन आपण जाणून घेतलं, आणि या रानफुलांना न्याहाळून यांना आपल्याकडे कोणी पाहतंय याचं आपण समाधान देऊ. या नक्कीच आपण कास पठार किंवा तुमच्या माहितीत जर एखादं असं ठिकाण असेल जिथे ही रानफुलं मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात तिथे नक्की जाऊया. फक्त काळजी एवढीच घ्यायची की आपण कुठल्याही प्रकारची नासधूस करायची नाहीये. निसर्गाची किंवा या बघताना अनुभवताना आनंद द्यायचाय आणि मग तो घ्यायचाय, तेव्हा नक्की ही गोष्ट आपण लक्षात ठेवणार आहोत. आता आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि याच्यानंतर छान गाणी ऐकून झाल्यावरती कवितांकडे वळणार आहोत, कारण पावसाळा आणि कविता हे समीकरण सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

मंडळी, पावसाळा म्हटलं की कविताही आलीच. बरेच कवी या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि याच दरम्यान त्यांच्या काव्य कल्पनांना धुमारे फुटत असतात. तर याच निमित्ताने आपण काही पावसाळ्यातल्या छान छान कवितांचा आस्वाद घेणार आहोत. सगळ्यात पहिली कविता आहे बा भ बोरकर यांची. गडद निळे जलद भरून आले, गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. दिनलंघुनी जायगिरी पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे, गडद निळे जलद भरून आले. धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी सज्ज तृषा, तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले, गडद निळे जलद भरून आले. उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना, मंदाकिनी वरुणी धवल विहग वृंद डोले, गडद निळे जलद भरून आले. रजत नील ताम्र नील स्थिर पलजल पल सलील, हिरव्या तटी नावांचा कृष्णमेळ खेळे, गडद निळे जलद भरून आले. मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले. मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले, गडद निळे जलद भरून आले. धूसर हो क्षितिज त्वरित घोर पथी अचल चकित, तृण विसरुनी जवळील ते खिळवी गगनी डोळे, गडद निळे जलद भरून आले. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. अतिशय सुंदर असं हे पावसाळ्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. टपटप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब, वत्सल ये वास भूमी आशीर्वच बोले. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. याच्या पुढची कविता आहे दत्ता हलसगीकर यांची. ही सुद्धा पावसावरची एक सुंदर अशी कविता आहे. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, अश्रुंतनी अर्थ भारून यावा तसा थेंबात ये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊन ये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊन ये पावसा. सभोती पहा वृक्ष ओसाड राने, नदीपात्र झाले रिते कोरडे, निळाभोर घेई पिसारा मिटोनी, दयावंत होऊन ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, दिशा हंबराव्या तशी हंबरोनी व्याकुळ झाली गुरे वासरे, दिशा हंबराव्या तशी हंबरोनी व्याकुळ झाली गुरे वासरे, त्या दिन जीवामुखी घास द्याया पान्हा परीये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. आता सोसवेना अदैवी उन्हाळा, किती रम्य संसार झाले मुके, घरा अंगणा जीवना शांत वाया तू देवता रूप ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, तुला आण आहे तृणांची फुलांची सुन्या झोपडीतल्या रित्या वाडग्यांची. कवितेतून माझी या भाव येती तसा प्राण होऊ नये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा.
कवी दत्ता हलसगीकर यांची ही पावसावरची कविता खरंच अगदी मनाला स्पर्शून जाते. यात अगदी आर्त भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे की पावसा तू ये आता. सगळ्या परीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पावसालाही हाक दिली आहे की लवकरात लवकर, जितक्या लवकर शक्य आहे तू ये कोसळ. पावसाच्या कविता या इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत. प्रत्येक कवीची कल्पना पावसापरी ही एकदम वेगळी आहे. पुढची कविता आपण बघणार आहोत कवी अनिल यांची. पावसा पावसा किती येशील, पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसा पावसा थांब ना थोडा, पावसा पावसा थांब ना थोडा, पिळून काढून झालेले केस बांधू दे एकदा सैल अंबाडा. पावसा पावसा लभ ढगात, पावसा पावसा लभ ढगात, साग फुलांची कशिदा खडीची घालू दे तंगशी चोळी अंगात. पावसा पावसा ऊन पडू दे, पावसा पावसा ऊन पडू दे, वाळाया घातला हिरवा शालू चापून चोपून तिला नेसू दे. पावसा पावसा पहा ना जरा, जांभळ्या फुलांचा देव बाभळीने वेणीत घालाया केला गजरा. पावसा पावसा आडोशातून, पावसा पावसा आडोशातून साजरा शृंगार रानराणीचा दुरून न्याहाळ डोळे भरून. पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसाच्या कविता आपण जेव्हा बघतो ना तेव्हा मंगेश पाडगावकर, शांता शेळके, स्पृहा जोशी, संदीप खरे किंवा कितीतरी अशी नावं घेता येतील की ज्यांनी आपल्या परीने त्यांच्या दृष्टिकोनातून इतक्या सुंदर कल्पना मांडलेल्या आहेत पावसाबद्दलच्या. तर अजून एक कविता आहे कवी ग्रेस यांची. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती. दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती, पेटून कशी उजळेना, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला. ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला, संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा. संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजाली दुःखाच्या मंद सुराने. एक ही सुद्धा मनाला अगदी स्पर्शून जाणारी अशी सुंदर, अगदी सुंदर अशी कविता. मंडळी, आचार्य 90 FM वरती आपण पावसाळा आणि कविता यांचा आस्वाद घेतो आहोत. खरं तर पावसाळा आणि कविता हे इतकं छान समीकरण आहे, मला वाटतं प्रत्येक कॉलेजला जाणारा विद्यार्थी असेल किंवा शाळकरी विद्यार्थी असेल त्याला कधी ना कधी असं वाटलं असेल की आपण सुद्धा एक कविता नाही अगदी पण चारोळी तरी किमान करून पाहूया. आणि हा ऋतूच असा आहे की काही ना काहीतरी नक्की आपल्याला सुचतच. तर अजून एक छान कविता आपण बघणार आहोत आता. असा उशिरा आलेला पाऊस, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा. डोईत पेरावा त्याचा ओलावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा. कोरडे पडले ओठ उघडून वरच्यावरती चुंबून घ्यावा. त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे. खोटे भरवसे देत राहणे बहाणे सांगणे वेळा चुकवणे. सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, वाट पाहणे अधीर होणे. पाप शंका मनी उभ्या ठाकणे पोटी धस्स होणे धुसफुसणे. त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा. पाठघड्यांवर बसवून त्याच्याशी
कोड कौतुकाचा खेळ खेळावा. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. कवी अनिल यांची अजून एक ही पावसावरचीच सुंदर अशी कविता. याच्यानंतर आपण पुढच्या कवितेकडे वळणार आहोत मंडळी. पुढची कविता आहे गदिमा यांची. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. भुकेजल्या तांध्यासम तोंड पसरी शिवार. तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ. तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ. भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात. भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात. पियुनिया रानवारा खोंड धावे वारे माप. पियुनिया रानवारा खोंड धावे वारे माप. येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप. अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत. अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत. उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलीत. धारा वर्षता करून धारा वर्षता वरून बैल वशिंड हालवी. आवेळीचं फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी. आवेळीचं फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी. प्रत्येक कवी किंवा कवयित्री त्यांच्या नजरेतून त्यांच्या दृष्टीतून हे काव्य स्फुरत असतात आणि प्रत्येकाची कविता ही तितकीच सुंदर आकर्षक आणि मनमोहक वाटते. याचा परिचय आपल्याला या काही कवितांमधनं नक्की आला असेल. पावसामध्ये अजूनही अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपलं सहज लक्ष जातं. जसं पावसाळ्यात जे येणारे सण असतात त्यांच्याकडे सुद्धा आपण अगदी वेगळ्या दृष्टीने बघत असतो. कारण पाऊस येतानाच कोसळतानाच आपल्या बरोबर अतिशय आनंद आणि सृजनाच्या गोष्टी घेऊन येतो. त्यामुळे प्रत्येक सरीसोबत प्रत्येक कोसळणाऱ्या या पावसाच्या सरीसोबत आपण सुद्धा अगदी सर्जनशीलपणे नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच म्हटलं की या पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी स्फुरतात सुचतात आणि करण्याची इच्छा होते कारण हा ऋतूच असा आहे. मंडळी आजच्या विविध या सेगमेंटमध्ये आपण पावसाळा आणि निसर्गाची किमया याविषयी बोललो. सुरुवातीस आपण रानभाज्यांविषयी बोललो त्याच्यानंतरही बोललो आणि अगदी जाता जाता काही छानशा कवितांचा आस्वाद घेतला. आजचा विविध हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल याची मी खात्री बाळगते. मला सुवर्णाला याच नोटवर इथे निरोप द्या. भेटूया पुन्हा नवीन भागात विविध या सेगमेंटमध्ये. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत. नमस्कार.

your voice. I am singing song. Soup song.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आजच्या आपल्या बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये दोन छान तरुण व्यावसायिक मुली आलेल्या आहेत आणि माझ्या मैत्रिणी आहेत त्या शिवाजी पार्क दादरच्या. तर माझ्यासोबत आहेत रश्मी. हाय रश्मी.
1: हाय
0: आणि आयशा. येस येस, दोघींचंही स्वागत आहे. मोठ्यांनी खणखणीत बोलायचं आहे तुम्हाला आणि आपण आपल्या तुमच्याच व्यवसायाबद्दल आमच्या सगळ्या श्रोत्यांना माहिती द्यायची आहे. प्रेक्षक हो, समर वेकेशन सुरू झालंय आणि समर वेकेशनमध्ये काय करायचं असा आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो. पण आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स असतात. कोण ड्रॉइंग करतं, कोण सिंगिंगला जातं, कोण डान्सिंग करतं. राईट राईट. आणि आता नवीन म्हणजे आपण पूर्वीच्या काही असं होतं की मुली पाहायला गेल्याला तुला भरतकाम येतं का, तुला शिवणकाम येतं का असं विचारतात. पण आता ती कला सुद्धा आता लोप पावत गेलेली आहे असं म्हणतात. पण ती आता नवीन स्वरूपात आपल्या जेनजी मुलींनी आणलेली आहे. तर बिझनेस स्टार्टअप त्यांनी केलेला आहे. तर त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आज रोशनी आणि आयशाकडनं. रोशनी, ही तुमची जी आवड आहे जी तुम्ही व्यवसायात मध्ये त्याचं रूपांतर केलंय, तर ही आवड तुम्ही कधी म्हणजे कधी वाटलं की आपण हे करूया म्हणून? कोण आई वगैरे करत होती, आई मावशी करत होत्या घरात?
1: माझी मम्मी आधी करायची आणि मी कोकणातली म्हटलं तर ऑफकोर्स हे गावी मोस्टली जास्त गावी केलं जातं आणि तिथे मी शिकले. पण माझं कॉलेज सगळं तिथे झालंय. परत तिथून मला आयडियाज पण आले भरपूर. काय काय कोकणातले पण व्यवसाय असतात ते पण त्याच्या जाणीव मला समजली की किती काय काय करू शकतो. कोकणात पण असेल पण मुंबईमध्ये पण त्याला कसं आणायचं आहे ते सगळं त्याची माहिती तिथून कळाली जास्त. आणि ह्याची आता ग्रोथ आता मुंबईमध्ये भरपूर चालली आहे म्हटलं तर. गावच्या पेक्षा मुंबईमध्ये जास्त चालली आहे. तर मग विचार चालू होता की आम्हाला बिझनेस करायचा होता. एवढं होतं पण कुठला करायचा हे माहित नव्हतं.
0: बरं.
1: तर मग नंतर आयडिया आली की काहीतरी करूया, घरी बसल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं आहे. मग आम्ही करायला चालू केलं. मी, बहीण, माझा भाऊ, आम्ही तिघं बसलो आणि विचार केला की करूया, स्टार्टअप करूया. इन्स्टावर काय होईना करूया. इन्स्टावर आयडी तयार केली, लोगो बनवला. मग नंतर हळूहळू मग व्हिडिओ वरून व्हायरल करत गेलो. एक दोन व्हिडिओ व्हायरल झाले की मग आम्हाला अजून हे झालं,
0: इन्स्पिरेशन शिवा. तुम्ही बघू शकताय माझ्यासोबत किती छान छान, म्हणजे मी असं विसरून गेलाय स्वतःला आणि किती बघू काय बघू. इथे छान ही म्हणाली जसं की किचन्स आहेत ह्या ऑक्टोपसच्या, जसं म्हणाली तसं हे ऑक्टोपस आहेत आणि किती छान छान कलर्स त्यांनी दिलेले आहेत. सनफ्लावर्स आहेत, हो दाखव तू. येस येस,
1: रोजेस आहेत,
0: रोजेस पण बनवले आहेत.
1: किती कॉलेजला किचन आणि रोजेस
0: हे जास्त बरोबर.
1: कस्टमाइज सुद्धा बनवतो आम्ही. तोरण असेल, परत आजकाल बायकांना लागतं ना
0: टेबल क्लॉथ, टेबल क्लॉथ असेल आणि फुलं. मला वाटतं तुमची फुलांची स्पेशालिटी आहे कारण फुलं फार छान बनवतात. फुलांचं म्हटलं की आता आपण जी फुलं देतो ती कधी कधी कार्यक्रमांना कसं होतं की 10 वाजताचा कार्यक्रम 12 वाजता सुरू होतो. मग ती खरी फुलं आपण गेलो गेलो की ती महाग पण आहेत फुलं, ती खरी फुलं आणि ती कोमेजून पण जातात. म्हणजे त्याचं शेल्फ लाईफ खूप कमी आहे. पण हा जर असं गुलाबाचं फुल तुम्ही दिलं किंवा एक बुके टेबल पीस म्हणून तुम्ही आपल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ठेवू शकता, कुठेही म्हणजे शाळेमध्ये ठेवू शकता, कॉलेजमध्ये ठेवू शकता किंवा आपल्या वर्किंग डेस्कवर घरी सुद्धा आपण ते ठेवू शकतो. आणि बुके आणि हे एक फुल आहे पण असा जर गुच्छ तुम्ही दिला तर किती छान वाटेल. म्हणजे आपल्या गेस्टना सुद्धा ते बुके आपण प्रेझेंट केला कार्यक्रमात किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा, तर त्यांना फार असं छान वाटेल, कारण हे लाईफ लॉंग आहे तुमचं, म्हणजे तुम्ही वॉशेबल जसं हिने सांगितलं तर ते तुम्ही ही फुलं सुद्धा, आणि किती वेगवेगळी फुलं आहेत, कारण ह्याचं डिझाईन जर पाहिलं, ह्याचं डिझाईन पण छान वेगळं मल्टी कलर आहे. हा आपला आवडता पिंक गुलाब आहे,
1: डेझी आहे,
0: डेझी. आणि मला एक सांगा की हे कसं बनवता तुम्ही, कारण ही कला आहे आणि ती कला तुम्हाला मला वाटतं म्हणजे बोलून करता येणार नाही पण करता करता येईल, ते कसं, थोडस टिप्स देऊ शकता का आपल्या ज्याला बनवायचं आहे त्यांना?
1: रोजेस आणि स्क्रंचीज पप्पा बनवतात.
0: अच्छा,
1: बाकीचे जे कस्टमाइज प्रोडक्ट असतात ते आम्ही दोघे बनवतो.
0: हे कसे कंचेस, म्हणजे आपण हेअर बँड म्हणून वापरू शकतो, इथे हेअर क्लिप्स सुद्धा आपल्याला दिसतात छोट्या छोट्या, छान आहेत ह्या क्लिप्स, मस्तच, मला खूप आवडल्या. आता मला सांगा तुम्ही मार्केटिंग याचं सगळ्याचं कसं करता, कारण कसं आहे तुम्ही जसं म्हणालात की कॉलेजमध्ये स्कूलमध्ये तुम्ही स्टॉल लावता, बरोबर, आपण शिवाजी पार्कमध्ये भेटलो तेव्हा पण तुम्ही अगदी मोक्याच्या ठिकाणी तो स्टॉल लावलाय आणि तिथे अशी गर्दी असते लोकांना घ्यायची, तर ते मार्केटिंग म्हणजे मला वाटतं माउथ पब्लिसिटी हेच तुमचं मार्केटिंग. हो, तिच्या रील्स चांगल्या करते.
1: सोशल मीडिया पॉवर आहे, म्हणजे एकदा जर सोशल मीडियावर व्हायरल गेलो आपण तर आपण काही करू शकतो. जर आता बनवताना पण त्याची प्रोसेस दाखवा, म्हणजे कसं त्या प्रोडक्टचं व्हॅल्यू किती हाय लेवलमध्ये आहे आणि कस्टमाइज, आता हे जे असतील ते सॉफ्ट यान असतात, हे ऍक्रेलिक यान आहे, यान म्हणजे धागा,
0: धागा.
1: हा, तर हे ह्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत. आता हे एक्सपेन्सिव्ह असतं, हे नॉर्मल असतं, जे व्हिडिओमध्ये दाखवलं ना तो व्हायरल होतो असं, आणि लोकांना तेच पाहिजे असतं की जास्त चांगलं दिसलं पाहिजे, आपल्याला चांगली क्वालिटी पाहिजे, हे मॅटर जास्त करतं,
0: युनिक असलं,
1: युनिक असलं, आणि मार्केटमध्ये हे प्रोडक्ट लवकर भेटत नाहीत असं चाललं. तर आम्ही बोललो की इन्स्टावर पण रील बनून बनून व्हायरल करूया आणि ऑफलाईन पण स्टॉल लावायला सुरुवात करूया.
0: अच्छा,
1: तर आम्ही पहिला, आम्ही विठ्ठलाची एकादशी होती तेव्हा आम्ही पहिल्या जत्रेला स्टॉल लावला.
0: अच्छा,
1: वडाळ्याला.
0: हा,
1: पहिला स्टॉल आमचा एकूणता एक होता पहिला, पण नंतर तिथून आम्हाला प्रोग्रेस जास्त मिळाली, कस्टमरचा रिव्ह्यू जास्त मिळाला, तेव्हा अजून करा, एन्करेज एवढे करायचे ना माणसं की तुम्ही करा, आम्ही हाय पार्टी करा.
2: आणि कॉलेज एज आम्ही असे
0: करावं नक्की, कारण मुलांना मुलींना कॉलेज गोईंग म्हणजे तुम्ही जे जेंजी आहात त्यांना फार असं इंटरेस्टिंग असतं, आणि काही ना काही आपल्याला बर्थडे असतात किंवा काहीतरी अॅनिव्हर्सरी असतात किंवा कोणाची लग्न असतात किंवा साखर पुडा असतो, त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी गिफ्टिंग मध्ये आपण छानपैकी देऊ शकतो नक्कीच. त्यामुळे मला वाटतं तुमच्याकडे तरुणही जास्ती आकर्षित झालेली असते.
1: अच्छा,
0: बॅग आणल्या नाही ना तुम्ही?
1: त्याला बनवायला टाइम लागतो, वन वीक लागतो बनवायला, एक आठवडा लागतो. तर आम्ही दोघी बनवतो म्हंटल तर टाइम लागणारच, आणि टाइम कन्झ्युमिंग आहे प्रोडक्ट, पण ते क्वालिटीचे असं आहे. म्हणजे जरी तुम्हाला वॉशेबल करायचं वॉशेबल करू शकता, परत त्याला कॅनकॅन लावलं जातं, अस्तर लावलं
0: जातं,
1: नंतर चैन लावली जात, असं डायरेक्ट देणं पण चांगलं नाही वाटत ना, डायरेक्ट करून देणं, नीट करून देणं हे महत्त्वाचं,
0: प्रेझेंटेबल असलं पाहिजे. नक्कीच. आता मग तुम्हाला ऑर्डर्स तुम्हाला इंस्टाग्राम मधनं मिळतात किंवा फेस टू फेस तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला मिळतात, किंवा एक्झिबिशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट?
1: हो, एक्झिबिशन आम्ही ठाण्याला केलंय, परत डोंबिवलीला केलंय, आणि कुठे भांडुपला पण केलंय.
0: अच्छा
1: तिथे मला माझ्या फ्रेंडने कॉन्टॅक्ट भेटला पण तिथे आम्ही स्टॉल सेटअप केला त्या लोकांनी स्मॉल बिझनेस असतात त्यांना ते अपॉर्च्युनिटी
2: एनकरेज करतात
0: बरोबर
1: आणि तिथे रिस्पॉन्स चेक करा तर त्यांचे जे ऑफिस
0: बरोबर बरोबर आता मला सांगा तुम्ही दोघीच करता बरोबर मग तुम्हाला असं होतं का की एकदम खूप ऑर्डर आली आहे आणि तुम्ही ती कशी कम्प्लीट करणार दडपण असतं ना आणि तुम्हाला कॉलेजचा अभ्यास तुम्ही दोघी पण कॉलेजला आहात तर त्याचा कॉलेजचा स्टडीज पण करायचा मग कसं मॅनेज करता दोन्ही
1: कसं होतं माझं झालंय कॉलेज माझी सिस्टर करते तिने पण आता वन इयर गॅप घेतलाय कंटिन्यू आता करणार आहे पण आता जर जास्त प्रोडक्ट आम्हाला आलं ना
0: ऑर्डर
1: आम्ही करतो काय थोडं थोडं डिवाइड करून घेतो नाही तर पप्पा पण आमचे करतात त्यांना आता आता शिकवलंय मी त्यांना 5 महिने लागले करायला पण केलंय मी त्यांनी
0: तुम्हाला किती महिने लागले शिकायला
1: मला आम्हाला पण सेम 3
3: गावी एक दोन महिना आम्ही शिकलो आणि मग नंतर आम्ही डिसाइड
0: हो नक्की क्रोशाज ऑफिशियल
1: इन्स्टाची आयडी आहे क्रोशाज ऑफिशियल आणि तिथे आर्सन ज्वेलरीचं पण आपलं आहे
0: हो त्याबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया छोटासा कमर्शियल ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटूया रोशनी आणि आयशाला आपल्या आचार्य 90 FM वर बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये आपण समर स्पेशल करतोय कारण ह्या खूप गोष्टी तुम्ही समर वेकेशन मध्ये सुद्धा शिकू शकता आणि तुम्ही तुमचा व्यवसाय जून पासून सुरू करू शकता तर अशा या दोघींकडनं इन्स्पिरेशन घेऊया आणि पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्ही पाहत राहा आचार्य 90

0: श्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपण जाणून घेतोय बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये समर स्पेशल एपिसोड करतोय. माझ्यासोबत आहेत रोशनी आणि आयशा. आता आपण सगळं फुलांविषयी जाणून घेतलं, भरतकाम त्या करतात आणि छान छान फुलं बनवतात, किचन्स बनवतात, हे असे क्रोशेस म्हणजे काय म्हणतात रबर, हा रबर क्रंचेस बनवतात, क्लिप्स बनवतात, म्हणजे असं भरपूर काय काय व्हरायटी त्यांची आहे. बॅग्स पण बनवतात, पण त्यांनी अजून एक एक ह्यालाच ऑल्टरनेटिव्ह आणि ह्यालाच एक सप्लिमेंट म्हणून ज्वेलरी बिझनेस सुद्धा सुरू केलेला आहे साईड बाय साईड. कारण मुलांना, त्यांच्याकडे यूथ सगळे येतात, मुलं मुली येतात, त्यामुळे त्यांना ट्रेंडिंग ज्वेलरी हवी असते. सो ते खूप त्यांनी ट्रेंडिंग ज्वेलरीमध्ये सुद्धा त्यांनी स्टार्टअप केलेलं आहे त्यांचं. तर सुंदर ह्या चेन्स आहेत, म्हणजे ज्वेलरी म्हणजे आपण जी घालतो तर ती तू दाखव, त्याविषयी सांगशील काय काय.
1: मोस्टली कसं असतं, जेंजेस लोकांना आजकाल प्रोडक्ट हवे जर असतात ना ते वॉटरप्रूफ पाहिजेत आणि मेन ते जास्त टिकणारे पाहिजेत.
0: ओके.
1: हा तर मी विचार केला की ऑनलाईन हे जास्त सेल होत, पण मी विचार केला ऑफलाईन नाही भेटत कुठे.
0: बरं,
1: मी ऑफलाईन, मी पण शोधलं ऑफलाईन मार्केट मध्ये वगैरे, पण लवकर हे दिसून येत नाही.
0: अच्छा.
1: हा तर मी शिवाजी पार्कला स्टॉल लावते, हा वाला हे पण असतो त्याच्यासोबत. तर तिथे चेन्स वगैरे म्हटलं तर ऑनलाईन 500-300 पासून चालू आहेत. माझ्या इथे 200 पासून चालू आहेत. अँटी डॅनिश आहेत, वॉटरप्रूफ आहेत, आणि ब्रेसलेट पण आता हे लॉन्च केले आहेत, नवीनच आहेत हे पण. आणि मोस्टली आता ऑनलाईन आहे ना हे खूपच चालले आहेत ब्रेसलेट, ट्युलिप ब्रेसलेट म्हणतात त्याला. तर ते ऑनलाईन म्हटलं तर 600-500 पासून आहेत. मी इथे 300 ला विकते, बिकॉज ऑफकोर्स सगळ्यांना अफोर्डेबल व्हावं. जेंजीस लोक आहेत म्हणजे कॉलेजेस आहेत, कॉलेजला जाणार आहेत मुलं आहेत, म्हणून 300 ला मी ठेवलं आहे. आणि ऑफकोर्स क्वालिटी मॅटर जास्त करते, तर म्हणून मी क्वालिटी मध्येच जितकं होईल तितकं ट्रेंडिंग आणि क्वालिटी मध्येच आणायचा प्रयत्न करते.
0: किती सुंदर ब्रेसलेट्स आहेत, म्हणजे कलर्स कॉम्बिनेशन, आणि हे मोठे ब्रेसलेट्स पण आहेत, म्हणजे जे तुम्हाला आपण पार्टीजना जातो संध्याकाळी, आपल्याला जर कॅज्युअल किंवा म्हणजे वेस्टर्न वेअर करायचं तर तुम्हाला हे ब्रेसलेट सुद्धा अवेलेबल आहेत. आणि हे पण तुम्ही कडा टाइप्स आहेत,
1: त्यामुळे
0: हा ते आपण घेऊ शकतो. आणि यांच्याकडे व्हरायटी आहे, त्यामुळे तुम्ही ते नक्की ट्राय करू शकाल. त्यांचं तुमचं आता कुठे कुठे आउटलेट्स आहेत तुमचे? शिवाजी पार्क मध्ये आहे.
1: शिवाजी पार्क मध्ये सॅटरडे संडे 9 to 5 PM असतो.
0: ओके.
1: 5 to 9 PM असतं. आणि प्लस हे दोन स्टॉल असतात क्रोशेटचे आणि याचे, एकत्र मिळून आम्ही लावतो.
0: बरोबर.
2: आणि नॉर्मल डेज ला कॉलेज वगैरे, कॉलेज वे असतो, मॉर्निंग असतो 10 to 1 PM.
0: अच्छा. ओके, मस्त. आता पुढे हे झालं तुम्ही करताच आहात, तर आता पुढे जाऊन तुम्ही काय नवीन करायचं असं काही ठरवलंय का? किंवा कोणाला आता मुलं, आता समर वेकेशन आहे, म्हणजे 2 महिने रात्र, आता 1 महिना राहिला आपल्या हातात, तर मुलांना काही शिकवायचं किंवा आता लेडीज सुद्धा म्हणजे 40 नंतर थोड्या म्हणजे रिलॅक्स असतात, मुलं त्यांची सेटल असतात, त्या पण फॅमिलीमध्ये सेटल असतात.
2: सो ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे आमच्या पोरांना तुम्ही शिकवशाल का, वर्कशॉप वगैरे घेशाल का? आम्ही आता ह्या मे महिन्यामध्ये चालूच करणार आहे वर्कशॉप.
0: व्हेरी गुड.
2: 1 day 2 day असतात, 1 दिवसाचे पण वर्कशॉप असतात,
0: कोणाच्याही घरी तुम्ही घेऊ शकता.
2: स्ट्रंचेस शिकवायला आहे, किचन,
1: बेसिक स्टिच शिकवायला, बेसिक जितकं होईल तितकं आम्ही शिकवायचा प्रयत्न करू.
2: कॉलेजची पोरे जे 10th 11th वाले पण आहे, 6th 7th, ते लोक आम्हाला बोलतात की आम्हाला पण असं प्रोडक्ट बनवायला
0: शिकायला,
2: जरा काहीतरी प्रोडक्टिव्ह काम
0: करता येतं. कारण कसं हल्ली ते सगळे मोबाईल मध्ये आणि आपले डोळे खराब होतात, आणि मुलांसाठी हे खूप चांगलं आहे. आणि पुस्तकं पण हल्ली मुलं वाचायला खूप कमी बघतात, त्यापेक्षा मग तुम्हाला जर काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असेल तर तुम्ही हे नक्की शिकून घ्या. रोशनी तुझा नंबर सांगशील सगळ्यांना?
1: 9867648677.
0: तर नक्की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. आणि शिवाजी पार्कचा जो आपला राजाराणी चौकाचा जो किंवा आपला फेमस हॉटेल आपलं जे आहे, हा तिथे आहे, तर तिथे तुम्ही येऊन यांच्या स्टॉलला भेट देऊ शकता आणि छान छान या गोष्टी घेऊ शकता. आता फ्रेंड्सचे रिएक्शन्स मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमचे कलिग्ज असतील किंवा एकदम फ्रेश कस्टमर्स असतील, की तुम्ही आता जसं मी तुम्हाला भेटले तेव्हा मी पण फ्रेशच होते पण मग आपली नंतर मैत्री झाली, असे म्हणजे कन्सिस्टन्सी कस्टमर्स तुमच्याकडे कोणते आहेत किंवा तुमचं माउथ पब्लिसिटी ते कसं करतात, काही चांगले रिएक्शन्स आले किंवा कोणी तुम्हाला सजेशन्स दिले की हे असं करू नका, हा ते तसं करा, असं कोणी सांगितलं का तुम्हाला?
2: आम्हाला बोलतात की आमच्याकडे असे कस्टमर लॉयल कस्टमर खूप आहेत. एक तर असे कस्टमर आहेत ज्यांनी आमच्याकडनं 6-7 बुके घेतले आहेत आणि रेग्युलर घेत असतात आमच्याकडनं, तर आम्हाला खूप ते मोटिवेशन पण देतात की लॉयल कस्टमर्स पण आणि आमचे तेवढे प्रोडक्ट पण क्वालिटी देतोय त्यांना प्रोव्हाइड करतोय, त्या लकी पण असं वाटतं आणि मम्मी पप्पा फुल सपोर्टिव्ह आहे त्याच्यामुळे ग्रेटफुल आहे की
0: नक्कीच. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमचा व्यवसाय अधिक चांगला वृद्धिंगत हो आणि ही सिद्धिविनायका चरणी मी प्रार्थना करेन. आणि आज तुम्ही आचार्य 90 FM स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुम्ही दोघी करताय, दादाची मदत घेताय, तर मला वाटतं तुम्ही असं 5-6 माणसं ठेवून असा मस्त शॉप टाकून छान तुमचा सेटअप असू दे दादर मध्ये. नक्कीच, तुमच्या आई बाबांनाही खूप खूप आभार. आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना, तुम्हाला हा आमचा एपिसोड नक्कीच आवडेल, त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या, इन्स्पिरेशन घ्या आणि तुम्ही पण त्यांच्याकडनं शिकून घेऊ शकता आणि ते अवेलेबल आहेतच एव्हरी टाइम टू हेल्प यू. तर मी तेजस्विनी आजच्या एपिसोडमध्ये बिझनेस मंत्र समर स्पेशलमध्ये तुमची रजा घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू रोशनी अँड आयशा फॉर जॉईनिंग अस ऑन आचार्य 90. थँक्यू सो
1: मच फॉर
2: इन्व्हायटिंग अस आचार्य 90 FM.
0: बरोबर, हे तुम्ही शेअर करू शकता म्हणजे आमचं चॅनल पण शेअर होईल. येस येस, ओके, थँक्यू सो मच, बाय बाय.
2: थँक्यू.

नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओ याच्यावरून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण ऐतिहासिक किल्ले भ्रमंती या विषयावरती माहिती घेत होतो. आपल्या महाराजांचे ऐतिहासिक किल्ले, त्यातील एक किल्ला म्हणजे मुरुड जंजिरा. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. याचे खरे नाव जंजिरे मेहरू असे असून जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेली बेट व मेहरू म्हणजे चंद्रकोर. चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला हा किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडाच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र. याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर 572 तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजय राहिला. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे. अरबी भाषेतील जंजिरा या शब्दावरून तो आलेला आहे. जंजिरा म्हणजे बेट. या बेटावरून पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओटके. एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानीसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी फिरमखानाची नेमणूक केली. रामा पाटील आपल्या मेढकोटीच्या जवळही फिरकू देणार नाही याची कल्पना फिरमखानला आली होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलही स्नेह राखावा म्हणून दारूची काही पिंपी त्यांना भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खुश झाला. फिरमखानने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. फिरमखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंकले असताना फिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तिथे उतरून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला. पुढे फिरमखानच्या जागी बुरहानखानची नेमणूक झाली. त्याने तिथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुरहानखानने बांधलेले आहे. पुढे इसवी सन 1617 सिद्धी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानाचा हा मूळ पुरुष समजला जातो. जंजिराची सिद्धी हे मूळचे अभिसिनियामधले असून हे दर्यावर्दी शूर काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनीही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवता आले नाही. इसवी सन 1617 ते 1734 अशी 117 वर्ष जंजिरा अजिंक्य राहिला. पुढे बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी जंजिरा हा स्वराज्यात आणला. जंजिराचे प्रवेशद्वार पूर्वमुख असून होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर त्या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुरहानखानाची तर्पोक्तीची या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात 4 हत्ती पकडले आहेत व शेपटीत 1 हत्ती गुंडाळला आहे असे ते चित्र आहे. बुरहानखान इतर सत्ताधीशांना सुचवतो की तुम्ही हत्ती असाल पण मी शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका. या किल्ल्यातील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला.
संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक 5-6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा हे जिंकणे महाराजांना शक्य झाले नाही. जंजिराची तटबंदी बुलंद आहे, त्याला सागराकडे एक दरवाजा आहे, असे 19 बुलुंद बुरुज आहे. 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवल्या आहेत. तटबंदीमध्ये कमाणी आहेत, त्या कमाणीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर 592 तोफा असल्याचा उल्लेख आहे. त्यातील कलाल बांगडी, लांडा कसम आणि चावरी या तोफा आजही ह्या तोफा आहेत त्या आजही पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुल खानाचा भव्य वाडा आज पळक्या अवस्थेत आहे. पाण्याचे 2 मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी 3 मोहल्ले होते, त्यातील 2 मोहल्ले मुसलमानांचे व 1 इतरांचा असे. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती वस्ती तिथून उठून गेली. जंजिराच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो. त्यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील सामराजगड हेही दिसून येतात. 330 वर्ष अभेद्य आणि अजिंक्य राहिलेला जंजिरे मेहरू पाहताना इतिहासातील पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिरेला भेट दिल्यास ती निश्चितपणे संस्मरणीय राहील तुम्हाला. असा हा अजय जंजिरा 20 सिद्धी सत्ताधीशानंतर आलेल्या सिद्धी मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना व त्या राज्याच्या स्थापनेनंतर 330 वर्षांनी म्हणजेच 3 एप्रिल 1948 रोजी ते राज्य भारतीय संघराज्यामध्ये विलीन झाले. असा हा आपला सगळ्यांचा मुरुड जंजिरा किल्ला ऐतिहासिक आहे. आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक.

0: एकदा मनपूर्वक स्वागत करते तुमची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरून. आपला पुढचा किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबरमध्ये ह्या किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात झाली. भारत सरकारने ह्या किल्ल्याला 21 जून 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या ह्या किल्ल्याला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन सुद्धा मिळालेले आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्व. किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी 30 ते 40 शौचालयांची निर्मिती केली होती. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे 362 किल्ले होते. या सर्व किल्ल्यांच्या पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश, वराड या देशापर्यंतचा विस्तार होता. भुईकूट आणि डोंगरी किल्ल्याच्या बरोबरीने सागरी महामार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची होती. हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्र किनाऱ्याची पाहणी झाली. 1664 साली मालवण जवळील कुर्टे नावाचे काळा कभिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले गेले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोर्याच्या दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेश मूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांची पूजा केली. असे म्हणतात की किल्ला बांधण्यासाठी 1 कोटी होऊन खर्च पडले. उभारणीसाठी 3 वर्षाचा कालावधी लागला. ज्या 4 कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांच्या गावी इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुर्टे खडकावर 3 शतके उभा आहे तो शुद्ध काळा भिन्न खडक मालवण पासून सुमारे 1/2 मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे 48 एकर आहे. त्याचा तट 2 मैल इतका आहे. तटाची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर 22 बुरुज आहेत. बुरुजावरती धारधार खडक सुद्धा आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग साखर पसरलेला आहे. पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील तटाच्या पायात 500 खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस 80,000 होल खर्चे पडले. सिंधुदुर्ग या किल्ल्याच्या शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे देखील उमटलेले आहेत. सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. त्या खिंडीतून आत गेले की गडाचा दरवाजा लागतो. हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळांपासून केलेला आहे. उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिलेली आहे. आत गेल्यानंतर मारुतीने छोटे खाणी मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूचा 15 मैलाचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करून राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा येथे आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर 12 वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला. किल्ल्याच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो.
1: मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ 228 फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छीमार खडकापासून लांब राहत असत. हा भगवा ध्वज इसवी सन 1812 पर्यंत फडकत होता. गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदुके रोखण्यासाठी तटाला भोके ठेवलेली आहेत. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखवलेला आहे हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला. तो आजही पर्यटक

पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला. सध्या यातील वापर पावसाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला आणि कपडे धुण्यासाठी होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेले सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास यावर्षी 350 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दिनांक 22 एप्रिल ते 24 एप्रिल 2016 या काळात सिंधुदुर्ग महोत्सवाचे आयोजन केले गेले. महाराष्ट्र सरकार व मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवण येथील बोर्डिंग ग्राउंडवर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिनांक 22 एप्रिल रोजी महोत्सवाचे उद्घाटन झाले. सिंधुदुर्ग महोत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 21 एप्रिल रोजी 4 वाजता मालवण बाजारपेठेतून भव्य शिव्य प्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेदरम्यान सिंधुदुर्गाला लाभलेल्या 350 वर्षाच्या ऐतिहासिक परंपरेचा पट उलगडून दाखवला झाला. दिनांक 22 एप्रिल ते 24 एप्रिल या 3 दिवसांमध्ये शिवाजी महाराजांच्या आरमारी कौशल्याची महती सुद्धा या कार्यक्रमांच्या खजिना ऐतिहासिक प्रेमींसह युवा पिढीलाही अनुभवण्याची सुवर्ण संधी मिळाली. महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुमारे 250 कलावंतांचा शिवकालीन युद्धकलाचा थरार शिव शौर्योत्सव या कार्यक्रमात दररोज 9 ते 5 या वेळेत 22 एप्रिल रोजी 6:30 वाजता महोत्सवाच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यानंतर केरळ, मणिपूर, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, उत्तर प्रदेश आणि ओडिसा या राज्यातील जवळपास 100 कलावंत भारतातील युद्धकलाचे सादरीकरण करणार होते. राष्ट्रीय पातळीवरील या दुर्मिळ कलांचे दर्शनही उपस्थितीसाठी पर्वणीच ठरले. त्यानंतर नाट्य दिग्दर्शक मिलिंद पेंडणेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला रजनी हा कार्यक्रम मुंबईतील व्यावसायिक कलाकार सादर करणार होते. या महोत्सवासाठी खास पर्यटकांकरता सोय म्हणून किल्ल्यावर जाण्याकरता प्रवासी बोटी सेवेच्या दरात 50% सवलतीचा दर आकारून पाठवण्यात आला. महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी 24 एप्रिल रोजी शिवकालीन स्फूर्ती गीतांच्या संगीतमय मैफलींचा आस्वाद घेतला गेला. यात प्रसिद्ध कलाकार स्वरदा प्रसेनजित गोखले, सुवर्णा माटेगावकर, पराग माटेगावकर, संदीप उबाळे हे शिवस्तुतीपर लोकप्रिय गीते सादर केली गेली. 3 दिवसांच्या महोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे 9 ते 8 वाजता रांगोळी शिवकालीन नाणी, किल्ले छायाचित्र, ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ, पुस्तके याचे प्रदर्शन देखील केले गेले. बीच या ठिकाणी बाळू शिल्प प्रदर्शन भरवण्यात आले. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाड्याचे वेशातील बाळू शिल्प साकारण्यात आले. असा हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग किल्ला खूपच ऐतिहासिक आणि सुंदर आहे. आता घेऊया एक

सेकंडची आवडती आर जे ज्योती आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरनं बोलत आहे. पुढचा किल्ला बघायला गेला तर आपण घेऊया विजयदुर्ग. विजयदुर्ग किंवा गिरिया हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक किल्ला आहे. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे 225 किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस 150 किलोमीटरवरती आहे. सुमारे 17 एकर जागेत हा किल्ला पसरलेला आहे. या किल्ल्यास 3 तटबंदी आहेत, त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. त्याच्या 3 बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात 2 भुयारी मार्ग आहेत, एक किल्ल्याच्या पूर्वेकडे आणि दुसरा पश्चिमेकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन देखील मिळालेले आहे. विजयदुर्ग हा किल्ला 11व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. पुढे तो बहामणी व इतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. टॅव्हिरेनियर याने इसवी सन 1650 मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्याचे वर्णन विजापूरकरांचा अभेद्य किल्ला असे करून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला. कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला इसवी सन 1756 पर्यंत होता. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने 13 फेब्रुवारी 1756 रोजी तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. त्यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले. इंग्रज पेशवे करारानुसार विजयदुर्ग पेशव्यांना देण्याचे ठरले होते, परंतु इंग्रज सहजासहजी त्याला तयार झाले नाही. अखेर बाणकोट किल्ला व त्याजवळील 7 गावे पेशव्यांकडून घेऊन इंग्रजांनी विजयदुर्ग 8 महिन्यांनंतर पेशव्यांना दिला. पेशव्यांनी विजयदुर्गाचा प्रांत व सुभेदारी आनंदराव धुळप यांना दिली. 1664 ते 1818 पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. विजयदुर्गाला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत, कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. 40 किलोमीटर लांब असलेला वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे, कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरनं दिसत नसत. पावसाळ्यात तिथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण म्हणजे समशीत आणि उष्ण दोन्ही प्रमाणात राहते. हिवाळ्यामध्ये येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके सुद्धा पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते, पावसाळ्यात येथे भात शेती केली जाते. येथे राष्ट्रीयकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. शेती, दुग्ध व्यवसाय, विहीर खोदणे, शेळ्या मेंढ्या पालन, किराणा दुकान, इतर सेवा तसंच व्यवसाय इत्यादींसाठी बँक वित्त पुरवठा सुद्धा करते. विजयदुर्गला मुंबईपासून 485 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून तो 455 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक असे देखील म्हटले जाते. दिनांक 13 डिसेंबर इसवी सन 1916 या दिवशी घोषित करण्यात आले आहे. एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी 3 युद्धनौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली. जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भडीमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची. या अनुषंगाने सगळ्या युद्धनौका किल्ल्याजवळ न्यायचा त्यांचा मनसुबा होता, पण एक एक करून 3ही युद्धनौका बुडाल्या. याचं कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी जाड जोड भिंत, ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली होती. किल्ल्याचं शत्रूकडून संरक्षण करण्यासाठी ही भिंत इतकी खोल आहे की ती ओहोटीतही पाण्याच्या वर दिसत नाही. स्वराज्याच्या आरमाराची जहाजं, बलबतं, मछवी वगैरे ह्या भिंतीवरून सहज ये जा करत, कारण त्यांचे तळ उथळ आणि सपाट होते. याविरुद्ध इंग्रजांच्या जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत, म्हणूनच पाश्चात्य जहाजे गडाजवळ येऊन त्या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जात असे. या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतीमुळे विजयदुर्ग अभेद्य राहिला. सदर भिंत ही शिवरायांच्या कारकिर्दीत बांधलेली असल्याने नॅशनल
ಮಿಸ್ ಆಗುತ್ತೆ.

अर्नाळा किल्ला. अर्नाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात किल्ला आहे. अर्नाळा बेटाच्या वायव्येस हा जलदुर्ग आहे. उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्रास मिळते. त्यातून येथे खाडीच्या सर्व प्रदेशावरून इथून नजर टाकता येते. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. चारही बाजूंनी पाणी असणारा अर्नाळा हे बेट गुजरातच्या सुलतान मेहमूद बेगडा याकडे होते. 1530 मध्ये पोर्तुगीजांनी हे बेट जिंकून घेतले. 1737 मध्ये सुमारे 200 वर्षाच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला 1737 मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. 1817 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. अर्नाळा किल्ला चौकोनी असून सुमारे 10 मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी या किल्ल्याचे संरक्षण करते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे 4 हेक्टर असून तटबंदीमध्ये असलेले 9 बुरुज आजही ठामपणे उभे आहेत. किल्ल्याला 3 दरवाजे असून मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस 2 बुलंद बुरुज आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह व सोंडे फुलांच्या माळा घेतलेले हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजावर खालील शिलालेख आढळतो. बाजीराव अमात्य सुमती आज्ञा पिलेशंकर पाश्चामत्यासी वधुनी सिंधू उदरी बांधा त्वरे जंजिरा. या शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशव्यांनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो. महमूद बेगडा आणि पोर्तुगीज या बेटाचा वापर केवळ चौकी म्हणून करत असत. मात्र किल्ल्याकडे तोंड केल्यावर उभे राहून डाव्या हाताला थोड्या अंतरावर किल्ल्यापासून स्वतंत्र असा हनुमंत बुरुज म्हणून ओळखला जाणारा भक्कम बुरुज आधीपासूनच होता. किल्ल्याच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाच्या नोंदी पेशवे दप्तरामध्ये आहेत. किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानी मातेचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोर एक अष्टकोनी तळे आहे. तळ्यात उतरायला दगडी पायऱ्या आहेत. तळ्यातील पाणी आतले पाणी हिरवे आणि अस्वच्छ असले तरी तळ्याची बांधणी अत्यंत सुबक आहे. त्याशिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या 5-6 विहिरीसुद्धा आहेत. किल्ल्यांच्या सभोवार 3-4 हजार मुख्यतः कोळी लोकांची वस्ती असून काहींची शेतीही तिथे आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कालिका मातेचे मंदिर आहे. यशवंत बुरुज भवानी बुरुज गणेश बुरुज आणि सुटा बुरुज म्हणजेच हनुमंत बुरुज वेताळदेव मंदिर सुद्धा इथे शेजारीच आहेत. गणेश बुरुज हा या किल्ल्यातील महत्वाचा बुरुज आहे. या बुरुजाच्या

नमस्कार श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहात सुखाचा शोध. वि स खांडेकर यांची ही कादंबरी. खरं तर आपण नेहमी बोलतच असतो, ऐकायलाही हवं आणि ऐकायची क्षमता वाढवायलाही हवी. आज ऐकूया सुखाचा शोध, त्यातलं पहिलं प्रकरण आप्पा. पिकते तिथे विकत नाही म्हणतात ते काही खोटे नाही. माझी गेल्या 9 वर्षांची तपश्चर्या यंदा फळाला आली. नुसत्या वसंत व्याख्यानमालांची 16 आमंत्रणे गळ्यात येऊन पडली. वडगाव बुद्रुक, पिंपळगाव खुर्द, कडबोडे, वसाड, फुरसुंगी, मोडलीम, छे, साऱ्या गावांची नावे सुद्धा लक्षात राहत नाहीत. या 16 व्याख्यानांची तयारी म्हणजे काय लहान सहान काम आहे? 16 विषय शोधून काढण्याकरिता संध्याकाळी डोके खाजवीत बसलो. जनसेवा हीच ईश्वर सेवा, चरखा, सुदर्शन केल्याने होत आहे रे, देव तेथेशी जाणावा, हे 4 मथळे कागदावर टिपले न टिपले तोच. माझी किंमत आमच्या घराला कळतीय कुठे? आपल्या भाषणांची तयारी करण्याकरिता समाज सेवकाला निवांतपणा हवा असतो. हे या घरात कुणाच्याच लक्षात येत नाही. चांगला देशी कागद आणि शिर्याची शाई घेऊन बसावे, टिळक गांधींच्या पुस्तकांची पाने चाळावीत, एखादे दणदणीत वाक्य डोक्यात यावे, नी अगदी त्याच शनी आईने दारात येऊन म्हणावे, अप्पा माझा उपवास आहे आज, जरा केळी घेऊन येतोस का? असा राग येतो अशा वेळी. पण जन्म देणाऱ्या आईला नाही कसे म्हणायचे? मुकाट्याने जाऊन केळी घेऊन यावे लागते, परत येऊन कामाला बसावे. तो सुचलेले वाक्य वाऱ्यावर कुठल्या कुठे नाहीसे झालेले असते. तास तासभर आढ्याकडे बघत बसले तरी ते काही परत येत नाही. माझ्या चिंतनात अडथळे आणून आपण समाजाचे किती नुकसान करीत आहो याची आईला कुठून कल्पना असणार? तिने उपवास करावे, काकड्यांचा कायरस करावा, फार फार तर शिवलीलामृत वाचावे. आईचे काम उद्भवले नाही तर निराणी बाळ यांची कटकट सुरू होते. पोटची पोरे म्हणून गय करावी लागते, नाहीतर एकेकाच्या तोंडात चांगला बोळा कोंबून या कारट्यांचा दंगाबंद केला. बाकी या टीसभर पोरांवर रागावूनच मूर्खपणाचे आहे म्हणा. लहान पोरं म्हणजे कानात वारा भरलेले वासरू. त्याने वेड्या वाकड्या उड्या मारल्या आणि थोडा धांगडधिंगा केला तर त्यात नवल कसले? पण आनंद आणि भैया ही काही कुकुबाळे नाहीत. आनंदाला हे 27वे छे 28वे वर्ष असेल. हो, मिशा काढल्या म्हणून काही पत्रिका बदलत नाही. पाठचा भाऊ तसा धडपडे आहे, इकडे विम्याचे काम करतो, तिकडे परीक्षा देतो, हे सारे ठीक आहे. पण आप्पा म्हणून आपला एक थोरला भाऊ आहे यापेक्षा माझे महत्व त्याला अधिक वाटतच नाही.
विम्याच्या निमित्ताने घरी येणाऱ्या कुळांशी तास तास दोन दोन तास खिदळत असतो काय? मधूनच दुमजली नाही तर ती मजली हसतो काय? मीरा आणि बाळ यांना पाठीवर घेऊन कोकरू हवं का कोकरू म्हणून ओरडतो काय? त्याच्या वयाला हा पोरकटपणा बिलकुल शोभत नाही. या 28 वर्षांच्या कुक्कुबाळाच्या लपंडावात कुणी कुणाला होडकून काढले की घरात घोड घशा सुरू होतो. मी माझ्या डोक्यात उसळत असलेल्या समाजसेवेच्या नव्या नव्या कल्पना पार गोंधळून जातात. मुंबईसारख्या ठिकाणी दंगा झाला की कर्फ्यू ऑर्डर पुकारतात ना. आमच्या घरात दिवसासुद्धा तसा कायदा असला पाहिजे असे हल्ली मला वाटू लागले. संध्याकाळचीच गोष्ट, भैयानं आपल्या खोलीत जलसा सुरू केला तेव्हा माथे फिरून गेले अगदी माझे. देव तेथेची जाणावा या चौथ्या विषयानंतरचा विषय शोधित होतो मी. अजून 12 व्याख्यानांचे विषय मला निश्चित करायचे होते पण आपल्या मामांपुढे कामाचे केवढे ढीक पडले आहेत हे 5 वेळा मॅट्रिक नापास झालेल्या या भाच्याला कसे कळावे? संतापून त्याच्या खोलीत गेलो तो काय, हातात एक फोटो घेऊन स्वारी मजेत गात आहे. मीरा आणि बाळ मोठ्या रंगात येऊन त्याचे गाणे ऐकत आहेत. गायचेच तर वंदे मातरम आणि झेंडा उचार हे हमारा असे काही गावे की नाही गाढवाने. पण हात धाकटा भैया बायकी हातवारे करून म्हणत होता, यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का हो लाजता. नी म्हणे का हो दूर राहता. या गाण्याला काही अर्थ आहे का? यमुनेच्या पाण्यात खेळ कसलेच खेळणार डोमलाचे. यमुना जळी पोहू मारू उड्या हो असे गाणे असते तर व्यायामशाळांना त्याचा उपयोग तरी झाला असता. आणि ती गोपिका राधा खुशाल का हो दूर राहता म्हणून कृष्णाला विचारते. हा काही चवाट्यावर बाईने विचारायचा प्रश्न आहे होय. मग घराला भिंतीने दारांना कड्या हव्यात कशाला? बाथरूम मधली बाई जर रस्त्यात येऊन उभी राहिली छी, एवढ्यासाठी तर ब्रह्मचारीचा पास मिळत असताना सुद्धा मी तो चित्रपट पाहिला नाही. 2-4 मित्रांनी अप्पाराव तुम्हीही कृष्णाराव मराठेच झालात की म्हणून माझी थट्टा केली पण आपण काही त्या चित्रपटाच्या वाटेला गेलो नाही. पण ज्याचे तोंड चुकवावे त्यानेच पाठीला लागावे असा आमच्या नशिबाचा प्रकार आहे. तेच 5-6 गाणे भैया अगदी घोळून घोळून म्हणत होते. असले गाणे म्हणायचेच तर गुणगुणावे की नाही? पण या शतमूर्खाला तेवढी अक्कल आहे कुठे? रस्त्याने जाणारे येणाऱ्याने समाजसेवक अप्पाराव देशपांडेंच्या घरात हे गाणे सुरू आहे म्हणून क्षणभर थांबून घराकडे टकामका पाहावे. इतक्या मोठ्याने गाणे गात सुरू आहे. बाकी असल्या दगडांशिवाय एवढ्या पहाडी आवाजात दुसरे गाणार म्हणा. मी खोलीत पाऊल टाकताच भैयाची जी तिरपीट उडाली दोन्ही पोरे तर वाघ असल्यासारखी पळून गेली. मला माझाच अभिमान वाटला. अशी शिस्त हवी, असा दरारा हवा, असे पावित्र्याचे तेज हवे, नाहीतर भैयाने हातातला फोटो लपवून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. मामा आपल्या बारशाला जेवायला आला आहे हे विसरलाच. शेवटी मी तो हिसकावून हातात घेतलाच. म्हटले देवाचा नाही तर देशभक्ताचा असला तर आपल्या खोलीत नेऊन लावावा. पण हा छाकटा कशाला तसले फोटो आणतो? एका नटीचा फोटो होता तो. तिचे नाव सांगताना भैयाला 42 पिढ्या स्वर्गात गेल्या इतका आनंद झाला. म्हणे मिस चंचला. मी मनात म्हटले ती चंचला असो
नाहीतर चिंगी असो, आपल्याला काय करायचे? भैयाच्या खोलीत पाहिले तो जिकडे तिकडे नटीची चित्री लावलेली, छे छे छे छे छे, अंगावर अगदी काटा उभा राहिला त्या साळकाया माळकाया पाहून. मी भैयाला म्हटले, अरे दीड शहाण्या, या बायांच्या ऐवजी देवाचे फोटो लावले असतेस तर एव्हाना विमान आलं असतं तुला न्यायला. याच वाटेवर याच वळणावर घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ऑन रेडिओ, आर जे वैभव.

0: विश्रांतीनंतर पुन्हा सुखाचा शोध, वि स खांडेकर लिखित कादंबरी. विमान आला असतं न्यायला, हे ऐकून तो अकलेचा कांदा म्हणतो काय, मामा विमानात बसायला देवाचे पाय कशाला धरायला हवेत, 5 रुपयात विमानात बसता येतं सध्या, या तरुण पोरांची कशावरच श्रद्धा नाही. मी भैया एवढा होतो तेव्हा गांधींच्या फोटोची दररोज पूजा करीत होतो, म्हणून तर 30 साली खादी टोपींच्या पायी इंग्रजी कंपनीतल्या नोकरीवर लात मारून बाहेर पडायचा धीर झाला मला. त्या दिवशीच मनात निश्चय केला की कुणाच्या गुलामगिरीत राहायचे नाही, सारे आयुष्य समाजसेवेत घालवायचे. 2 वर्षे चरख्यासारखा प्रसार केला, 1-2 वर्षे कोकणात जाऊन कापूस लावला, 3 वर्षे खेड्यापाड्यात सहभोजने केली, 6 महिने हातसडीचे तांदूळ विकले, कोंबड्या पाळणे हा केवढा मोठा राष्ट्रीय धंदा होऊ शकतो ते दाखविणार होतो मी. पण कुठून रोग आला कुणास ठाऊक, धंदा सुरू केल्यापासून 8-15 दिवसात आमची सगळी कोंबडीच मेली. आई अगदी पिकले पान झाली म्हणून हल्ली घरात येऊन राहिलो, पण सच्च्या समाजसेवकाचे रक्त कधी गप्प बसत नाही. गेल्या 1.5 वर्षात ठिकठिकाणी एकंदर 100 दुष्टन भाषणे केली, आता येत्या महिन्यात 16 होतील, मिळून 183, 200 अवघी 17 कमी. शाब्बास अप्पाराव, गाण्याकरिता या घरात तोंड उघडायचे नाही, नि उघडले तर वंदे मातरमच म्हणायचे, अशी भैयाला तंबी देऊन मी माझ्या खोलीकडे वळालो. एकदम स्फूर्ती आली, वंदे मातरम हाच व्याख्यानाला चांगला विषय होईल. माता आणि मातृभूमी, आईचे पांढरे केस आणि हिमालय पर्वत. भैयाच्या खोलीतून बाहेर पडतो तो हॉलमध्ये मीरा आणि बाळ आपली नाचत आहेत. काय झालं रे, म्हणून बाळाला विचारले तर तो सांगायला लागला, आनंद काका आता येणार आहेत, चॉकलेटनी मोटार घेऊन येणार आहेत. बाळच्या या शब्दांनी मी चिडून गेलो अगदी. या अप्पारावच्या मुलाला चॉकलेट आणि मोटार असल्या परदेशी वस्तूंविषयी प्रेम वाटावे. चांगला कान धरला कारट्याचा आणि त्याला बजावले, देशी साखरेचे बत्तासे खा, हवी तर कांद्याची भजी खा, पण चॉकलेट खायचं नाही, नि मोटारीला हात लावायचा नाही. सुताराला सांगून सुंदर बैलगाडी करून देतो तुला, पण आमचे चिरंजीव पडले मोठे दिव्य, त्यांनी आपले भोकाडच पसरले, आता येऊन व्याख्यानाचे विषय ठरवण्याकरता डोके फोड करू लागले. पण माणसाचे डोके म्हणजे प्लॅटफॉर्मचे तिकीट देणारे यंत्र नव्हे. आपली आणलेली टाकली की आले तिकीट बाहेर. खाजवून खाजवून डोके रक्तबंबाळ करावे तेव्हा कुठे एखादी नवी कल्पना सुचते. आणि आमचे नशीब असे बलवत तर की अशाच वेळी घरात म्युन्सिपाल्टीचा बंब वाजू लागतो, बाजारात बसून समाधी लावणे सुद्धा याच्यापेक्षा सोपे असेल. गेली 9 वर्षे मी स्वतःचा संसार सोडून समाजाचा संसार केला. इतर बापांप्रमाणे पोरांना काऊचिऊच्या गोष्टी सांगत न बसता खेडोपाडी जाऊन गहन विषयांवर व्याख्याने दिली. आजारी बायकोने घरी राहायचा आग्रह केला तेव्हा माझी मातृभूमी तुझ्याहून आजारी आहे असे तिला रोखठोक उत्तर दिले. ती मेली त्याच्या दुसरे दिवशीचे व्याख्यान सुद्धा मी रद्द केले नाही. या तपस्येचे फळ मिळवायची वेळ आता आली आहे. जिल्ह्यातल्या प्रमुख समाजसेवक म्हणून प्रत्येक वर्तमानपत्रात माझे नाव झळकू लागले आहे. शिडीच्या पहिल्या पायरीवरून मी कितीतरी वर आलो. अशीच धडपड केली तर म्युन्सिपाल्टीतच काय, कौन्सिलात सुद्धा अप्पाराव देशपांडे हे नाव गाजल्याशिवाय राहणार नाही. विश्वामित्राने 60,000 वर्षे तपश्चर्या केली तरी त्याला इंद्रपद मिळाले नाही, पण या अप्पाराव देशपांड्याने अवघ्या 9 वर्षात. प्रकरण दुसरे, आनंद. 9 वर्षे एकसारखा धावत आहे मी. या 9 वर्षात एकदा सुद्धा मी मागे वळून पाहिले नाही. लढणारा मागे पाहिला फुर्सत मिळते कुठे. पण काल LLB चा शेवटचा पेपर टाकला मात्र. आजारी मुलाचा ताप उतरताच त्याच्या उशाशी जागरणे करीत बसणाऱ्या आईचा डोळा लागावा तसे झाले माझे. परीक्षेत पास होईन की नाही, झालो तर पहिल्या वर्गात येईन की नाही, पास झाल्यावर वकिली कुठे करावी, यांपैकी एकही प्रश्न डोळ्यांपुढे उभा राहिला नाही. मन एकदम गेल्या 9 वर्षांच्या आठवणीत रंगून गेले. घरी येण्यासाठी गाडीत बसलो तेव्हा तर ते आगगाडीसारखे भूतकाळात धावू लागले. गत आयुष्यातल्या स्मृती घाटल्या वळणांसारखाच मोहक असतात. उजव्या बाजूची वनश्री पुन्हा डाव्या बाजूला आली की ती पाहताना घाटात विलक्षण आनंद होतो. मागे पडलेले आयुष्य आठवण्यात मनुष्याला जी अपूर्व गोडी वाटते तिचे कारण हेच असेल का. 1930 सालातला तो दिवस. इंटरची परीक्षा देऊन मी नुकताच घरी आलो होतो. परीक्षा होईपर्यंत गांधींच्या मिठाच्या मोहिमेमध्ये मी फारसे लक्ष घातले नव्हते. पण परीक्षेत पहिला वर्ग मिळेल या कल्पनेने मला जो आनंद झाला होता तो घरी आल्यावर टिकला नाही. जे जे वर्तमानपत्र उघडावे त्यात त्यात गांधींच्या कायदेभंगाच्या मोहिमेची वर्णने येत होती. किराणा मालाच्या दुकानांवर, मोटर स्टँडवर, भाजी मंडईत, फार काय मी वाहना घ्यायला गेलो त्या सांभाराच्या दुकानात सुद्धा माणसे दांडी यात्रेचीच चर्चा करीत होती. प्रत्येकाच्या डोळ्यात विलक्षण चमक दिसत होती. जणू काही समाजातले सारे सुप्त चैतन्य जागृत झाले होते. विजेच्या चमचमाटाप्रमाणे या टोकापासून त्या टोकापर्यंत आकाश उजळून टाकणाऱ्या त्या दिव्य शक्तीने मीही दिपून गेलो. आपल्यापेक्षा कमी शिकलेली माणसे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात उड्या घेत असताना स्वस्त बसून राहण्याची लाज वाटू लागली मला. आईची परवानगी मिळवावी मी शिरोड्याला जो मिठाचा सत्याग्रह होणार होता त्यात भाग घ्यावा असे एकसारखे मनात येऊ लागले. रात्री 4-4 तास टिळक, गांधी आणि जवाहरलाल यांच्या फोटोकडे पाहत मी मनाशी निश्चय करी की उद्या सकाळी उठल्याबरोबर आईच्या कानावर आपला बेद घालायचा. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पहाटेच्या गार वाऱ्याने मला गाढ झोप लागली. 7 वाजल्याशिवाय मी जागाच होतो. उठून खिडकीतून पाहावे तो ओनवी झालेली आई आनंदाने तुळशी शिंपत आहे. माझ्या मान्यात येई हे दृश्य म्हणजे आईच्या आयुष्याचे प्रतिबिंबच आहे. वडील आमच्या लहानपणीच वारले. आम्ही सारी मुले तेव्हा तुळशीच्या रोपट्यांसारखीच नव्हतो का. साऱ्या घराचा उन्हाळा झाला आईने स्वतःचे रक्त शिंपवून जमिनीच्या तुटपुंज्या उत्पन्न केलीच कुठलाच आधार नव्हता तिला. गळ्यात 3 मुले, त्यातली अक्का तर गळ्याला लागलेली. कर्ज काढून तिचे लग्न करावे लागले आईला. नंतर लवकरच अक्काला भैया झाला. पण मुलाचे कौतुक पाहायला बिचारी फार दिवस जगली नाही. याच वाटेवर याच वळणावर घेऊ एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ RJ वैभव.
1: मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा, बघ माझी आठवण येते. हात लांबव, तळ हातांवर झेल पावसाचं पाणी, इवलस तळ पिऊन टाक, बघ माझी आठवण. वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो. नाहीच जाणवलं काही तर बाहेर समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच. पाण्यात पाय बुडवून उभी राहा, वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का. मग चालूला पावसाच्या अगणीत सोया टोचून घे, चालत राहा पाऊस थांबेपर्यंत. तो थांबणार नाहीच. शेवटी घरी ये, साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये. आता नवऱ्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का.
2: दारावर बेल वाजेल, दारू घड,
1: नवरा असेल
2: त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढी.
1: तो विचारील तुला तुझ्या भेजण्याचं कारण, तुम्हण घर गळतंय.
2: मग चहा कर, तूही घे. तो उठून पंकज उदास लावील, तू तो बंद कर.
1: किशोरीचं सहेला रे लाव, बघ माझी आठवण येते का. मग रात्र होईल,
2: तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस.
1: पण तूही तसंच म्हण.
2: विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल, तो त्या कुशीवर वळेल.
1: त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ, बघ माझी आठवण येते.
2: यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस. यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर.
1: यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर. येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी
2: बघ माझी आठवण येते.

विश्रांतीनंतर पुन्हा तुम्ही ऐकत आहात सुखाचा शोध. वि.स. खांडेकर लिखित कादंबरी. मुलीच्या मरणाचे दुःख आईने शांतपणे गिळाले. नातवाला सावत्र आईचा जास होतो असे वाटताच जावयांशी भांडून त्याला आपल्याकडे आणले. आपा मॅट्रिक झाल्यावर त्याला एक वर्ष कॉलेजात सुद्धा पाठविले तिने. पुढे खर्च झेपेना तेव्हा मुंबईतल्या एका चांगल्या कंपनीत त्याला आपल्या ओळखीच्या माणसाकडून तिने नोकरी लावून दिली. लगेच त्याचे लग्न करून दिले. आप्पा सारखा माझ्या शिक्षणात मध्येच खंड पडू नये म्हणून लहानपणापासून मला पहिला नंबर ठेवायला आईनेच शिकवले. माझे वडील वकील होते. तसा तू वकील झालास म्हणजे मी सुखाने डोळे मिटीन असे वरचेवर म्हणून हसत खेळत तिने माझी महत्वाकांक्षा जागृत केली. त्या दिवशीही तुळशी शिंपणाऱ्या आईकडे पाहून हे सारे माझ्या मनात येऊन गेले. मी कायदेभंगाच्या चळवळीत जाऊ का असे तिला विचारण्याचा मनाला धीर होईना, पण मनाची तडफड काही केल्या थांबेना. चहाच्या वेळी ही गोष्ट आईपाशी काढायची असे मी ठरवले. तिने माझ्या कपात चहा ओतला. मी बशीत चहा न ओतता तसाच बसलो आहे हे पाहून तिने विचारले, काय होतंय रे तुला आनंद? मी हसलो. माणूस म्हणजे काय नुसते साडेतीन हात शरीर आहे? शरीराला काहीतरी इजा होत असली तरी मनुष्याने उदयास व्हावे असले कितीतरी विचार माझ्या मनात येऊन गेले. लहानपणापासून आईच्या उत्कट प्रेमाचा मला अनुभव होता, पण त्या प्रेमाला सुद्धा शरीरा इतकीच मनाचीही दुःखे असतात ही कल्पना या वेळी आली नाही. माझे मन मी तिच्या पुढे उघडे करणार होतो. इतक्यात पोस्टाचा शिपाई दारात आला. एक पत्र टाकून तो निघून गेला. त्या पत्राने माझ्या आयुष्याला एकदम निराळे वळण लावले. आप्पाचे पत्र होते. वहिनीला 4-5 महिने गेले असल्यामुळे आईने ते भीतभीतच उघडले. मी चहाचे 2 घोट सुद्धा घेतले नव्हते. पत्र वाचता वाचता आईची मुद्रा खरकन उतरलेली पाहून मी हातातला पेला तसाच खाली ठेवला. मनात वहिनीविषयी नाही नाही त्या कल्पना येऊन गेल्या. आईच्या मुद्रेकडे मला पाहावेना तिच्या चेहऱ्यावरल्या तेजाला क्षणार्धात नाहीसा झाला होता. काय आहे ग? मी भीत विचारले. तिने ते पत्रच माझ्या हातात दिले. आपण देशासाठी नोकरीवर लाथ मारली आहे असे आप्पाने त्या पत्रात लिहिले होते. दुसरे दिवशी आप्पा वहिनीला घेऊन घरी आला. तिसरे दिवशी तो बाहेर गावी निघूनही गेला. शिरोड्याच्या सत्याग्रहात भाग घेण्याचा त्याचा पहिल्यांदा विचार होता. तिथे महिनाभर तो राहिलाही. पुढे मुंबईत गेला. मग स्वारी नागपूरकडे झुकली. पण आप्पाकडे लक्ष देण्याची ती वेळच नव्हती. वहिनीची प्रकृती अगदी खालावली होती. डॉक्टरांनी तिला पंडुरोग झाल्याचे निदान केले. त्यात बाळंतपणाची भर. आईचा धीर सुटल्यासारखा झाला. आप्पा मिळवता झाला. पण आनंदात ती काही दिवस काढीत होती. पण तो यापुढे नोकरी करून 4 पैसे मिळवेल असे काही लक्षण दिसेना. प्रसूतीच्या वेळी वहिनीला फार त्रास झाला. मी तर अगदी गडबडून गेलो होतो. शेवटी डॉक्टरांनी चिमट्याचा उपयोग करून सुटका केली. मुलगी झाली म्हणून आईला थोडे वाईट वाटले. पण वहिनीच्या डोळ्यात मात्र आनंदी आनंद नाचत होता. 2-3 पत्रे पाठवली तेव्हा कुठे आप्पाची स्वारी 12 दिवशी येऊन दाखल झाली. नावाचा प्रश्न निघाला. आईने सिंधू हे नाव सुचविले. माझ्यासारख्या कॉलेज तरुणाला इतके साधे नाव कसे आवडावे? देशात स्वातंत्र्य
यज्ञ ज्या वर्षी सुरू झाला त्याच वर्षी ही मुलगी जन्माला आली हे लक्षात राहावे म्हणून ज्योती या नावाची मी शिफारस केली.

मेरा के प्रभु हे शब्द येत होते ते ऐकल्यावर मेरा या नावाचे कोडे मला उलगडले. आपा 2-3 दिवसांनी निघून गेला, यापुढे प्रपंच कसा चालवायचा, माझे कॉलेजचे शिक्षण कसे पार पाडायचे, कुठल्याच गोष्टीविषयी चकार शब्द बोलला नाही तो. त्याचे हे वेड्यासारखे वागणे पाहून आईच्या डोळ्यात आसवे उभे राहिली. एखाद्या लहान मुलासारखी ती स्पंदून स्पंदून रडू लागली. मी तिला रडताना कधीच पाहिले नव्हते. तिच्या डोळ्यातले ते अश्रू, ते पाणी नव्हते. माझ्या हृदयाची आग आग केली त्या अश्रूंनी. धर्मराजाचे का कुणाचे रक्त जमिनीवर पडले तर मोठा हाहाकार होईल म्हणून फार जपत असत. अशी एक कथा लहानपणी मी वाचली होती, तिची आठवण झाली मला. आईचे अश्रू माझ्या दृष्टीने त्या रक्तापेक्षाही अधिक मोलाचे होते. हाताने ते पुशीत मी म्हटले, असं काय करावं आई. झंझावाताने उन्मळून पडणाऱ्या केळीप्रमाणे तिचे तिचे सर्व धैर्य समूळ नाहीसे झाले होते. वर्षानुवर्षे वादळातून ती संसाराची होडी वल्लवीत आली होती. तिचे हात दमून गेले होते. आता आप्पा आपली जागा घेईल. आयुष्यातल्या शेवटच्या 4 घटका आपल्याला समुद्रावरल्या लाटांचे खेळ पाहता निवांत बसता येईल, अशी आशा तिने उराशी बाळगली होती. त्या आशेचा चक्काचूर झाल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी उभे राहिले असावे. मी मनात निश्चय केला, आईच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दिसणार नाहीत असे वागायचे. मग माझ्या आयुष्याचे काहीही हो, आप्पा मातृभूमीच्या सेवेला लागला. ठीक आहे, मी आईची सेवा करणार, तिला सुख देईल, अशाच मार्गाने जाणार. मी कॉलेजमध्ये जाऊन प्रपंच चालणे शक्य नव्हते. इंटरला पहिल्या वर्गात येऊनही मी कॉलेजला रामराम ठोकला. अनेकांना याचे आश्चर्य वाटले, पण जग हे एक खेळकर मूल आहे. कुठल्याही गोष्टी संबंधाने आश्चर्य व्यक्त करण्यापेक्षा अधिक खोलात जाण्याची त्याला सहसा इच्छा होत नाही. कारकुनी किंवा मास्तर की प्रपंचाची तोंड मिळवणी व्हायची सुद्धा मारामार पडली असती, मग माझ्या मनातल्या आकांक्षा सफल होणे तर दूरच राहिले असते. मी विमा एजंट झालो. माझे सारे मित्र त्यावेळी मला हसले. आईला अष्टोप्रहर आनंदी ठेवणे हे माझे ध्येय नसते, तर या उपहासाचा माझ्यावर सुद्धा परिणाम झाला. घरात आईची हसरी मुद्रा पाहिली की बाहेरची सारी लहान मोठी शल्ये मी क्षणार्धात विसरून जात असे. एक गोष्ट मला लवकरच कळून चुकली, जगाला प्रवाहाबरोबर वाहत जायला मग तो प्रवाह माणसाला कुठेही नेऊन सोडो. पोशाख, शिक्षण, खाणेपिणे, लग्न, कुठलीही गोष्ट घेतली तर बहुतेक माणसे प्रवाह पतितासारखी वागतात. प्रवाहाविरुद्ध पोहणे म्हणजे जगणे ही कल्पना त्यांना पटत सुद्धा नाही. धंद्यात अपेक्षेपेक्षाही अधिक लवकर माझा जम बसला. हा हा म्हणता मी त्यात रंगून गेलो. नवी स्थळे पाहायला मिळू लागली. नव्या नव्या माणसांच्या ओळखी होऊ लागल्या. घराच्या अरुंद खिडक्यांतून आणि शिक्षकांच्या दुबळ्या दुर्बिणीतून मी आजपर्यंत जग पाहत आलो होतो. ते जग किती शांत होते. पण विमा एजंट म्हणून मी गावोगाव फिरू लागलो तेव्हा एक गोष्ट लवकरच माझ्या लक्षात आली. जग दुरून नेहमीच शांत दिसते. टेकडीवरून पाहणाऱ्याला समुद्र नाही का शांत वाटत, पण समुद्राच्या पृष्ठभागावर किती प्रक्षुब्ध लाटा उठत असतात, त्याच्या पोटात किती भयंकर खळबळ चालू असते याची कल्पना समुद्रात शिरले वाचून येत नाही. जग सुद्धा समुद्रासारखेच आहे. प्रत्येक गावात आमच्या आप्पासारखी 5-10 तरी माणसे आढळतात. त्यांची व्याख्यानेही ऐकायला मिळत. त्यांना पाहिले की मला एक कोडे पडे. समाजसेवक म्हणून काम करणारी असली माणसे गावोगाव वावरत असताना अजून आपला समाज इतका दुःखी का. एका गावात कॉलरा सुरू झाला आणि आरोग्याच्या साध्या नियमांचे ज्ञान नसल्यामुळे

0: शेकडो माणसे त्या साथीला बळी पडली. दुसऱ्या गावात गोरगरिबांच्या मुलांपैकी एकालाही अक्षर ओळख नव्हती. तिसऱ्या दारूच्या दुकानांच्या लिलावाची रक्कम आणि समाजसेवकांची गावात चालणारी व्याख्याने यांची संख्या बरोबरच वाढत चालली होती. चौथ्यात गरीब लोकांना औषध मिळत नव्हते. पाचव्यात एका वाडीत टाकलेल्या बाईच्या प्रेताला हात लावायला कोणी पुढे येईना. व्याख्याने देणाऱ्या गावातल्या बड्या मंडळींनी गुरु मेले की त्याची जशी अवस्था करतात तशीच तिची करावी अशी सूचना तेवढी केली. त्या दिवशी त्या गावात मी होतो. मला अगदी राहावे ना, त्या बाईची मरणोत्तर होणारी ती विटंबनाही पाहावे ना, मी स्वतःच पुढे झालो. असे विचित्र प्रसंग पाहिले की चांगल्या चालू लागलेल्या धंद्याचा सुद्धा मला भेट येईल. वाटे आपण विमा एजंट होऊन चार कुटुंबांची विवंचना कमी करतोय, आपल्या कुटुंबाला सुखी ठेवतोय, कॉलेजचा पुढचा दिवस अभ्यास करून स्वतःच्या विकासाचा मार्ग मोकळा करतोय, पण ऐकूया पुढील भागात. आजच्या भागात आज आपण इथेच थांबूया. आपण ऐकत होतो कादंबरी सुखाचा शोध, लेखक वि स खांडेकर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आरजे वैभव सोबत.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
2: परवा भी कुणाची.

90 FM श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची नवीन मैत्रीण आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंटमध्ये, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात, आणि त्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमांच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना? चला तर मग. मित्रांनो, साहित्य विश्वात काही अशी नावं असतात जे केवळ कवी म्हणून नाही तर मानवी जगण्याचा आरसा म्हणून ओळखली जातात. असं एक नाव ज्यांनी मराठी भाषेतला जागतिक दर्जा मिळवून दिला, जे आपल्या शब्दांनी कधी आपल्याला प्रेमात पाडायचे तर कधी अंतर्मुख करायचे. होय, आपण बोलतोय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांच्याबद्दल. आजचा हा सेगमेंट आपण विंदांच्या अद्भुत दुनियेत हरवणार आहोत. तर सुरुवात करूया विंदांच्या आतताई अभंग या काव्य संग्रहातून एक सुंदर अभंग, आणि आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या या अभंगातून विंदांना कोणता जीवनाचा भावार्थ सांगायचा आहे. चला तर मग वळूयात विंदांनी लिहिलेला सुंदर अभंगाकडे. कारे नाडवीसी आपल्या मनासी, कारे नाडवीसी आपल्या मनासी, पोषितो कोणासी जगी कोणी. कारे नाडवीसी आपल्या मनासी, पोषितो कोणासी जगी कोण. विंदांचा सांगण्याचा असा अर्थ आहे की तू तुझ्या मनाला उगाच का फसवतोस किंवा का संभ्रमात टाकतोस. या जगात प्रत्येकाचे पोषण करणारा, प्रत्येकाला अन्न पाणी देणारा अखेर कोण आहे? म्हणजे काळजी करणारा तो देव पाठीशी आहे, मग तू का घाबरतोस? पुढे ते असं म्हणतात की महारोग्या पोटी पोरांची खिल्लारी, जीवन तयारी कोण देते. महारोग्या पोटी पोरांचे खिल्लारे, जीवन तयारे कोण देते. म्हणजेच अगदी कुष्ठरोगी, महारोगी किंवा अत्यंत गरीब आणि हालाखीची परिस्थिती असलेल्या लोकांच्या पोटीही मुलाबाळांचे गोकुळे जन्माला येतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या या जीवांना जीवन आणि जगण्याचे बळ नक्की कोण देतो? तो देवच ना. दुःख आणि दुनियेकडे ते असं म्हणतात, कोणी केली बाळा दुःखाची उत्पत्ती वाढवी श्रीपती पाप पुण्य. कोणी लेकी बाळा दुःखाची उत्पत्ती वाढवी श्रीपती पाप पुण्य. म्हणजे हे मानवा, या जगात दुःखाची निर्मिती नक्की कोणी केली? तो श्रीपती माणसाच्या पाप पुण्यानुसार त्याचे प्राप्तन ठरवतो आणि जगाचा गाडा चालवतो. कोणी दिली भूक कोणी दिली रोग, कोणी दिली भूक कोणी दिली रोग, दारिद्र्याचे भोग कोणी दिले. माणसाला ही भूक कोणी दिली, हे रोग आजार कोणी दिले, कोणी निर्माण केले. आणि गरिबाचे दारिद्र्याचे भोग मानवाच्या नशिबी कोणी लिहिले? हा सगळा त्या विधात्याचाच तर खेळ आहे. दुःखाच्या अनंता भोगितो संसार, दुःखाच्या अनंता भोगितो संसार, येई भागाकार आत्मरूपे, येई भागाकार आत्मरूपे. या संसारात माणूस अनंत दुःखे भोगत आयुष्य जगत राहतो, पण या सगळ्या सुखदुःखाचा हिशोब शेवटी शून्य होतो आणि शिल्लक राहतो
तो फक्त शुद्ध आत्मा। आत्म्याचे हे गुह्य ब्रह्मालाना ठावे, आत्म्याचे हे गुह्य ब्रह्मालाना ठावे, त्याच्या वंशा जावे तेव्हा कळे, त्याच्या वंशा जावे तेव्हा कळे। आत्म्याचे हे परम रहस्य, आत्म्याचे हे परम रहस्य आहे ते कदाचित सृष्टीच्या निर्मात्याला पूर्णपणे ठाऊक नसेल। हे रहस्य समजून घेण्यासाठी स्वतःला त्या अध्यात्माच्या किंवा ईश्वराच्या मार्गावर समर्पित करावे लागेल। जन्माच्या प्रश्नाला मृत्यूचे उत्तर, जन्माच्या प्रश्नाला मृत्यूचे उत्तर देई विश्वंभर दुजे काय, देई विश्वंभर दुजे काय। मानवी जन्मासोबत जे प्रश्न आणि दुःख निर्माण होतात त्या सर्वांचे अंतिम उत्तर म्हणजे मृत्यू हेच आहे। हा सृष्टीचा नियम तो विश्वंभर सर्वव्यापी देव ठरवतो। या पलीकडे दुसरे काहीही सत्य नाही, दुसरे काहीही सत्य नाही। वाह, विंदांच्या लेखनेतली ही ताकद आहे। आयुष्याचा सार सांगणाऱ्या हा अभंग मनाला खरंच भारावून गेला ना। माणूस सुखाच्या शोधात खरंतर धडपड करत असतो आणि भरकटत जातो, अशा वेळी स्वत्वाचा आणि समाधानाचा शोध हा अभंग खरंच बरीच प्रश्न सोडून जातो आणि मनाला शांत समाधान देतो। श्रोते हो, याच नोटवर आपण एक सुंदर गाणं ऐकणार आहोत। अशाच सुंदर गप्पा रंगणार आहेत खूप छान छान विंदांच्या कविता। आज आपण वाचणार आहोत, त्याचा आनंद लुटणार आहोत। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर।

मैत्रिणीला म्हणजेच आर जे रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये जिथे शब्द फुलांची सुंदर पखरण आपल्याला अनुभवायला मिळते फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. मंडळी, आज आपण विंदा करंदीकर यांच्या कवितांचा आस्वाद घेतोय. विंदांचे प्रेमळ उथळ नाही त्यात विंदांचे प्रेम उथळ नाही त्यात समर्पण आहे. प्रेमात होणारी मनाची घालमेळ वेडेपणा विंदांनी खूप सुंदर पकडला आहे. आजकाल आपण व्हॉट्सअपवर आय लव्ह यू पाठवून मोकळं होतो बरोबर, पण विंदांच्या काळात प्रेम वेगळंच होतं. विंदा करंदीकरांनी प्रेमातल्या विरहाचे आणि ओढीचे इतके सुंदर रंग भरलेत की ऐकणारा थक्क व्हावा. त्यांच्या प्रेम कवितेत एक वेगळीच नशा आहे. जर तुम्हाला प्रेमाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल ना, तर विंदांच्या प्रेम कवितांवर नजर टाका. ते तुमच्यासाठी प्रेम कवितांसारखं दुसरं औषध नाही. मित्रांनो, कधी कोणाच्या प्रेमात तुम्ही इतके हरवून गेले आहात का की समोरच्याची प्रत्येक साधी गोष्ट तुम्हाला एखाद्या कवितेसारखी वाटू लागते? अशीच एक कमाल रचना माझ्या हातात आलेली आहे. कवी विंदा करंदीकर यांनी लिहिलेली ही कविता ऐका तर मग. माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी, माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी, लागेल जन्मावे पुन्हा नेना तुला माझ्या घरी. वा, काय कमाल ओळी आहेत ना. म्हणजे मला अजिबात घाई नाहीये, तर या जन्मात तू माझी झाली नाहीस, तर तुला माझ्या घरी नेण्यासाठी हक्काने आपली बनवण्यासाठी मला पुढचा जन्म घ्यावा लागेल, तरीही तयारी आहे माझी. प्रेमातली हीच तर गंमत आहे. ती समोर आली की आपली अशी तारांबळ उडते हे सांगताना कवी पुढे असे लिहितात, तू झुंजू मुंजूसी हाससी जाई जुईची लाजशी, मी वेंधळा मग सांडता थोडा चहा बाहीवरी. खूप रिलेट होतंय ना. ती जेव्हा सकाळी हळूच हसते जणू जाई जुईची फुलं लाजवीत असं तिचं सौंदर्य खुलतं, आणि तिच्या त्या हसण्याकडे बघताना हा पठ्ठा इतका हरवून जातो की हातातला कपातला चहा स्वतःच्याच शर्टावर बाहीवर सांडून घेतो. प्रेम माणसाला कसं वेंधळा बनवतं ना. याच गोड याचं यापेक्षा काय गोड वर्णन, काय असू शकतं. तिचं बोलणं किती साधं असतं, आणि हा मात्र असा स्वतःला शहाणा दाखवतो. बघा, तू बोलता साधे सुधे सुचवून जाशी केवढे, तू बोलता साधे सुधे सुचवून जाशी केवढे, मी बोलतो वाचाळसा आणि पंडिती काहीतरी. ती अगदी साधे शब्द बोलते पण त्यात खूप मोठा अर्थ असतो, आणि आपण पुरुष मात्र स्वतःला हुशार दाखवण्यासाठी मोठ्या मोठ्या बाता मारतो, पण शेवटी जिंकत तिचं ते साध बोलणं. होशी फुलासह फुल तू अन चांदण्या, होशी फुलासह फुल तू अन चांदण्या सह चांदणे, होशी फुलासह फुल तू अन चांदण्या सह चांदणे, ते पाहणे इतकेच मी बघ मानले माझ्या करी. श्रोते हो, ती एवढी निरागस आहे आणि सुंदर आहे की फुलांमध्ये उभी राहिली की ती स्वतः फूल बनते, आणि रात्री चांदण्यात उभी राहिली की जणू चांदणच होऊन जाते. आणि या वेड्या प्रियकराच्या हातात काय आहे, तर फक्त लांबून ती
रोग पाहणं आणि सुखावणं। पण मुलींची एक भारी सवय असते हा, स्वतः एवढ्या सुंदर असतात पण पार्टनर मात्र कसा हवा असतो ते तर ऐका। म्हणतेस तू मज आवडी रांगडा साधेपणा, म्हणतेस तू मज आवडी रांगडा सीधेपणा, विश्वास मी ठेवू कसा या हुंडरी शब्दावरी। ती म्हणते मला ना असा एकदम साधा रांगडा सिंपल मुलगा आवडतो। आता तुम्ही सांगा, जी मुलगी स्वतः एवढी हुंडरी आहे म्हणजे तिच्या प्रत्येक अदामध्ये बोलण्यात इतकी कमालीची जादू आहे, तिच्या या सिंपल मुलगा आवडतो या शब्दांवर हा प्रियकर कसा विश्वास ठेवणार बरं। मुलींचा हास्य सगळ्यात मोठा गोड संभ्रम असतो। होशी फुलासह फूल तू आणि चांदण्या सह चांदणे, होशी फुलासह फूल तू आणि चांदण्या सह चांदणे, ते पाहणे इतकेच मी बघ मानली माझ्या करती। एवढी निरागस आणि सुंदर आहे की फुलांमध्ये उभी राहिली की ती स्वतः फूल बनते आणि रात्री चांदण्यात उभी राहिली की जणू चांदणच होऊन जाते। आणि या वेड्या प्रियकराच्या हातात तरी काय उरतं, फक्त तिला लांबून पाहणं आणि सुखावणं। आणि ही शेवटची ओळ बघा, आणि ही शेवटची ओळ तर थेट काळजालाच भिडते। लिहिती बटा भालावरी उर्दू लिपीतील अक्षरे, लिहिती बटा गालावरी उर्दू लिपीतील अक्षरे, हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी, हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी। तिच्या कपाळावर तिच्या गालावर येणाऱ्या केसांच्या बटा जणू काही उर्दू भाषेतील सुंदर अक्षरांसारख्या दिसतात। आणि कवी म्हणतात की तिच्या चेहऱ्यावरची ती न बोललेली शायरी वाचता वाचता माझा हा अख्खा जन्म संपला तरीही चालेल, मला काहीच वाईट वाटणार नाही। वा, लागेल जन्मा मी पुन्हा नेणार तुला माझ्या घरी, विंदांच्या लेखणीतली किती सुंदर ताकद आहे नाही। तर माझ्या प्रेमात पडलेल्या आणि चहा साडणाऱ्या दोस्तांनो, कसं वाटलं विंदांचं हे प्रेम? तुमच्या आयुष्यातही अशी कोणी उर्दू लिपीतील शायरी आहे का मला नक्की सांगा। चला या सुंदर ओळीसोबत ऐकूयात आजचं एक स्पेशल रोमॅन्टिक गाणं। तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा फक्त माझ्यासोबत, म्हणजेच आर जी रुपाली सोबत, कवितांच्या गाभाऱ्यात

छोट्याशा ब्रेकनंतर श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आर जे रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये. मंडळी, आज आपण विंदा करिंदीकर यांच्या कवितांचा आस्वाद घेतोय. विंदा केवळ गंभीर आणि तत्वज्ञानी कविताच लिहायचे असे नाही, तर त्यांच्यात एक लहान बाळही लपलेलं होतं. त्यांच्या बालकवितांनी आपल्याला लहानपणाला समृद्ध केलंय. सशाचे कान, परी गपरी किंवा ती भूतावळ कविता आठवते का? लहान मुलांना शब्दांच्या नादावर नाचवायची कला विंदांना अजूक साध्य होती. मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करिंदीकर या तिघांची कवी संमेलने म्हणजे मराठी साहित्याचा सुवर्णकाळ होता. विंदांच्या शब्दात एक वेगळीच धडधड होती. चला ऐकूया विंदांच्या शब्दातून सजलेली पुढची कविता. कवितेचे शीर्षक आहे राणीची बाग. विंदा करंदीकर यांची राणीची बाग ही मराठीतील अत्यंत लोकप्रिय कल्पनारम्य आणि मुलांच्या मनावर मोहिनी घालणारी बालकविता आहे. ही कविता त्यांच्या अजबखाना आणि राणीची बाग या बालकविता संग्रहातील एक प्रसिद्ध रचना आहे. या कवितेत प्राण्यांच्या एका अद्भुत आणि मजेशीर जगात कवी मुलाच्या कल्पना शक्तीला घेऊन जातात. ऐकूया राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग हत्तीच्या पाठीवर बसलाय ना. स्वप्नात पाहिली राणीची बाग हत्तीच्या पाठीवर बसलाय ना. हरणाबरोबर खेळत पत्ते. हरणाबरोबर खेळत पत्ते. हरणाबरोबर खेळत पत्ते बसले होते दोन चित्ते. उंट होता वाचत कुराण. माकड होते सांगत पुराण. उंट होता वाचत कुराण. माकड होते सांगत पुराण. सिंह होता व्याख्यान देत. गाढव होते उतरून घेत. जिराफ होता गार. छान माडी इतकी लांब तान. कोल्हा होता दुकानदार. त्याच्या दुधात पाणी फार. मला पाहता म्हणती सारे एक पिंजरा याला द्या रे. त्याबरोबर आली जा स्वप्नात पाहिली राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग. आई ग, किती गोड वर्णन केले ना या कवितेत. या कवितेत एका मुलाच्या स्वप्नातली राणीबाग म्हणजे प्राणी संग्रहालय किती अद्भुत आणि सुंदर आहे ना. हे स्वप्न अत्यंत गमतीदार आणि चमत्कारित आहे. याच हत्तीच्या पाठीवर नाग बसला आहे. हरण आणि चित्ते चक्क पत्ते खेळत आहेत. उंट कुराण वाजतोय. माकड पुराण वाजतोय. सिंह उपदेश करतोय आणि गाढव ते लिहून घेतोय. जिराफ छान गाणं गातोय आणि कोल्हा दुधात पाणी भेसळ करणारा दुकानदार बनलेला आहे. मुलाला पाहताच हे सर्व प्राणी त्याला पिंजऱ्यात बंद करायचं का म्हणून धावतात आणि मुलगा दचकतो आणि त्याला पटकन जाग येते. अशा सुंदर कल्पनेवर ही कविता आधारलेली आहे जी किती गोड आणि मुलांना खरंच खूप भावणारी आहे ना. श्रोते हो, या कवितेनंतर इथेच वेळ झालेली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण जाणून घेऊया कवी विंदा करंदीकर यांच्याबद्दल खूप सुंदर माहिती. तर वळूयात एका छोट्याशा ब्रेककडे.

विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आर जे रूपालीला, फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, आज आपण विंदांची खूप सुंदर मनात घर करणाऱ्या कविता ऐकल्या आणि गाणी ऐकली, ज्यांच्या रचनेतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. केवळ प्रेमच नाही तर विंदांनी माणसाच्या जगण्याला आणि त्याच्या प्रवृत्तीला खूप जवळून पाहिलं होतं. त्यांची कविता माणसाच्या जगण्याबद्दल बोलते. विंदा नेहमी सामान्य माणसाच्या बाजूने उभे राहायचे. विंदांच्या साहित्य समृद्धीचा आज आपण आस्वाद घेतला. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी. गोविंद विनायक करंदीकर म्हणजेच विंदा करंदीकर हे मराठीतील अग्रगण्य कवी, लेखक, अनुवादक आणि समीक्षक होते. त्यांच्या अष्टदर्शनी या साहित्य कृतीसाठी त्यांना देशाचा सर्वोच्च साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. त्यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील घालवली या गावी झाला. 14 मार्च 2010 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. त्यांनी मराठी साहित्यात अनेक प्रयोग केले आणि मुक्त छंदाला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या प्रमुख साहित्य कृती आपण पाहूयात, स्वेदगंगा, मृदगंध, ध्रुपद, जातक, अष्टदर्शने ही त्यांची कविता संग्रह आहेत. ससाचे कान, परीची छाया, गाढवाचे शेत हे त्यांचे बालकविता संग्रह आहेत. परिक्रमा, स्पर्शची पालवी, विश्लेषण अशी समीक्षा आणि निबंधाची पुस्तके आहेत. शेक्सपियरच्या किंग लियर आणि आउस्ट या जगप्रसिद्ध नाटकांच्या त्यांनी उत्कृष्ट मराठी अनुवाद केलेले आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार 20 खांडेकर आणि कुसुमाग्रज नंतर ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक होते. साहित्य अकादमी पुरस्कार आणि सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मित्रांनो, वेळ कशी निघून गेली समजलंच नाही. विंदा करंदीकर यांनी आपल्याला मुक्त छंद दिला, बालगीते दिली आणि जगण्याचं एक भक्कम तत्वज्ञान दिलं 2010 मध्ये. जरी ते आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या कवितांच्या रूपाने ते प्रत्येक मराठी मनामध्ये नेहमीच जिवंत राहतील. आजच्या या सेगमेंटच्या शेवटी आजचा हा सेगमेंटचा शेवट करताना विंदांच्या एका सुंदर विचाराने करूया. आयुष्यात काहीतरी करून जावं, जाताना जगाला सुंदर करून जावं. आयुष्यात काहीतरी करून जावं, जाताना जगाला सुंदर करून जावं, सुंदर करून जावं. श्रोते हो, मी आर जी रूपाली आता तुमची रजा घेते, पण जाता जाता विंदा करंदीकर यांच्या आठवणीतलं हे शेवटचं गाणं तुमच्यासाठी मी सोडून जाते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण आर जे रूपाली, तुमची

0: Double boss, bitch. Oh, you gonna...
1: फ्रेंड, फिलॉसॉफर, गाइड, मित्र, तत्वज्ञ, वाटाडे,
2: मित्वा,
1: तू माझी, मी तुझा.

कविता मनात खोल उतरण्यासाठी खळीचा तळ गाठावा लागतो. आचार्य 90 FM श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची मैत्रीण आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंट मध्ये, जिचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येता ना? चला तर मग. आजचा दिवस खूप खास आहे श्रोते हो, कारण आज आपल्यासोबत शब्दांचा एक असा किमयागार आहे ज्याने आपल्या प्रत्येकाच्या मनात भावनांना कधी ना कधी नक्कीच वाट करून दिली. कॉलेजचं पहिलं प्रेम असो, विरहाचं दुःख असो, किंवा आयुष्याचं मर्म सांगणारं तत्वज्ञान असो, ज्यांच्या लेखणीने मराठी मनावर अधिराज्य गाजवलंय ते लाडके कवी आणि गीतकार कवी संदीप खरे. आजच्या प्रवासात आपण संदीपजींच्या कविता आणि गाणी, त्यांच्या शब्दांची जादू अनुभवणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आणि चला आज आयुष्यावर बोलू काही.

वेलकम बॅक. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM. मित्रांनो, संदीप खरे म्हटलं की एक नाव नकळत ओठांवर येतं, ते म्हणजे डॉक्टर सलील कुलकर्णी. ही जोडी म्हणजे मराठी संगीत विश्वातली जय विरूची जोडी. संदीपजींच्या सोप्या पण मनाला भिडणाऱ्या शब्दांना सलील सरांनी अशा काही चाली दिल्या आहेत की इतिहास घडला. पण तुम्हाला माहीत आहे का, संदीपजींनी अगदी लहानपणापासूनच म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासूनच कविता लिहायला सुरुवात केली. त्यांच्या कवितांमध्ये एक वेगळाच मोकळेपणा आहे जो थेट तरुणाईला कनेक्ट करतो. चला अशाच एका अवखळ प्रेमात पाडणाऱ्या कवितेकडे वळूयात. एक सुंदर कविता मी आज तुमच्या समोर वाचते, जिचं शीर्षक आहे वेड लागल. दिसलीस वाऱ्यामध्ये आपुल्याच तोऱ्यामध्ये, दिसलीस

तोऱ्यामध्ये आपुलास तोऱ्यामध्ये निळे भोर नभ तुझ्या काळ्या भोर डोळ्यामध्ये वेड लागल वेड लागल काळ्या भोर डोळी यांनी दावी यला इंगा काळ्या भोर डोळी यांनी दावी यला इंगा रण रण माळावर घालतो मी पिंगा चंद्राळली लाटवर गगनाला भिडे चंद्राळली वाटवर गगनाला भिडे रोज रात्री दारातून कवितांचे सडे रोज रात्री दारातून कवितांच्या सडे माझ्या वेड लागल वेड लागल हिरव्याशा पदराचे हलतान पान हिरव्याशा पदराचे हलतान पान कोण नभ कोण धरा झाड नाही म्हण हिरव्याशा दारामध्ये हालतान पान हिरव्याशा दारामध्ये हालतान पान कोण नभ कोण धरा झाड नाही म्हण अशी काही पाखराला दिसे दूर वीज जशी काही पाखराला दिसे दूर वीज तिला म्हणे येण माझ्या घरट्यात निज वेड लागल आता वेड लागल पुणवेची रात अशी येताना भरात पुणवेची रात अशी येताना भरात घालतो मी हाक आता रिकाम्या घरात पाहतो मी बोलतो मी चालतो मी असा पाहतो मी बोलतो मी चालतो मी असा वाऱ्यावर उमटतो अलगद ठसा वाऱ्यावर उमटतो अलगद ठसा वेड लागल आता वेड लागल खुळावले घरदार खुळावला वंश खुळावले घरदार खुळावला वंश मीच केले जागो जाग देहावर दंश खुळावले घरदार खुळावला वंश मीच केले जागो जाग देहावर दंश उसळली आग अशी झणाली काया उसळली आग अशी झणाली काया जीव असा खुळा त्याला विषाचीच माया वेड लागल आता वेड लागल मला ठाव वेडे तुझे विनाशाची हाक मला ठाव वेडे तुझे विनाशाची हाक डोळ्यातून दिसू लागे वेडसर झाक नका लागू दारी सारी अफराटी तरा नका लागू नादी सारी अफराटी तरा शहाण्याच्या समाधीला शेवटचा चिरा शहाण्याच्या समाधीला शेवटीचा चिरा वेड लागल आता वेड लागल किती सुंदर कविता आहे आणि तितकीच निरागस हो ना डोळ्यांना भावलेल्या या सुंदर मुलीचं वर्णन करताना ती किती मनात घर करून गेले हे यांच्या लेखणीतून आपल्याला जाणवलं ना मनाच्या निरागस आरशाचं प्रतिबिंब या कवितेतून आपल्याला प्रकर्षाने जाणवते अगदीच प्रेमात पडल्यावर जीवाची जी नाजूक घालमेल होते ना त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे ही कविता वेड लागल असंच एक वेड लागणार प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठीच गाणं मी घेऊन येते आहे ऐकूयात

your voice. I am singing song. Soup song.

हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंतिहा कार्यक्रमामध्ये. भ्रमंतिहा कार्यक्रमामध्ये आपण पुण्यातील कसबा गणपती याविषयी आज माहिती घेणार आहोत. आपल्या महाराष्ट्राची ओळखच किती सुंदर आहे ना. गड किल्ले, संतांची परंपरा, देवस्थानं, ऐतिहासिक वास्तू आणि या प्रत्येक ठिकाणामागे दडलेली एक सुंदर कथा. आज आपण भ्रमंतीमध्ये पुन्हा एकदा अशाच एका ऐतिहासिक आणि श्रद्धेच्या ठिकाणी जाणार आहोत, पुण्याच्या हृदयात. आणि पुण्याच्या हृदयात गेल्यावर एक नाव अगदी आपोआप समोर येतं, ते म्हणजे कसबा गणपती. पुणे शहराला जर एखादं प्रेमाचं नाव द्यायचं झालं तर आपण त्याला म्हणू शकतो इतिहास आणि संस्कृतीचे शहर. कारण पुण्याच्या प्रत्येक रस्त्याला इतिहासाची एक गोष्ट आहे. शनिवारवाडा, लाल महल, शिवकालीन आठवणी, पेशव्यांची परंपरा आणि या सगळ्यांच्या मध्यभागी असलेले एक अत्यंत श्रद्धेचे स्थान म्हणजे कसबा गणपती. कसबा गणपतीला पुण्याचे ग्रामदैवत मानले जाते आणि म्हणूनच पुणेकरांसाठी कसबा गणपती म्हणजे फक्त एक मंदिर नाही, ते त्यांच्या शहराच्या ओळखीचा एक भाग आहे. ग्रामदैवत म्हणजे नेमके काय तर गावाचे किंवा शहराचं रक्षण करणारी आणि त्या परिसराच्या श्रद्धेचे केंद्र असलेली देवता.

म्हणजे ग्रामदैवत। पुणे हे इतके मोठे आधुनिक आणि वेगाने वाढणारे शहर आहे। मोठमोठ्या इमारती, वाहतुकी, आयटी कंपन्या, मॉल्स, कॉलेजेस आणि आधुनिक जीवनशैली। पण या आधुनिक जग पुण्याच्या मुळाशी गेलं तर आपल्याला एक वेगळेच पुणे दिसून येते। ते पुणे आहे परंपरेचे, संस्कृतीचे आणि श्रद्धेचे। आणि त्या जुन्या पुण्याच्या हृदयात आजही श्रद्धेने उभा आहे कसबा गणपती। कसबा गणपतीच्या इतिहासाचा संबंध पुण्याच्या जुन्या इतिहासाशी आणि शिवकालीन परंपरेशी जोडला जातो। पुण्याच्या इतिहासात राजमाता जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्थान किती मोठे आहे हे आपल्याला सांगायचीही गरज नाही। शिवाजी महाराजांच्या बालपणाच्या आठवणी पुण्याशी जोडलेल्या आहेत। जिजाऊ मासाहेबांनी पुण्यातील जीवनाला नवीन दिशा दिली आणि या काळात कसबा गणपतीला पुण्याच्या श्रद्धेचे केंद्रस्थानी विशेष महत्व प्राप्त झाले। म्हणूनच कसबा गणपतीचा इतिहास म्हणजे केवळ एका मंदिराचा इतिहास नाही, तो पुण्याच्या इतिहासाचा एक महत्वाचा भाग आहे। आपण आजच्या पुण्यातून अचानक काही शतके मागे जातोय। आजची मोठी वाहतूक नाही, मोठमोठ्या इमारती नाही, आजचं आधुनिक शहर नाही। समोर आहे जुनं पुणे, मातीचे रस्ते, लहान वाडे, घोड्यांच्या टापांचा आवाज आणि लोकांची लगबग। आणि त्या वातावरणात एका गणरायाच्या चरणी श्रद्धेने नतमस्तक होणारे पुणेकर, ही कल्पना केली तर अंगावर रोमांच उभे राहते ना मंडळी। कारण आपण त्या गणपतीचे आज दर्शन घेतो त्या गणरायाच्या परंपरेने अनेक पिढ्या पाहिल्या आहेत। गणपती हा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीतील अत्यंत महत्वाचा देव। नवीन कामाची सुरुवात करताना आपण गणपतीचे स्मरण करतो, कारण गणपती म्हणजे विघ्नहर्ता, आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करणारा, बुद्धी देणारा आणि शुभ कार्याचा आरंभ करून देणारा। म्हणूनच पुण्याच्या ग्रामदैवताचा मान गणपतीला मिळणं ही सुद्धा एक सुंदर सांस्कृतिक परंपरा आहे। कसबा गणपतीला पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी एक पहिला मान आहे। गणेशोत्सवाच्या काळात ही परंपरा विशेष ठळकपणे दिसून येते। पुण्याच्या गणेशोत्सवाची मिरवणूक म्हटलं की ढोल ताशांचा आवाज, लेझिमचा ताल, गुलालाची उधळण, गणरायाच्या जयघोषाने भरलेले रस्ते आणि त्या सगळ्यांच्या अग्रभागी असलेला मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती। हा क्षण म्हणजे पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा एक जिवंत अनुभव आहे। कसबा गणपतीची ओळख केवळ गणेशोत्सवापुरतीच मर्यादित नाही, वर्षभर भक्त या गणरायाच्या दर्शनासाठी येतात। कुणी एखाद्या नव्या कामाच्या सुरुवातीला येते, कुणी मनोकामना घेऊन येते, कुणी संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करते, तर कुणी फक्त गणरायाच्या चरणी डोकं ठेवण्यासाठी येते। देवळात गेल्यावर प्रत्येकाची प्रार्थना वेगळी असते, पण भावना मात्र एकच असते की बाप्पा आमच्यावर तुझी कृपा ठेव। मला नेहमी एक गोष्ट खूप सुंदर वाटते, आपण देवाकडे जातो तेव्हा आपल्याकडे किती पैसा आहे, आपण किती मोठे आहोत, आपलं पद काय आहे यापैकी काहीच महत्वाचं नसतं। देवापुढे सगळे समान, हात जोडले की सगळे भक्त। आणि म्हणूनच देवस्थान आपल्याला एकतेचा संदेश देतो। कसबा गणपती सुद्धा पुणेकरांना पिढ्यान पिढ्या जोडणाऱ्या या श्रद्धेचं प्रतीक आहे। आजच्या आपल्या या भागात आपण समजून घेतले की कसबा गणपती म्हणजे पुण्याचे ग्रामदैवत। या गणरायाचा इतिहास पुण्याच्या इतिहासाशी जोडलेला आहे। शिवकालीन पुण्याच्या आठवणी आणि गणरायाच्या परंपरेशी जोडलेत। गणेशोत्सवाच्या काळात मानाचा पहिला गणपती म्हणून कसबा गणपतीचे स्थान आजही अत्यंत महत्वाचे आहे। आता आपण कसबा गणपतीच्या इतिहासाच्या मागची नेमकी कथा काय आहे, राजमाता जिजाऊंचा आणि कसबा गणपतीचा संबंध काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्याशी या गणरायाचं नातं कसं जोडलं गेलं आणि पुण्याच्या वाढत्या इतिहासात कसबा गणपतीचे महत्व कसे वाढत गेले हे जाणूया। कसबा गणपतीची पुण्याच्या हृदयात वसलेला हा गणराय पुणेकरांच्या श्रद्धेचे स्थान आणि मानाच्या गणपतीच्या परंपरेत अग्रस्थान असलेला हा बाप्पा। या गणरायाची कथा फक्त मंदिरापासून सुरू होत नाही, या कथेच्या मागे आहे पुण्याचा इतिहास। आणि त्या इतिहासात आहेत दोन अत्यंत महत्वाची नावे, ती म्हणजे राजमाता जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज। आपण आज पुण्याकडे पाहतो तेव्हा हे शहर किती मोठे दिसते,
पण एक काळ असा होता की पुणे आजच्या सारखे गजबजलेले शहर नव्हते. पुण्याचा विकास होत असताना या भूमीला नवीन ओळख देण्यात जिजाऊ मासाहेबांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. जिजाऊ म्हणजे फक्त शिवाजी महाराजांची माता नव्हे तर एका महान स्वराज्याच्या विचारांची जननी. त्यांच्या संस्कारांनी शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाला आकार मिळाला. धर्माची जाण, न्यायाची भावना, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचे धैर्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वराज्याचे स्वप्न. याच पुण्यभूमीत जिजाऊ मासाहेबांनी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांना महत्व दिले. कसबा परिसरातील गणपतीची परंपरा याच इतिहासाशी जोडली आहे. परंपरेनुसार जिजाऊ मासाहेबांना कसबा गणपतीची स्थापना केली. या गणरायाला पुण्याचे ग्रामदैवत म्हणून मान मिळाला आणि पुणे पुणे हा गणपती पुणेकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत गेला. म्हणूनच कसबा गणपतीकडे पाहताना आपल्याला फक्त गणेशाची मूर्ती दिसत नाही तर त्यामागे दिसतो जिजाऊंच्या श्रद्धेचा वारसा. एका बाजूला जिजाऊ मासाहेब आणि दुसऱ्या बाजूला छोटा शिवबा, आपण ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखतो. ते त्या काळात अजून बाल वयात होते पण त्यांच्यातील नेतृत्वाची बीज रुजत होती आणि या संस्कारांच्या वातावरणात देव, धर्म, संस्कृती आणि जनतेशी असलेले नाते महत्वाचे होते. गणरायासमोर नतमस्तक होणारा छोटा शिवबा ही कल्पनाच किती सुंदर आहे ना. आज आपण ज्या गणरायासमोर उभे राहतो त्याच परंपरेच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाचा काळ गेला अशी श्रद्धा पुणेकरांच्या मनात आहे. इतिहास आपल्याला फक्त भूतकाळ सांगत नाही, इतिहास आपल्याला वर्तमान समजून घेण्याची दृष्टी घेतो. कसबा गणपतीचा इतिहासही आपल्याला तेच सांगतो. एका छोट्याशा देवस्थानाभोवती श्रद्धा निर्माण झाली, श्रद्धेतून परंपरा निर्माण झाली, परंपरेतून समाज एकत्र आला आणि पुढे तोच गणराय पुण्याच्या ओळखीचा भाग बनला. हीच तर आपल्या संस्कृतीची ताकद आहे. पुण्यातील कसबा पेठ हा परिसरही ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. त्या परिसराच्या आसपासच आपल्याला पुण्याच्या शिवकालीन आठवणींची अनेक चिन्ह दिसतात आणि त्याच परिसरात असलेले कसबा गणपतीचे मंदिर म्हणजे जणू या इतिहासाचा एक जिवंत दुवा आहे. आज आपण मंदिरात जातो, गणरायाचे दर्शन घेतो, आरती ऐकतो, प्रसाद घेतो आणि एक काही मिनिटांमध्ये बाहेर पडतो. पण जर आपण त्या मंदिराच्या इतिहासाकडे पाहिले तर जाणवतं की या जागेने कितीतरी पिढ्या पाहिल्या आहेत, कितीतरी भक्तांच्या प्रार्थना ऐकल्या आहेत आणि कितीतरी सुखदुःखांची साक्ष ऐकली आहे. गणपतीची उपासना ही आपल्याला महाराष्ट्राच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. गणपती बाप्पा मोरया हा जयघोष फक्त उत्सवाच्या दिवसात ऐकू येत नाही तर तो संकटातही ऐकू येतो, नवीन सुरुवातीलाही ऐकू येतो, लग्नाच्या मंगल प्रसंगी ऐकू येतो, नवीन घरात प्रवेश करताना ऐकू येतो, नवीन व्यवसाय सुरू करतानाही ऐकू येतो. कारण बाप्पा म्हणजे सुरुवातीचा देव आणि म्हणूनच पुण्याच्या ग्रामदैवताचे स्थानही मनात वेगळे आहे. जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ शस्त्र हाताळायला शिकवले नाही तर माणसांशी कसे वागायचे, न्याय काय असतो, धर्माचा अर्थ काय आणि आपल्या भूमीशी आपल्या माणसांशी नाते कसे जपायचे हे संस्कार दिले. या संस्काराच्या पुण्यभूमीत कसबा गणपतीची श्रद्धा रुजली. म्हणूनच कसबा गणपतीचा इतिहास आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हे पुण्याच्या स्मृतीमध्ये एकमेकांपासून वेगळे वाटत नाहीत. एखादे मंदिर जुने असणे ही एक गोष्ट आहे पण अनेक पिढ्यांच्या श्रद्धेला जोडून ठेवणे हे त्याहून मोठी गोष्ट आहे. कसबा गणपतीने हेच केले. पिढ्या बदलल्या, शहर बदलले, पुण्याचे रूप बदलले पण गणरायावरील श्रद्धा मात्र कायम राहिली. आजचा तरुण पुणेकर असो किंवा पुण्यात अनेक वर्षापासून राहणारे ज्येष्ठ नागरिक असो, कसबा गणपतीचे नाव ऐकले की मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. हीच तर या ग्रामदेवताची खरी ताकद आहे. आपण जिजाऊ मासाहेबांच्या श्रद्धेपासून ते शिवाजी महाराजांच्या बालपणाशी जोडलेल्या पुण्याच्या इतिहासापर्यंतचा प्रवास केला. आता आपण कसबा गणपतीचे मंदिर नेमके कसे आहे, गणरायाची मूर्ती कशी आहे आणि या मंदिराचे धार्मिक महत्व काय आहे हे बघूया. पुण्याचे ग्रामदैवत म्हणून असलेल्या आपल्या कसबा गणपतीची ओळख आपण करून घेतली. पुण्याचे ग्रामदैवत असलेले हे गणपतीचे आता आपण महत्व जाणून घेऊ आणि जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज
आणि पुण्याच्या इतिहासाशी जोडलेली या गणरायाची परंपराही समजून घेऊ. आपली भ्रमंती थोडी वेगळी आहे, कारण आज आपण इतिहासाच्या पानांमधून बाहेर पडून तिथे थेट कसबा गणपतीच्या मंदिराच्या दाराशी जात आहोत. आजूबाजूला आधुनिक शहर आहेत, लोकांची धावपळ, वाहतुकीची गर्दी, पण या सगळ्यातून जेव्हा आपण कसबा गणपतीच्या मंदिराकडे वळतो तेव्हा मनाचा वेग जणू थोडा कमी होतो. बाहेरची धावपळ मागे राहते आणि मनात एकच भावना येते, चला बाप्पाचं दर्शन घेऊया. मंदिरात प्रवेश करण्याआधीच भक्तांच्या चेहऱ्यावरची श्रद्धा जाणवते. कोणी हात जोडून उभे असते, कोणी डोळे मिटून प्रार्थना करत असते, कोणी आपल्या मुलाला घेऊन आलेले असते, तर कोणी एखादी मनोकामना घेऊन बाप्पाच्या चरणी आलेले असते. प्रत्येकांची कारणे वेगळी, पण गणरायासमोर सगळ्यांची भावना एकच, ती म्हणजे श्रद्धा. आपण गणरायाच्या दर्शनाकडे वळूया. कसबा गणपतीची मूर्ती म्हणजे पुणेकरांच्या मनातील श्रद्धेचे केंद्र. गणरायाचे दर्शन घेताना भक्तांच्या मनात आपोआप एक विचार येतो, बाप्पा आमच्यावर कृपा ठेव. कुणाला आरोग्य हवे असते, कुणाला घरामध्ये सुखशांती हवी असते, कुणाला मुलांच्या भविष्याची चिंता असते, कुणाला व्यवसायामध्ये यश हवे असते, तर कोणी मनातील एखाद दुःख घेऊन आलेले असते. पण बाप्पाच्या समोर आल्यानंतर काही क्षणांसाठी सगळ्या चिंता बाजूला जातात. गणपतीची मूर्ती म्हणजे फक्त एक दगड किंवा धातूची प्रतिमा नाही, भक्ताच्या दृष्टीने ती असते विश्वासाची प्रतिमा. आपण बाप्पाकडे पाहतो आणि मनाला एक आधार मिळतो, म्हणूनच अनेकदा आपण म्हणतो देवाकडेच मागण्यासाठी नाही पण मन मोकळं करण्यासाठी जायचं, आणि हेच कदाचित देवदर्शनाचे खरं समाधान आहे. कसबा गणपतीला पुण्याचे ग्रामदैवत मानले जाते. या मंदिराला केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक महत्वही आहे. पुण्याच्या सार्वजनिक जीवनाला गणेशोत्सवाचं एक वेगळं स्थान आहे, आणि या परंपरेच्या केंद्रस्थानी असलेला कसबा गणपती म्हणजे पुण्याच्या सामूहिक श्रद्धेचे प्रतीक आहे. गणेशोत्सवाच्या दिवसात तर संपूर्ण वातावरणच बदलून जाते. रस्त्यावरती गर्दी, घराघरात गणपतीची आरास, फुलांचा सुगंध, अगरबत्तीचा दरवळ, ढोल ताशांचा नाद आणि सर्वत्र एकत्र आवाज गणपती बाप्पा मोरया. पुण्याचा गणेशोत्सव म्हटलं की आपल्याला आठवतो तो म्हणजे मानाचे गणपती, आणि त्यामध्ये कसबा गणपतीला मानाचा पहिला गणपती म्हणून विशेष स्थान आहे. ही परंपरा केवळ मिरवणुकीपुरतीच नाही, त्यामागे पुण्याच्या सांस्कृतिक एकतेची भावना आहे. वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या वयोगटातील, वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक एकाच गणरायासाठी एकत्र येतात. हीच तर गणेशोत्सवाची खरी ताकद आहे. आपण एखाद्या मंदिरात जातो, दर्शन घेतो, प्रसाद घेतो आणि बाहेर पडतो, पण काही मंदिरं अशी असतात की तिथून बाहेर पडताना आपण आपल्या मनात काहीतरी घेऊन बाहेर पडतो. कधी शांतता, कधी आशा, कधी आत्मविश्वास, तर कधी समाधान आणि कधी एखाद्या समस्येचा सामना करण्याची नवीन ताकद. कसबा गणपतीच्या दर्शनानंतरही अनेक भक्तांच्या मनात अशीच भावना निर्माण होते. या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे परंपरा आणि आधुनिकता याचा सुंदर संगम आहे. पुणे शहर कितीही आधुनिक झाले, तंत्रज्ञान कितीही पुढे गेले, नव्या पिढीची जीवनशैली कितीही बदलली, तरी श्रद्धेची ही परंपरा आजही पुढे चालत आहे. आजची तरुण पिढीही गणपती बाप्पाच्या चरणी येते, फोटो काढते, दर्शन घेते आणि आपल्या पद्धतीने ही परंपरा पुढे घेऊन जाते. यातून एक गोष्ट लक्षात येते, परंपरा बदलत नाही असं नाही, ती काळानुसार फक्त नवीन रूप घेते, पण तिची भावना मात्र जिवंत राहते. कसबा गणपतीच्या दर्शनाचा अनुभव सांगताना आणखीन एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे इथे येणारा प्रत्येक भक्त आपल्या मनात काहीतरी घेऊन येतो, पण बाहेर पडताना त्याचं मन थोडं हलकं झालेलं असतं. कारण बाप्पाच्या चरणी मनातील ओझं ठेवलं की आपल्याला वाटतं आता बाप्पा बघेल, आणि कदाचित हाच विश्वास माणसाला पुढे जाण्याची ताकद घेतो. आता कसबा गणपती विषयी अजून माहिती घेणार आहोत, पण त्याच्या घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचरण एनटी एफ एम युअर ओन रेडिओच्या भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये. आज आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमात कसबा गणपती विषयी माहिती घेत होतो. गणरायाचे दर्शन घेतले, भक्तांची श्रद्धा अनुभवली आणि पुण्याच्या या ग्रामदेवताचे धार्मिक महत्वही जाणून घेतले. आता आपण जाणून घेणार आहोत की पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आणि या परंपरेत कसबा गणपतीला मिळालेला मानाचा पहिला गणपती हा मान. गणपती हा आपल्या घराघरातला देव. पूर्वी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये साजरे केले जात. घरात गणपतीची स्थापना, आरती, मोदक, नातेवाईकांची भेट आणि आनंदाचे वातावरण. पण एक काळ असा आला की गणेशोत्सवाला एका नव्या सामाजिक रूपाची दिशा मिळाली आणि त्या परिवर्तनामागे एक महान व्यक्तिमत्व होते, ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्यामागे समाजाला एकत्र आणण्याचा विचार ठेवला. त्या काळात देशांवर ब्रिटिशांचे राज्य होते. सामान्य लोकांना एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एकत्र येण्याची संधी मर्यादित होत्या. अशा परिस्थितीत गणेशोत्सव हा लोकांना एकत्र आणणारा सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सव बनू लागला. गणपतीच्या नावाखाली समाज एकत्र आला. लोक एकमेकांना भेटू लागले, व्याख्यान होऊ लागली, सांस्कृतिक कार्यक्रम होऊ लागले आणि हळूहळू गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकतेचा उत्सव बनला. पुण्याच्या रस्त्यांवर गणरायाचे आगमन होते. मंडप सजू लागले, आरत्या घुमू लागल्या, ढोल ताशांचा आवाज वातावरणात भरू लागला आणि हजारो पुणेकर एका उत्सवासाठी एकत्र येऊ लागले. याच पुण्यात कसबा गणपतीचे स्थान मात्र वेगळेच होते, कारण कसबा गणपती म्हणजे पुण्याचे ग्रामदेवत आणि त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेत या गणरायाला विशेष मान मिळाला. आता आपण मानाचा पहिला गणपती या शब्दांकडे जरा बारकाईने पाहूया. मान म्हणजे केवळ पहिला क्रमांक नाही, तर मान म्हणजे परंपरेचा सन्मान. पुण्याच्या गणेशोत्सवातील ऐतिहासिक परंपरेचा सन्मान, पुणेकरांच्या श्रद्धेचा सन्मान आणि ग्रामदैवत म्हणून कसबा गणपतीला दिलेला सन्मान. म्हणूनच जेव्हा गणेशोत्सवाची मिरवणूक निघते तेव्हा कसबा गणपतीचे स्थान अत्यंत मानाचे असते. गणेशोत्सवाचा दिवस आहे, पुण्याचे रस्ते भक्तांनी भरलेले आहे, आजूबाजूला सजावट आहे, ढोल ताशांचा नाद सुरू आहे, लेझिमचा ताल सुरू आहे आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुद्धा होत आहे. या सगळ्या उत्साहात जेव्हा कसबा गणपतीची मिरवणूक पुढे सरकते तेव्हा वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. काही जण हात जोडून उभे असतात, काही जण बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आतुर झालेले असतात, तर काहींच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. कारण तो केवळ उत्सव नसतो, तो असतो पुण्याच्या संस्कृतीचा जिवंत अनुभव. गणेशोत्सवाची खरी ताकद काय आहे माहितीये? एकत्र येणे. आजच्या काळात प्रत्येक माणूस आपल्या कामात व्यस्त आहे. कुणी ऑफिसमध्ये, कुणी व्यवसायात, कुणी शिक्षणात, तर कुणी आपल्या कुटुंबांच्या जबाबदाऱ्यांमध्ये. पण गणेशोत्सवाला की सगळे रस्त्यावर येतात, सगळे एकत्र येतात, एकाच बाप्पाच्या नावाने जयघोष करतात आणि काही क्षणांसाठी का होईना आपण सगळे एकाच कुटुंबाचा भाग असल्यासारखे वाटतो आणि हीच गणेशोत्सवाची खरी शक्ती आहे. पुण्याच्या गणेशोत्सवात ढोल ताशा पथकांची परंपरा विशेष प्रसिद्ध आहे. ढोलाचा प्रत्येक ठोका, ताशाचा प्रत्येक नाद आणि त्यावर ताल धरून नाचणारी तरुणाई, हे दृश्य पाहिलं की अंगावरती रोमांच उभे राहतात. पण या आवाजात केवळ उत्साह नसतो, त्यात असतो परंपरेचा अभिमान, आपल्या संस्कृतीशी जोडलेपण आणि आपल्या शहराच्या इतिहासाच्या विषयी भावना. आजच्या पिढीने या परंपरेला पुढे नेणं ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे. पूर्वीच्या पिढ्यांनी ज्या श्रद्धेने गणेशोत्सव साजरा केला ती श्रद्धा आजची पिढीही आपल्या पद्धतीने पुढे नेत आहे. कुठे पारंपरिक आरास, कुठे सामाजिक संदेश, कुठे सांस्कृतिक कार्यक्रम आणि कुठे पर्यावरणपूरक उपक्रम, तर कुठे रक्तदान, आरोग्य शिबिर आणि समाज उपयोगी उपक्रम. म्हणजे गणेशोत्सवाचा उत्सव काळानुसार बदलतोय पण त्यामागची भावना मात्र कायम आहे. म्हणूनच कसबा गणपतीकडे पाहताना आपल्याला तीन गोष्टी एकत्र दिसतात, श्रद्धा, इतिहास
आणि सामाजिक एकता ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे कसबा गणपतीचे स्थान इतके मोठे झाले आहे की एका बाजूला शिवकालीन पुण्याच्या आठवणी आणि दुसऱ्या बाजूला जिजाऊ महासाहेबांची श्रद्धा आणि पुढे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला जोडणारी परंपरा. किती सुंदर वारसा आहे ना. आज आपण कसबा गणपतीच्या मानाचा पहिला गणपती या ओळखी मागची सांस्कृतिक बाजू समजून घेतली. पण अजून एक सुंदर भाग बाकी आहे, कारण गणेशोत्सव म्हणजे फक्त स्थापना आणि मिरवणूक नाही, तर गणेशोत्सव म्हणजे भक्ती, संगीत, ढोल ताशा, सजावट, मिरवणूक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गणरायाला निरोप देतानाची भावुकता. कसबा गणपतीच्या गणेशोत्सवाचे वातावरण कसे असते, पुण्याच्या मिरवणुकीत ढोल ताशांचे महत्व काय आहे, भक्ती आणि उत्साहाचा हा संगम कसा अनुभवायला मिळतो आणि गणरायाच्या विसर्जनाच्या वेळी पुणेकरांच्या मनात नेमक्या कोणत्या भावना असतात हे आता आपण जाणून घेऊ. कसबा गणपतीला पुण्याच्या गणेशोत्सव मानाचा पहिला गणपती का मानले जाते. सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा, लोकमान्य टिळकांचे विचार आणि गणेशोत्सवाने समाजाला एकत्र आणण्याचे काम कसे केले हे आता आपण पाहणार आहोत. उत्साहाचा, भक्तीचा, परंपरेचा आणि भावनेचा हे आज आपण गणेशोत्सवाच्या वेळी अनुभवणारी एक वेगळीच दुनिया आहे. गणेशोत्सव जवळ आला की पुण्याचं वातावरण बदलून टाकते. रस्त्यावरती सजावट, मंडपांमध्ये तयारी, घराघरात साफसफाई, फुलांची लगबग, आरास करण्याची धावपळ आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाप्पा येणार कधी या एका प्रश्नाची उत्सुकता. कारण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो, कारण बाप्पा म्हणजेच आनंदाची सुरुवात. पुण्याच्या गणेशोत्सवाची खासियत म्हणजे इथली मिरवणूक. आणि मिरवणूक म्हटले की सर्वात आधी आठवते ते ढोल ताशांचा नाद. ढोलाचा एक ठोका पडतो, ताशांचा आवाज त्याला साथ देतो आणि क्षणात संपूर्ण वातावरण भारावून जातं. तो आवाज फक्त कानांपर्यंत पोहोचत नाही, तर तो थेट मनाला स्पर्श करतो. काही क्षणांसाठी आपण सगळं विसरून जातो, फक्त ताल, उत्साह आणि बाप्पाची भक्ती. ढोल ताशा पथकात वादन करणाऱ्या तरुण तरुणांकडे पाहिलं की खरोखर अभिमान वाटतो. कितीतरी दिवस आधीपासून हा सराव करत असतात. ताल जुळवणे, शिस्त, एकमेकांशी समन्वय आणि मिरवणुकीच्या दिवशी तासन तास वादन हे फक्त मनोरंजन नाही, तर ही सुद्धा एक प्रकारची सांस्कृतिक साधना आहे. आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचे हे एक सुंदर असे माध्यम आहे. या सगळ्या उत्साहाच्या मध्यभागी येतो कसबा गणपती, पुण्याचे ग्रामदैवत, मानाचा पहिला गणपती आणि हजारो पुणेकरांचे श्रद्धेचे केंद्र. गणरायाची मिरवणूक पुढे सरकते, भक्त हात जोडतात, फुलांचा वर्षाव होतो, गणपती बाप्पा मोरया असा जयघोष होतो आणि त्या क्षणी प्रत्येकाला असं वाटतं की हा आपला बाप्पा आहे. गणेशोत्सवात सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे विविधतेतून निर्माण होणारी एकता. कुणी कुठून आलंय, कुणाचा व्यवसाय काय, कुणाची भाषा काय, कुणाची आर्थिक परिस्थिती कशी आहे याचा त्या श्रेणी काहीही फरक पडत नाही, कारण सगळेजण एकत्र येऊन गणपती बाप्पा मोरया देवाच्या नावाने माणसं एकत्र येतात आणि हीच आपल्या सणांची खरी ताकद आहे. तो आपल्या नात्यांना पुन्हा जोडण्याचा काळ आहे. घरात सगळे एकत्र येतात, मित्र भेटतात, नातेवाईक भेटतात, शेजारी एकत्र येतात आणि मंडळांमध्ये तरुणाईचे एकत्रपणे काम करतात. कुणी आरास करते, कुणी प्रसादाची व्यवस्था करते, कुणी सामाजिक उपक्रम राबवते. प्रत्येकाच्या मनात एकच भावना, आपला बाप्पा सुंदर झाला पाहिजे. आजच्या गणेशोत्सवामध्ये पर्यावरणाचाही विचार केला जातो. शाडूच्या मूर्ती, नैसर्गिक सजावट, प्लास्टिकचा कमी वापर, निर्माल्य संकलन आणि विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था हे सगळे उपक्रम वाढताना दिसतात. यातून एक महत्वाचा संदेश मिळतो की आपण परंपरा जपायची पण निसर्गही जपायचा, कारण गणपती बाप्पा आपल्याला विघ्न दूर करण्याची शिकवण देतो. मग पर्यावरणाचे नुकसान करू जर आपल्या हातून होत असेल तर आपण बाप्पाच्या शिकवणीचा अर्थ समजून घेतलाय का, हा विचार प्रत्येकाने करायला हवा. उत्सवाचा शेवटचा दिवस जवळ येतो, ज्या बाप्पाची आपण इतक्या आनंदाने स्थापना केलेली असते, ज्याच्यासाठी आरास केलेली असते, ज्याच्यासाठी मोदक बनवलेले असतात, आरती केलेल्या असतात,
ज्याच्या समोर मनातल्या इच्छा सांगितल्या तो बाप्पा आता निरोप घेणार असं. आणि तिथून सुरू होते भावडेची खरी परीक्षा. विसर्जनाच्या मिरवणुकीत उत्साह असतो, ढोलताशांचा आवाज असतो, जयघोष असतो, पण त्याच वेळी अनेकांच्या डोळ्यात पाणी असते, कारण बाप्पाला निरोप देणं सोपं असतं. मन म्हणत असतं, बाप्पा अजून थोडा वेळ थांब ना. पण परंपरा सांगते, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, म्हणजेच निरोपातही पुन्हा भेटण्याचे आश्वासन असते. किती सुंदर भावना आहे ना. बाप्पा जातो पण श्रद्धा ठेवून जातो. मूर्ती विसर्जित होते पण बाप्पावरचा विश्वास विसर्जित होत नाही. आरती थांबते पण मनातला जयघोष थांबत नाही. उत्सव संपतो पण आठवणी कायम राहतात. आणि म्हणूनच गणेशोत्सव दरवर्षी पुन्हा येतो, आपल्याला पुन्हा एकत्र आणतो, पुन्हा आनंद देतो आणि पुन्हा सांगतो, चिंता करू नका, मी पुन्हा येईन. त्यामुळेच कधी पुण्याला आलात तर पुण्याला कसबा गणपतीला नक्की या. गणेशोत्सवामध्ये आलात तर अधिक उत्तम, तुम्हाला कसबा गणपतीच्या बरोबरच बाकीचे गणपतींचेही दर्शन होईल. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

नमस्कार श्रोते हो, मागील भागामध्ये आपण ऐकत होतात सुखाचा शोध, वि स खांडेकर यांची ही कादंबरी। आजच्या भागातही ऐकणार आहात सुखाचा शोध। पण बाबू गेनूचा स्मृती दिन होता एका गावात। मी सभेला गेलो होतो, सभेच्या वेळी त्याचा एक फोटो मी विकत घेतला। सभा संपल्यावर बिऱ्हाडी येऊन टेबलावर तो फोटो ठेवला, मात्र माझे मन कसे तडफडू लागले। बाबूसारख्या साध्या मजुराने देशासाठी आत्मदान करावे नि मी मात्र। मी त्या फोटोला नमस्कार केला आणि रडू लागलो। मी कशासाठी रडत होतो हे माझे मलाही पुरे कळले नाही। पहिल्या 2-3 वर्षात हा अनुभव अनेकदा आला, मग मनाची तगमग हळूहळू कमी झाली। माझ्या भोवतालचे जग बदलले नव्हते, पण मीच निर्ढावलो होतो। फाशी देणाऱ्या मांगाला आपले काम करण्याचा धीर कसा होत असेल अशी लहानपणी मला शंका येत असे। पण सवयीने मनुष्याचा दगड होतो, हा अनुभव विमा एजंट झाल्यावर मला आला। पहिल्यांदा अंगावर शहारे आणणारी अज्ञानाची, गरिबीची, गुलामगिरीची दृश्य पुढे पुढे माझ्या अंगवळणी पडली। ती दिसली की माझे मन द्रवून जाई, पण लगेच ते म्हणे, या फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावायला आपल्यापाशी काय आहे। माझ्या मनाचा हा प्रश्न काही सर्वस्वी खोटा नव्हता। मेरा झाल्यापासून वहिनी आजारीच होती। पहिल्या महिन्यातच पुरीला वरचे दूध घालावे लागले। डॉक्टरांची बिले, टॉनिकांची बिले, खर्च एकसारखा वाढतच होता। आप्पा 4-4 महिने बाहेर असे। लहर लागली तर स्वारी केव्हा तरी 8-15 दिवस राहून जाई। अशी पहिली 4 वर्षे गेली। वहिनीला बाळ झालं। त्या बाळणपणात ती जी अंथरुणाला खेळली, ती पुन्हा कधी उठलीच नाही। वहिनी गेल्यावर मला घरात अधिकच लक्ष घालावे लागले। मीरा 4-5 वर्षांची, बाळ अवघा वर्षाचा, आईच्या हातपाय थकत चाललेले। भैया मॅट्रिकच्या क्लासमध्ये गेला होता, पण त्याचे लक्ष जसे अभ्यासात नव्हते तसे घरातही नव्हते। मेरा आणि बाळ या 2 मुलांच्या मदतीने मी BA पास झालो हे कुणाला खरे सुद्धा वाटणार नाही। पण किचकट धंदा सांभाळून अभ्यास करायला मला जे बळ लागले ते या दोघांच्या बाललीलांतूनच मला मिळाले हे मात्र खरे। मी बाहेरचा पूर्णपणे विचार सोडून सारे जग विसरून गेलो। धंदा, घर, परीक्षा या पलीकडची स्वप्ने सुद्धा मला पडेनाशी झाली। मी BA झालो तेव्हा आईकडे पुष्कळ मुली सांगून आल्या। मी एकच उत्तर दिले, LLB झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही। 9 वर्षाचा हा मागच्या आयुष्याचा प्रवास आगगाडीतल्या 9 तासात माझ्या मनाने किती वेळा केला असेल कोणाला ठाऊक। मात्र घरात पाऊल टाकल्याबरोबर पुन्हा पुन्हा मनात घोळत असलेल्या या सुखदुःखांच्या आठवणी कुठल्या कुठे नाहीशा झाल्या। मीरा आणि बाळ धावतच बाहेर आले। बाळची ती लाडकी मिठी, मीराच्या डोळ्यातला तो नाचरा आनंद, खेळण्यात गुंग झालेली नातवंडे पाहून आईच्या वृद्ध मुद्रेवर चमकणारे ते सात्विक स्मित, घर हाच पृथ्वीवरला स्वर्ग आहे हा अनुभव एका क्षणात मला आला। परीक्षेचा निकाल लागेपर्यंत स्वस्त बसून राहणे माझ्या स्वभावाला रुचणे शक्य नव्हते। परीक्षेपूर्वी 2 महिने मी रत्नागिरी जिल्ह्यात फिरायला गेलो होतो। काही ठिकाणी कामाची चांगली अभिवचनेही मिळाली होती। हे काम पुरे करायचे मी ठरविले। आईला मी माझा भेद सांगितला तेव्हा ती म्हणाली, तुझ्या पायांवर तर नक्षत्र पडलंय बाबा। मी नुसता हसलो। माझ्या मनात आले,
या नक्षत्रांमुळेच आज माझ्या आमच्या घरात सुखाची किरण पडली आहे. आई पुढे म्हणाली, 9 वर्षे सारखी दगदग काढतोयस, जरा विसावा घे की आता. मला राहावे ना, मी हसत हसत म्हणालो, आई मी 9 वर्षेच दगदग काढली, तू तर जन्मभर चंदनासारखी झिजत राहिलीस. तुझ्यासारखी खंबीर आई नसती तर? मनुष्याला स्तुती प्रिय आहे हे करे, पण आईसारख्या माणसांना डोळ्यांनी केलेली स्तुती आवडते. जिभेनी केलेली पाल्हाळी कावरणे त्यांना नको असतात. विषय बदलून ती म्हणाली, मी तर आता देवाच्या हाकेची वाट पाहत बसले. तुम्ही दोघे भाऊ म्हणजे माझे 2 डोळे. ते दोन्ही डोळे बाहेर गावी गेल्यावर या म्हातारीचं कसं व्हायचं बाबा? बोलता बोलता ती हसली, पण त्या हसण्यात जेवढे वात्सल्य होते तेवढेच

कंटाळून आई म्हणाली, मग आता घर कसं चालायचं बाबा? आपाने ताबडतोब सल्ला दिला, घर चालवायला सून आणावी. बिचारे मातृहृदय, आईला वाटले 4 वर्षांनी दुसरे लग्न करायचा विचार आप्पाच्या डोक्यात येऊ लागलाय. तिने उत्सुकतेने त्याच्याकडे पाहिले. तिच्या पाहण्याचा रोख लक्षात येताच आप्पा एकदम उद्गारला, माझं लग्न आता 1900 मैल लांब आणि 1800 मैल रुंद अशा हिंदू भूमीशी लागले आहे. पण आनंदाच्या 2 हातांचे 4 हात करायला काय हरकत आहे? आईने पुन्हा उत्सुकतेने माझ्याकडे पाहिले. गेली 9 वर्ष मी तिला दुःखाची झळ सुद्धा लागू दिली नव्हती. तुझ्या आणि आप्पांच्या शब्दाबाहेर मी कधीही जाणार नाही असे तिच्या समाधानासाठी बोलून गेलो. आप्पानेही या पडत्या फळाची आज्ञा घेतली. व्याख्यानांच्या दौऱ्यात आनंदाची बायकोही शोधून आणतो असे आईला सांगूनच तो गेला. या बाबतीत काही स्पष्ट बोलावे असे एकदा माझ्या मनात आले. पण आईकडे पाहताच ते शब्द आतल्या आतच राहिले. आता आपल्याला सून येणार या कल्पनेनेच ती किती आनंदित झाली होती. मी प्रवासाला निघालो तेव्हा हातावर दही घालत आई म्हणाली, बाहेर गावी हाल करून घेऊ नकोस हा बाळ, आठवणीनं दूध घेत जा. सेकंड क्लासनं प्रवास कर, म्हणजे जागरण बांधायचं नाही. तो म्हणाला, जागरण बांधायचं नाही म्हणजे? अरे म्हणजे जागरण तुला बांधायचं नाही, तू आजारी पडणार नाहीस. किती साध्या गोष्टी सांगत होती ती, पण तिच्या या जिव्हाळ्याने माझ्या मनाला विलक्षण आनंद झाला. आपल्यावर कुणीतरी उत्कट प्रेम करीत आहे, आपल्याला एवढे सुद्धा दुःख होऊ नये म्हणून कुणीतरी जीवापाड काळजी घेत आहे, ही जाणीव कितीतरी सुखदायक असते. आईच्या मागे तोंड लपवून मीरा हळूच म्हणाली, काका येताना एक गंमत घेऊन या हा मला. काय हवंय तुला? मोठी बाहुली? केवढी मोठी हवी? माणसा एवढी? खुळी कुठली? मला काकी हवी आहे, असे म्हणून पोर्टी जी आत धावत सुटली. आई सुद्धा खोखो हसू लागली. रत्नागिरीचे काम 2 दिवसात संपले. लगेच मालवणला गेलो. मोठे सुंदर गाव आहे ते. मागे ज्यांना भेटलो होतो अशी 3-4 कुळे तिथे मिळाली. नि सृष्टी सौंदर्याचा आनंदही पदरात पडला. तिथून निघायच्या दिवशी संध्याकाळी किनाऱ्यावर कितीतरी वेळ फिरलो मी. एका बाजूला माडाची झाडे, दुसऱ्या बाजूला समुद्राच्या लाटा, मोठा सुंदर देखावा होता. नि संध्याकाळची शोभा का कुणाला ठाऊक. ती शोभा पाहता पाहता शृंगारलेल्या शयन मंदिराची आठवण झाली मला. फिरता फिरता मीराचे ते मिस्किल वाक्य माझ्या मनात घोळू लागले, मला काकी हवीये. मी स्वतःशी उद्गारलो, नी मला काय बायको नको आहे. रात्र पडली तरी हाताने वाळूशी आणि मनाने मीराच्या त्या वाक्याशी चाळा करीत मी किनाऱ्यावर बसलो होतो. याच किनाऱ्यावरती घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, आर जे वैभव सोबत.

विश्रांतीनंतर पुन्हा आपण ऐकत आहात सुखाचा शोध. वि स खांडेकर यांची ही कादंबरी. किनाऱ्यावर बसले असताना रात्रीच्या बोटीने आपल्याला वेंगुर्ल्याला जायचे आहे मध्येच आठवण झाली म्हणून मी उठलो, नाहीतर पहाटेपर्यंत मी किनाऱ्यावरच बसलो असतो. तारका, वायुलहरी, समुद्राच्या लाटा आणि प्रीतीच्या न उमललेल्या कळाया यांचा काहीतरी निकटचा संबंध आहे यात शंकाच नाही. खानावळीत येऊन जेवायला बसलो. पंक्तीला एक नवाच मनुष्य होता, मोठा बडबड्या होता, हजार धंदे केले होते त्याने. घाटावरून लोणी नेऊन कोकणात विकणे आणि कोकणातले आंबे घाटावर नेऊन विकणे हा स्वारीचा पहिला धंदा. त्यात बुड आल्यावर गृहस्थ कुठल्याशा नाटक मंडळीत गेला. तिथे 6 महिन्यांचा पगार थकला तेव्हा शिंपी होण्याचे त्याच्या डोक्यात आले. शिंपी कामाचे शिक्षण सुरू असताना महाराजांनी कुठल्याशा सिने कंपनीत वशिला लावला आणि एक आणि दोन प्रत्येक धंद्यातल्या गमती मोठ्या रंगात येऊन सांगत होता तो. जेवण झाल्यावर मला विम्याच्या दृष्टीने उपयोगी पडतील अशी नावे तो सांगू लागला. त्यातले शेवटचे नाव ऐकताच मी हसलो. एका सिनेमा नटीचे नाव होते ते मिस चंचला. तिची कामे मी पडद्यावर पाहिली होती पण आपल्या कामासाठी तिच्याकडे जाण्याची कल्पना मात्र मला कधीच सुचली नव्हती. आमच्याच गावातल्या सह्याद्री सिनेटोनमध्ये ती सध्या काम करीत आहे असेही तो म्हणाला. मी मनात म्हटले केव्हा तरी या नटीकडे जायला हवं, तिच्या ओळखीचा फायदा होईल आपल्याला. रात्रीच्या काळोखात पडावात बसून बोटीकडे जाण्यास मोठी गंमत वाटते. पाण्यावर मधून मधून नाचणारे दिव्यांचे किरण, एका तालावर पाण्यात पडणारी वल्ली, दुसऱ्या उभ्या असलेल्या बोटीवरच्या दिव्यांची आरास, आपण लहान होऊन एखाद्या अद्भुत रम्य सृष्टीत फिरत आहो असा अशा वेळी भास होतो. मी पडावाच्या कडेवरून वाकून समुद्रात पाहिले. पडावाच्या दुसऱ्या टोकाच्या बाजूला उभी असलेली एक मुलगीही तशीच वाकून पाहत होती. पडाव बोटीला लागला तेव्हा ती पहिल्यांदा शिडीवरून भरभर वर गेली. मला आश्चर्य वाटले, तिच्या हातात काहीच सामान नव्हते. आता प्रकरण उषा. माझे मला चुकल्या चुकल्या सारखे वाटू लागले. माणूस सहज प्रवासाला निघाले तरी नाही नाही म्हणता त्याचे सामान वाढत जाते. झोप आली तर अडचण होऊ नये म्हणून अंथरून हवे, तहान लागेल म्हणून पाण्याच्या तांब्या हवा, साध्या प्रवासाला सुद्धा मनुष्य कितीतरी गोष्टी बरोबर घेतो. मग मी तर मोठ्या प्रवासाला निघाले होते आणि माझ्या हातात साधी पिशवी सुद्धा नव्हती. एक कनवटीला रुपया तेवढा होता. माझे मलाच हसू आले. ज्यात बरोबर काही नेता येत नाही अशा प्रवासाला मी निघाले होते ना. मालवणच्या वाटेने माझे पाय चालत होते पण माझे मन ते एकसारखे मागच्या आयुष्यात धावत होते. बिराड सोडायचे झाले की मालकीन त्या घराचे सांधी कोपरे सुद्धा धुंडाळून पाहते. माझे मनही स्वतःचे आयुष्य तसेच शोधून पाहत होते. चालता चालता मी एका खेड्यातल्या शाळेपाशी आलो. थोडा विसावा घ्यावा म्हणून शाळेजवळच्या झाडाखाली बसले. आत मुलांना मास्तर गोष्ट शिकवित होते, देव दयाळू आहे. मी दाडकन उठून चालू लागलो. लहानपणी हीच गोष्ट मी शाळेत शिकली होती, देव दयाळू आहे. या शब्दांवर विश्वास ठेवूनच मी इतके दिवस सारी दुःखे गेळली होती पण आदल्या रात्रीचा तो प्रसंग, देव दयाळू असता तर त्याने उषेच्या 7व्या वर्षी तिच्या आई बापांना तापाच्या साथीत मारले नसते, तिच्या काकीला इतकी निर्दय केली नसती,
14व्या वर्षी तिचे लग्न करून लग्नानंतर 6 महिन्यांनी तिचे कुंकू पुसले नसते. माझे कुंकू पुसून सुद्धा या दयाळू देवाचे समाधान झाले नाही. जगात काही साऱ्याच माणसांना डोळे नसतात, सुखाचेही तसेच आहे. म्हणून मी गप्प बसले असते. एक कविता आहे ना, कुंभाराच्या घरी खूप मडकी तयार होतात, त्यातले एक संक्रांतीचे सुवर्ण ठरते, दुसरे बोहल्यावर चढून रंगते, तिसरे गोरगरिबांच्या पोरांना अन्न शिजवून घालते, आणि चौथे चौथ्याच्या कपाळी तिरडीच्या पुढे विस्तव धरायचे काम करते. आपले ही नशीब तसेच आहे म्हणून जगायला मी तयार होते. कितीदा तरी माझ्या मनात आले, काकांच्या घरी आपल्या इंग्रजी 3-4 इयत्ता झाल्या आहेत, आणखी थोडे शिकून मास्तरी नाही तर नर्स व्हावे, काहीतरी चांगले काम करावे. पण घरात हे बोलून दाखवायचे सुद्धा चोरी होते. माझ्या पायगुणामुळे आपला मुलगा गेला म्हणून सासूबाईंना मी डोळ्यांपुढे नको. मी कुठे शिकायला गेले तर स्वयंपाक करायची पाळी आल्यावर ती आपल्यावर येईल म्हणून जाऊबाई माझ्यावर रुष्ट, आणि भाऊजींचे गोड बोलणे त्या गोड बोलण्यानेच माझ्या अंगाची नुसती आग होईल. त्यांच्या नजरेतले ते विष जीव मुठीत घेऊन इतकी वर्षी काढली. घरात वर्षाला जाऊबाईंचा पाळणा हलू लागला. वाटले भाऊजींची दृष्टी आता निवळेल, आपल्या मुलाबाळात ते गुंतून जातील. पण काल रात्रीचा तो भयंकर प्रसंग, जाऊबाई बाळंत होऊन महिना सुद्धा झालेला नाही, स्वयंपाक करायचा, मुलांची जेवण खाणं कुरकायची, जाऊबाईंना तेल लावायचे, सारी कामे आटोपता आटोपता 11 वाजून गेले. अंथरुणाला पाठ टेकली न टेकली तोच मला गाढ झोप लागली. त्या झोपेत मला एक स्वप्न पडले, किती विचित्र होते. नागपंचमीचा सण, खूप मुली जमल्या होत्या, आम्ही फेर धरून किती गाणी म्हटली, झुल्यावर बसून किती झोके घेतले. माझा झोला ज्या झाडावर बांधला होता त्याची फांदी काढ काढ करीत एकदम तुटली. मी घाबरून डोळे मिटले, माझी शुद्ध गेली. डोळे उघडून पाहते तो एका तरुणाने मला झेलून घेतले आहे. किती गोड हसत होता तो आणि त्याचे डोळे अमृत ओसंडून वाहत होते. त्यातून तो मला खाली ठेवू लागला. माझ्या मनात आले, आणखी थोडा वेळ तरी त्याने मला तसेच धरावे. मी एकदम जागी झाले. पाहते तो भाऊजींनी मला घट्ट धरले आहे. मी डोळे उघडलेले पाहताच ते रागाने म्हणाले, चुप. संतापाने माझे भान नाहीसे झाले. मी उसळून उठले. त्या धक्क्यासरशी तो काळ सर्प धडपडत बाजूला तो उठायच्या आधीच मी धावत खोली बाहेर गेले. दाराला बाहेरून कडी लावली आणि साप साप म्हणून मोठ्याने ओरडू लागले. जाऊबाईंनी सासूबाईंनी साप मारायला शेजाऱ्या पाजाऱ्यांना गोळा केले. सारी माणसे जमा झाली तेव्हा दाराची कडी काढीत मी म्हटले, माणसाचं रूप घेऊन साप माझ्या खोलीत शिरलाय. छाती असली तर मारा त्याला. शेजारी पाजारी हसत परत गेले. भाऊजी माझ्या अंगावर धावून आले. घराची आबरू घेणारी लाव म्हणून मध्यरात्री नेसत्या वस्त्रानिशी सासूबाईंनी मला घराबाहेर काढले. मी म्हणे घराची आबरू घालवली. त्यांचा देवटा मुलगा माझी आबरू घ्यायला उठला होता, त्याला का नाही त्यांनी घराबाहेर घालवून दिलं. देवापाशी दया नाही, माणसाजवळ न्याय नाही, मग जगात जगायचे तरी कशा करता. अंधारात वाट फुटेल तिकडे मी जात होते. पुराणातल्या एक एक कथा मला आठवू लागल्या. तारामती, सीता, दमयंती, श्रैरंध्री, स्त्रीचा जन्म दुःखासाठी आहे हेच त्या कथा सांगत होत्या. स्त्री उत्कट प्रेमावर जगते पण तसले प्रेम जगात आहे कुठे, आणि ज्या दुर्दैवी स्त्रीला स्वतःच्या घरात प्रेम मिळत नाही तिला ते घराबाहेर कुठून मिळणार. बेळात असेपर्यंत ससा सुरक्षित असतो.
एकदा तो निबेळा बाहेर पडला की त्याला कुत्र्याने फाडावा नाहीतर माणसाने तोडावा. स्त्रीचे आयुष्यही अशाच सशासारखे आहे. मी वाऱ्यासारखी धावत होते, माझ्या कानात माळवारा भननत होता आणि माझ्या मनात त्या पिसाट वाऱ्याला सुद्धा मागे टाकणाऱ्या कल्पना थैमान घालीत होत्या. मध्येच शेताच्या कडेला एक विहीर दिसली. तिच्या काठावर जाऊन मी उभी राहिले, माझे पाय कापेना. माझे मलाच आश्चर्य वाटू लागले. एरवी काळोखाचे भय केवडे, पण यावेळी वाटले माणसाचे मरण जवळ आले म्हणजे त्याला कांबळ्यावर काढून ठेवतात. आपल्या भोवती काळोखाचे कांबळे देवाने पसरले आहेत, ते काही नाही. मरण जवळ आले म्हणजे माणूस वेडे होत असावे. त्या विहिरीच्या काठावर माझ्या मनात क्षणाक्षणाला किती विलक्षण कल्पना येत. स्त्री प्रेमा वाचून जगत नाही, पण तिच्यावर खरे प्रेम फक्त मृत्यूच करू शकतो. उद्या नाही तर परवा माझे प्रेत फुगून पाण्यावर येईल. पोलीस ते गावात घेऊन जातील, ते ओळखण्यासाठी भाऊजींना बोलावून आणतील. तो मांग समोर येताच आपल्या प्रेताला वाचा फुटेल तर किती बरे होईल. आपण आनंदाने म्हणू, भाऊजी तुम्हाला उषा हवी होती ना, घ्या घ्या की तिला आता जवळ. या विहिरीतल्या पाण्यावरच शेतातला भाजीपाला जिवंत राहिला आहे आणि हेच पाणी आपला जीव घेणार आहे. याच वाटेवर याच वळणावर घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM रेडिओ आर्ज वैभव सोबत.

विश्रांतीनंतर पुन्हा कादंबरी सुखाचा शोध, लेखक वि स खांडेकर. विश्रांतीपूर्वी विहिरीतल्या पाण्यावरच शेतातला भाजीपाला जिवंत राहिला आहे आणि हेच पाणी आपला जीव घेणार आहे. जग म्हणजे जीव घेण्याचा एक मोठा कारखाना झाले आहे. उंदराला मांजर मारतेनी माणसाला माणूस जगू देत नाही. हा कारखाना देवाने कशाला बरे काढला असावा असल्या कल्पनांनी माझे डोके कसे सुन्न होऊन गेले. मनाने कशाचाही विचार करू नये म्हणून मी भोवताली पाहिले. जवळच्या वडाच्या झाडांतून एक चांदणी चमकत होती. ती पाहताच मला जगावेशे वाटू लागले. ती नीट निहाळत मी झाडाखाली जाऊन उभे राहिले. फार जुने झाड होते. त्याच्या लोंबणाऱ्या पारंब्या पाहून मला वाटले ते म्हातारे झाड सुद्धा अजून जगण्याचा प्रयत्न करते. या पारंब्या नाहीत, धरणी मातेला घट्ट धरण्याकरिता या झाडाने आपले सारे हात खाली पसरले आहेत. त्या वडाच्या झाडाला बोलता येत नसते तर मी त्याला विचारले असते, जगात जगण्यासारखे काय आहे म्हणून तू ही धडपड चालविली आहे. मी परत विहिरीकडे आले पण आता मात्र माझे पाय कापू लागले. आतापर्यंत मनात न आलेली एक कल्पना तिथे पिंगा घालू लागली. विहीर अगदी अरुंद होती. तिच्यात फारसे पाणी नसले तर आपण काही बुडून मरणार नाही. आडवी तिडवी उडी पडली तर हातपाय मोडूनही आपण जिवंत राहू. उद्या सकाळी तरी कुणी आपल्याला बाहेर काढेल. निम्मक मरणाच्या दारात बोट चेंगरून घेऊन विवळत परत जायची. छे, त्यापेक्षा माझ्या मनात दुसरीच कल्पना आली. मालवण काही फार लांब नव्हते. उद्या सकाळी रस्त्याने जाणारी येणारी मोटार आपल्याला मिळेल. तिच्यात बसून मालवणला जावे. तेथे एखाद्या देवळात दिवस काढावा. रात्री बेंगुरल्याकडे जाणाऱ्या बोटीवर चढावेने बोट सुरू झाली की त्या काळोखात. समुद्र काही विहिरीसारखा आपल्याला फसवणार नाही या विचाराने माझे समाधान झाले. त्या वडाच्या झाडाला टेकून मी भंगाचे मूठ कुळे केले. माझा केव्हा डोळा लागला हे मला कळलेही नाही. मी जागी झाली ती पाखरांच्या चिवचिवाटाने. माझ्याजवळून दोन पाखरे भुरकन उडून गेली. जगण्यात आनंद आहे, जगण्यात आनंद आहे असेच जणू काही ती गात होती. मलाही क्षणभर वाटले जगण्यात आनंद आहे. झाडावर कसला तरी नाजूक आवाज झाला म्हणून मी वर पाहिले. एक खार मुरडत खाली उतरत होती. ती माझ्याकडून पाहून हसली असे मला वाटले. तिचे आनंदी डोळे मिटून त्या इवल्याच्या चमकदार डोळ्यांचे मी चिंतन करू लागले. मला वाटले देवाने मला पाखरांच्या जन्माला का घातले नाही. देवाने मला खारीचा जन्म का दिला नाही. कितीतरी वेळ मी तशी बसून राहिले. रस्त्याने जाणाऱ्या गुरांच्या पावलांचा आवाज कानावर पडला. तेव्हा मी डोळे उघडले. अडकुळ्या गायींचा एक मोठा तांडा होता. मी पुढे जाऊन त्या गायी हाकणाऱ्याला विचारले कुठं चालल्यात या गायी. मापशाला गोव्यात. हा कशाला, तो चिडून उत्तरला मरायला. मला आठवले दर आठवड्याला मापशाच्या खाटी खाण्याकरिता घाटावरून गुरे येतात. मी मनात म्हटले या गायींना कुठे जायचा अधिकार आहे. मग आपणच जगण्याची धडपड करण्यात काय अर्थ आहे. जे काम आज करता येण्यासारखे असेल ते उद्यावर ढकलू नये असे मी शाळेत शिकले होते. मरणा इतके चांगले काम जगात कुठे दुसरे नाही असे मला वाटू लागले. मी मालवणच्या वाटेने चालू लागले. मी मालवणला 11 वाजता पोहोचले. अर्ध्या वाटेवर मला मोटार मिळाली. मोटारीत मला जागा मिळाली. ती एका तरुण कुळवाड्याजवळ. मोठ्या संकोचाने मी त्याच्याजवळ बसले. समोरच्या म्हातार बुवांजवळ बसायला मिळाले असते तर बरे झाले असते असे सुद्धा मनात माझे येऊन गेले. पण थोड्याच वेळात मला माझ्या वेडगळपणाचे हसू आले.
मला संकोच वाटू नये म्हणून शेजारच्या तरुणाने आपले अंग आघडून घेतले होते, पण तो समोरचा म्हातारा निर्लज्जपणे टक लावून माझ्याकडे पाहत होता. स्टँडवर उतरताना माझ्या मनात आले, त्या कुळवाड्याची नी माझी ओळख असती तर किती बरे झाले असते. पण आपले दोन तीन बोजे घेऊन तो केव्हाच निघून गेला होता. मीही गावात भटकू लागले. घरोघर भिकारणी भीक मागत होत्या. घरवाले वसकन तिच्या अंगावर येत होते. भिकारणीची पोरं रडत ओरडत होती. प्रत्येक पोराच्या रडण्यातून मरण्यात आनंद आहे, मरण्यात आनंद आहे असेच उद्गार जणू निघत होते. मोटारीखाली पाय तुटलेले एक कुत्रे लंगडत जात असलेले मी पाहिले. दम्याने व्याकुळ झालेली एक म्हातारी बाजारातून परत चाललेली मला दिसली. माझ्या मनात आले, समुद्र इतका जवळ असताना ही बाई उगीच दुःख भोगीत का राहिली आहे. थोड्या वेळाने माझ्या या विचाराची मला लाज वाटली. मरायला तयार झालेले माणूस निर्दय होते हेच खरे. आज काही खायचे नाही असा मी मनाशी निश्चय केला होता, पण एक वाजायला आला तसे पोटात कावळे ओरडू लागले. आणि याच वाटेवर याच वळणावर आपणही घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सोबत. विश्रांती 30 मिनिटं झाली. बरं ठीक आहे, तेवढा एडिट करा. परत कट मारतोय, एक शेवटचा पॅरा पूर्ण करतो.

आज रात्री आपल्याला मरायचे असले तरी आता पोटभर खाऊन का घेऊ नये असा विचार माझ्या मनात येऊ लागला. काल संध्याकाळी घर खर्चाकरिता मिळालेला रुपया जवळ होताच त्यातले 4 आणे मोटारीला खर्च झाले होते. आणखी 4 आणे खर्च करायला काहीच हरकत नव्हती. पूर्वी फाशी देण्याआधी माणसाला मेवा मिठाई चारीत असत म्हणे. आज मरणापूर्वी आपणही मेजवानी जोडायची असे मी ठरविले. थोडी बर्फी घेतली, थोडा चिवडा घेतला. लहानपणी मला सोनकेळी फार आवडत, तीही थोडी घेतली. एका देवळाच्या सभा मंडपाच्या बाजूला मी खात बसले. केळी शेवटी खायची म्हणून ठेवली. बर्फीने चिवडा संपला इतक्यात एक भिकारी 2 पोरांना घेऊन आली. ती काकुळतेने काहीतरी मागू लागली. त्या पोरांनी तर केळ्यांचा हट्टच धरला. सारी केळी मी त्यांना देऊन टाकली. रात्री बोटीची वेळ होईपर्यंत मी कुठे कुठे भटकत होते कुणाला ठाऊक. तापाच्या गुंगीत मनुष्य मध्येच डोळे उघडून पाहतो, मध्येच डोळे मिटून निश्चित पडतो. तसे झाले होते माझे. मी बोटीवरून समुद्रात उडी टाकणार आहे असे कुणाला तरी ओरडून सांगण्याची विलक्षण इच्छा झाली होती मला, पण माझ्या तोंडातून ते शब्द मात्र बाहेर पडले नाहीत. मी समुद्रावर गेले तेव्हा मनात आले, मोठा वारा सुटून एखादा माड जर आपल्या अंगावर पडेल तर किती बरे होईल. संध्याकाळी किनाऱ्यावर मासळी विकायला आली तेव्हा प्रत्येक टोपलीतल्या माशांचा त्या सुंदर पण निस्तेज डोळ्यांकडे पाहण्यात मला मोठा चमत्कारिक आनंद वाटू लागला. मी मनात म्हणत होते, आज माणसांना माशाची मेजवानी आहे, उद्या माशांनाही माणसांची मेजवानी मिळेल. विंगुरल्याचे तिकीट काढून मी पडावात चढले तेव्हा मात्र माझा हा देर मावळला. बोटीवरून आपल्याला उडी टाकायची छाती होईल की नाही याची शंका वाटू लागली. दिव्यांच्या किरणात समुद्र 1000 फडा नाचविणाऱ्या नागासारखा भयंकर वाटला. वल्ली पाण्यातून बाहेर निघाली की जो आवाज होई तो ऐकून मृत्यू आपल्या जिव्हल्या चाटीत आहे अशी कल्पना माझ्या मनात आली. मी सारे अंग शहारले. मनातली भीती कमी व्हावी म्हणून मी पडावाच्या कडेवरून वाकून खाली पाहू लागले. याच वेळी पडावाच्या दुसऱ्या टोक्याला कोणीतरी पुरुष माझ्यासारखाच वाकून समुद्राच्या पाण्याकडे पाहत होता. माझ्या मनात आले, त्यालाही जीव द्यायचा असेल का? तसे असले तर फार बरे होईल. एकमेकांच्या हातात हात घालून आम्ही परलोकाला जाऊ. मनुष्याच्या मनाला प्रेमाची स्नेहाची सोबतीची किती विलक्षण भूक असते. मेल्यावर सुद्धा कोणीतरी आपल्या बरोबर असावे असे त्याला वाटते. पडाव बोटीला लागला. आता माघार घेण्यात अर्थ नव्हता. मी चटकन पुढे झाले. मी भरभर शिडी चढून बोटीत पाऊल टाकले. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया रसिक हो. पुढील भागातही आपण ऐकूया सुखाचा शोध. लेखक वि स खांडेकर यांची ही कादंबरी. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ. आरजे वैभव सोबत धन्यवाद.

शिकायत में बदल रही हूँ। मोरे सैया नहीं आए। देन अब उसने एक्सेप्ट

दधकी भरी मटकी लई जात रही डगर बीच। आहट सुन जियरा गयो धड़क धड़क।

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची सगळ्यांची आवडती आर जे ज्योती फ्रॉम आचार्य 90 FM. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण घेणार आहोत अष्टविनायक यात्रा. बोला गणपती बाप्पा मोरया. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील 8 मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र असा एक इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्व प्राप्त झाले. महाराष्ट्रातील या विशिष्ट 8 ठिकाणच्या गणेश मंदिरांना मूर्तींना खास असे महत्व आहे. या 8 मंदिरास मिळून अष्टविनायक म्हणले जाते. अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात देखील प्रसिद्ध आहे. गणपती ही विद्येची देवता असून सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची तीव्र भावना आहे. श्री गणेशांच्या अनेक प्रतिमा तयार केल्या गेल्या, परंतु दगडावर कोरीव काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तीचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे स्वयंभू प्राचीन

यात्रा पूर्ण होते. पुणे जिल्ह्यात 5 म्हणजेच मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री अशी मंदिरे आहेत, तर रायगड जिल्ह्यात 2 महड आणि पाली ही मंदिरे आहेत, व अहमदनगर जिल्ह्यात 1 सिद्धटेक हे मंदिर आहे. अशी अष्टविनायकाची स्थाने आहेत. या गणपतींपैकी

मोरया गोसावी महाराज यांनी श्री मयुरेश्वराची प्रचंड प्रमाणात भक्ती केली, त्यामुळे त्यांना श्री मोरयाना, हे मोरया, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील, असा आशीर्वाद दिला. आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रचलित झाला असे म्हणतात. श्री मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू असे आद्य स्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात स्फुरली असे म्हटले जाते. जवळच कराही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरुज सदृश्य दगडी बांधकाम प्राचीन काळात

त्यानंतर सुमारे 100 वर्षांनी थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाच्या सागवानी लाकडाचा घडवलेला भव्य असा सभा मंडप श्रीचरणी समर्पित केला व देवळाचा विस्तार वाढवला. त्यानंतर हरिपंत फडके यांनी व इतर अनेक भक्तांनी या देवालयाची शोभा व भव्यता वाढवली. श्री मंदिराला पेशवेकालीन भव्य तटबंदी असून त्यात प्रशस्त ओऱ्या निर्माण करण्यात आल्या होत्या. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेश भक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. त्यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधी देखील या ठिकाणी आहे. श्री चिंतामणीची मूर्ती भव्य पूर्वाभिमुख व डाव्या सोंडीची आहे. मूर्ती मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे. श्री मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तर मुख्य असून श्री चिंतामणीचा विग्रह पूर्वाभिमुख आहे. देवालयाच्या महादरवाजा उत्तरेकडे तोंड करून आहे. मुख्य मंदिराच्या बाहेर 3 बाजूंना 3 कोनाड्या 3 छोट्या मूर्ती आहेत. उत्तर दिशेला दक्षिणमुखी हनुमान स्थापित आहेत. श्री चिंतामणीच्या पाठीशी पश्चिमेला असलेल्या गणेशांना लंबोदर गणेश अशी संज्ञा आहे. श्री मुद्रुल पुराणात पश्चिम देशीची देवता म्हणून श्री लंबोदराचे वर्णन आहे. तर उत्तर दिशेला उत्तरेश्वर नावाच्या गणेशाची स्थापना केली आहे. मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेणाऱ्या विशाल दीपमाला दिमाखात उभ्या आहेत. श्री चिमाजी अप्पा यांनी वसईच्या विजयाच्या वेळी पोर्तुगीजांकडून हस्तगत केलेली विशाल घंटा श्री चिंतामणीच्या प्रांगणाचे एक विशेष आकर्षण आहे. ज्या स्थानी कपिल महर्षींनी श्री चिंतामणींना त्यांचे चिंतामणी रत्न परत केले त्या स्थानी कदंब वृक्ष नावाचे आजही भव्य वृक्ष पाहायला मिळते. थेऊर हे गाव पुणे सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर तालुक्यात असून पुण्यापासून हे 30 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय सुद्धा आहे. अष्टविनायक मधले तिसरे मंदिर सिद्धटेक. सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकपैकी तिसरा गणपती. उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू असे स्थान आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधले आहे. मंदिरात आत जाताना डाव्या बाजूला शंकर विष्णू सूर्य गणपती आदिमाया असे पंचायतन आहे. श्रींचे मंदिर उत्तराभिमुख असून श्री सिद्धिविनायक विनायकांची मूर्ती स्वयंभू आहे. गाभारा 15 फूट उंच व 10 फूट रुंद आहे. श्री सिद्धिविनायकाच्या भोवती चांदीचे मखर आहे. श्रीच्या डाव्या बाजूला जय विजयाच्या मोठ्या मूर्त्या आहेत. सिंहासनी दगडी आहे. मधल्या गाभाऱ्यात देवाचे शेजघर आहे. समा मंडपाच्या पुढे महाद्वार आहे. त्यावर नगारखाना आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंड पासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. तर राशीन पासून 23 किलोमीटर अंतरावर आहे. राशीन येथे पण जगदंबा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे आणि येथे जगप्रसिद्ध दगडाच्या हलत्या दीपमाळा प्रसिद्ध आहेत. दौंडहून गेल्यास वाटेत भीमा नदी लागते. ती ओलांडायला होड्या असतात. सध्या आता तिथे पूल झाला आहे. अष्टविनायक मधले चौथे क्षेत्र म्हणजे रांजणगाव. अष्टविनायकापैकी चौथा गणपती रांजणगावला आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. या स्थानासंदर्भात एक दंतकथा अशी आहे की त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरुपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करायला लागला. म्हणून या गणेशाला त्रिपुरावीदेव महागणपती असेही म्हणतात. अष्टविनायकपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती डाव्या सोंडेचे असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोत्तर केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आहे. त्यांनी या देवळाला लाकडी सभा मंडप बांधून दिला. हे श्री महागणपतीचे स्थान 10व्या शतकातील आहे. श्री

महेशाला 10 हात आहे आणि प्रसन्न व मनमोहक अशी पूर्वाभिमुख श्रींचीही मूर्ती आहे. अष्टविनायक मधले आणखीन गणपतीचा आपण माहिती घेऊया, त्यापूर्वी घेऊया छोटासा ब्रेक.

तुमच्या सगळ्यांचे परत एकदा स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आपण अष्टविनायक विषयी माहिती घेत होतो. आपण आता पाचवा गणपती, अष्टविनायक मधल्या पाचव्या गणपती विषयीची माहिती घेऊ. ते आहे ओझर. अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रुंद असून अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगलमूर्ती असलेला श्री गणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर असे म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो. मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्यापासून 14 किलोमीटरवर तर पुण्यापासून 85 किलोमीटर अंतरावर आहे. येथून जवळच आरवी उपग्रह केंद्र आहे व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बीण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला देखील इथून जवळच आहे. गणपती बाप्पाचे 6वे ठिकाण अष्टविनायक मधले लेण्याद्री. अष्टविनायकांपैकी 6वा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज किल्ले शिवनेरीच्या सानिध्यात जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्याद्रीच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न अशी ही मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकांमध्ये कोरीवकाम खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोत्तर झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ सिंह हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहेत. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे 400 पायऱ्या आहेत. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नर पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून सुमारे 97 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. अष्टविनायक पैकी पुढचा गणपती आहे महड. महडचा वरद विनायक हा अष्टविनायकांपैकी 7वा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरद विनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी देखील आहे. या मंदिरा संदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडीची आहे. इसवी सन 1725 मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरच्या दरम्यान आहे. अष्टविनायकपैकी पुढचा गणपती म्हणजे पालीचा गणपती. पालीचा गणपती हा अष्टविनायकपैकी 8वा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केलेली आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील असून सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सानिध्यात बल्लाळेश्वरांचे मंदिर वसलेले आहे. पालीपासून जवळचे उणेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे. पाली खोपोली पासून 38 किलोमीटर अंतरावर तर पुण्यापासून 111 किलोमीटर अंतरावर आहे. खोपोली पेन रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो तर पनवेल गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकण पासून पालीस रस्ता जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या 8ही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.
अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहिल्यानगर, रायगड या 3 जिल्ह्यातून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपात श्री गणेश मूर्ती आहेत, त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत. त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा ह्या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही तर संपूर्ण भारतभर पसरलेली आहे. आपली ही मंदिरे जी आहेत अष्टविनायकांची, तर मोरेश्वर मंदिर मोरगाव पुणे येथे आहे, सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक अहमदनगर जिल्हा येथे आहे, बल्लाळेश्वर मंदिर पाली रायगड जिल्हा येथे आहे, वरदविनायक मंदिर महड रायगड जिल्हा येथे आहे, चिंतामणी मंदिर थेऊर पुणे जिल्हा, गिरिजात्मज मंदिर लेण्याद्री पुणे जिल्हा, विघ्नेश्वर मंदिर ओझर पुणे जिल्हा, महागणपती मंदिर रांजणगाव पुणे जिल्हा. विदर्भातील 8 गणपती आहेत. प्रसिद्ध गणपती मंदिर विशाल गणपती, चोर गणपती सांगली, अष्टदशभुज रामटेक, वरद विनायक भद्रावती. परभणी जिल्ह्यातील पिंगळीबा येथील मंगळेश्वर गोकुळनाथ मंदिर, येथे खूप मोठे महादेवाचे व गणरायाचे मंदिर आहे. मंदिर परिसरात प्राचीन काळापासून मोठमोठाली झाले आहे. येथे निसर्गरम्य वातावरण व पाण्याची भरपूर सोय आहे. बीड जिल्ह्यातील धर्मापुरी या गावात चालुक्यकालीन काळात बांधलेले 12 ज्योतिर्लिंगांचे 12 मंदिरं, अष्टविनायकाची 8 मंदिरं आहेत. त्यापैकी तुरळकच मंदिरं आज पाहायला मिळतात. या इतिहासाकडे पुरातत्व विभागाने तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी केली गेली आहे. अर्जुन फड यांच्या लेखातून स्पष्ट केल्याचे दिसून येते. असे हे आपले अष्टविनायकातले 8 गणपती बाप्पा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

पाती महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

अष्टविनायक मध्ये काही काही महत्वाचे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये काहींना म्हणतात की अष्टविनायक म्हणजे काय आणि या यात्रेचे महत्व काय. तर अष्टविनायक म्हणजे आठ गणपती. महाराष्ट्रातील आठ स्वयंभू गणपती मंदिराच्या समूहाला अष्टविनायक म्हणतात. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने होते आणि अष्टविनायक यात्रा केल्याने भक्ताच्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन सुख समृद्धी लाभते अशी धारणा आहे. त्या आठ मंदिरांचे असे समावेश आहेत: मयुरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरीजात्मज, विघ्नेश्वर आणि महागणपती असे हे आठ गणपती आहेत. शास्त्रानुसार अष्टविनायक यात्रेची सुरुवात मोरगावच्या मयुरेश्वरापासून होते. त्यानंतर सिद्धटेक, पाली, महड, ठेऊ, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव असा क्रम येतो. यात्रेची सांगता पुन्हा मोरगावला येऊन मयुरेश्वराचे दर्शन घेतल्यावरच पूर्ण होते असे मानले जाते. लेण्याद्रीचे मंदिर हे लेण्यांमध्ये कोरलेले एकमेव अष्टविनायक मंदिर आहे. डोंगरावर असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर अतिशय शांत व ध्यान धारणेसाठी पूरक असे मंदिर आहे. अष्टविनायक यात्रा वर्षभरात कधीही करता येते, तरीही ऑगस्ट ते मार्च दरम्यान हवामान प्रवासासाठी सुखद असते. विशेषतः गणेशोत्सव आणि मागे चतुर्थीच्या काळात या मंदिरामध्ये मोठी गर्दी आणि उत्साहाचे वातावरण असते. स्वयंभू म्हणजे काय? तर स्वयंभू म्हणजे ज्या मूर्ती मानवाने घडवलेल्या नसून निसर्गातून आपोआप प्रगट झालेल्या आहेत त्या स्वयंभू मूर्त्या. अष्टविनायकाच्या आठही रूप निसर्ग निर्मित मानले जातात, ज्यामुळे त्यांचे आध्यात्मिक महत्व अधिक वाढलेले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग नुसार गणपती हे केवळ एक दैवत नसून ते आपल्यातील चेतना आणि बुद्धीचे प्रतीक आहे. अष्टविनायक यात्रा ही केवळ बाह्य प्रवास नसून स्वतःच्या अंतर्मनातील अडथळे दूर करून आत्मिक शांती मिळवण्याचा एक मार्ग आहे. त्याच्यामुळेच अष्टविनायकाची यात्रा नक्की करावी, ज्याच्यामुळे आपले मनही शांत होते आणि आपल्याला अष्टविनायकाची यात्राही घडते. बोला गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरिया.

0: नमस्कार प्रेक्षक हो, वेलकम टू आचार्य 90 FM योर ओन रेडियो. माय सेल्फ आरजे तेजस्विनी. टुडे इन आवर गेस्ट इंटरव्यू वी हैव इनवाइटेड प्रज्ञा नायगावकर. शी इज अ आर्किटेक्ट एंड हैव स्टडीड अब्रॉड एंड शी विल बी गिविंग इनसाइट्स ऑन आर्किटेक्चरल फील्ड. सो वेलकम प्रज्ञा, वेलकम टू आचार्य 90 FM.
1: थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग.
0: थैंक यू सर. म्हणजे प्रज्ञा ही अशोक नायगावकर सरांची मुलगी आहे, ही तिची आणखी एक ओळख आहे आणि स्वतःचं नाव देखील तिने आपापल्या क्षेत्रात संपादन केलेलं आहे आणि देश विदेशात जाऊन मराठी मुलगी असूनही तिने आर्किटेक्चर फील्डमध्ये आपला झेंडा रोवलेला आहे. त्याबद्दल तुझं सुरुवातीला अभिनंदन करते. अ स्मॉल ब्रीफ अबाउट प्रज्ञा. फ्रॉम मार्च 2007 टिल प्रेझेंट शी इज वर्किंग एज अँड मॅनेजिंग एंड टू एंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑपरेशन्स फॉर अ प्रॉपर्टी पोर्टफोलिओ, मेंटेनिंग एन अपडेट प्रॉपर्टी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर टू एन्श्युअर ॲक्युरेट रेकॉर्ड्स, ओव्हरसी बुक कीपिंग फंक्शन्स इन्क्लुडिंग एक्सपेन्स ट्रॅकिंग, इनवॉइस प्रोसेसिंग अँड फायनान्शियल रेकॉर्ड मॅनेजमेंट शी इज बीन डुईंग, अँड ऑल्सो कोऑर्डिनेटिंग विथ मेंटेनन्स शेड्यूल्स अँड लीज विथ कॉन्ट्रॅक्टर्स टू एन्श्युअर टाइमली इश्यू रेझोल्युशन. थोडंसं आपण आर्किटेक्चरचं माझं बॅकग्राऊंड नाही आहे, पण तरी सुद्धा थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न या मुलाखतीच्या दरम्यान होणार आहे, जेणेकरून आपल्या आर्किटेक्ट्स जे फ्युचर आर्किटेक्ट्स आहेत आणि आपल्या आर्किटेक्चर कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना ही माहिती, ही मुलाखत फार माहितीपूर्ण अशी होईल. तर टू स्टार्ट विथ, काय म्हणजे सगळ्या मुलांचं आपल्या हल्ली फार स्वप्न असतं की बाहेर परदेशात जाऊन शिकायचं, तर तुझं तसं काही आधी होतं का, ठरवलं होतं का की आकस्मिक घडलं?
1: खरं तर जेव्हा मी शिकत होते, शाळेत होते, तेव्हा काही असं बाहेरगावी जाण्याचं असं स्वप्न नव्हतं. पण जसं जसं पुढे 10वी 12वी झालं तेव्हा बाहेर, जेव्हा आपण शाळेतून बाहेर पडून कॉलेजमध्ये जातो, बाहेरच्या मुलांची, दुसऱ्या मुलांची ओळख होते आणि जेव्हा त्यांची स्वप्न आपण बघतो तेव्हा आपल्याला थोडं असं ग्रोथ समजते की नक्की काय चालू आहे आणि मुलांचे काय स्वप्न असतात. तर त्या दृष्टिकोनाने मग मला पण असं वाटायला लागलं की आपणही जर बाहेरगावी गेलो शिकायला तर काय आपल्याला वेगळं करता येईल. त्याच्यातूनच निर्माण झालं की कुठेतरी बाहेर शिकायला जायला पाहिजे आणि मग बघायला
0: लागले की नक्की जाता येईल. ओके. हा, पण आपल्या मराठी म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबियांचा म्हणजे वडील अशोक नायगावकर सर बँकेमध्ये आणि नंतर जनरली आपली टेंडन्सी असते डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि काही नाही तर बँकेत, असं असतं जनरली. मग एकदम टोटली आर्किटेक्ट होण्याचं स्वप्न पाहिलं आणि मुली आर्किटेक्ट कमी होतात, म्हणजे आता जरी रेट वाढला असेल तरी तेव्हा त्या काळात, म्हणजे फार जुना काळ नाहीये पण तरी सुद्धा एक 10-20 वर्षापूर्वी तो काळ होता की मुली आर्किटेक्ट असाव्यात, असं फार रेअर कॉम्बिनेशन आहे हे. तर ते कसं म्हणजे आर्किटेक्ट चूज का केलं?
1: खरं म्हणजे आमच्याकडून कुठलाच कोर्स नव्हता. आई शिक्षिका होती, वडील बँकेत होते, तरी कधीही आम्हाला असं सांगितलं नाही की हेच बनलं पाहिजे किंवा हेच शिकायला पाहिजे. मला जे आवडत होतं माझं आर्टकडे जास्त कल होता आणि त्यामुळे त्याच्यातून मग मला मॅथ्सची पण आवड असल्यामुळे चांदीचा बॅलन्स कुठे मिळेल मला, तो आर्किटेक्चरमध्ये सापडला लागला. म्हणजे जसं मी त्या कोर्सची स्टडी केलं की करिक्युलम कसा आहे, किंवा फिजिक्स आवडतं होतं माझं 10वी 12वीत असताना, त्यामुळे मग त्याच्यात थोडं फिजिक्स पण असतं,
0: ओके,
1: थोडं बिल्डिंग स्ट्रक्चर्स असतं, कॅल्क्युलेशन्स असतात, वर्किंग ड्रॉइंग्स असतात, हे सगळं आवडतं असं जवळचं वाटायला लागलं. म्हणून मग त्याच्यातून असं वाटलं की आपलं आर्टचं पण होईल आणि थोडस मॅथ्स आणि फिजिक्सचं पण
0: टच राहील,
1: म्हणून आर्किटेक्चर चूज केलं.
0: आता आपण रचनामध्ये मगाशी बोललो की रचना कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, तर आताची शिक्षण पद्धती कशी आहे आणि तुम्ही जेव्हा शिकत होता तेव्हाची शिक्षण पद्धती कशी होती?
1: मी खरं सांगू तर मी भारतात 2006 आर्किटेक्ट म्हणून
0: डिग्री घेतली
1: आणि जेव्हा मी नंतर माझं मास्टर्स करायला गेले ते मी ऑक्सफर्ड ब्रुक्स मधून केलं.
0: अच्छा.
1: मास्टर्स इन सस्टेनेबल बिल्डिंग डिझाईन. तर त्याच्यामध्ये मला पहिलं हे जाणवलं की जेव्हा आपण भारतात मी शिकत होते तेव्हा भारतामध्ये जास्त फोकस वॉज मोर अबाउट हॅव्हिंग व्हेरी टेक्निकल अँड व्हेरी रिजिड इट वॉज, बिकॉज द फोकस ऑन आर्किटेक्चर वॉज व्हेरी स्ट्रक्चर्ड. जेव्हा मी बाहेरगावी गेले तेव्हा मला असं जाणवलं

0: बाहेर जाऊ शकले त्याच्यात हा मला खूप तफावत जाणवली.
1: अच्छा,
0: तर ते आपल्याला एक असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतोय आणि मुळात आपली इंग्लिश इज नॉट द फर्स्ट लँग्वेज, पण तरी भारतात आपण एक चांगलं आहे की आपण इंग्लिश खूप चांगले बोलतो जगाच्या मनाने. त्यामुळे तसं ब्रिटनमध्ये शिकल्यामुळे फर्स्ट लँग्वेज त्यांची इंग्लिश असल्यामुळे एवढा आपल्याला प्रॉब्लेम येत नाही.
1: ओके,
0: त्यांचं समजतं आपल्याला इंग्लिश, पण त्यांचं सगळं फोकस इज अबाउट सॉफ्ट स्किल्स. एव्हरीथिंग इज अबाउट प्रेझेंटेशन. सतत त्यांच्याकडे प्रेझेंटेशन असतात, सतत उभं राहून अचानकपणे तुम्ही काहीतरी प्रेझेंट करायचं असतं सगळ्या वर्गासमोर. आणि म्हणजे सगळे शिकत असतात तेव्हा आपल्याला जाणवतं की हे काय सगळे कम्फर्टेबल आहेत हे करायला. मला पण त्याची सवय होत जाते. हे आपल्याकडे मी असं मानते की कमी होतं जेव्हा मी शिकत होतो तेव्हा. म्हणजे आपण आपल्यात असतो, ग्रुप मध्ये असतो, आपण आपलीच भाषा बोलतो. मराठी दिवस आहे आजचा, खरं तर मी मराठीवर फोकस केला पाहिजे, पण जेव्हा तुम्ही ग्लोबल
1: प्लॅटफॉर्मवर जाता
0: तेव्हा तुम्हाला इंग्लिश इज द ओनली लँग्वेज दॅट इज स्पोकन वर्ल्ड वाईड अँड इज द कॉमन लँग्वेज. तर कोणत्याही भाषेत असो, जरी मराठीत असलो तरी सुद्धा एखादा उत्स्फूर्तपणे उभं राहून तुम्हाला बोलण्याची जी सवय पाहिजे ती नसते आपल्या मुलांच्या.
1: अच्छा,
0: ती कोणत्याही भाषेत असू शकते. असं काय नाही, तुम्ही जर भारतात राहणार असाल तर तुम्हाला
1: हिंदी लँग्वेज,
0: मराठी, हा लोकल लँग्वेज कुठे असाल ते
1: बरं,
0: तर लोकल लँग्वेजेस यायला पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाही. पण ते जी सवय असते की तुम्हाला सडनली तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये येता तेव्हा तुम्हाला असं जाणवतं की अरे मी हे कसं सांगू आता या माणसाला किंवा या क्लायंटला मी कसं एक्सप्लेन करू, तर तेव्हा ते आपल्याला असं जाणवतं. तेव्हा तुम्हाला त्या 5-6 वर्षात जे काही शिकता तुम्ही तेव्हा जर तुम्हाला ते थोड्या थोड्या प्रमाणात जर इंट्रोड्यूस होत असेल, कारण की प्रेझेंटेशन देणं हे आपण की आपल्याला हे मार्कांसाठी करायचं
1: आणि थोडं ते रिजिड वाटतं.
0: पण जर स्पॉन्टेनिटी असेल त्याच्यामध्ये की अचानकपणे येऊन तुमचा प्रोफेसर तुम्हाला काहीतरी विचारतोय की तुम्ही आत्ताच्या आता हे दिलंय त्याच्यावर 10 मुलांमध्ये हे प्रेझेंट करा किंवा दुसऱ्या वर्गात जाऊन खालच्या लेवलला जाऊन हे प्रेझेंट करा, खूप वेगळं होऊ शकतं काहीतरी. ती मुलं तुम्हाला वेगळे प्रश्न विचारतील, तुमच्या वर्गाचे पियर्स तुम्हाला कदाचित प्रश्न विचारणार नाही, पण तुम्ही जर खालच्या लेवलला जाऊन तुमच्या 5th इयरचा माणूस असेल तर 4th इयरला जाऊन जर तुम्ही प्रेझेंटेशन दिलं तर 4th इयरची मुलं तुम्हाला प्रेझेंटेशनवर प्रश्न विचारू शकतील. असं म्हणजे एक इंटरॅक्टिव्ह जर सेशन होत असतील जास्त तर ते मुलांना जास्त उपयोगी पडेल असं मला खरं तर वाटतं.
1: मला वाटलं हे जे रूट्स तुमचे जे आहेत ना ते आई वडिलांकडनंच आलेले आहेत आर्किटेक्चरचे असं जाणवतं तुमच्याशी बोलताना, कारण आई शिक्षिका त्यामुळे तुम्ही असं व्यवस्थित मुद्देसूद बोलता आहात आणि आर्किटेक्चर कठीण विषय आहे तो सुद्धा तुम्ही छानपैकी उलगडून दाखवत आहात. आणि दुसरं म्हणजे आय वुड लाईक टू रिलेट की वडील कवी आहेत, सुप्रसिद्ध कवी आहेत, तर त्यातून कवितेमध्ये कविता आणि कागद यांचा जो संबंध आहे आणि आपण जे पोर्ट्रे करतो चित्र, म्हणजे कवी कसा आधी चित्र रेखाटतो आपल्या मनामध्ये निसर्ग चित्र असू दे किंवा कुठल्याही आपलं समाजाचं चित्र असू दे, ते कवी शब्दांमध्ये त्याला गुंतवतो तसं तुम्ही ते ब्लॉग्स करून ते गुंतता असं कुठेतरी मी रिलेट करेन आर्किटेक्चरला. सो नाईस, खूप बरं तसं. आणि आपलं नाट्यशास्त्र सुद्धा, नाट्यशास्त्र सुद्धा आपण NSG ला जेव्हा जातो तेव्हा तुम्हाला एक सिलॅब म्हणजे सिलेबसमध्ये दाखवलं जातं की तुम्हाला हा एक थीम दिली जाते, ती थीम तुम्ही ऍक्ट करून दाखवायची आहे. त्यातनं आता तुम्ही जे बोललात की आम्हाला ते प्रेझेंटेशन करून मुलांसमोर 10 मिनिटात सादर करायचंय, ते तुम्ही थोडंसं रिलेटेबल वाटतं. म्हणजे आर्किटेक्चर ही सुद्धा एक कला आहे,
0: कलेचंच क्षेत्र आहे. जरी त्याला एक इंजिनिअरिंग बेस असला तरी सुद्धा जास्त करून त्याच्यात तुमच्या डिझाईन क्वालिटीज, डिझाईन आयडियाज ह्याच्यावर जास्त फोकस केला जातो. त्यामुळे ते सगळ्याची तुम्हाला आवड असलीच पाहिजे मुळात. आणि आर्किटेक्चर असं बघायला गेलं तर फाउंडेशन त्याचं सगळं ह्युमॅनिटीज आहे. तर तुम्हाला हे सगळं म्हणजे स्टोनेज पासून आतापर्यंत जे काय चालू आहे ते संपूर्ण शिकवलं जातं. आर्किटेक्चर इन इटसेल्फ एज अ सब्जेक्ट इज सो होलसम. तर आय एम ऑलवेज फील इंडक्टेड की मी शिकले आणि मला खूप काहीतरी त्याच्यातून शिकायला पण मिळालं.
1: अगदी मोहन जोदारो पासून आपण जर घेतलं, आता ते आपण रिलेट करतो की हिस्ट्री पण पार्ट आहे पण आर्किटेक्चर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन टुडे इंडियन हिस्ट्री. आणि राईट, एव्हरी कंट्रीच्या हिस्ट्री मध्ये आर्किटेक्चर प्लेज अ की रोल.
0: आपण बघायला म्हणजे काय, टुरिझम म्हणजे काय, बघायला नेचर तर बघायला.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा नायकावकर यांना आमंत्रित केलेलं आहे आर्किटेक्चर फील्ड बद्दल जाणून घेण्यासाठी. आता भारताच्या अभ्यासक्रमाबद्दल थोडंसं आपण बोललो, पण अब्रॉड जाण्यासाठी म्हणजे बऱ्याच मुलांचं स्वप्न असतं, जसं तुम्ही पण पाहिलं होतं की बाहेर जाऊन शिकण्याचा आता फार मोठी परंपरा सुरू झालेली आहे. तर तेव्हा तुम्हाला काही अडचणी आल्या आणि त्यातून तुम्ही कसे मार्ग काढले आणि नेमकं आपण कुठली परीक्षा द्यावी लागते बाहेर जाण्यासाठी आर्किटेक्चरच्या दृष्टीने, त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा.
1: मी जेव्हा शिकत होते तेव्हा इंग्लिश लँग्वेज टेस्ट होती ब्रिटनसाठी. अमेरिकेत जाण्यासाठी वेगळी टेस्ट असते, पण इंग्लिश लँग्वेज जनरली सगळ्यांना. तर रूल्स सध्या एवढे बदलत असतात की आपण त्याला अपडेट राहणं थोडस कठीण होतं. त्यामुळे जे करिअर काउन्सिलर्स असतात त्यांची जर तुम्ही मदत घेतली, आमच्या वेळेस सुद्धा होते ते, आणि मी त्यांची मदत घेतली होती.
0: ओके,
1: इंटरव्ह्यूला जायचे त्यांना.

0: देशाची ती भाषा तुम्हाला मुळात यायला पाहिजे, तो शिक्षणाची ती भाषा असू द्या. आणि त्याच्यानंतर तुमचा जो पोर्टफोलिओ असतो तो तुम्हाला एकत्र करून त्यांना पाठवायला असतो. तुम्हाला तुम्ही का हे निवडलं आहे
1: आणि
0: तुम्ही का केपेबल आहात आणि त्यांनी तुमची निवड का करावी त्या कोर्ससाठी, त्याचं एक पॅरेग्राफ द्यावा लागतो. त्याला पर्सनल स्टेटमेंट असं म्हणतात. जे आपल्याकडे म्हणजे मी पुन्हा जे सॉफ्ट स्किल्स बद्दल बोलते ना, की तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं आणि तुम्ही किती कॉन्फिडेंट स्वतःला त्या क्षेत्राबद्दल समजता हे तुम्हाला आधीपासून थोडस कळलं पाहिजे. हे
1: बट इनिशियली यू आर रॉ, म्हणजे टोटली आपण रॉ असतो, जस्ट पास्ड आउट अँड वी आर प्लॅनिंग टू गो अब्रॉड. सो व्हेन यू आर रॉ, हाऊ टू प्रिपेअर फॉर युअर सेल्फ?
0: व्हेन यू आर रॉ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू मीट समबडी हू हॅज ऑलरेडी बीन देअर. आता कारण की एवढी मुलं बाहेरगावी गेलेली आहेत, नॉट जस्ट इन द फील्ड ऑफ आर्किटेक्चर बट एनी अदर फील्ड एज वेल, जस्ट टू गेट अन अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट आर द स्ट्रगल्स, व्हॉट हॅपन वेन दे लँडेड इन दॅट कंट्री. तुम्ही तिथे तुमचं सपोर्ट नेटवर्क जे म्हणतात की फ्रेंड्स, कलिग्स, कॉन्टॅक्ट, कनेक्शन्स, किंवा आता मी मराठी असल्यामुळे महाराष्ट्र मंडळ तिथं, की तुमचा कारण की फेस्टिवल्स, आपले सगळे धार्मिक गोष्टी या सगळ्या शिकतात.

0: सगळं सांस्कृतिक जपले जाते. गणेशोत्सव होतो,
1: गणेशोत्सव होतो बरोबर. तर हे सगळं करण्यासाठी तिथल्या माणसांशी थोडस कॉन्टॅक्ट आणि इंस्टाग्राम फेसबुक अँड इफ यू हॅव डिरेक्ट कॉन्टॅक्ट देन यू नो रीच आउट ऑन व्हॉट्सअप. सो देर आर सो मेनी डिफरंट वेज ऑफ रिचिंग समबडी. पण जायचे चॅलेंजेस म्हणजे हेच असतात. एक असतं जे इमोशनल लेवलवर असतात, दुसरे असतात जे करिअर लेवलवर असतात की तुमची पात्रता आहे की नाही तिथे जाण्यासाठी. आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट इज फायनान्शियल, तुमची केपेबिलिटी आहे की. तर ऑफकोर्स इथे फायनान्शियल लोन्स म्हणतात,
0: एज्युकेशनल.
1: आणि तुम्ही ती तिथे गेल्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे की तुम्हाला तिथे गेल्यावर एक दोन वर्षाचा कोर्स असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी लागेल. त्या नोकरी लागल्यानंतर तुम्ही ते हळूहळू तुमच्या पेरेंट्सचं लोन फेडू शकता.
0: ओके.
1: तर ह्या तीन गोष्टी आर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर समवन टू स्टे अबाउट. आणि एखादा जर स्पेन सारखा देश असेल जिथे वेदर आपल्यासारखंच असतं, मुंबई सारखं अजिबात वेदर नसतं काही वेदर, तर तिथे आपल्याला काही वाटत नाही. पण जर मिशिगन किंवा शिकागो सारखं रिजन असेल तिथे इतका बर्फ पडतो थंडीचा, यू कॅन सस्टेन. तर तुम्हाला त्याच्याशी रिलेट होऊ नाही शकत. यू कॅन ओनली अंडरस्टँड इट वेन यू हॅव स्पोकन टू समबडी हू लिव्ह्स लोकली. आणि अनदर गुड वे ऑफ गेटिंग दॅट नॉलेज इज थ्रू युट्यूब असेल. युट्यूबवर इतके लोक ते लाईफस्टाईल आणि कसं असं आणि ते सांगत असतात की रिअली मेक्स अ बिग डिफरन्स टू गेट टू स्टेप्स फ्रॉम दिस टेबल.
0: So are there, is there any examination for this to get passed out and get admission? Universities.
1: Universities ची अशी पर्सनल एक्झामिनेशन असते.
0: ओके.
1: मोस्ट इम्पॉर्टंट इज द इंग्लिश लँग्वेज टेस्ट. आणि त्याच्यानंतर तुमचा जो पोर्टफोलिओ असतो जो तुम्ही सबमिट केलेला असतो ना त्याच्यानुसार ते तुम्हाला
0: सजेस्ट करतात.
1: आणि देन दे विल ऑल्सो सजेस्ट यू विच फील्ड इज गुड फॉर यू. की तुम्हाला डिझाईन ओरिएंटेड पाहिजे का, का तुम्हाला एखाद्या विशिष्ट आता ग्रीन एनर्जी मध्ये करायला पाहिजे का, सस्टेनेबिलिटी मध्ये. ते देन यू कॅन डिस्कस विथ देम. आणि त्यांच्या इथे फेअर्स पण लागतात जिथे त्या युनिव्हर्सिटीजचे रिप्रेझेंटेटिव्ह येतात, त्यांना तुम्ही भेटू शकता प्रत्यक्षपणे, त्यांना तुम्ही आपलं काम दाखवू शकता. हे तुम्ही
0: सायमल्टेनियसली आपण जॉब पण करू शकता.
1: फिफ्थ इयरला करायची गरज नाही, तिसऱ्या वर्षी असला जर तुम्ही आर्किटेक्चरच्या तेव्हा पण जर तुम्ही फेअरला गेलात आणि बघितलं एक जनरली तिसऱ्या चौथ्या वर्षी मित्रमैत्रिणींना घेऊन एक डे आउट केला आणि त्या युनिव्हर्सिटीच्या फेअर्सला गेला.

0: आता पासपोर्ट आणि व्हिसा बद्दल, म्हणजे ते किती कधी आपल्याला मिळू शकतो आणि व्हिसा किती वर्षांसाठी मिळू शकतो? स्टडी व्हिसा वगैरे असं काही असेल ना?
1: हो, स्टडी व्हिसा असतो. तर तो पासपोर्ट तर आपल्याला जेवढा लवकर काढून तेवढं चांगलं आहे, पण एक वर्ष भर आधी म्हणजे काढावा. त्याची व्हॅलिडिटी जनरली 5-10 वर्ष असतो पासपोर्टची, त्याचा प्रश्न येतो. आणि मग जेव्हा व्हिसा तुम्हाला त्याच कंडिशन वर मिळतो जेव्हा तुम्हाला ऑफर लेटर मिळतो त्या युनिव्हर्सिटी, तर ते 3 महिने आधी मिळतं कंडिशनल किंवा अनकंडिशनल ऑफर लेटर असतं. आणि अनकंडिशनल असतं तर त्यांना काहीच नाही की त्यांनी तुम्हाला ऍक्सेप्ट केलेलं नसतं. कंडिशनल असेल तर तुम्हाला ते कंडिशन देतात जनरली, की तुम्हाला जर एवढे एवढे मार्क्स पडले तुमच्या फायनल्सला किंवा तुमच्या पोर्टफोलिओला जर असं काही मिळालं वेगळं रेकमेंडेशन तर तुम्हाला आम्ही घेऊ असं. पण जनरली अनकंडिशनल ऑफर्स मिळतात इंटरनॅशनल स्टुडंट साठी. आणि त्याच्यानंतर मग ते बेस्ड ऑन द ऑफर लेटर दॅट दे गिव्ह यू, यू कॅन अप्लाय फॉर द स्टुडंट व्हिसा. आणि स्टुडंट व्हिसा बेस्ड ऑन युअर करिक्युलम, यू विल गेट इट द कोर्स वर्क, यू विल गेट इट इदर फॉर अ इयर, त्याच्यावर 3 महिने ऍडिशनल, किंवा 2 वर्षाचा असेल तर 2 वर्ष आणि 3 महिने ऍडिशनल.
0: अच्छा, असं
1: म्हणतात. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पोस्ट स्टडी वर्क व्हिसा म्हणून असतो जेव्हा ते तुम्हाला, पूर्वी तर 2 वर्षाचा असायचा, आता युके रूल पुन्हा चेंज होत आहे, ते 18 महिन्यांचा होणार आहे, आता झाला असेल पण ऑलरेडी. आणि त्या 18 महिन्यांच्या तुम्ही स्वतःसाठी बेस्ट

0: आपण वर्क व्हिसाचं बोललो, पण एखाद्याला सिटिझनशिप पाहिजे असेल, म्हणजे ही इज वेल सेटल्ड, वेल स्टडीड, गेटिंग अ गुड गुड पॅकेज ॲकॅडमिक, तर त्यासाठी काय करायला लागेल?
1: तुम्ही एक विशिष्ट वर्ष जर राहिला तर जनरली वर्क व्हिसावर तुम्ही 5 वर्ष राहायचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला इनडेफिनेट लीव टू रिमेन मिळते युके मध्ये. पण आता तोही नियम ते बदलायच्या मार्गात आहे आणि तो 5 वर्षाचं 10 वर्ष करणार आहेत किंवा जास्तही करू शकतील, कारण की त्यांच्याकडे एवढी माणसं आता इमिग्रंट यायला लागली
0: आहेत,
1: त्यामुळे म्हणजे मी त्यांनाही दोष नाही देत. दे वॉन्ट द राईट पीपल टू कम फ्रॉम इंडिया कंट्री. तर जनरली इट इज इट यूज टू बी 5 इयर्स and then it will
0: but do they prefer Indians or they give priority to Indians or how is it?
1: They do give priorities to Indians. कारण की आपली एक हिस्ट्री असल्यामुळे पण आणि जनरली आपला आपण खूप तसे गुड पीपल
0: गुड
1: जनरली स्पीकिंग
0: हा
1: कारण की
0: आणि ट्रस्ट ठेवणं विश्वास
1: विश्वासू एक सोशल स्ट्रक्चर आहे आपल्याला, आपण जनरली सगळ्यांशी हसत बोलतो आणि आपण असं भांडणाच्या

0: आणि आर्किटेक्चर मध्ये पण तुम्ही बीएससी खूप वास्ट गोष्टींवर करू शकता, राईट फ्रॉम हिस्ट्री टू डिझाईन, किंवा कोणी काय केलं आहे
1: मग त्याच्यासाठी आपल्याला जशा फेलोशिप मिळतात तर तशा फेलोशिप अब्रॉडला मिळतात का?
0: येस ऍब्सोल्युटली.
1: स्कॉलरशिप्स किंवा फेलोशिप्स?
0: स्कॉलरशिप्स फेलोशिप्स मिळतात बेस्ड ऑन द वर्क अँड इफ द युनिव्हर्सिटी इज विलिंग टू स्पॉन्सर यू देन दे विल टेक केअर ऑफ द स्टाइपेंड अँड एव्हरीथिंग.
1: परत एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रश्न बरेच आहे, तुम्हाला बरंच बोलतं करणार आहे मी, पण एका विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटूया. आर्किटेक्ट प्रज्ञा नाईकवकर या, तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा नायगावकर यांना आमंत्रित केलेलं आहे. प्रज्ञा, आता मला असं सांगाल की बाहेरच्या ज्या युनिव्हर्सिटीज तुम्ही आतापर्यंत एवढ्या तुमच्या करिअर ग्राफमध्ये पाहिलेल्या आहेत, त्या आता भारतामध्ये येऊन सुद्धा आपल्या शाखा पसरवत आहेत असं मी म्हणेन. तर त्या संदर्भात तुमचं काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं?
1: माझं स्वतःच मत आहे की ते खूप चांगलं आहे, कारण की काय सगळ्यांनाच बाहेरगावी जाऊन परवडतं हे काही शक्य नाही. त्यामुळे जेव्हा त्या युनिव्हर्सिटीज इथे येतात तेव्हा ते नॉट ओनली डू दे गेट द ब्रिटिश ऑर जस्ट फोकसिंग ऑन द ब्रिटन दे डोंट गेट द कंट्री स्टँडर्ड्स हियर, बट दे ऑल्सो गेट देअर विजिटिंग फॅकल्टीज फ्रॉम द युनिव्हर्सिटीज. जेव्हा ते लोकली असतात तेव्हा ते त्यांना घेऊन येतात, आणि एक बाहेर जाऊन

0: पण जेव्हा तुम्हाला तिथे नॉट एव्हरीबडी इज गोइंग टू बी एम्प्लॉयड फ्रॉम आउटसाइड, यू विल गेट एम्प्लॉयमेंट फॉर द लोकल क्राऊड एज वेल, तर त्याच्या दृष्टीने तर आहेच. पण ऑफकोर्स हे लोकांच्या मनात येईलच की आपण ह्यांना पैसा देऊन हा पैसा बाहेर गावी जाणार आहे का वगैरे, आता एक मनात प्रश्न येईलच. पण इट इज अ लॉट मोर चीपर देन गोईंग अँड स्टडिंग आउटसाइड, सो इन दॅट सेन्स इट इज यु नो अ बेटर प्लेइंग फील्ड.
1: पण भारताने गणित दिलं, तत्वज्ञान दिलं, बऱ्याच गोष्टी भारताने इतर देशांना दिल्या, शांतता दिली, तर त्या याने इतर देशाने आपल्यामध्ये येणं योग्य वाटतं तुम्हाला असं?
0: मला असं वाटतं की इंडिया हॅज डेफिनेटली गिव्हन मोस्ट ऑफ द थिंग्स टू द वर्ल्ड, जरी त्यांनी मान्य केल्या नाही केल्या वेगळी आणि इट इज अ डिफरंट डिबेट ऑल टुगेदर, बट आय पर्सनली बिलीव आय एम प्राऊड टू बी अन इंडियन ऍट द हार्ट. जरी दुसऱ्या देशाची
1: सिटीजनशिप
0: स्वीकारली असली, दॅट इज ओनली फॉर कन्व्हिनियन्स,
1: वर्क पर्पज,
0: ऍब्सोल्युटली कन्व्हिनियन्स आय हॅव. There is nothing else. Currently, I could pay my taxes better. I could travel better in Europe.
1: That's
0: so for that reason, because I don't need a visa to travel to Europe.
1: Europe.
0: So that's

0: आता किंवा दुसऱ्यांना सुद्धा त्यांचं काही काय कशा पद्धतीने इफेक्ट असेल,
1: तर कारण एवढी वर्ष आपल्याला ब्रिटिशांनी रूल केलेला आहे त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला विचार
0: आम्ही अग्री विथ पण आपण म्हणतो आपल्याला नेहमी आमच्याही मनात हे असतं
1: इनसेक्युरिटी फिलिंग
0: फिलिंग येते. पण भारत वी ऑल आर सो अकोमोडेटिंग की आपल्याला सगळ्या कम्युनिटीज बरोबर आपण राहतो. तसेच आता हे वी हॅव बिकम लाईक अ ग्लोबल प्लेइंग फील्ड.
1: अच्छा,
0: सो यू शुड बी इफ एनिथिंग प्राऊड ऑफ युअर सेल्फ की दीज बिगर युनिव्हर्सिटीज आर इंटरेस्टेड इन कमिंग टू इंडिया. आणि इट इज इंडिया इज बिकमिंग अ ग्लोबल नेम विथ एव्हरीथिंग दॅट वी आर अचीविंग. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की इफ एनिथिंग वी ऑल शुड बी रिअली प्राऊड ऑफ दिस न्यू वेव्ह दॅट इज कमिंग वेअर द इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज आर इंटरेस्टेड
1: अपग्रेडिंग आवर स्टँडर्ड.
0: तर इट इज इन अ वे खूपच चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे हे जे काय पैसा कुठे राहणार आहे किंवा टेक्निकल आपण बघायला लागलो तर ऑफकोर्स कुठेतरी म्हणजे मला असं बोलतील लोक की हे काय तू बोलतेस ती बरोबर नाही.
1: सम पीपल मे बी
0: दे विल डिसअग्री विथ मी पण मला असं पर्सनली वाटतं की वी शुड ऑलवेज बी वेलकमिंग अँड टेक इट इन अ गुड वे वेअर आपण त्यांच्याकडून काय चांगलं शिकू शकतो आणि आपण आपल्या युनिव्हर्सिटीज म्हणजे त्यांच्या युनिव्हर्सिटीजचं बघून काय चांगलं
1: करू शकतो.

0: नक्कीच. आता थोडं तुम्ही आर्किटेक्चर बॅकग्राऊंड असून सुद्धा तुम्ही आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन कडे आहात सध्या, तर ते काय ट्रान्झिशन झालं आणि ते कशासाठी तुम्ही करता आहात?
1: मी खरं सांगू तर इट वॉज जस्ट ऍक्सिडेंट, म्हणजे असं काही प्लॅन नव्हतं. मी आर्किटेक्चर सोडून हे करीन वगैरे असं काही नव्हतं. पण बिकॉज आय हॅव स्टडीड आर्किटेक्चर, आय न्यू आय हॅव ट्रान्सफरेबल स्किल्स अँड देअर वर गुड अपॉर्च्युनिटीज दॅट केम.
0: ओके.
1: सो skills like, you know, having good attention to detail, kiwa being interested in the small little things that happen, kiwa the creative side of me, kiwa the side of me where I want to learn regulations, ya sagya qualities ja ahet, they are transferable all across. So I got an opportunity where I was interested in the administrative side of the detailing side of things, and there came an opportunity and I felt like, oh, why not try this. सो म्हणून मी, आणि त्याच्यात थोडस मी प्रॉपर्टी मॅनेजमेंट मध्ये पण इन्वॉल्व आहे, त्यामुळे इन अ वे यु नो एवढं काही वेगळं फील्ड आहे असं मला असं कधी जाणवलं नाही. आय एम इन्वॉल्व्ड इन चेंजेस टू द इंटिरियर लेआउट ऑफ द हाऊस, बजेटिंग,
0: त्या
1: सगळ्याशी मी अजून
0: कनेक्टेड आहे. यू मस्ट बी हॅव्हिंग युअर पर्सनल क्लायंट्स ऑल्सो.
1: आय डू हॅव.

0: आपल्याला डिटॅच हाऊस म्हणजे सिंगल बंगलो ज्याला आपण म्हणतो इंडियामध्ये, त्याला तिथे डिटॅच हाऊस म्हणतात. तर त्याचं रेअर एक्सटेन्शन किंवा त्याच्या तिथे सोलार पॅनल्स टाकायचे, सगळ्यांना प्लॅनिंग परमिशन लागायचं. तर ते सगळं स्टडी करून माझे एवढे हाय प्रोफाईल क्लायंट्स होते ना की आय हॅव डन लाईक सो मेनी डिफरंट टाईप्स ऑफ प्रोजेक्ट्स. आणि इट वॉज फन डुईंग ऑल ऑफ दॅट. पण त्याच्यातून जे काय मी शिकायला जेवढं काय मिळालं ते सगळं मी माझ्या ह्या जे थोडस फील्ड मी चेंज केलं गेल्या 7-8 वर्षात त्याच्यामध्ये मी ते माझे सगळे क्वालिटीज आणू शकले.
1: बट यू आर एन्जॉईंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह,
0: आय एम एन्जॉईंग दॅट एज वेल.
1: ओके.
0: कारण की
1: बट इट इज नॉट दॅट क्रिएटिव्ह ऍज आर्किटेक्चर.
0: इट इज नॉट ऍज क्रिएटिव्ह ऍज आर्किटेक्चर. म्हणजे मी तिथे बुक किपिंग मध्ये पण इन्वॉल्व्ह असते.
1: अच्छा.
0: तर मला इन अ वे असं वाटतं की कधीतरी मला नंबर्स ची खूप इंटरेस्ट आहे असं मला खूप वाटतं. तर कदाचित ते असेल की जे मला तिथे ओढले गेले मी त्याच्यामुळे. आणि ऑल दॅट यु नो आय डोंट मिस बिईंग म्हणजे समवेअर आय मिस डिझायनिंग थिंग्स बिकॉज दॅट इज अ की फॉर एन आर्किटेक्ट. फंडामेंटली वी आर ऑल डिझायनर्स अँड प्लॅनर्स. तर ते कुठेतरी मी मिस करते बट नॉट एन्टायरली बिकॉज नाव आय एम इन अ वे आय फील मोर रिलॅक्स्ड इन व्हॉट आय एम डूइंग.
1: आता

0: म्हणतात ज्याला, ज्या गोष्टीला म्हणतात की टेक्निकल ड्रॉइंग बनवत व्हायच्या किंवा एकच गोष्ट सतत करत
1: राहायची,
0: तर दॅट कॅन बी गिव्हन ऍज कमांड्स टू एआय अँड दे इफ
1: एनीथिंग
0: यू कॅन यूज युअर ऍडव्हान्टेज. आणि एआय ऑफकोर्स आता डिझाईन करून देऊ शकतो पण इट इज नॉट टू व्हॉट युअर लाइकिंग इज, कारण की एंड ऑफ द डे ह्युमन ब्रेन इज गोइंग टू बी मच स्मार्टर दॅन द एआय. पण तुम्हाला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल तुमच्या ह्याच्यासाठी, तुमच्या कामासाठी, आणि इफ एनिथिंग तुमची प्रोडक्टिव्हिटी डबल किंवा ट्रिपल कशी करता येईल हे तुम्ही एआयच्या हेल्पनी करू शकता डेफिनेटली. आणि यू कॅनॉट इग्नोर एआय ऑर एस्केप एआय. इट इज डेफिनेटली गोइंग टू स्टे हियर फॉर मच लॉन्गर दॅन वी ऑल कॅन इमॅजिन. So AI is definitely
1: but it will take the position of architect, which architect?
0: It will not be taking do not believe that AI definitely replace nahi karu shaknar hai architect ka, because at the end of the day the human brain is much more important than this AI thing.

0: मध्ये जनरली आता विजिट करतात, त्यामुळे त्यांना म्हणजे दे एस्केप द मॉन्सून सोपे दे आणि ते स्पेंड करतात टाइम तिकडे. ते मी जेव्हा जिथे राहत होते तिथून जेव्हा मी युनिव्हर्सिटीला शिफ्ट झाले तेव्हा माझ्या शिफ्टिंगच्या वेळेस माझे माझ्याबरोबर होते आणि त्या सगळ्यांनीच म्हणजे घरातल्या सगळ्यांनीच ते बघितलंय की काय घेऊन जावं लागतं किंवा युनिव्हर्सिटीची ती रूम कशी होती, मग तिथे ती कस काय काय सामान लागेल, स्वतःचं जेवण बनवायचं होतं, मग थोडस कुकरी आयटम्स होते, मग ते सगळ्यासाठी वडील तर होतेच माझ्याबरोबर, त्यामुळे त्यांनी तो आहे ते एक आठवणीत आहे की त्यांनी ते बघितलंय. माझी तिथली युनिव्हर्सिटी त्यांनी पाहिली आहे, विच इज रिअली आय एम लकी फॉर दॅट. दुसऱ्या आठवणीतल्या गोष्टी तुम्ही रस्ते वगैरे विचारताय, तर लंडन मध्ये अशा भरपूर आठवणीतल्या रस्ते आहेत आणि ते जनरली आपल्याला रिलेट होतात कारण की आपल्या बॉलिवूड मध्ये उभे शूटिंग मध्ये दाखवले जातात गोष्टी.
1: अच्छा.
0: की तो टॉवर ब्रिज असेल किंवा वेस्ट मिनिस्टर असेल, बिग बेन असेल, किंवा ते कॅमडनचे एरियाज असतील, किंवा तुमचं ट्रॅफलगार स्क्वेअर असेल, हे सगळे एवढे प्रसिद्ध एरियाज आहेत की त्यांचा आम्ही तिथे गेल्या जेव्हा जाते तेव्हा

0: बाकीची जी फूड्स असतात तर लंडन बिंग अ ग्लोबल सिटी तिथे तुम्हाला विविध प्रकारची कुझिन्स मिळतात.
1: अरे वा,
0: तुम्हाला असं एकही कुझिन नाही आहे तर म्हणे तुम्हाला मिळत नाही.
1: अच्छा,
0: तुम्हाला जॅपनीज हवं असेल ट्राय करायचं असेल, मेक्सिकन ट्राय करायचं असेल, स्पॅनिश ट्राय करायचं असेल, इटालियन ट्राय करायचं असेल, जे म्हणाल ते तिथे कुझिन्स आहेत. कॅरिबियन आहे, आफ्रिकन आहे, सगळे कुझिन्स आहेत. तुम्ही जे खाऊ शकता ते तुम्हाला तिथे मिळू शकता.
1: आपल्यासारखे वरण भात आमटी वरण खाणाऱ्याला आहे ना.
0: म्हणजे मी स्वतः
1: व्हेजिटेरियन,
0: त्यामुळे तिथे आम्हाला तर काही फरक
1: काही प्रॉब्लेम आहे,
0: काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आता खरं सांगायचं तर आपली भारतीय एवढी रेस्टॉरंट झाली तिकडे, राईट फ्रॉम 7 स्टार्स टू एकदम स्ट्रीट फूड लेवल.
1: अच्छा,
0: तुम्हाला जे जसं परवडत असेल किंवा जे जसं ओकेजन असेल तुमच्याकडे तशा तुम्ही रेस्टॉरंट चूज करून तिथे जाऊन खाऊ शकता. त्यामुळे अजिबात तुम्ही काही मिस नाही करत. पण शेवटी घरचं जेवण ते तुम्ही घरी बनवू शकता, पण बाकी तर काही प्रॉब्लेम नाही.
1: अगदी शेवटचा प्रश्न, वडिलांच्या नावाचा

0: अशोक नायगावकरांची मुलगी असा भारतात आल्यावर आम्हाला कसं अप्रूव्ह असतं की आज सरांची मुलगी येणार आहे. तसं तिथेही हो झालंय का कधी?
1: होतं, नक्कीच होतं, कारण की बाबांची एक सवय नक्की आहे की ते आमचा उल्लेख करतात
0: आणि ते माणसं जोडतात
1: आणि चांगल्या रीतीने त्यांची जोडलेली माणसं कधी म्हणजे स्मरणात राहतात. तर तसं त्यांचं आहे आणि ते आमचा उल्लेखही करतात. जेव्हा आम्ही मंडळामध्ये कार्यक्रमासाठी वगैरे जातो तेव्हा आवर्जून लोक आम्हाला भेटायला येतात की अरे बाबा तुम्ही किती म्हणजे छान लकी आहात.
0: आम्ही त्यांना म्हणतो मुली आहे म्हणून तुम्हाला जाता येत आहे. म्हणजे उलट पण आहे, त्यांनाही सार्थ अभिमान आहे मुली अब्रॉडला आहेत त्यांचा.
1: त्यामुळे खूप आम्हाला अभिमान आहे आणि जेव्हा ते येतात तेव्हा त्यांच्यामुळे आमच्या एवढ्या नवनवीन ओळखी होतात. कारण की आपण आपल्या कामात व्यस्त असतो आणि आपण काही आउट ऑफ द वे जाऊन एखादा कार्यक्रम मिस झाला तरी ठीक आहे, पण जेव्हा बाबा येतात तिकडे तेव्हा त्यांच्यामुळे एवढ्या मोठमोठ्या लोकांच्या तिथे ओळखी होतात. आणि असंही बऱ्याचदा झालंय की त्यांच्यामुळे मी इथे ना म्हटलेले मिनिस्टर्स तिथे पाहिले. तर ते एवढं मला अप्रूप आहे. म्हणजे आपले जे देशमुख साहेब होते त्यांना मी तिथे बाबांमुळे भेटली आहे आणि ते माझ्यासाठी एवढं स्मरणार की छान त्यांची
0: योगाला
1: महाराष्ट्र.

0: तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल
1: खूप धन्यवाद. थँक्यू तुमच्या पुढच्या कार्यक्रमासाठी. थँक्यू. तर प्रेक्षक हो, आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा अशोक नायगावकर यांच्याशी संवाद साधला. आमची ही मुलाखत तुम्हालाही नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी तेजस्वीने आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य नायके ओनली. धन्यवाद.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
3: परवा भी कुणाची, परवा भी